102.7 मेगाहर्ट्झ तसंच न्यूज ऑन AIR ऍपवर आकाशवाणी FM सेवेसह हे कोल्हापूर केंद्र आहे. आज रविवार भारतीय सौर दिनांक 25 श्रावण शके 1948 अर्थात 16 ऑगस्ट 2026. सुप्रभात श्रोते हो. 5:58 झाली आहेत. आमच्या प्रसारण सभेला आता सुरुवात करत आहोत.

आकाशवाणी एफएम सर्व्हिस आहे कोल्हापूर केंद्र आहे 102.7 मेगाहर्ट्झ तसंच न्यूज ऑन एआयआर ॲपवर 6 वाजता हिंदीतून समाचार दिल्ली केंद्रावरून

अजित कडकडे यांच्या आवाजामध्ये पारंपरिक भक्तिरचना आपण आत्ताच ऐकलीत. संगीतबद्ध केली होती केदार प्रभाकर यांनी. कार्यक्रमात यानंतर ऐकूया जगदीश खेबुडकर यांनी लिहिलेली ही भक्तिरचना. वाणी जयराम यांच्या स्वरामध्ये संगीतबद्ध केली आहे राम कदम यांनी.

वाणी जयराम यांच्या स्वरामध्ये जगदीश खेबुडकर यांची ही रचना आपण ऐकलीत. संगीतबद्ध केली होती राम कदम यांनी. अमृतधारा या कार्यक्रमामध्ये भक्तिसंगीताचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून, अर्थात 102.7 MHz तसंच न्यूज ऑन AIR ॲपवरून. कार्यक्रमात आता ऐकूया संत ज्ञानेश्वर महाराजांची रचना सुधीर फडके यांच्या आवाजामध्ये, संगीतबद्ध केलीये मधुकर गोळवलकर यांनी.

अमृतधारा या कार्यक्रमात आता ऐकूया कृष्णा शिंदे आणि सहकाऱ्यांच्या आवाजामध्ये ग.रा. पालकर यांची रचना, संगीतबद्ध केली आहे मधुकर पाठक यांनी.

इंदिरा कुलकर्णी यांची ही देशभक्तीपर रचना, संगीतबद्ध केली होती दत्ताराम गाडेकर यांनी. आणि हा समूह स्वर आत्ताच आपण ऐकलात. याचबरोबर अमृतधारा हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. नमस्कार.

आपण ऐकत आहात आकाशवाणी एफ एम सेवेचं कोल्हापूर केंद्र 102.7 मेगाहर्ट्स, तसंच न्यूज ऑन AIR ॲपवरून सुद्धा. श्रोतेहो, आता जाणून घेऊया आज प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या आमच्या कार्यक्रमांची रूपरेषा.

या रूपरेषेनंतर लगेचच आपण ऐकू शकाल कृषी वार्ता या कार्यक्रमामध्ये झेंडू लागवड या विषयीची माहिती. 6:45 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये फायब्रो एडिनोमा स्तनातील गाठ याविषयी तज्ज्ञ डॉक्टर मधुमिता महेश बच्चेवार यांनी दिलेली माहिती सादर करते सदानंद कांबळी. 6:50 परिसर या कार्यक्रमामध्ये हरित भारताचा मार्ग याविषयी माहिती लेखन आणि निवेदन प्राध्यापक डॉक्टर सुनील मोडक यांचं सादर करते सदानंद कांबळी. 7:00 ऐसी अक्षरे रसिके या साहित्य विषयक कार्यक्रमामध्ये आज छंद हा श्रेया जोशी यांचा ललितबंध आपण ऐकू शकाल. 7:25 आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी. 7:40 प्रायोजित कार्यक्रम श्वास हेल्थ केअर. 7:45 भावधारा या कार्यक्रमामध्ये सुगम गीतांचा आनंद आपण घेऊ शकाल. 7:15 रुचिरा मसाले खवय्येगिरी हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू.

0: तन्हाज चिंतामणी. सकाळी 9 वाजता हिंदी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेणार आहोत गीत बहार या कार्यक्रमामध्ये. 9:30 कायद्याविषयी बोलू काही या कार्यक्रमामध्ये आज हक्क सोड पत्र याविषयी ॲडव्होकेट अश्विनी कुलकर्णी यांनी दिलेली माहिती. 10 वाजता आपली आवड या कार्यक्रमात श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित मराठी चित्रपट संगीत आपण ऐकणार आहोत. 10:30 लोकसंगीत, 11 वाजता गप्पा गाणी हा ध्वनिमुद्रित फोन इन कार्यक्रम. विषय आहे विकसित भारत घडवण्यासाठी नागरिक म्हणून आपली कर्तव्य आपण कशा पद्धतीनं पार पाडली पाहिजेत. 12:00 आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राचे सहक्षेपित कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. सुरुवातीला वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये प्रथम ज्ञान भारतम या उपक्रमांतर्गत हस्तलिखितांचं डिजिटायझेशन याविषयी प्रियांका मुजुमदार भिडे यांची मुलाखत आणि त्यानंतर श्रावण महिन्यानिमित्त विशेष कार्यक्रम. सहभाग स्मिता गोसावी, वैदही जोशी आणि शुभदा धर्माधिकारी यांचा. निर्मिती आकाशवाणी कोल्हापूर केंद्र. 1 ते 5:30 विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. 5:30 युवाणी या कार्यक्रमात यूपीएससी परीक्षेतील IFS मध्ये देशातील 30व्या रँकवर निवड झालेल्या डॉ ओंकार फडतरे यांच्या डॉ दीपक ठमके यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा. 6:35 गंमत जम्मत कार्यक्रमामध्ये पावसाच्या सरी आनंदाच्या घागरी हा पाऊस गीतांचा कार्यक्रम. सहभाग केरलिया समाजन्स न्यू इंग्लिश स्कूल. 7:30 आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम आवड शेतकऱ्यांची. याबरोबरच सर्व बातमीपत्र नेहमीच्याच वेळी सहक्षेपित करू. आकाशवाणी कोल्हापूर केंद्र यानंतर ऐकूया कार्यक्रम कृषी वार्ता.
1: कृषी वार्ता या कार्यक्रमात झेंडू लागवड याविषयीच्या माहितीचा दुसरा भाग ऐकूया.
2: झेंडूची लागवड उत्तम निचऱ्याच्या 5.50 ते 6.5 सामू असलेल्या जमिनीत करावी. नामांकित कंपनीच्या जातीचे बी मिळवावेत. त्यांची रोपवाटिकेत जोमदार अशी रोपं तयार करावीत किंवा शेडनेटमध्ये कोकोपीटमध्ये तयार केलेली रोपं विकत आणून लागवड करावी. 3 फूट सरीच्या बगलेत 1 फूट अंतरावर रोपांची पुनर्लागण करावी. शक्यतो ठिबक असेल तर 7 फूट अंतरावर 6 इंच उंचीचे आणि 4 फूट रुंदीचे गादी वाफे तयार करावेत आणि गादी वाफ्यावर 2 ओळीत 30 cm x 30 cm रोपांची लागवड करावी. एकरात 16,000 आसपास रोपं लावली जातात. इनोव्ह ऑरेंज, शोनक ऑरेंज, येलो प्राईड, ॲक्टिवा येला, त्याचबरोबर संकरित झेंडूच्या सिजंटा कंपनीच्या सोनेरी, पिवळ्या, भगवा या 3 रंगांच्या जाती मिळतात. लागवड केल्यापासून 45 ते 50 दिवसात फुलं तोडणीला येतात आणि पुढं 1-1.5 महिना चालतात. यापासून 6-7 तोडे मिळतात. 8 ते 9 टन उत्पादन मिळतं. दरही स्थानिकपेक्षा जास्त मिळतो. झेंडूवर बुरशीयुक्त रोग आल्यास 3 ग्रॅम रोडोमिल आणि 1 लिटर पाणी, 1 ग्रॅम बाविस्टिन आणि 1 लिटर पाणी, 2 ग्रॅम फायरेलॉन आणि 1 लिटर पाणी, तर कीडनाशक म्हणून 1.5 मिलीलिटर नुआन आणि 1 लिटर पाणी, नोक्रॉन 1.5 ग्रॅम आणि 1 लिटर पाणी, 1.5 मिलीलिटर डायमेथाएट आणि 1 लिटर पाणी यांच्या फवारण्या कराव्यात. 3 ग्रॅम बोरॉन आणि 3 ग्रॅम चुना आणि 2 ग्रॅम झिंक आणि 1 लिटर पाणी ही अन्नद्रव्य फवारणीद्वारे संकरित झेंडूला द्यावीत. अशा प्रकारे पिकवलेली झेंडूची फुलं ऐन मोक्याला बाजारात येऊन दरवाढीचा फायदा आपण उठवायला हवा, तरच नक्कीच झेंडूपासून चांगले पैसे मिळवता येतात.
1: कृषी वार्ता या कार्यक्रमात आपण ऐकत होता झेंडू लागवड या विषयीच्या माहितीचा दुसरा आणि शेवटचा भाग. संकलक आणि वाचक अंजर मुजावर.
0: हा कार्यक्रम प्रसारित केला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रानं. आता ऐकूया कार्यक्रम परिसर.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोते हो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमा अंतर्गत आपण ऐकणार आहात फायब्रो एडिनोमा स्तनातील गाठ याविषयी. MS शल्य फेलो इन लेझर अॅनो प्रोक्टॉलॉजी डॉक्टर मधुमिता महेश बच्चेवार यांनी दिलेली माहिती.
1: नमस्कार श्रोत्यांनो, स्तनामध्ये गाठ

नवली की अनेक महिलांच्या मनात येणारा पहिला प्रश्न तो म्हणजे कॅन्सर तर नसेल ना. सर्वप्रथम एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, स्तनातील प्रत्येक गाठ म्हणजे कॅन्सरच नसते. महिलाच्या स्तनामध्ये अनेक प्रकारच्या गाठी आढळतात, त्यामध्ये सर्वात सामान्यतः आढळणारी गाठ ती म्हणजे फायब्रोइडिनोमा. यावर आज आपण चर्चा करूया. सर्वप्रथम फायब्रोइडिनोमा म्हणजे काय ते जाणून घेऊया. फायब्रोइडिनोमा म्हणजे स्तनातील एक सौम्य गाठ जी ग्लँडुलर आणि फायब्रस टिश्यू पासून तयार होते, यालाच ब्रेस्ट माउस असेही म्हणतात. साधारणतः ही गाठ 15 वर्षापासून ते 30 वर्षाच्या वयोगटामध्ये आढळते. आता प्रश्न पडतो, ही गाठ नेमकी का होते? याचे नेमके कारण अजून पूर्णपणे समजलेले नाही, मात्र शरीरातील हार्मोन्स विशेषतः इस्ट्रोजन हार्मोनचा प्रभावामुळे ही गाठ तयार होते. म्हणूनच ही गाठ प्रामुख्याने तरुण वयात आढळते. लक्षणे बघायला गेली तर पेनलेस लंप म्हणजेच यात कुठलीही वेदना होत नाही. गाठ ही आकाराने गोल किंवा अंडाकृती असते. ही गाठ गुळगुळीत व स्पर्शास मऊ असते, हाताने सहजपणे हलवता येते, म्हणूनच याला ब्रेस्ट माउस असेही म्हणतात. ही गाठ एका स्तनामध्ये किंवा दोन्ही स्तनामध्ये आढळू शकते, संख्येने एक किंवा अनेक असू शकतात. आता सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजेच गाठ जाणवली तर करायचे काय? सर्वप्रथम घाबरू नका. इंटरनेटवरील माहिती किंवा इतरांच्या अनुभवावर अवलंबून राहू नका. तज्ज्ञ डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करणे अत्यंत गरजेचे आहे. आवश्यकतेनुसार डॉक्टर स्तनांची तपासणी करतात. सोनोग्राफी किंवा काही महिलांमध्ये मॅमोग्राफी तपासणी करण्याचा सल्ला दिला जातो. गरज भासल्यास FNAC म्हणजेच फाईन निडल ॲस्पिरेशन सायटोलॉजी किंवा बायोप्सीचा सल्ला दिला जातो, ज्यामुळे आपल्याला गाठीचे स्वरूप निश्चित करण्यास मदत मिळते. जर तपासणीमध्ये ही गाठ ही फायब्रोइडिनोमाच आहे हे स्पष्ट झाले आणि गाठ ही 2 सेंटीमीटरपेक्षा कमी आकाराची असेल व ज्यात कोणत्याही प्रकारची वेदना नाही आणि आकाराने वाढतही नसेल, तर अनेक वेळा फक्त नियमित तपासणी करणे आणि तिच्यावर लक्ष ठेवणे एवढंच केलं जातं. परंतु गाठ ही आकाराने मोठी असेल, म्हणजेच 5 सेंटीमीटरपेक्षा जास्त असेल, आकाराने वाढत असेल, वेदना होत असतील किंवा सौंदर्यदृष्ट्या खराब दिसणे इत्यादी समस्या असतील, तर लहान शस्त्रक्रियेद्वारे ही गाठ काढून टाकण्याचा सल्ला दिला जातो. मी सर्व महिलांना एक महत्वाचा सल्ला देऊ इच्छिते. दर महिन्याला एकदा स्वतःच्या स्तनांची तपासणी करण्याची सवय लावा. कोणतीही नवीन गाठ, स्तनांच्या आकारामध्ये बदल, स्तनावर सुरकुत्या पडणे, तसेच निप्पलमधून रक्त किंवा इतर स्त्राव दिसणे इत्यादी अशी लक्षणे दिसल्यास विलंब न करता डॉक्टराचा सल्ला घ्या. लक्षात ठेवा, गाठ म्हणजे कॅन्सरच असे नाही, पण प्रत्येक गाठीची तपासणी आवश्यक आहे. योग्य वेळी निदान झाले तर अनावश्यक भीती दूर होते आणि गरज असल्यास योग्य उपचारही वेळेत करता येतात. धन्यवाद.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत फायब्रो एडिनोमा स्तनातील गाठ याविषयी MS शल्य फेलो इन लेझर अॅनोप्रोक्टॉलॉजी डॉक्टर मधुमिता महेश पच्छेवार यांनी दिलेली माहिती ऐकलीत. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबडी आणि ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. श्रोतेहो, वेळ झाली आहे कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.
1: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम प्रसारित केला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रानं.
0: नमस्कार श्रोते हो, परिसर ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी सीमंतिनी आजच्या भागामध्ये सहर्ष स्वागत करते आहे. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपण शासन आणि लोकसहभाग हरित भारताचा मार्ग याविषयीची माहिती ऐकणार आहोत. लेखन निवेदन आहे प्राध्यापक डॉक्टर सुनील मोडक यांचं. सादर करते सदानंद कांबडी.
2: श्रोते हो नमस्कार. मानवाने प्रगल्भ मेंदूच्या वापराने अन ज्ञानविज्ञानाच्या आधारे लावलेल्या शोधांमुळे मानवी जीवन अधिक सुकर सुसह्य आणि आनंदी झालेलं आहे. परंतु मानवाच्या आधुनिक आणि आत्ममग्न जीवनशैलीमुळे सभोवताली असणाऱ्या पर्यावरणाचा ऱ्हास झालाय आणि समतोल बिघडून गेलाय. माणूस कितीही श्रीमंत असला तरी त्याला पर्यावरणातूनच हवा पाणी आणि अन्न प्राप्त करावं लागतं. प्रत्येक माणसाच्या चुकीच्या

0: त्यामुळे पर्यावरण जर बिघडत असेल तर या प्रचंड बिघडलेल्या पर्यावरणाला दुरुस्त करणे केवळ शासन यंत्रणेला त्यामुळे अवघड जाते आणि बऱ्याचदा अशक्य देखील बनते. आपल्या देशात आणि जगात अनेक ठिकाणी लोकसहभागातून पर्यावरणाचं रक्षण आणि संवर्धन करण्याचे अनेक यशस्वी उपक्रम आपल्यासाठी प्रेरक ठरतात. खरं तर शासन आपल्या परीने विविध प्रकारचे उपक्रम राबवून पर्यावरण रक्षणाचे कार्य करतच असते, परंतु त्यामध्ये जर प्रत्येक लोकांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला तर अशा योजनेचे यश मग मोठेच असते. अर्थात शासनाने पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनासाठी दीर्घकालीन आणि वैज्ञानिक पद्धतीवर आधारित अशा योजना आखल्याच पाहिजेत. त्यासाठी पुरेशी तरतूद केलीच पाहिजे, कारण पर्यावरण जर स्वच्छ असेल तरच देशातील नागरिकांना सुदृढ असे आरोग्य प्राप्त होणार आहे. आज आपण शासनासोबतच लोकसहभाग यांच्याद्वारे आपल्या परिसराचं संवर्धन करण्याबाबतची चर्चा करूयात. शासनाने पर्यावरणाच्या संवर्धनासाठी कायद्यांच्या आधारे कठोर भूमिका घेणे आता अपेक्षित आहे. पावसाच्या प्रत्येक थेंबासाठी जलसंधारण करणे, नदी पुनर्जीवन करणे यासाठी नियोजन आता आपल्याला करावे लागेल. वृक्षतोडीवर नियंत्रण आणून जैवविविधता संवर्धन करण्यासाठी प्रत्येक मोकळ्या जागा लोकसहभागातून विकसित करण्यासाठी नियमित कराव्या लागतील. शहरातील प्रचंड गर्दी, हवा प्रदूषण दूर करण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीचा विस्तार आणि पर्यावरणीय कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी आग्रहाने करावी लागेल. कठोर प्रदूषण नियंत्रण कायद्याची अंमलबजावणी केली तर हवेची गुणवत्ता वाढण्यास मदत होईल. भावी पिढीमध्ये पर्यावरणीय साक्षरता निर्माण व्हावी यासाठी शालेय आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाविषयी प्रेम निर्माण व्हावं आणि निसर्गाचं महत्व त्यांना कळावं यासाठी इको क्लब स्थापन करून वनस्पती आणि प्राणी पशुपक्षी आणि जैवविविधता याविषयी महत्व विद्यार्थ्यांना आग्रहाने सांगावे लागेल. निसर्ग भ्रमण, वृक्ष दत्तक योजना, पर्यावरण ऑडिट, ऊर्जा बचत अभियान यासारखे उपक्रम विद्यार्थ्यांना देऊन त्यांच्यामध्ये पर्यावरणीय सजगता निर्माण करावी लागेल. पर्यावरणीय प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी कृती संशोधन करण्यासाठी बालवैज्ञानिकांना प्रोत्साहित करावं लागेल. शालेय आणि महाविद्यालयातील युवक विद्यार्थी शिक्षक आणि पालक यांनी आपल्या संस्थात्मक मांडणीतून आयोजित केलेल्या विविध उपक्रमातून आपल्या परिसरामध्ये नक्कीच अपेक्षित सकारात्मक बदल घडून येऊ शकतात एवढी शक्ती या विद्यार्थ्यांमध्ये असते. अलीकडच्या काळामध्ये इको फ्रेंडली होळी विविध शाळा महाविद्यालयात होणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांना पर्यावरण जागृतीची वेगळी प्रेरणा आणि जाणीव देतो. देश म्हणजे देशातील माणसे असे मांडले जाते. या अर्थाने जर देशाचा विकास घडवायचा असेल तर देशातील प्रत्येक नागरिकाने आपल्या वर्तनामध्ये आता पर्यावरणीय साक्षरता आणून काही एक बदल घडावे लागतील. आपल्या जीवनशैलीने जर पर्यावरणाला हानी झाली असेल तर आपल्याच पर्यावरण स्नेही जीवनशैलीने त्यामध्ये उपयुक्त बदल देखील घडून येऊ शकतात हा विश्वास त्यातून निर्माण होईल. यासाठी जमेल तसे प्रत्येकाने दरवर्षी किमान एक झाड लावणे आणि त्यासाठी कृतीशील होणे हे गरजेचे आहे. आपण सर्वांनीच एक गीत ऐकले असेल की हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे, हा उंच हिमालय माझा, हा विशाल सागर माझा, ह्या गंगा जमुना शेती धरती बाग बगीचा माझा, अभिलाषा याची धरिता कोणी नजर वाकडी करता, या मरण द्यावया स्मरण आपल्या बाहू पाहू द्या रे, हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे, जे हात उसुकलेले दगडांच्या वर्षावाला रोखा ते लावा कार्याला, या देशाच्या प्रगतीला निसर्गाच्या रक्षणाला, या देशाच्या प्रगतीचे भान जरासे राहू द्या रे. मित्र हो, तेव्हा आपल्या भारत भूमीच्या प्रगतीसाठी, या देशातील सुजलाम सुफलाम धरतीसाठी आपण आपल्या कर्तव्याचे भान जपण्याचा संकल्प आज करूयात. धन्यवाद.
1: श्रोते हो, आताच आपण परिसर कार्यक्रमांतर्गत शासन आणि लोकसहभाग, हरित भारताचा मार्ग याविषयीची माहिती ऐकलीत. लेखन निवेदन होतं डॉक्टर सुनील मोडक यांचं. सादर करते सदानंद कांबडी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. परिसर.
2: परिसर हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात, प्रसारित केला होता आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रानं.
3: बाळे, तोंड शिवल्यागत का बंद हाय?
4: तात्या, दाड लई दुखाल्या, मंजन लावून बसलोय.
3: बाळे, साळी पिरून घाऊ येतात वय, उठा दी आणि माधव मिशनला जा फास्टात.
4: वय, दातासाठी एक नंबर.
5: माधव मिशन डेव्हल क्लब तळमजला.
6: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
7: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची
6: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस,
7: संगीत व्हिडिओ ईबुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये, टीव्ही स्मार्टफोनशी कनेक्ट करा,
6: श्रवण दोष तपासणी मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री पश्चात सेवा यासाठी
7: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजाराम रोड, कोल्हापूर.
6: फोन 940-440-8000.
2: श्रोते हो, जरूर ऐका आजचे सर्व प्रायोजित कार्यक्रम. यामध्ये अभिजात मराठी आपली मराठी सकाळी 7:25, श्वास हेल्थ केअर सांगली 7:40.

जाणून घेऊया आजचे काही ठळक दिनविशेष. भारताचे माजी पंतप्रधान आणि भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचा आज स्मृतिदिन. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि माजी गृहमंत्री आर आर पाटील यांची आज जयंती.

हिंदी चित्रपटसृष्टीतील पार्श्वगायिका हेमलता तसंच प्रसिद्ध अभिनेत्री मनीषा कोईराला आणि अभिनेता सैफ अली खान यांचा आज वाढदिवस. त्यांना वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन करूया.

आकाशवाणी एफ एम सव्हेचं हे कोल्हापूर केंद्र आहे. आता प्रसारित करत आहोत साहित्यविषयक कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके. आज यामध्ये छंद हा श्रेया जोशी यांचा ललितबंध.

माझं मन खूप आनंदी होतं जेव्हा मी एखादं माझं आवडतं गाणं गुणगुणते, त्यातच रमून जाते. त्यावेळी एखादं काम जरी करत असले तर ते अजूनच छान जमून जातं. का कुणास ठाऊक, पण छंद हा माणसाला कायम खुश, आनंदी, अगदी ताजतवानं करून टाकतो. जुन्या आठवणींमध्ये नकळत रमवतो हा छंद आपल्याला. तेवढी अचाट नवनिर्मितीची शक्तीच या छंदांमध्ये लपलेली असते जणू. त्यामुळंच प्रत्येकानंच आपल्या मनाला आनंद देणारा एखादा तरी छंद नक्कीच जोपासायलाच हवा. रोजच्या जीवनातील थोडा तरी वेळ आपल्या आवडत्या गोष्टींसाठी, कलेसाठी खास राखून ठेवायला हवा. ही आवड म्हणजेच मनाचा ताजेपणा, तजेला जपणारा छंद. हा छंद म्हणजेच आवड, आपल्या मनाचा कल, आपल्या मनाचा आरसाच असतो जणू. खरं तर छंद हा शब्द संस्कृतच्या छंद या धातूपासून बनवण्यात आला. छंद म्हणजेच प्रसन्न होणं, संतुष्ट होणं, आत्मसमाधान मिळवणं. मनाच्या, बुद्धीच्या स्वाभाविक प्रवृत्तीनुसार होणं म्हणजेच कलेप्रमाणे वागणं, म्हणजेच छंद जोपासणं. ज्या क्रियेमुळं, ज्यामुळं आपल्याला प्रसन्नता, संतुष्टता, समाधान, आनंद प्राप्त होतो, त्यालाच छंद असं म्हणतात. चांगल्या गोष्टींचा नाद असणं, आवड निर्माण होणं, त्याला माझ्या मते छंद असं म्हणतात. हा छंद आपल्याला प्रत्येकालाच प्रगतीच्या शिखरापर्यंत पोहोचवतो. मनाप्रमाणे वागायला मिळाल्यास आपण आनंदी होतो, कारण त्यावेळी आपल्या मनावर ताणतणाव नसतात. मनाप्रमाणे म्हणजेच आपल्या मनाच्या नैसर्गिक कलेप्रमाणे आपण जर वागलो तर आपण प्रसन्न राहतो, प्रगतीच्या मार्गावर आपोआप वाटचाल करू लागतो. म्हणजे थोडक्यात काय, तर मनाला जे आवडतं ते करणं आणि त्यामुळे त्या कृतीतून आनंदी होणं म्हणजे छंद. आपलं मन जेव्हा जेव्हा विसावतं तेव्हा या अतृप्त इच्छेचा म्हणजेच आपल्या आतील छंद आपल्याला नकळतपणे खुणावू लागतात. त्याचवेळी त्या छंदाचा आपण जर पाठपुरावा केला आणि त्या पूर्ण न झालेल्या इच्छांना कलेमध्ये साकारलं तर एक वेगळीच कृतार्थता जीवनात येईल, खरं ना? म्हणूनच चला या छंदरूपी जीवनात आनंदाचे रंग भरूया. आपल्या मनातील न पूर्ण झालेली अर्थातच अपूर्ण इच्छा किंवा काम म्हणजेही छंद. हा छंद

0: म्हणजे मनातील विचार आचारांची स्पष्टता. मग या छंदांमध्ये कुणाला चित्र काढायला आवडतं, कुणाला फोटो काढायला, तर कुणाला काही आवडत्या वस्तू जमवणं, तिकीटं, नाणी, विविध गोष्टी साठवून जपून ठेवणं आवडतं, तर कुणाला वाचायला आवडतं, कुणाला गप्पा मारण्याचाही छंद असतो, तर कुणाला निसर्गाच्या सानिध्यात रमायला आवडतं, झाडं लावणं, जोपासणं हे रुचतं, तर कुणाला तऱ्हेतऱ्हेच्या वस्तू बनवणं आवडतं, कुणाचं मन स्वयंपाकातील पदार्थात ते खाऊ घालण्यात आनंदून जातं. छंद एक ना अनेक असू शकतात. छंद हे मनाला खुश करण्याचं औषधच जणू. या छंदांमुळे आपल्या रोजच्या आयुष्यात एक अनामिक पोकळी असते ना, ती भरून काढण्यास मोठी मदत होते. दैनंदिन कामं तर आपण करतच असतो, पण आपल्या आवडत्या गोष्टींसाठी आपण वेळ काढतो का? नसेल तर नक्कीच थोडासा वेळ आपल्या आवडत्या गोष्टींसाठी, छंदांसाठी जपून ठेवायला सुरुवात करूया. छंद आपल्याला नवी उमेद देतात. हा नवा दृष्टिकोन आपल्या जीवनाला कलाटणी देऊन जातो. नव्या दिशा, नवीन स्वप्न, उत्साहाचा मार्ग आपल्याही नकळत हे छंदच आपल्याला खूप काही असामान्य असं समाधान देऊन जातात. हे छंद आपल्याला आनंदानं, समाधानानं जीवन कसं जगावं याची कला शिकवून जातात. कारण छंद हाच आपला अदृश्य रूपातला गुरुच असतो असं माझं मत आहे. या छंदरूपी गुरुला आपल्या जीवनाचं अविभाज्य अंग बनवणं ही आजची गरज आहे. छंद जोपासल्यानं आयुष्य आणखीनच आनंदी बनेल, हवं हवसं अर्थपूर्ण बनून जाईल. या छंदांमुळे आपलं प्रत्येकाचं जीवन एका नव्या आशादायी सोनेरी परिपूर्णतेच्या झळाळीनं चमकू लागेल, यात शंकाच नाही. काय मग, काढायचा ना आपल्या आवडीच्या छंदासाठी थोडासा वेळ?
1: ऐसी अक्षरे रसिके या साहित्यविषय कार्यक्रमात आताच आपण छंद हा श्रेया जोशी यांचा ललितबंध ऐकलात. सादरकर्ते होते प्रवीण चिपळूणकर. हा कार्यक्रम आपल्यासाठी प्रसारित केला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रानं. सकाळचे ठीक 7:05 झाली आहेत. शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, सकाळ झाली स्मार्ट निर्णयाची, शिवसमर्थ गुंतवणूक सर्वाधिक फायद्याची.
2: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
3: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
4: शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
5: थांबा, गुरु काय म्हणतात ते बघतो.
6: काय नाही, त्यांच्या मागणीप्रमाणे कणीस आणि हत्ती दिलाय.
5: कणीस आणि हत्ती?
7: भक्कम जनावर आणि सकस दुधासाठी कणीस आणि हत्ती छाप गहू भुसा वापरा.
8: ब्राइट इंजिनिअरिंग करिअर साठी निवडा नानासाहेब महाडी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पेठ, जिल्हा सांगली.
9: मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये कॅम्पस प्लेसमेंट, उज्ज्वल निकाल, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावरील यश, नामांकित कंपन्यांशी सामंजस्य करार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाची परंपरा.
8: 12वी सायन्स नंतर फर्स्ट इयर, तसेच डिप्लोमा किंवा BSc नंतर डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग साठी प्रवेश सुरू.
9: क्विक हिल फाउंडेशनचे बेस्ट इन्स्टिट्यूट पुरस्कार प्राप्त नानासाहेब महाडी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पेठ. अधिक माहितीसाठी संपर्क 87 66 58 10.
10: प्रत्येक धागा सुखाचा,
11: समाधानाच्या वस्त्रांचा,
10: आयुष्यभर सुखाचे धागे गुंफणारे
11: विक्रांत शिलाई मशीन,
10: घरगुती व व्यावसायिक मॉडेल्स.
12: विक्रांत शिलाई मशीन
13: तुमचा जीवनभरचा साथी.
1: आकाशवाणी FM सेवेचं हे कोल्हापूर केंद्र आहे, 102.7 MHz, तसंच न्यूज ऑन AIR ऍप वर.

आकाशवाणी कोल्हापूर केंद्र 7:07 होत आहेत. यानंतर लगेचच काही जाहिरात प्रसारण आणि त्यानंतर प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: वाचन म्हणजे समृद्धी,
1: वाचन संस्कृतीची वृद्धी,
0: वाचन दृष्टी देत,
1: वाचन अनोखी सृष्टी दाखवत,
0: वाचन माणूस बनवत,
1: वाचन मनांना घडवत,
0: ग्रंथांना गुरु मानू, वाचन संस्कृती जागू,
1: वाचन चळवळ वाढवू।
0: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल।
1: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल।

0: आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का, क्षणात वर क्षणात खाली. जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपले सदैव सोबत करणारी नको आणि
1: जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी.

0: आकाशवाणी पुणे, पराग चिंचोळकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 80वा स्वातंत्र्य दिन देशभरात उत्साहात साजरा. लाल किल्ल्यावर पहिल्यांदाच वंदे भातरम गीताचं सादरीकरण. विकसित भारताच्या उभारणीसाठी सप्तधारा शक्तींची पंतप्रधानांची लाल किल्ल्यावरून घोषणा. विकसित भारताच्या संकल्पनेत महाराष्ट्राची भूमिका अत्यंत महत्वाची, मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. आणि गॉल क्रिकेट कसोटीमध्ये भारताची दमदार सुरुवात. तर विश्वचषक हॉकी स्पर्धेत भारताची विजयी सलामी. आता सविस्तर बातम्या. देशभरात काल 80वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्यदिन सोहळा पार पडला. त्यांच्या आगमनानंतर लाल किल्ल्यावर पहिल्यांदाच वंदे मातरम हे गीत सादर करण्यात आलं. त्यानंतर लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून पंतप्रधानांनी देशाला संबोधित केलं. एकेकाळी कमकुवत अर्थव्यवस्थांच्या यादीत असलेल्या भारतानं आता जगातील एक प्रमुख आणि सर्वात वेगवान अर्थव्यवस्था म्हणून स्थान निर्माण केल्याचं पंतप्रधान यावेळी म्हणाले. 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनण्याचं मोठं उद्दिष्ट भारतानं निश्चित केल्याचं त्यांनी नमूद केलं. विविध क्षेत्रांमधील देशाच्या कामगिरीवर त्यांनी प्रकाश टाकला. पुढील एका वर्षात 1 कोटी तरुणांना AI कौशल्याचं प्रशिक्षण देण्यात येईल. तसंच गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा परीक्षांचं मोफत ऑनलाईन प्रशिक्षण दिलं जाईल असं त्यांनी सांगितलं. आपल्या भाषणात पंतप्रधानांनी देशाला सप्तधारा अर्थात शक्तीच्या 7 प्रवाहांचा प्रभावी वापर करण्याचं आवाहन केलं. या 7 प्रवाहांमध्ये उत्पादन क्षेत्र, कृषी आणि अन्न उत्पादन, तंत्रज्ञान आणि नवोपक्रम, गतिशक्ती, संरक्षण क्षमता, हरित अर्थव्यवस्था आणि निळी अर्थव्यवस्था अर्थात ब्लू इकॉनॉमी आणि सॉफ्ट पॉवर अर्थात सांस्कृतिक आणि वैचारिक प्रभाव यांचा समावेश आहे. सप्तधारांचा उपयोग करण्याचं आवाहन करताना पंतप्रधान म्हणाले,
1: आज उस युग को भी याद करना चाहूंगा जब देश भारत का सामर्थ्य सप्त सिंधु के रूप में हम जानते थे, हम समझते थे, हम सुनते थे. अब विकसित भारत बनाने के लिए हमें नई धारा चाहिए. आज लाल किले की प्राचीर

0: से मैं देश के सामने शक्ति की सप्त धारा का आवाहन करता हूं। आने वाले 5-7 साल में जो पिछले 5-7 दशक में नहीं हुआ, वो सप्त धारा के सामर्थ्य से, शक्ति से हम देश को नई ऊंचाई, नई गति देंगे और नए लक्ष्यों को पार करने वाला सामर्थ्य देंगे। और इसके साथ साथ देश की युवा शक्ति का सामर्थ्य का भरपूर राष्ट्र निर्माण में उपयोग होगा।
1: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रीय युद्ध स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून वीर जवानांना आदरांजली वाहिली। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, संरक्षण राज्यमंत्री, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ, तिन्ही दलांचे प्रमुख आणि संरक्षण सचिव यावेळी उपस्थित होते। स्वातंत्र्य दिनानिमित्त मुंबईत मंत्रालयात झालेल्या मुख्य शासकीय समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्वातंत्र्यसेनानी, क्रांतिकारक आणि देशाच्या सीमांचं रक्षण करणाऱ्या जवानांना अभिवादन करत राज्यातील जनतेला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या। विकसित भारताच्या संकल्पनेत महाराष्ट्राची भूमिका अत्यंत महत्वाची असून महाराष्ट्र हे देशाच्या विकासाचं ग्रोथ इंजिन असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले।
2: महाराष्ट्राचा विकास जो आहे हा सर्वांना सोबत घेऊन कसा करता येईल हा आपला प्रयत्न आहे। मला विश्वास आहे येत्या काळामध्ये देशाच्या प्रगतीत आजही आपला महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे आणि पुढेही देशाच्या प्रगतीतला सर्वात मोठा वाटेकरी आपला महाराष्ट्र असेल। आणि म्हणूनच आज आपण सगळे मिळून या आपल्या स्वातंत्र्यदिनी एवढाच निर्धार करूया की सर्वांना आपले अधिकार या ठिकाणी माहिती आहेत, जे अधिकार आपल्याला संविधानाने दिले आहेत, पण त्याचवेळी आपण सगळे आपल्या कर्तव्याची आठवण देखील करूया। ती कर्तव्य देखील आपल्या संविधानानेच आपल्याला सांगितली आहेत। सर्व नागरिक मिळून आपल्या कर्तव्याचं भान ठेवूया आणि आपला तिरंगा हा सदैव उंचच उंच राहील अशा प्रकारचं संकल्प आज करूया।
1: महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करताना शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवण्यासोबतच राज्याला कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला। समाजातील प्रत्येक घटकाच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवणं हेच विकसित भारताचं उद्दिष्ट असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेअंतर्गत 56 लाख शेतकऱ्यांना 36,000 कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात आली आहे। सध्या 76% शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत असून पुढील वर्षभरात 100% शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याचा संकल्पही त्यांनी व्यक्त केला। हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे। ऐंशीवा स्वातंत्र्य दिन काल राज्यात उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला। राज्यातल्या विविध जिल्ह्यांमधल्या स्वातंत्र्य दिन सोहळ्याचा हा वृत्तांत।
3: राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या हस्ते पुण्यातल्या विधान भवनात ध्वजारोहण झालं। पुणे जिल्हाधिकारी कार्यालय आणि ऐतिहासिक शनिवारवाड्यात जिल्हाधिकारी जितेंद्र डोडी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाण्यात तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते बीडमध्ये ध्वजारोहण झालं। ठाण्यातल्या कार्यक्रमात महिला सक्षमीकरण, महिला यशकथा या विषयावरील स्त्री दर्पण या ई बुकचं प्रकाशन शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं। राज्यातल्या इतर जिल्ह्यांमध्येही मंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अभिनव भारत स्मारकाचं लवकरच लोकार्पण करण्यात येईल, तसंच वीर प्रेरणास्थळ देखील साकारण्यात येईल अशी घोषणा मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिक मधल्या कार्यक्रमात केली। रत्नागिरी, अकोला, जळगाव, नवी मुंबई इथं अतिउत्कृष्ट सेवा पदक मिळवलेल्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला। पुण्यासह भंडारा, सिंधुदुर्ग, सांगली, सातारा, जालना जिल्ह्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला। सातारा, अहिल्यानगर, धाराशिव, यवतमाळ, बुलढाणा इथल्या कार्यक्रमात उपस्थितांना जलसंधारणाची तसंच नशामुक्तीची शपथ देण्यात आली। रायगड जिल्ह्यात देशाचं स्वातंत्र्य आणि लोकशाही मूल्यांचं जतन करण्याचा संकल्प करण्यात आला। सोलापूरमध्ये महापालिकेच्या 4 ई बसेसचं उद्घाटन करण्यात आलं। राहुरी इथल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात शेतकरी शास्त्रज्ञ उद्योजक मंचाचा प्रारंभ कुलगुरूंच्या हस्ते करण्यात आला। नंदुरबार जिल्ह्यात शहादा इथली 15 ऑगस्ट सुरू होताच रात्री 12:01 ध्वजारोहण करण्याची गेल्या 80 वर्षांपासूनची अनोखी परंपरा यंदाही उत्साहात कायम ठेवण्यात आली। पालघर जिल्ह्यातल्या दाभोसा धबधबा इथं उभारण्यात आलेल्या आकर्षक ग्लास स्कायवॉकचं लोकार्पण पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं। तिरंगा रॅली, रक्तदान शिबिर, मॅरेथॉन, देशभक्तीपर गीतं असे विविध कार्यक्रम काल दिवसभर विविध ठिकाणी आयोजित करण्यात आले होते। आकाशवाणी बातम्यांसाठी आमच्या ठिकठिकाणच्या वार्ताहरांसह सुरेखा जोशी, पुणे।
1: स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं राज्य शासनाच्या 29

नवीन योजना काल महाडीबीटीवर उपलब्ध करून देण्यात आल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते याचं लोकार्पण झालं. शासनाच्या महाडीबीटीवर नसलेल्या उर्वरित सर्व योजना टप्प्याटप्प्यानं या एकाच व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न आहे. त्या माध्यमातून नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ घेणं अधिक सोपं होईल असा विश्वास फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. महाडीबीटीवर उपलब्ध योजनांची संख्या आता 105 झाली आहे. मुलींच्या सक्षमीकरणासंबंधी लेक लाडकी योजना जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी योजनेची प्रक्रिया

मुलींच्या सक्षमीकरणासंबंधी लेक लाडकी योजना जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी योजनेची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात आल्याची माहिती राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. आता आधार क्रमांकाच्या आधारे आवश्यक माहिती संगणकाद्वारे मिळवली जाणार असून लाभार्थी तिचे माता पिता यांची ई KYC करण्यात येणार असल्यानं वारंवार कागदपत्र सादर करण्याची गरज नसेल. तसंच पुढील टप्प्यातील लाभांसाठी देखील पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता राहणार नाही. मातीचं संवर्धन आणि पाण्याचं शाश्वत व्यवस्थापन ही केवळ शासनाची जबाबदारी न राहता ती व्यापक लोकचळवळ बनणं ही काळाची गरज आहे. याच विचारातून मृद आणि जलसंधारण विभागाच्या वतीनं राज्यात यंदा 21 ऑगस्ट हा जलसंधारण दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त होणारा हा दिवस महाराष्ट्राच्या जलसुरक्षित भविष्यासाठी नव्या संकल्पाची सुरुवात ठरेल असं मृद आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी म्हटलं आहे. स्वातंत्र्यदिन सोहळ्यात शपथेचं वाचन आणि जलसंधारण अभियानाच्या संकेतचिन्हाचं प्रकाशन करताना ते बोलत होते. पुढील वर्षी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर इथं होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी विविध पायाभूत सुविधांच्या कामात बनावट वर्क ऑर्डर देण्याच्या प्रकरणात 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आणखी 2-3 आरोपी असल्याची माहिती कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी काल नाशिकमध्ये दिली. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये श्रीलंकेतील गॉल आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताच्या 2 बाद 288 धावा झाल्या. देवदत्त पडिलकल यानं नाबाद शतक ठोकलं. तत्पूर्वी भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिवसाचा खेळ थांबला त्यावेळी देवदत्त पडिलकल 131 तर ऋषभ पंत नाबाद 27 धावांवर खेळत होते. विश्वचषक हॉकी स्पर्धेला काल नेदरलँड्समध्ये प्रारंभ झाला. या स्पर्धेतील भारताचा पहिला सामना काल अॅम्स्टेलविन इथं वेल्स संघाबरोबर झाला. या सामन्यात भारतानं वेल्सवर 3-1 अशी मात करत स्पर्धेत विजयी सलामी दिली. हवामान. येत्या 24 तासात कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 80वा स्वातंत्र्यदिन देशभरात उत्साहात साजरा. लाल किल्ल्यावर पहिल्यांदाच वंदे मातरम गीताचं सादरीकरण. विकसित भारताच्या उभारणीसाठी सप्तधारा शक्तीची पंतप्रधानांची लाल किल्ल्यावरून घोषणा. विकसित भारताच्या संकल्पनेत महाराष्ट्राची भूमिका अत्यंत महत्वाची. मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन आणि गॉल क्रिकेट कसोटीमध्ये भारताची दमदार सुरुवात तर विश्वचषक हॉकी स्पर्धेत भारताची विजयी सलामी. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: मैत्रिणींनो नमस्कार. श्रावण सुरू झाला, पंचमीचा सण आला आणि राखी पौर्णिमा पण जवळ आली आहे. मंगळागौरीचे खेळ सुद्धा एकदम जोरदार सुरू झाले आणि बहर आलाय काव्याला, गाण्यांना. तर यावेळी सखी संदेश कार्यक्रमात सांगायची आहे तुमची आवडती कविता, मग ती पाठ्यपुस्तकातली असेल, आत्ताची असेल, किंवा एखाद्या गाण्यातली कविता असेल, किंवा देशभक्तीपर कविता असेल. वाट बघते आहे मंगळवारी 18 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत सखी संदेशच्या रेकॉर्डिंगच्या दरम्यान. आपली आवडणारी कविता हाताशी ठेवा आणि कॉल करा 2553-1705 आणि 2553-1706 यावर. या कार्यक्रमाचं प्रसारण होईल रविवारी 23 ऑगस्ट रोजी पुणे केंद्रावरून आणि सोमवारी 24 ऑगस्ट रोजी विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात. चला चला ठरवून ठेवा आपापली आवडती कविता, नक्की कॉल करा.
1: आकाशवाणी एफ एम सेवेचं हे कोल्हापूर केंद्र आहे 102.7 MHz, तसंच न्यूज ऑन AIR ॲपवरून सुद्धा.

0: तुम्हाला नेमकी कशी आली आहे तेही लिहिणं गरजेचं आहे. ई म्युटेशन मध्ये या मिळकतीचा सातबारा किंवा मालमत्ता पत्रकी सर्व वारसांची नोंद होणे अत्यंत आवश्यक आहे.
1: तेव्हा अवश्य ऐका ऍडव्होकेट अश्विनी कुलकर्णी यांनी दिलेली माहिती. कायद्याविषयी बोलू काही या कार्यक्रमात 16 ऑगस्टला सकाळी 9:30 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर आणि न्यूज ऑन AIR या प्रसारभारतीच्या ऑफिशियल ऍप वर जगभरात कुठेही.
2: श्रोते हो, आज दुपारी 12:00 आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका ज्ञान भारतम मिशन या उपक्रमाअंतर्गत हस्तलिखितांचं डिजिटायझेशन याविषयी प्रियांका मुजुमदार भिडे यांची मुलाखत.
3: बृहत संहितेमध्ये आणि एक गोष्ट आहे की कॉस्मेटिक्स, त्याबद्दल सुद्धा लिहिलेलं आहे. किंवा अगस्त्य संहिता आहे, त्याच्यामध्ये वीज कशी निर्माण करायची, सायन्स हे लिहिलेलं आहे.
2: आणि श्रावण महिन्यानिमित्त विशेष कार्यक्रम आला श्रावण महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR ऍप वर.
4: श्रोते हो, हजारो अवीट गोडीच्या गाण्यांपैकी तुमच्या मनात कोणतं गाणं घर करून आहे त्या गाण्याच्या आठवणी आम्हाला सांगा आमच्या गाणं मनातलं या कार्यक्रमात आज सकाळी 10:30 ते 11 या वेळेत. त्यासाठी आमचा फोन नंबर आहे 0231-2562-24. तेव्हा जरूर फोन करा आणि आपल्या मनातलं गाणं आम्हाला सांगा.

0: श्रोतेहो जरूर ऐका आमचे आजचे सर्व प्रायोजित कार्यक्रम. यामध्ये अभिजात मराठी आपली मराठी सकाळी 7:25 श्वास हेल्थ केअर सकाळी 7:40 आणि चिंतन हाच चिंतामणी ऐकत रहा आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण.
1: श्रोतेहो अवश्य ऐका, येत्या रविवारी म्हणजे 16 ऑगस्टला कायद्याविषयी बोलू काही या कार्यक्रमात हक्क सोडपत्र याविषयीची माहिती.
2: मालमत्ता वारसा हक्काने मिळाल्याचा पुरावा देखील गरजेचा, म्हणजे ही मिळकत

आकाशवाणी कोल्हापूर केंद्र। यानंतर 7:25 अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल। आम्ही सहक्षेपित करत आहोत।

0: अभिजात मराठी आपली मराठी।
1: अभिजात मराठी।

0: श्रोते हो नमस्कार. अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ यांच्यातर्फे मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्याकरता इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरीय विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धा आयोजित केली जाते. याबद्दल माहिती देण्यासाठी आज आपल्याकडे मराठी विश्वकोशातील विद्याव्यासंगी सहाय्यक प्रीती साळुंके सकुंडे मॅडम यांना आपण आमंत्रित केलेलं आहे. मॅडम नमस्कार, आपलं या कार्यक्रमात खूप खूप स्वागत.
1: नमस्कार मॅडम.
0: मॅडम, विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धा जी घेतली जाते तर या स्पर्धेचं उद्दिष्ट किंवा स्वरूप याविषयी आम्हाला जाणून घ्यायचं आहे आणि त्याबरोबरच या स्पर्धेची सुरुवात कशी झाली किंवा त्याची कल्पना कोणाला सुचली, कशी सुचली आणि आपण शाळा, विद्यार्थी, पालक यांच्यापर्यंत कसं पोहोचता याविषयी जरा आम्हाला सविस्तर सांगा.
1: मराठी भाषा विभागाचं अंतर्गत कार्यालय महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ यांच्यातर्फे मराठी भाषेच्या प्रचार आणि प्रसाराकरिता विविध

0: कार्यक्रमांचे आयोजन दरवर्षी केलं जातं. ज्याप्रमाणे इयत्ता 9वीच्या अभ्यासक्रमामध्ये विश्वकोशाला अनुसरून पाठ आहे, त्या पाठाला अनुसरून इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी आपण विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धेचं आयोजन करत असतो. शालेय अभ्यासाला समांतर अशा पद्धतीने हा उपक्रम राबवण्यासाठी संपादकीय स्तरावरून आणि प्रशासकीय स्तरावरून प्रयत्न करण्यात येतात. यापूर्वी सन 2023 सालापासून माननीय अध्यक्ष आणि माननीय सचिव यांच्या मार्गदर्शनाखाली आपण या परीक्षेचं आयोजन करत होतो आणि जेव्हा त्या परीक्षेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला तर तेव्हा आपण माननीय भाषा सचिव यांच्या मार्गदर्शनाखाली ही परीक्षा ऑनलाईन स्वरूपात मागच्या वर्षीपासून राबवायला सुरुवात केली आणि याच्यासाठी आपण सध्या तांत्रिक यंत्रणेसाठी पुणे विद्यापीठ यांच्या विभागाची मदत घेत आहोत.
1: मॅडम, आता या परीक्षेचा अभ्यासक्रम नेमका काय असतो आणि तो कोण निश्चित करतं किंवा ह्या प्रश्नपत्रिका ज्या असतात त्यांचं स्वरूप कसं असतं याविषयी जरा आम्हाला थोडक्यात सांगा.
0: विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धेसाठी जो अभ्यासक्रम आहे तर त्याची निश्चिती विश्वकोश कार्यालयातर्फे करण्यात येते. त्याच्यासाठी कुमार विश्वकोशातील निवडक नोंदींचा जो संग्रह आहे तर तो आपण आपल्या साईटवरती PDF स्वरूपामध्ये विद्यार्थ्यांना पुरवत असतो आणि त्याच्यानंतर त्या अभ्यासक्रमावर आधारित आपण परीक्षा घेत असतो. मग साधारण परीक्षा जी डिसेंबर जानेवारी दरम्यान असते तर त्याच्या 2 ते 3 महिने अलीकडे हा अभ्यासक्रम आहे तर तो आपण साईटवर प्रसिद्ध करत असतो आणि या अभ्यासक्रमावर आधारित 50 प्रश्नांची बहुपर्यायी स्वरूपाची प्रश्नपत्रिका घेण्यात येते आणि त्याच्यामध्ये प्रत्येक प्रश्नाला 2 गुण या पद्धतीने 100 गुण असतात. परीक्षा कालावधी हा 1 तासाचा असतो. 1 तासामध्ये विद्यार्थ्यांनी परीक्षा देणं अपेक्षित आहे आणि कोणत्याही माध्यमातील विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतात. इयत्ता 9वीचे विद्यार्थी फक्त ही परीक्षा जी आहे ती मराठी माध्यमातूनच घेतली जाते आणि संगणक किंवा मोबाईलचा वापर करून विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतात. मराठी विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धेसाठी अभ्यासक्रम जो आहे तर त्यामध्ये मराठी विश्वकोशाची प्रस्तावना आणि कुमार विश्वकोशातील निवडक नोंदी यांची माहिती विश्वकोशाच्या साईटवर आपण देत असतो. या व्यतिरिक्त मराठी वर्णानुक्रमाबद्दलही विद्यार्थ्यांनी अभ्यास करणं अपेक्षित आहे. शुद्ध लेखनाला अनुसरूनही आपण यामध्ये प्रश्न विचारत असतो.
1: मॅडम, तुम्ही म्हणालात आता की ही परीक्षा संपूर्ण महाराष्ट्रासाठी घेतली जाते, तर मग एवढ्या मोठ्या महाराष्ट्रभर पोहोचणं आणि प्रत्यक्ष परीक्षा राबवणं, प्रक्रिया ही राबवणं हे खूप कठीण असेल, पण मग ही परीक्षा कशा प्रकारे घेतली जाते किंवा ही परीक्षा पद्धती कशी राबवली जाते?
0: मराठी विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धेसाठी जी नोंदणी आहे तर ती मराठी विश्वकोशाच्या साईटवर www.marathiviswakosh.org या साईटवरती आपण त्याची माहिती वेळोवेळी विद्यार्थ्यांना पुरवत असतो. नोंदणी प्रक्रिया ही संपूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात येते आणि ज्या वेळेला नोंदणीची तारीख आपण साईटवर देतो त्यानंतर ठराविक कालावधीसाठी आपण नोंदणी त्या साईटवरती करू शकता. नोंदणी करताना विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने, समन्वयकांनी कशा पद्धतीने त्या नोंदणी प्रक्रियेमध्ये सहभागी व्हायचं आहे तर या संदर्भातला मार्गदर्शक व्हिडिओ सुद्धा आपण तिथे साईटवरती दिलेला आहे आणि नोंदणी करताना शाळेचा UDISE क्रमांक जो आहे त्याचा वापर करून विद्यार्थ्यांनी पुढील प्रक्रिया पूर्ण करायची आहे आणि त्याच्यानंतर ती सर्व परीक्षेला जे बसणार आहेत विद्यार्थी त्यांची यादी तयार होते आणि तिथून तुम्हाला परीक्षेमध्ये नोंदणी करता येते.
1: मॅडम, तुम्ही सांगतायत हे खूप छान यंत्रणा जरी राबवली तरी ऐन वेळेला काहीतरी अडचणी येत असणारच, तर विद्यार्थी, पालक, शिक्षक, समन्वयक या सगळ्यांचा याच्यामध्ये सहभाग असतो, तर या आयोजनादरम्यान ज्या अडचणी येतात तर त्या अडचणींचं निवारण मग अशा प्रसंगी कसं केलं जातं?
0: विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षा म्हटलं की थोडंसं त्याचा माध्यम बदल असतो, लेखी परीक्षेपेक्षा व्यतिरिक्त थोडंसं येतं त्यामध्ये, त्याच्यामुळे त्यांना पूर्वतयारी करता यावी किंवा परीक्षेचं स्वरूप कळावं याच्यासाठी आपण 2 टप्पे ठेवलेले आहेत. एक आहे मॉक टेस्ट जी अभिरूप चाचणी आहे, पहिली पायरी म्हणता येईल ह्याला विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धेची. तर मॉक टेस्टिंगच्या दरम्यान आपण विद्यार्थ्यांची जी नोंदणी करून घेतलेली आहे तर त्याच्यासाठी त्यांना आपण login ID जनरेट होतो आणि त्याच्यानंतर त्यांना त्या परीक्षेमध्ये कशा पद्धतीने परीक्षा द्यायची आहे तर याचं स्वरूप कळावं म्हणून एक अभिरूप चाचणी देण्याची आपण त्याच्यामध्ये सूचना करतो आणि त्यामधून त्यांना मुख्य परीक्षेच्या वेळी कोणती काळजी घ्यायची आहे, तर त्याची एक त्यांना संकल्पना कळते की अशा पद्धतीने

0: मुख्य परीक्षेला बसायचं आहे आणि मॉक टेस्टिंगसाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी जर सहभाग दिला तर त्यांना मुख्य परीक्षेला ज्या तांत्रिक अडचणी येतात तर त्यांचा आधीच अंदाज येतो आणि जर आल्याच तांत्रिक अडचणी तर त्याच्यासाठी त्यांनी टोल फ्री क्रमांक जो आपण आपल्या साईटवर दिलेला आहे त्याच्यावर संपर्क साधायचा आहे आणि तिथून त्यांच्या हर तऱ्हेच्या म्हणजे विद्यार्थ्यांना म्हणा पालकांना म्हणा किंवा समन्वयकांना कोणत्याही तऱ्हेच्या जर अडचणी आल्या तर त्या टोल फ्री क्रमांकावरती संपर्क केल्यावर त्या दूर केल्या जातात.
1: हा म्हणजे त्यांनी आपल्या www.marathiviswakosh.org वर सगळं माहिती त्यांना मिळू शकते. तिथे कायम संपर्कात राहणं उचित राहील
0: आणि त्या व्यतिरिक्त तुम्ही विश्वकोश कार्यालयाला देखील संपर्क करून जर काही शंका असेल तर त्या पद्धतीने तुम्ही संपर्क करून त्याचा शंका निरसन करून घेऊ शकता. या व्यतिरिक्त नोंदणी केल्यानंतर समन्वयकांचा जो आपण माहिती घेणार आहोत शाळेच्या शिक्षकांची तर त्याचा आपण एक व्हॉट्सअप प्रणालीद्वारे ग्रुप तयार करतो आणि त्यावरही वेळोवेळी विद्यार्थ्यांना परीक्षेच्या अनुषंगाने ज्या सूचना द्यायच्या असतात त्या समन्वयकाच्या माध्यमातून आपण पुरवत असतो.
1: मॅडम ह्या परीक्षा घेतल्या जातात आणि त्यानंतर त्याचा निकाल घोषित होतो त्यानंतर त्यांना काही पारितोषिकं दिली जात असतील कारण विद्यार्थ्यांना प्रेरणा पारितोषिकातूनच मिळते तर कशा स्वरूपाचं ह्या पारितोषिकांचं स्वरूप असतं एकंदरीत आणि ती केव्हा दिली जातात साधारणतः याविषयी जरा सांगा.
0: हो नक्कीच मॅडम. स्पर्धा दिल्यानंतर आपण लगेचच निकाल जाहीर करत नाही. परीक्षा समिती आणि संगणक विभाग यांच्या समन्वयातून योग्य परीक्षणानंतर आपण त्याचा संकेतस्थळावरती निकाल जाहीर करतो. जे संकेतस्थळावर निकाल जाहीर करतो तर त्याच्यामध्ये आपण राज्यस्तरीय जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय असे प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक आणि तृतीय क्रमांक अशा पद्धतीने गुणांकन पद्धतीच्या नुसार आपण त्याच्यामध्ये क्रमांक देत असतो आणि ग्रामीण व शहरी विभाग या पद्धतीने आपण शाळांचं वर्गीकरण करतो आणि त्या पद्धतीने विद्यार्थ्यांना आपण पारितोषिकं देत असतो. पारितोषिकाचं जे स्वरूप आहे तर त्याच्यामध्ये विश्वकोशाचं सन्मान चिन्ह प्रमाणपत्र आणि रोख रक्कम ही विद्यार्थ्यांना दिली जाते आणि सहभागी सर्व विद्यार्थ्यांना विश्वकोशातर्फे प्रमाणपत्र दिलं जातं. समन्वयक शिक्षकालाही आपण प्रमाणपत्र देत असतो आणि त्याच्यानंतर पारितोषिक वितरणाचा जो दिनांक आहे तो आपण साईटवरती जाहीर करतो आणि त्या पद्धतीने ती प्रक्रिया राबवण्यात येते. यावर्षी जिल्हास्तरीय पारितोषिकं जी आहेत तर त्यांचं वितरण माननीय जिल्हाधिकारी यांच्यातर्फे करण्यात आलं. त्यांच्यातर्फे विविध कार्यक्रमांचं आयोजन करून त्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला आणि राज्यस्तरीय विद्यार्थी जे आहेत त्यांचा गुणगौरव समारंभ माननीय मंत्री महोदय यांच्यातर्फे प्रस्तावित आहे.
1: मॅडम एकंदरीतच एवढ्या मोठ्या प्रमाणात ही परीक्षा घेतली जाते तर या स्पर्धेची म्हणजे ज्ञानवर्धन स्पर्धेची एकंदरीत उपयुक्तता काय आहे किंवा तिला कसा प्रतिसाद आतापर्यंत लाभलेला आहे?
0: विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धेची उपयुक्तता जर बघायला गेलं तर शालेय विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्तीला चालना मिळावी हा त्याचा मुख्य उद्देश राहील. कारण विद्यार्थ्यांना पाठ्यक्रमातून अभ्यास होतच असतो त्यातून ते वाचन करतच असतात त्या व्यतिरिक्त ते अवांतर वाचन सुद्धा करत असतात पण संदर्भ ग्रंथ कशा पद्धतीने हाताळावेत आणि त्यांच्या वाचनाला विद्यार्थ्यांनी प्रवृत्त झालं पाहिजे एक प्रकारे वाचन संस्कृतीची जोपासना जी आपण म्हणतो तर ती या उपक्रमातून त्याला चालना मिळेल असं आम्हाला वाटतं आणि यासाठी विद्यार्थ्यांनी आणि शाळांनी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये या स्पर्धेमध्ये उत्स्फूर्त सहभाग घ्यावा असं मी सर्वांना आवाहन करत आहे.
1: नक्कीच मॅडम ह्याचा उपयोग विद्यार्थ्यांमध्ये एक संशोधक वृत्ती आणि त्या अनुषंगाने होणारा अभ्यास यासाठी होईल आणि आपण कुमार विश्वकोश तर उपलब्ध करून दिलेले आहेतच त्यामुळे त्यांना त्याचा उपयोग भावी जीवनात वेळोवेळी होईलच. मॅडम आज आपण इथं आलात आणि आम्हाला विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धा या विषयावर खूप छान माहिती सांगितलीत. आपले खूप खूप आभार.
0: धन्यवाद मॅडम.
1: श्रोते हो आपली मतं सूचना अभिप्राय अपेक्षा यांची आम्ही वाट पाहत आहोत. आम्हाला या ईमेलवर नक्की संपर्क साधा aplimarathi210@gmail.com aplimarathi210@gmail.com. नवीन विषय आणि नवीन तज्ज्ञांसह पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25 वासंती काळे. तोपर्यंत आपला निरोप घेते. नमस्कार.
2: अभिजात मराठी आपली मराठी. मराठी

0: मराठी
1: आपली मराठी
0: अभिजात मराठी
1: आपली मराठी।
2: आपण ऐकत होतात प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी।
3: हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राने सहक्षेपित केला। 102.7 मेगाहर्ट्स तसंच न्यूज ऑन AIR ॲपवर आमचं प्रसारण आपण ऐकता आहात।
4: श्रोतेहो, अवशायिका युववाणी कार्यक्रमात येत्या रविवारी म्हणजे 16 ऑगस्टला संध्याकाळी 5:30 वाजता UPSC परीक्षेतील IFS मध्ये देशातल्या 30व्या रँकवर निवड झालेल्या डॉक्टर ओंकार फडतरे यांच्या डॉक्टर दीपक ठमके यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा, तेव्हा अवशायिका युववाणी हा कार्यक्रम येत्या रविवारी म्हणजे 16 ऑगस्टला 5:30 वाजता आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर।
5: श्रोते हो, सोमवारी 17 ऑगस्टला 5:30 वाजता माझे जीवन गाणे या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका शिवशाहीर डॉक्टर पुरुषोत्तम उर्फ राजू राऊत यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवर।
3: श्रोते हो, हजारो अवीट गोडीच्या गाण्यांपैकी तुमच्या मनात कोणतं गाणं घर करून आहे त्या गाण्याच्या आठवणी आम्हाला सांगा। आमच्या गाणं मनातलं या कार्यक्रमामध्ये आज 10:30 ते 11 या वेळेमध्ये, त्यासाठी आमचा फोन नंबर आहे 02132566624। फोन नंबर पुन्हा एकदा 02132566624। जरूर फोन करा आणि आपल्या मनातलं गाणं आम्हाला सांगा।

0: आकाशवाणी एफ एम सेवेचं हे कोल्हापूर केंद्र आहे. 7:40 झालेली आहेत. ऐकूया प्रायोजित कार्यक्रम श्वास हेल्थ केअर.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
3: श्रोत्यांनो नमस्कार. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. श्वास लाईफलाईन सेंटरचे श्वसन विकार तज्ञ डॉक्टर आशिष मडकेसर आहेत आपल्यासोबत. डॉक्टर आशिष नमस्कार.
4: नमस्कार.
3: सर, बऱ्याचदा आता कोविड नंतर न्युमोनियाच्या तक्रारी वाढलेल्या दिसतायत अजूनही रातर. तर हे न्युमोनियाचे पेशंट किंवा कोविडचे आत्ता आहेत का पेशंट, किंवा काय याच्यामध्ये प्रकार आहेत का?
4: नाही, हल्ली कोविडचे विषाणू दिसत नाहीत, पण न्युमोनियाचे केसेस मात्र असतात. तुम्हाला एक मी केस सांगतो. साधारण 55-60 वर्षाचे गृहस्थ खोकला आणि थंडी वाजून हुडी हुडी भरून ताप लक्षणांसोबत आले, तेव्हा या पेशंटच्या पांढऱ्या पेशी खूप वाढलेल्या होत्या. खरं तर अशा पेशंटमध्ये पांढऱ्या पेशी वाढणे असे चित्र न्युमोनियामध्ये दिसते. आता न्युमोनिया म्हणजे काय? न्युमोनिया हा फुफ्फुसांचा संसर्ग आहे. यात फुफ्फुसांतील हवेच्या लहान लहान पिशव्यांना सूज येते आणि त्यामुळे श्वास घेणे कठीण होते, ज्यामुळे शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. निमोनिया हा जीवाणू विषाणू आणि बुरशी सुद्धा यांमुळे होऊ शकतो. कारणानुसार यांना बॅक्टेरियल निमोनिया किंवा व्हायरल निमोनिया, फंगल निमोनिया असे आपण ओळखतो. काही लोकांमध्ये हा आजार सौम्य असतो, तर लहान मुले, वृद्ध व्यक्ती आणि दीर्घकालीन आजार असलेले लोक किंवा प्रतिकारक शक्ती कमी असलेल्या लोकांमध्ये हा गंभीर होऊ शकतो. हे सोडून इतरही निमोनियाचे प्रकार आहेत, ज्यामध्ये समुदायातून होणारा निमोनिया म्हणजे आपण ज्याला कम्युनिटी अक्वायर्ड निमोनिया म्हणतो. दैनंदिन जीवनात बस, शाळा, कामाचे ठिकाण, घर, सार्वजनिक ठिकाणी संसर्ग झाल्यानंतर हा होऊ शकतो. चालता बोलता धडधाक

0: माणसाला अचानक होणारा निमोनिया।
1: बर, श्रोते हो, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे। संपर्क 73 850 63 934 73 850 63 934 7385006393 4। डॉक्टर आशिष सर, तुम्ही सांगताय न्यूमोनिया बद्दल।
0: तर बऱ्याच लोकांच्या घरात पेशंटला स्ट्रोकमुळे झोपून राहावे लागते। दीर्घकालीन मानसिक उपचारांच्या औषधे चालू असतात, ज्यामध्ये बऱ्याचदा झोपेच्या गोळ्या असतात। ज्या पेशंटला अकेलेझिया कार्डियासारखे अननलिकेचे विशिष्ट विकार असतात, अशा पेशंटना एस्पिरेशन निमोनिया होऊ शकतो। संधी साधू निमोनिया, ज्यामध्ये प्रतिकारक शक्ती कमी झालेली असते, जसे की एचआयव्ही एड्स, कॅन्सर, किमोथेरपी आणि दीर्घकाळ स्टेरॉइड घेणाऱ्या व्यक्ती। निमोनियाची लक्षणे व्यक्तींमध्ये वेगळी असू शकतात। सामान्य लक्षणांमध्ये ताप, खोकला, कफ, दम लागणे, छातीत दुखणे, थंडी वाजणे, थकवा, अशक्तपणा, भूक कमी होणे या समस्या असतात। वृद्ध व्यक्तींमध्ये जास्त झोप येणे, अचानक अशक्तपणा जाणवणे किंवा गोंधळल्यासारखे होणे हे दिसू शकते। या लक्षणांबरोबर अशा पेशंटमध्ये जेव्हा कफ येतो, त्यामध्ये कफ कोणत्या प्रकारचा आहे, त्याचा रंग कोणता आहे, त्यानुसार निमोनियाचा कोणता रोग जंतू कारणीभूत ठरला असावा याचा अंदाज येतो। पण खरी कसोटी कुठे असते, ही तपासताना काही वेळा त्यामध्ये जंतू सापडतात तर काही वेळा सापडत नाहीत। अशा पेशंटमध्ये ब्रॉन्कोस्कोपी फायद्याची ठरू शकते।
1: अच्छा,
0: फायबर ऑप्टिक व्हिडिओ ब्रॉन्कोस्कोपी करून ब्रॉन्कियोअल्व्हेओलर लवाज काढून त्याची तपासणी करता येते। हल्ली खूप प्रकारच्या चाचण्या उपलब्ध आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे फीवर पॅनल्स उपलब्ध आहेत, ते वापरून आपल्याला लवकरात लवकर निदान करता येते आणि अर्थात योग्य निदान आणि त्यावरचा नेमका उपचार घेऊन पेशंट बरा होऊ शकतो।
1: अच्छा, डॉक्टर आशिष सर, जाता जाता रुग्णांसाठी आणि नातेवाईकांसाठी काय सांगाल?
0: नातेवाईकांनी आणि रुग्णांनी लक्षात ठेवावे की प्रत्येक ताप हा निमोनिया नसतो आणि प्रत्येक खोकला हा टीबी नसतो, पण तो नसावा यासाठी लवकरात लवकर जवळच्या फुफ्फुस तज्ञांना दाखवून घ्यावे आणि याचबरोबर स्वतः पेशंटच्या ट्रीटमेंटमध्ये बदल न करता किंवा खाण्यापिण्यामध्ये त्याची काळजी घेता हे सर्व आपण काळजी घेऊन आपला आजार बरा होऊ शकतो।
1: नक्कीच, याबरोबरच वेळ झाली इथंच थांबण्याची। श्रोते हो, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे। संपर्क 73 850 63 934 73 850 63 934 7385006394 श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात डॉक्टर अनिल मडके यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात। तोपर्यंत नमस्कार।
2: नमस्कार। या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली,
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर।
4: पत्रोत्तरांची खुमारी,
5: अनुभवांची शिदोरी,
4: हिंदी मराठी गाणी,
5: तुमची आणि आमची आकाशवाणी।

0: ब्राइट इंजिनियरिंग करियर साठी निवडा नानासाहेब महाडिक कॉलेज ऑफ इंजिनियरिंग पेठ जिल्हा सांगली.
1: मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये कॅम्पस प्लेसमेंट, उज्ज्वल निकाल, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावरील यश, नामांकित कंपन्यांशी सामंजस्य करार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाची परंपरा.
0: 12वी सायन्स नंतर फर्स्ट इयर तसेच डिप्लोमा किंवा BSc नंतर डायरेक्ट सेकंड इयर इंजिनियरिंग साठी प्रवेश सुरू.
1: क्विक हिल फाउंडेशनचे बेस्ट इन्स्टिट्यूट पुरस्कार प्राप्त नानासाहेब महाडिक कॉलेज ऑफ इंजिनियरिंग पेठ. अधिक माहितीसाठी संपर्क 87 66 58 10.
2: आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण आपण ऐकत आहात 102.7 MHz तसंच न्यूज ऑन AIR ॲपवरून. आता काही सुगम गीतांचा आनंद घेऊया भावधारा या कार्यक्रमामध्ये.

केदार पंडित यांची सुगम रचना आताच आपण ऐकलीत. कार्यक्रमात यानंतर ऐकूया चंद्रशेखर सानेकर यांची सुगम रचना. वैशाली सावंत आणि अवधूत गुप्ते यांच्या आवाजामध्ये संगीतबद्ध केली आहे निलेश मोहरीर आणि अवधूत गुप्ते यांनी.

वैशाली सामंत आणि अवधूत गुप्ते यांच्या आवाजातलं हे गीत आत्ताच आपण ऐकलं. याबरोबरच भावधारा हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आकाशवाणी एफ एम सेवेचं हे कोल्हापूर केंद्र आहे 102.7 मेगाहर्ट्स, तसंच न्यूज ऑन AIR ॲपवर. 8 वाजता समाचार प्रभात दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: भक्ती मांगल्याचे क्षण आनंदाने द्विगुणित करण्यासाठी असल केशर बदाम पिस्ता युक्त रुचिरा केशरी दूध मसाला।
1: नमस्कार श्रोते हो, रुचिरा मसाले खवय्येगिरी या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। मी तुमची खवय्या मैत्रीण दीपशिखा। श्रोते हो, श्रावण महिन्याला नुकतीच सुरुवात झालेली आहे आणि आज आहे नाग चतुर्थी अर्थात नाग चवथ, तर उद्या आहे नागपंचमी। या निमित्त तुम्हा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा। श्रोते हो, आजच्या दिवशी लांडोबा पुंडोबाच्या रूपामध्ये आणि उद्या नागराज रूपामध्ये नागदेवतेची पूजा करून त्यांचा आशीर्वाद घेतला जातो, काही खास पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो। खरे तर श्रोते हो, हे सगळे सण समारंभ हे आपल्या आनंदासाठी असतात, उत्साहासाठी असतात। घरोघरी वेगवेगळे गोडधोडाचे पदार्थ केले जातात आणि आपल्याला यातून एक वेगळ्या प्रकारचं समाधान मिळत असतं। तर श्रोते हो, आजच्या रुचिरा मसाले खवय्येगिरी कार्यक्रमामध्ये असेच काही वेगवेगळे पदार्थ कसे करायचे हे आपण जाणून घेणार आहोत। तर कार्यक्रमात सुरुवातीला एक वेगळा पदार्थ जो खास नागपंचमीच्या नैवेद्यासाठी केला जातो, हा खास कर्नाटकी पदार्थ आहे। तर याचं नाव आहे तंबिट्टू। कर्नाटकामध्ये खास करून हा पदार्थ नागपंचमीच्या निमित्तानं केला जातो। हा पदार्थ कसा करायचा ते बघूया। यासाठी लागणारं साहित्य असं आहे, एक कप तांदूळ निवडून घ्यायचे, अर्धा कप फुटाण्याची डाळ, अर्धा कप शेंगदाणे भाजून सोलून घ्यायचे, 5 ते 6 वेलची लागणार।

आहेत 1/2 कप पांढरे तीळ, 1/2 चमचा सुंठ पावडर, 3 चमचे साजूक तूप, 1 छोटा चमचा खसखस, 1 कप वाळलेलं किसून घेतलेलं खोबरं, त्यानंतर 1/2 कप गूळ लागणार आहे. तर हे झालं तंबिट्टूसाठी लागणारं साहित्य. यानंतर हा पदार्थ कसा करायचा आपण बघूया. याच्या आधी आपण तंबिट्टू म्हणजे काय नेमकं जाणून घेऊया. तंबी आणि हिट्टू अशा दोन शब्दांनी मिळून तंबिट्टू हा शब्द बनतो आणि हेच आहे या पदार्थाचं नाव. तंबी म्हणजे छोट्या मापट्याच्या आकाराचा पदार्थ आणि हिट्टू म्हणजे पीठ. तर तंबिट्टूसाठी हे पीठ कसं बनवायचं ते बघूया. सुरुवातीला आपण 1 कप तांदूळ निवडून घेतलेले आहेत, ते स्वच्छ कापडानं पुसून घ्यायचे आहेत. यानंतर सुरुवातीला गॅसवर कढई चांगली तापवून घ्यायची आहे. नंतर गॅस बारीक करून त्यामध्ये हे तांदूळ घालायचे आणि चांगले परतून घ्यायचे आहेत. या तांदळाचा रंग थोडासा बदलेपर्यंत हे तांदूळ खरपूस परतून घ्यायचे आहे.

सुरुवातीला गॅसवर कढई चांगली तापवून घ्यायची आहे. नंतर गॅस बारीक करून त्यामध्ये हे तांदूळ घालायचेत आणि चांगले परतून घ्यायचे आहेत. या तांदळाचा रंग थोडासा बदलेपर्यंत हे तांदूळ खरपूस परतून घ्यायचे आहेत, करपू द्यायचे नाहीयेत. असे हे तांदूळ भाजून घ्यायचे आहेत आणि एका ताटामध्ये काढून ठेवायचे आहेत. यानंतर आपण एक कप वाळलेलं खोबरं किसून घेतलेलं आहे, ते खोबरंही या कढईमध्ये चांगलं गरम करून घ्यायचं आहे, करपू द्यायचं नाहीये. मंद आचेवर हे भाजलं आणि सतत परतलं तर करपत नाही. हे खोबरं चांगलं कुरकुरीत होण्यासाठी गरम झालं की वेगळ्या ताटलीत काढून ठेवायचे. याच्यानंतर तीळ जे घेतलेले आहेत ते तीळही अशाच प्रकारे गरम करून घ्यायचे आहेत. तीळ तडतड उडायला लागले की एका वेगळ्या ताटलीमध्ये काढून ठेवायचे आहेत, म्हणजे ते गार झाल्यावर कुरकुरीत होतात. यानंतर खसखस आपण जी घेतलेली आहे ती सुद्धा अशाच प्रकारे या कढईमध्ये चांगली गरम करून घ्यायची आहे. रंग बदलेपर्यंत खसखस गरम करून घ्यायची आहे, ती सुद्धा एका छोट्या ताटलीमध्ये काढून ठेवायची आहे. तर ही सगळी झाली पूर्वतयारी. आता जे तांदूळ आपण भाजून घेतलेले आहेत ते गार झाल्यानंतर मिक्सरवर बारीक करून घ्यायचे आहेत, जेणेकरून त्याचं पीठ होईल. हे पीठ पिठाच्या चाळणीनं चाळून घ्यायचंय, म्हणजे जो खरभरीत चाळ राहिला असेल तो बाजूला करता येईल आणि आपल्याला बारीक पीठ मिळेल. अशा पद्धतीनं हे तांदळाचं पीठ बनवायचं आहे. याच्यानंतर फुटाण्याची डाळ आणि भाजून सोलून घेतलेले शेंगदाणे हे सुद्धा मिक्सरवर बारीक करून घ्यायचे आहेत, याचंही पीठच बनवायचं आहे. यानंतर आपण जे खोबरं भाजून घेतलेलं आहे ते गार झाल्यानंतर हातानंच बारीक करायचंय, ते मिक्सरवर बारीक करायचं नाहीये, जेणेकरून खोबऱ्याचा खुसखुशीतपणा या पदार्थामध्ये जाणवला पाहिजे. म्हणून हे खोबरं हातानंच बारीक करायचंय. यानंतर खसखस आपण जी गरम करून घेतलेली आहे ती पोळपाटावर घालून लाटण्यानं बारीक करून घ्यायची आहे. तीळ जे गरम करून घेतलेले आहेत ते गार झाल्यानंतर कुरकुरीत होतात आणि मिक्सरवर एकदाच मिक्सर फिरवून भरड अशा पद्धतीनं हे तीळ पण बारीक करून घ्यायचे आहेत. तीळ खूप बारीक करायचे नाहीयेत. तर आता हे सगळं आपलं साहित्य तयार झालं. यानंतर एका परातीमध्ये तांदळाचं पीठ, फुटाण्याची डाळ आणि शेंगदाण्याचं पीठ, बारीक केलेलं खोबरं, वेलची पावडर, बारीक केलेली खसखस आणि भरड बारीक केलेले तीळ हे सगळं एकत्र करायचं आहे. याच्यामध्ये 2 चमचे साजूक तूप घालायचे आणि पुन्हा हे सगळं मिश्रण एकत्र करून घ्यायचंय. यानंतर कढई गॅसवर गरम करून घ्यायची आहे. याच्यामध्ये 1 चमचाभर साजूक तूप घालायचं आहे आणि यामध्ये 1.5 वाटी किसलेला गूळ हा घालायचा आहे. हा गूळ विरघळायला लागल्यानंतर याच्यामध्ये थोडस गूळ भिजेल इतकंच पाणी घालायचंय आणि हा गूळ त्या पाण्यामध्ये विरघळवून घ्यायचाय. मंद आचेवरच हा गूळ विरघळवून घ्यायचा आहे, या गुळाचा पाक करायचा नाहीये. तर अशा पद्धतीनं हा गूळ पाण्यामध्ये विरघळवून घ्यायचाय. हे गुळाचं पाणी चांगलं गाळून घ्यायचं आहे. आपण सुरुवातीला परातीमध्ये हे जे पिठांचं मिश्रण घेतलेलं आहे त्याच्यामध्ये कोमट असतानाच थोडं थोडं करत हे पाणी या पिठांच्या मिश्रणामध्ये घालून याचा एक चांगला गोळा बनवायचा आहे. गोळा घट्टसर बनवायचा आहे, पातळ गोळा बनवायचा नाही, त्यामुळे पाणी थोडं थोडं अंदाजानं घालायचं आहे. यानंतर या मोठ्या गोळ्यातून मोठ्या पेढ्या एवढा छोटा गोळा काढायचा आहे आणि त्याला साधारणतः छोट्या मापट्यासारखा आकार द्यायचा आहे. आपण जो पदार्थ करतोय त्याचं नावच आहे तंबिट्टू, छोट्या मापट्याचा पिठापासून बनवलेला पदार्थ असा याचा अर्थ होतो. त्यामुळे छोट्या मापट्याप्रमाणे याला आकार द्यायचा आहे आणि वरच्या बाजूला थोडं खोलगट करायचंय. यामध्ये थोडं तूप घालून हा तंबिट्टू पदार्थ खाल्ला जातो, त्यामुळं साधारणतः छोट्या मापट्याप्रमाणे याचा आकार दिसेल आणि वरच्या बाजूला हा पदार्थ थोडासा खोलगट करायचा आहे. तर अशा पद्धतीनं छोटे छोटे गोळे बनवून आपण याला अशा प्रकारे आकार द्यायचा आहे. असे हे पौष्टिक, गोड आणि नैवेद्यासाठी खास असलेले तंबिट्टू तयार होतील. तर अवश्य करून पहा एक वेगळा पदार्थ आणि कसा झाला होता ते आठवणीनं कळवा. तर श्रोते हो, श्रावण महिन्यातील खास भाजक्या उपवासासाठी एक चटपटीत खमंग आणि कुरकुरीत पदार्थाची पाककृती. या पदार्थाचं नाव आहे दावणगिरी चकली. नाव ऐकल्यावरच तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल ना. तर हा पदार्थ करण्यासाठी जे साहित्य लागणार आहे त्याची नोंद करून घ्या. तांदळाचं पीठ 2 कप, मैदा 1 कप, पांढरे तीळ 2 चमचे, 1 चमचा जिरे, 1.5 चमचा लाल तिखट, 1/2 चमचा हिंग,

0: दोन चमचे लोणी किंवा दोन चमचे गरम तेल, चवीनुसार मीठ, कोमट पाणी, तळण्यासाठी तेल लागणार आहे. तर दावणगिरी चकली करण्यासाठी सुरुवातीला मैदा वाफवून घ्यायचा आहे. मैदा एका स्वच्छ कापडामध्ये बांधून त्याची पुरचुंडी एका स्टीलच्या डब्यात ठेवायची आहे. कुकरमध्ये थोडं पाणी घालून हा डबा त्याच्यामध्ये ठेवायचा आहे. या कोरड्या पिठाची पुरचुंडी त्या डब्यामध्ये ठेवायची आणि कुकरला एक शिट्टी काढायची. अशा पद्धतीनं हा मैदा वाफवून घ्यायचा आहे. तो एका ताटलीत काढायचा आहे. मैदा एकसारखा करून घ्यायचा आहे, तो गार करून घ्यायचा आहे. याच्यानंतर एका मोठ्या ताटलीमध्ये किंवा ताटामध्ये तांदळाचे पीठ, हा मैदा, तीळ, जिरे, तिखट, हिंग आणि चवीनुसार मीठ हे सगळं एकत्र करून एकजीव करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये दोन चमचे लोणी किंवा गरम केलेलं तेल हे घालायचं आहे आणि हे मिश्रण चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. तेल किंवा लोणी आपण जे घातलेलं आहे ते यामध्ये एकजीव झालं पाहिजे. चकली खुसखुशीत होण्यासाठी हे मिश्रण एकजीव होणं अतिशय महत्वाचं आहे. यानंतर याच्यामध्ये कोमट पाणी थोडं थोडं घालत चकलीच्या पिठाप्रमाणे हे पीठ मळून घ्यायचं आहे. फार पातळ मळायचं नाही. यानंतर गॅसवर जाडबोळाची कढई गरम करून त्याच्यामध्ये तेल चांगलं तापवून घ्यायचं आहे तळण्यासाठी. यानंतर मळलेलं पीठ चकली पात्रामध्ये घालून त्या चकल्या मंद आचेवर तळायच्यात. चकल्या सोनेरी रंगाच्या झाल्या आणि आतून शिजल्या की त्या एका ताटलीत टिश्यू पेपर ठेवून त्याच्यावर काढायच्या आहेत, म्हणजे अतिरिक्त तेल त्यातलं टिश्यू पेपरवर शोषलं जाईल. गार झाल्यावर या चकल्या अतिशय कुरकुरीत, खमंग आणि खुसखुशीत लागतात. यामध्ये तुम्ही तिखट आणि मिठाचं प्रमाण तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता. तर अवश्य करून पहा दावणगिरी चकली, नक्कीच तुम्हाला आवडेल असा हा पदार्थ आहे. तर श्रोते हो, आजच्या रुचिरा मसाले खवय्यगिरी या कार्यक्रमाची वेळ आता इथंच समाप्त होतीये. तेव्हा मी तुमची खवय्या मैत्रीण दीपशिखा तुमचा इथंच निरोप घेतेय. नमस्कार. रुचिरा मसाले खवय्यगिरी या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर.
1: शेजारच्या वहिनी मसाला दूध मस्तच करतात, उद्या त्यांनाच रिक्वेस्ट कर ना आपल्या घरच्या कार्यक्रमासाठी.
2: आज मला रुचिराचा दूध मसाला आणून द्या, उद्या अगदी तशीच टेस्ट नाही लागली तर सुगरण म्हणून नाव सांगणार नाही म्हणे शेजारच्या वहिनी.
1: कळलं.
2: गृहिणींच्या हाताला चवीचं वरदान देणारा अस्सल केशर बदाम पिस्ता युक्त
1: रुचिरा केशरी दूध मसाला.
3: रुचिरा मसाले खवय्यगिरी या कार्यक्रमाचे प्रायोजक होते रुचिरा मसाले बाजारगेट कोल्हापूर.
4: रुचिरा मसाले खवय्यगिरी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. आता ऐकूया कार्यक्रम कोल्हापूर दर्पण.

श्रोते हो, कोल्हापुरातील सर्किट बेंच स्थापनेला 1 वर्ष पूर्ण होत आहे. या निमित्तानं आज होणाऱ्या कार्यक्रमासाठी निवृत्त सरन्यायाधीश, आपल्या देशाचे निवृत्त सरन्यायाधीश भूषण गवई उपस्थित राहणार आहेत.

श्रोते हो, अवयव प्रत्यारोपणासाठी लाखोंचा खर्च येत असल्यानं तो गरजू रुग्णांना परवडत नाही. अशा रुग्णांना दिलासा देण्यासाठी महात्मा फुले जनआरोग्य योजनेमधून अवयव प्रत्यारोपण उपचारासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य आरोग्य हमी सोसायटीकडून शासकीय आणि खासगी रुग्णालयांना जनआरोग्य योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या उपचार खर्चातील 20% रक्कम राखीव ठेवण्यात येणार आहे.

आकाशवाणी एफएम सेवेचं हे कोल्हापूर केंद्र आहे 102.7 मेगाहर्ट्ज तसंच न्यूज ऑन एआयआर ऍपवर. 8:30 होत आहेत. यानंतर मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो, आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 8:30 झाली आहेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही आता प्रसारित करत आहोत.
1: आकाशवाणी दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशभरात 80वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा. जगातील प्रमुख नेत्यांकडून भारताला शुभेच्छा. 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त यावर्षी पहिल्यांदाच जगातील 54 देशात सूर्यापथ तिरंगा ग्लोबल रिले उपक्रम. माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध उपक्रमांद्वारे आदरांजली. भारत आणि श्रीलंका यांच्यातला पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताची दमदार सुरुवात. देवदत्त पडिक्कलचं नाबाद शतक. आणि विश्वचषक हॉकी स्पर्धेत भारताची विजयी सलामी. आता सविस्तर बातम्या. देशभरात काल 80वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्य दिन सोहळा पार पडला. लाल किल्ल्यावर पहिल्यांदाच वंदे मातरम हे गीत सादर करण्यात आलं. आपल्या भाषणात पंतप्रधानांनी देशाला सप्तधारा अर्थात शक्तीच्या 7 प्रवाहांचा प्रभावी वापर करण्याचं आवाहन केलं. या 7 प्रवाहांमध्ये उत्पादन क्षेत्र, कृषी आणि अन्न उत्पादन, तंत्रज्ञान आणि नवोपक्रम, गती शक्ती, संरक्षण क्षमता, हरित अर्थव्यवस्था, निळी अर्थव्यवस्था अर्थात ब्ल्यू इकॉनॉमी आणि सॉफ्ट पॉवर अर्थात सांस्कृतिक आणि वैचारिक प्रभाव यांचा समावेश आहे. 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त हर घर तिरंगा मोहिमेच भाग म्हणून यावर्षी पहिल्यांदाच जगातील 54 देशात सूर्यापथ तिरंगा ग्लोबल रिले हा उपक्रम भारत सरकारच्या वतीनं राबवण्यात आला. काल स्वातंत्र्यदिनी सॅन फ्रान्सिस्को मधील भारताच्या वाणिज्य दूतावासाद्वारे ध्वजारोहण करून या रिलेची सांगता झाली. 54 देश आणि विविध कालक्षेत्रातून प्रवास करत पूर्वेकडील फिजीपासून पश्चिमेकडील अमेरिकेपर्यंतचा हा प्रवास पूर्ण झाला असं परराष्ट्र मंत्रालयानं सांगितलं. फिजीमधील भारताच्या उच्चायुक्तालयातून सुरू झालेल्या या उपक्रमातून एका सूर्योदयापासून दुसऱ्या सूर्योदयापर्यंत विविध देशांमध्ये भारतीय राष्ट्रध्वज फडकवण्यात आला. जगभरातील भारतीय समुदाय आणि भारताच्या मित्र राष्ट्रांना एकत्र आणणं हा त्यामागचा मुख्य उद्देश होता.

या सर्व उपक्रमात परदेशस्थ भारतीयांनी मोठ्या उत्साहानं भाग घेतला. यामुळे त्यांची तिरंग्याशी भावनिक जवळीक होऊन भारताशी राष्ट्रभक्तीनं जोडल्याची अनुभूती या उपक्रमाद्वारे घेता आली. तसंच भारताच्या राष्ट्रीय भावनेचं आणि अभिमानाचं प्रतीक असलेल्या वंदे मातरमचा चिरंतन वारसा साजरा करत या रिलेद्वारे वंदे मातरमला 150 वर्ष पूर्ण झाल्याचंही अधोरेखित करण्यात आलं. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी काल शुभेच्छा संदेशाद्वारे 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त भारताच्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील वैयक्तिक संबंधांमुळे भारत अमेरिका संबंध सातत्यानं वृद्धिंगत होत आहेत आणि ते पूर्वीपेक्षा अधिक दृढ झाले आहेत असं रुबिओ यांनी म्हटलं आहे. भारताच्या 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, मालदीवचे राष्ट्राध्यक्ष डॉ मोहम्मद मुइज्जू, नेपाळचे पंतप्रधान बालेंद्र शाह, भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे आणि स्लोवाक प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष पीटर पेलेग्रिनी आदी जागतिक नेत्यांनी भारताला शुभेच्छा दिल्या आहेत. भारताबरोबरच्या मैत्रीपूर्ण आणि द्विपक्षीय संबंधांबद्दलही त्यांनी सदिच्छा व्यक्त केल्या असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सर्व नेत्यांचे आभार मानले आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रीय युद्ध स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून वीर जवानांना आदरांजली वाहिली. स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल राष्ट्रपती भवनात स्वागत समारंभाचं आयोजन केलं होतं. यावेळी उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद तसंच केंद्रीय मंत्री, प्रमुख राजकीय नेते आणि सरकारी योजनांचे निवडक लाभार्थी यावेळी उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र, गोवा, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यातील पारंपरिक लोककलांचं सादरीकरण करण्यात आलं. स्वातंत्र्यदिनानिमित्त मुंबईत मंत्रालयात झालेल्या मुख्य शासकीय समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्वातंत्र्य संग्राम सेनानी, क्रांतिकारक आणि देशाच्या सीमांचं रक्षण करणाऱ्या जवानांना अभिवादन करत राज्यातील जनतेला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची आज 8वी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त देशभर त्यांना विविध उपक्रमांद्वारे आदरांजली वाहण्यात येत आहे. नवी दिल्लीत सदैव अटल या त्यांच्या समाधीस्थळी आज सकाळी सर्वधर्मीय प्रार्थना सभा होत असून काही वेळापूर्वी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्व प्रमुख नेत्यांनी अटलजींच्या समाधीवर पुष्पांजली अर्पण करून त्यांना आदरांजली वाहिली. राष्ट्रीय स्तरावरील पदाधिकारी आदरांजली अर्पण करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन केलं आहे. अटलजींनी आपलं सर्व आयुष्य देशसेवेसाठी समर्पित केलं, त्यांच्या सक्षम नेतृत्वानं आपल्या देशाला अधिक मजबूत बनवलं अशा शब्दात पंतप्रधानांनी समाज माध्यमाद्वारे प्रसिद्ध केलेल्या संदेशात आदरांजली वाहिली आहे. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आजपासून तामिळनाडूच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर असून या दरम्यान ते चेन्नई, चेंगलपट्टू, तिरुवरूर आणि तंजावर इथं आयोजित विविध शैक्षणिक, स्मृतीपर आणि साहित्यिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत. आज चेंगलपट्टू इथं एसआरएम इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या 22व्या दीक्षांत समारंभाला उपराष्ट्रपती उपस्थित राहतील. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा आज राजस्थान दौऱ्यावर असून राजस्थानमधील अलवर इथं अलवर सरस डेअरी कॉम्प्लेक्समध्ये एका नवीन दुग्ध प्रकल्पाची पायाभरणी तसंच विविध दुग्ध संघाच्या प्रक्रिया प्रकल्पांचं आणि पशुखाद्य निर्मिती प्रकल्पांचं ई उद्घाटन करणार आहेत. या कार्यक्रमात राजस्थानमधील 17 जिल्ह्यांमधील 6,262 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांची ई पायाभरणी आणि ई उद्घाटन देखील शहा यांच्या हस्ते होणार आहे. बलुच नेते मीर यार बलुच यांनी पाकिस्तानी लष्कर

0: स्थळावर युद्ध गुन्हे केल्याचा आणि नागरिकांना लक्ष्य केल्याचा आरोप केला आहे. सुरबमधील गिदार गोधन भागात मंगळवारी पाकिस्तानी लष्करानं केलेल्या कारवाईबाबत आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयात दाद मागणार असल्याचंही मीर यार बलूच यांनी म्हटलं आहे. या कारवाईत महिला, मुलं आणि लहान बालकांसह 30 नागरिकांचा मृत्यू झाला होता. दरम्यान पाकव्याप्त जम्मू काश्मीरमधील परिस्थिती तणावपूर्ण आहे. नेदरलँड्समध्ये सुरू झालेल्या विश्वचषक हॉकी स्पर्धेत भारतानं वेल्सवर मात करत विजयी सलामी दिली आहे. नेदरलँड्समधील एम्स्टेलविन इथं झालेल्या FIH हॉकी विश्वचषकाच्या ड गटातील सामन्यात भारतानं काल वेल्सचा 3-1 असा पराभव केला. भारताकडून कर्णधार हरमनप्रीत सिंग यानं 2 तर संजय राणानं 1 गोल केला. पुरुष क्रिकेटमध्ये भारत श्रीलंका दरम्यानच्या पहिल्या कसोटी सामन्यात काल पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा भारताची धावसंख्या 2-288 होती. तत्पूर्वी भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. देवदत्त पडिक्कलनं नाबाद 131 धावा केल्या तर KL राहुल 77 धावांवर असताना दुखापतीमुळे निवृत्त झाला. हवामान. भारतीय हवामान विभागानं आज अरुणाचल प्रदेश, पश्चिम बंगाल, ओडिशा, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमधील काही भागात अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे. तसंच ईशान्य भारत, छत्तीसगड, गुजरात, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, गिलगिट बाल्टिस्तान, झारखंड, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील काही भागातही दिवसभरात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशभरात 80वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा. जगातील प्रमुख नेत्यांकडून भारताला शुभेच्छा. 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त यावर्षी पहिल्यांदाच जगातील 54 देशात सूर्यापथ तिरंगा ग्लोबल रिले उपक्रम. माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध उपक्रमांद्वारे आदरांजली. भारत आणि श्रीलंका यांच्यातला पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताची दमदार सुरुवात. देवदत्त पडिक्कलचं नाबाद शतक. आणि विश्वचषक हॉकी स्पर्धेत भारताची विजयी सलामी. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी FM सेवेचं हे कोल्हापूर केंद्र आहे. 102.7 MHz तसंच न्यूज ऑन AIR ॲपवर 8:41 झालेली आहेत.
2: चिंतन हाच चिंतामणी.

0: खरं प्रमाण गोकुळ दूध।
1: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनालॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते। पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा। ग्राहकांना जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या।
2: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर। घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या।
3: चिंतन हाच चिंतामणी।

0: सद्गुरु वामनराव पै यांचे विचार।
1: शरीर साक्षात परमेश्वर या जीवनविद्येच्या सिद्धांतानं श्रोत्यांच्या भुवया निश्चित उंचावतील याची आम्हाला पूर्ण खात्री आहे। याचं मुख्य कारण असं की शरीराबद्दल आपण आत्तापर्यंत जे वाचत आलो, ऐकत आलो, सांगत आलो त्यापेक्षा हा सिद्धांत आगळा आणि वेगळा असा आहे। शरीर हे नाशिवंत आहे, असार आहे, मिथ्या आहे, टाकाऊ आहे अशा शब्दामध्ये शरीराची निंदा नालस्ती करण्यात येते। याचा दृश्य परिणाम असा झाला की मानवी शरीराकडे पाहण्याची दृष्टी विकृत झाली। शरीराला ताप दिल्याशिवाय किंवा त्रास दिल्याशिवाय देव प्रसन्न होत नाही असा आणखीन एक गैरसमज निर्माण झाला। तीर्थयात्रा करणं, व्रतवैकल्य करणं, उपास तपास करणं, देहदंडन करणं, अनवाणी प्रदक्षिणा घालणं किंवा देवाच्या दर्शनाला जाणं वगैरे शरीराला ताप देणारे प्रकार तप किंवा तपश्चर्या या नावाखाली प्रचलित झाले। जीवनविद्येला हा सर्व प्रकार मान्य नाही। आत्ता म्हटल्याप्रमाणे मानवी शरीराकडे पाहण्याचा माणसाचा दृष्टिकोन विकृत झाल्यामुळं त्याचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच विकृत झाला। शरीराची काळजी न घेणं, शरीराकडे दुर्लक्ष करणं, संसाराकडे आणि मुलाबाळांकडे लक्ष न देणं आणि संसारातील सर्व गोष्टी दैवाधीन आहेत अशा भावनेनं प्रयत्नवादाला सोडचिठ्ठी देणं वगैरे गोष्टी केल्या म्हणजे आपण देवाचे मोठे भक्त झालो असा भ्रम त्याच्या ठिकाणी निर्माण झाला। त्याचप्रमाणे जन्ममरणातून सुटका म्हणजे मोक्ष आणि हा मोक्ष प्राप्त करून घेण्यासाठी एकांतात जाणं, वैराग्याची कास धरणं, आधिभौतिक प्रगतीकडे दुर्लक्ष करणं, साधू वैरागी किंवा संन्यासी होणं वगैरे गोष्टी करण्यात देव, धर्म, उपासना आणि जीवनाची सार्थकता आहे अशी लोकांची धारणा होऊन बसली। देहाकडे, संसाराकडे आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन असा विकृत झाल्यामुळं अधिभौतिक प्रगतीकडे, सामाजिक जीवनाकडे आणि राष्ट्रहिताकडे लोकांचं संपूर्ण दुर्लक्ष झालं। परकीय आक्रमणाला आपण यशस्वीपणे तोंड देऊ शकलो नाही आणि गुलामगिरीच्या बंधनात शेकडो वर्ष जखडून पडलो। त्याची जी अनेक कारणं आहेत त्यापैकी एक मुख्य कारण म्हणजे शरीराकडे आणि जीवनाकडे पाहण्याचा हा विकृत दृष्टिकोन हाच होय। शरीर साक्षात परमेश्वर हा विषय पाहण्यापूर्वी परमेश्वर म्हणजे नेमकं काय ते पाहिलं पाहिजे। सर्वसाधारणपणे लोक समजतात तसा परमेश्वर मुळातच नाही। परमेश्वर या विषयासंबंधी लोकमानसात प्रचंड गोंधळ दिसून येतो। त्याचं प्रमुख कारण म्हणजे परमेश्वराचं झालेलं चित्रीकरण, मूर्तीकरण आणि व्यक्तीकरण हे होय। परमेश्वर म्हटल्यानंतर निरनिराळ्या धर्मातील निरनिराळ्या लोकांच्या दृष्टीपुढे निरनिराळ्या प्रकारचा परमेश्वर येईल। परंतु जीवनविद्येच्या दृष्टिकोनातून सर्व धर्मातील सर्व लोकांसाठी परमेश्वर एकच असून तो निर्गुण, निराकार, अव्यक्त, सर्वशक्तिमान, अदृश्य, सर्वव्यापी आणि अनंत स्वरूप आहे। परमेश्वर निर्गुण आहे याचा अर्थ सर्व गुण जिथून उदयाला येतात त्याला निर्गुण असं म्हणतात। परमेश्वर निराकार आहे याचा अर्थ सर्व आकार जेथून प्रगट होतात त्याला निराकार असं म्हणतात। परमेश्वर अव्यक्त आहे।

0: म्हणजे सर्व व्यक्त रूप ज्या मूळ स्वरूपातून व्यक्त होतात त्याला अव्यक्त असं म्हणतात. आता परमेश्वर सर्वव्यापी आहे याचा अर्थ सर्वांना व्यापून जे उरतं त्याला सर्वव्यापी असं म्हणतात. परमेश्वर सर्व शक्तिमान आहे याचा अर्थ सर्वांचं जे अधिष्ठान आणि आधार आहे त्याला सर्व शक्तिमान असं म्हटलं जातं. परमेश्वर अदृश्य आहे याचा अर्थ सर्व दृश्य रूप जिथून उदयाला येतं त्याला अदृश्य असं म्हणतात. परमेश्वर अनंत स्वरूप आहे याचा अर्थ असा की त्याला आदी नाही आणि अंत नाही, त्याला पार नाही आणि सीमा नाही. असा हा परमेश्वर सच्चिदानंद स्वरूप आहे. परमेश्वराचं आनंद हे स्वरूप आहे, जाणीव हे त्याचं रूप आहे आणि शक्ती हा त्याचा गाभा आहे. आत्ता म्हटल्याप्रमाणे परमेश्वर हा शब्द उच्चारल्याबरोबर निरनिराळ्या धर्मातील निरनिराळे लोक परमेश्वरासंबंधी निरनिराळ्या कल्पना करतात. प्रत्यक्षात मात्र लोक समजतात त्यापेक्षा परमेश्वराचं स्वरूप आगळं आणि वेगळं असं आहे. हा परमेश्वर म्हणजे प्रत्यक्षात सच्चिदानंद स्वरूप चैतन्याचा विराट सागर आहे. म्हणूनच हे चैतन्य विश्वात सर्वत्र वास करून आहे. ज्ञानेश्वरीत ज्ञानेश्वर महाराज सांगतात, सर्व उपाधी माझी गुप्त चैतन्यासे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. भगवद्गीतेत या चैतन्याला ईश्वर असं म्हटलेलं आहे. ईश्वर सर्व भूतानाम हृदयशेर्जुन तिष्ठती भ्रामयन सर्व भूतानी यंत्रारूढानी मायया. थोडक्यात सर्व भूतमात्रात ईश्वर वास करतो म्हणजे चैतन्य वास करतं. आत्ता म्हटल्याप्रमाणे चैतन्य हे आनंद स्वरूप असल्यामुळं आणि जाणीव हे त्याचं रूप असल्यामुळं हे चैतन्य सतत स्फुरद्रूप असतं. याचाच भावार्थ असा की चैतन्य व्यक्त होण्यासाठी, सगुण होण्यासाठी, साकार होण्यासाठी नित्य स्फुरत असतं. म्हणूनच हे चैतन्य विश्वरूपानं व्यक्त होतं, प्रगट होतं, सगुण साकार होतं. इतकंच नव्हे तर प्रगट झालेल्या या विश्वात तेच चैतन्य बीजरूपानं वास करून राहतं. हा सर्व प्रकार कसा घडतो हे उदाहरण देऊन स्पष्ट करता येईल. आंब्याची एक कोय जमिनीत पेरल्यानंतर काही दिवसांनी तीच कोय जमिनीखाली नाहीशी होते आणि अंकुर रूपानं जमिनीच्या वर उगवते, व्यक्त होते. पुढे याच अंकुराचं रूपांतर बुंध्यामध्ये होतं. अशा प्रकारे पेरलेल्या कोळीचं मोठ्या वृक्षात परिवर्तन होतं आणि ते विविध स्वरूपात, म्हणजेच अंकुर, बुंधा, फांद्या, पानं, मोहोर आणि आंबे या सर्व प्रकारानं ते बहरून येतं. याच आंब्याच्या झाडावर 3000 आंबे आले तर प्रत्येक आंब्यात कोय असलेली दिसून येईल. म्हणजे ती फक्त एक कोय जमिनीत पेरलेली होती, ती विविध रूपात, म्हणजेच अंकुर, बुंधा, फांद्या, पानं, मोहोर, आंबे या सर्व रूपानं ती विस्तारित झाली आणि पुन्हा प्रत्येक आंब्यात कोय रूपानं वास करून राहिले. असाच प्रकार चैतन्य स्वरूपात घडत असतो. म्हणूनच ज्ञानेश्वर महाराज सांगतात, अनंत वेशे अनंत रूपे देखिले म्या त्यासे बापर खुमा देवी वरू खूण बाण लियायसे. ओम शांती शांती शांती.
1: आत्ताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकलेत. चिंतन हाच चिंतामणी.

0: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी,
1: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
2: शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
3: ब्राइट इंजिनियरिंग करियर साठी निवडा नाना साहेब महाडी कॉलेज ऑफ इंजिनियरिंग पेठ, जिल्हा सांगली.
4: मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये कॅम्पस प्लेसमेंट, उज्ज्वल निकाल, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावरील यश, नामांकित कंपन्यांशी सामंजस्य करार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाची परंपरा.
3: 12वी सायन्स नंतर फर्स्ट इयर, तसेच डिप्लोमा किंवा BSc नंतर डायरेक्ट सेकंड इयर इंजिनियरिंग साठी प्रवेश सुरू.
4: क्विक हिल फाउंडेशनचे बेस्ट इन्स्टिट्यूट पुरस्कार प्राप्त नाना साहेब महाडी कॉलेज ऑफ इंजिनियरिंग पेठ. अधिक माहितीसाठी संपर्क 87 66 58 10.
5: आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण आपण ऐकत आहात. आता ऐकूया माणिक प्रभू यांची भक्तिरचना, प्रभाकर कारेकर यांच्या आवाजामध्ये. संगीतबद्ध केली आहे अनिल अरुण यांनी.

0: प्रभाकर कारेकर यांच्या आवाजामध्ये माणिक प्रभू यांची भक्तिगीत रचना आताच आपण ऐकलीत. संगीतबद्ध केली होती अनिल अरुण यांनी. आपण ऐकत आहात आकाशवाणी एफ एम सेवेचं कोल्हापूर केंद्र 102.7 मेगाहर्ट्स तसंच न्यूज ऑन ए आय आर ॲपवर. सकाळचे ठीक 9 वाजलेले आहेत.
1: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.

गीत बहार ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांना नमस्कार आणि कार्यक्रमात आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, आज ज्येष्ठ पार्श्वगायिका हेमलता यांचा वाढदिवस आहे. त्याचबरोबर हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकार मनीषा कोयराला आणि सैफ अली खान यांचा देखील वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त आपण त्यांना अभिष्टचिंतन करूया आणि त्यांच्यावर चित्रित झालेली त्यांनी गायलेली अर्थात पार्श्वगायिका हेमलता यांनी गायलेली गाणी आजच्या कार्यक्रमात आपण ऐकूया. सुरुवातीला नदिया के पार या चित्रपटासाठी रवींद्र जैन यांचं गीत आणि संगीत असलेलं हे गीत सुरेश वाडकर, जसपाल सिंग आणि हेमलता यांच्या आवाजामध्ये.

0: काही चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला, सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.
2: कार्यक्रमात यानंतर ऐकूया आप तो ऐसे न थे या चित्रपटासाठी हेमलता यांचा आवाज.

0: हेमलता यांचा हा आवाज होता आप तो ऐसे न थे या चित्रपटासाठी. श्रोतेहो, हजारो अवीट गोडीच्या गाण्यांपैकी तुमच्या मनात कोणतं गाणं घर करून आहे त्या गाण्याच्या आठवणी आम्हाला सांगा आमच्या गाणं मनातलं या कार्यक्रमात आज सकाळी 10:30 ते 11 या वेळेमध्ये. त्यासाठी आमचा फोन नंबर आहे 02-31-2-65-26-24. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठीचा फोन नंबर पुन्हा एकदा 02-31-2-65-26-24. जरूर फोन करा आणि आपल्या आवडीचं गाणंही सांगा.
1: आजादी का जश्न BSNL के संग फ्रीडम ऑफर. सिर्फ 1 रुपए में पाएं 1 GB डेटा रोज, 100 SMS रोज, अनलिमिटेड कॉलिंग और 24 दिन की वैधता. सीमित अवधि का खास ऑफर. हर दिल जुड़े, भारत बढ़े. BSNL के साथ आगे बढ़े. अधिक जानकारी के लिए टोल फ्री नंबर 1-800-180-1503 पर कॉल करें.
2: बदला बदला सवय बदला.
3: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
2: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते जाणकार बना, सतर्क रहा.
0: श्रोते हो, आज हिंदी चित्रपट सृष्टीमधील ज्येष्ठ अभिनेत्री मनीषा कोईराला यांचाही वाढदिवस आहे. ऐकूया त्यांनी अभिनय केलेल्या बॉम्बे या चित्रपटातलं गीत. मेहबूब यांचं हे गीत संगीतबद्ध केलंय AR रहमान यांनी. आवाज आहे चित्रा यांचा.

0: आजादी का जश्न BSNL के संग फ्रीडम ऑफर, सिर्फ ₹1 में पाएं 1 GB डेटा रोज, 100 SMS रोज, अनलिमिटेड कॉलिंग और 24 दिन की वैधता, सीमित अवधि का खास ऑफर। हर दिल जुड़े, भारत बढ़े, BSNL के साथ आगे बढ़े। अधिक जानकारी के लिए टोल फ्री नंबर 1-800-180-1503 पर कॉल करें।
1: श्रोते हो, आवश्यिका येत्या रविवारी म्हणजे 16 ऑगस्टला कायद्याविषयी बोलू काही या कार्यक्रमात हक्क सोडपत्र या विषयीची माहिती,
2: मालमत्ता वारसा हक्काने मिळाल्याचा पुरावा देखील गरजेचा आहे, म्हणजे ही मिळकत तुम्हाला नेमकी कशी आली आहे तेही लिहिणं गरजेचं आहे। ई म्युटेशन मध्ये या मिळकतीचा सातबारा किंवा मालमत्ता पत्रकी सर्व वारसांची नोंद होणे अत्यंत आवश्यक आहे।
1: तेव्हा आवश्यिका ऍडव्होकेट अश्विनी कुलकर्णी यांनी दिलेली माहिती कायद्याविषयी बोलू काही या कार्यक्रमात 16 ऑगस्टला सकाळी 9:30 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर आणि न्यूज ऑन AIR या प्रसारभारतीच्या ऑफिशियल ऍप वर जगभरात कुठेही।
3: श्रोते हो, आज दुपारी 12:00 आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका ज्ञान भारतम मिशन या उपक्रमाअंतर्गत हस्तलिखितांचं डिजिटायझेशन याविषयी प्रियांका मुजुमदार भिडे यांची मुलाखत।
4: बृहत संहितेमध्ये आणि एक गोष्ट आहे की कॉस्मेटिक्स, त्याबद्दल सुद्धा लिहिलेलं आहे, किंवा अगस्त्य संहिता आहे त्याच्यामध्ये वीज कशी निर्माण करायची, सायन्स हे लिहिलेलं आहे,
3: आणि श्रावण महिन्यानिमित्त विशेष कार्यक्रम आला श्रावण महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR ऍप वर।
5: श्रोते हो, आपण आनंद घेत आहात हिंदी चित्रपट संगीताचा गीत बहार या कार्यक्रमामध्ये। आज हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेते सैफ अली खान यांचा वाढदिवस, तेव्हा ऐकूया त्यांनी अभिनय केलेल्या परिणीता या चित्रपटातलं, सोनू निगम आणि श्रेया घोषाल यांच्या आवाजातलं स्वानंद किरकिरे यांचं गीत, संगीतबद्ध केलंय शंतनू मोहित्रा यांनी।

0: श्रोते हो, अभिनेता सैफ अली खान, अभिनेत्री मनीषा कोईराला आणि पार्श्वगायिका हेमलता यांना वाढदिवसाच्या अनेकोत्तम शुभेच्छा देऊन आपल्या गीतबहार या कार्यक्रमामध्ये आता इथेच थांबूया. नमस्कार.
1: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार.

0: आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण 102.7 MHz तसंच न्यूज ऑन AIR ऍपवरून. 9:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम कायद्याविषयी बोलू काही.
1: कायद्याविषयी बोलू काही

0: श्रोतेहो नमस्कार. कायद्याविषयी बोलू काहीच्या आजच्या या भागामध्ये मी दिव्या तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, मालमत्ता, वारसा आणि कुटुंबातील हक्क यांच्याशी संबंधित अनेक कायदेशीर बाबी आपल्या दैनंदिन जीवनाशी जोडल्यात. विशेषतः वडिलोपार्जित किंवा मग वारसा हक्काने मिळणाऱ्या मालमत्तेमध्ये अनेक वारसांचे हक्क निर्माण होतात. मग अशा वेळी एखाद्या वारसाला स्वतःचा हिस्सा दुसऱ्या सहहिस्सेदाराच्या किंवा मग कुटुंबातील व्यक्तीच्या नावाने सोडायचा असेल तर हक्क सोडपत्र हा महत्वाचा कायदेशीर दस्तऐवज आहे. मात्र हक्क सोडपत्र म्हणजे नेमकं काय, ते कोण करू शकतं, कोणत्या मालमत्तेबाबत हक्क सोडता येतो, हक्क सोडपत्र करायची गरज कोणत्या परिस्थितीत निर्माण होते, किंवा हक्क सोडपत्र केवळ वारसा हक्काच्या मालमत्तेसाठीच करता येतात का, असे अनेक प्रश्न अनेकांच्या मनात असतात. आणि याचसाठी आज आपण हक्क सोडपत्र याविषयीची माहिती घेणार आहोत. आणि ही माहिती आपल्याला दिली आहे ॲडव्होकेट अश्विनी कुलकर्णी यांनी. चला ऐकूया.
1: नमस्कार. कायद्याविषयी बोलू काही या कार्यक्रमात सर्व जाणकार श्रोत्यांचे मनापासून स्वागत करीत आहे. आजचा माझा विषय आहे हक्क सोडपत्र. आता हक्क सोडपत्र म्हणजे काय, हा पहिला आपल्याला प्रश्न पडतो. हक्क सोडपत्र म्हणजे वडिलार्जित किंवा वडिलोपार्जित मिळकतीमधील कोणत्याही सदस्याने किंवा सहहिस्सेदाराने त्यांना वारसा हक्काने मिळालेल्या मिळकतीवरील स्वतःचा वैयक्तिक हिस्सा तो त्या उर्वरित सर्व सदस्यांच्या लाभात स्वइच्छेने कायमस्वरूपी सोडून दिल्याबाबतचा कायदेशीर नोंदणीकृत दस्त केले जाते, त्याला हक्क सोडपत्र म्हटले जाते. आता हक्क सोडपत्राविषयी बरेच वाद आहेत, नेमका कशा पद्धतीनं करायचा किंवा काय हे आपण बोलूच. आता विषय कसा असतो की वडिलार्जित मिळकत आणि एकत्र कुटुंब मिळकत, परत त्यावरून विषय होतो की नेमकं कसं. तर हक्क सोडपत्र हा एकत्र कुटुंब हा विषय पूर्ण वेगळा आहे. आणि हक्क सोडपत्र वडिलार्जित मिळकतीचंच होतं, कारण ते एका कुटुंबापुरता मर्यादित विषय असतो. वडिलार्जित मिळकतीतील हक्क सोडणार, हक्क ग्रहण करणारे सर्व सदस्यांनी एकत्रपणे त्याच कुटुंबातील कोणत्याही एका किंवा एकापेक्षा जास्त सदस्यांच्या लाभात

हक्क सोडण्याचा दस्त करता येतो. आता मी एक उदाहरण देते. एक वडिलार्जित मिळकत आहे, त्यामध्ये 3 भाऊ आणि 2 बहिणी आहेत. 2 बहिणींना 3 भावांच्या लाभात हक्क सोडपत्र करायचे आहे, तर त्या सर्वांनी पण त्या दस्ताच्या वेळी हजर राहणं अत्यंत आवश्यक आहे. जर 2 बहिणी आल्या आणि 1च भाऊ आला, किंवा 2 भाऊ आले नाहीत, तर तो दस्तऐवज होऊ शकत नाही. आणि 2 बहिणींना फक्त जर 1च भावाच्या नावाने हक्क सोडपत्र करायचे असले, किंवा तसे काही त्यांचे प्रसंग उद्भवले असतील की 2 बहिणींना फक्त 1च भावाच्या लाभात करायचे असेल हक्क सोडपत्र, तर असं न करता बक्षीसपत्राने हस्तांतरण होऊ शकते, परंतु त्याचे हक्क सोडपत्र होऊ शकत नाही. आता हक्क सोडपत्राची मुख्य वैशिष्ट्य कोणती? तर स्वतःच्या इच्छेने हक्क सोडणे. जी वारसा हक्काने मिळालेली संपत्ती आहे, त्याच्यामध्ये स्वतःचे नाव असताना त्यांचे नाव असणे अत्यंत गरजेचे आहे. त्या स्वतःच्या इच्छेने तो हक्क दुसऱ्याच्या नावे कोणत्याही दबावाविना करणे गरजेचे आहे. आता मगाशी मी म्हटलं की एकत्र कुटुंब आणि वडिलार्जित मिळकत, त्याप्रमाणे कुटुंबातील हा व्यवहार असतो, हा सहसा आई, वडील, भाऊ, बहीण किंवा वारसदार आपसात वाटणी करताना याचा वापर केला जातो. आता यामध्ये आणखीन एक विषय आहे, तो म्हणजे शासकीय नोंद. याविषयी बोलायचे झाले, ज्या व्यक्तीने हक्क सोडायचा आहे, ज्यांच्या लाभात सोडायचा आहे, त्यांची सर्वांची नावं त्या 7-12 पत्रकी किंवा प्रॉपर्टी कार्डवर असणं अत्यंत गरजेचं आहे. त्यांच्या नावाची नोंदणी झाल्यावरच हक्क सोडपत्राची प्रक्रिया केली जाते. आता हक्क सोडपत्राच्या कायदेशीर नियम आणि अटी कोणत्या आहेत बरं? पहिल्यांदा, ज्या मालमत्तेचे आपण हक्क सोडायचे आहे, त्यामध्ये त्या व्यक्तीचे वारसा हक्काने मालक म्हणून नाव असणे गरजेचे आहे. मगाशीच मी म्हटलं त्या पद्धतीनं त्यांचे जी मिळकत मालमत्ता ज्याच्यावर हक्क सोडायचा आहे, त्याच्यावर त्यांचे नावाची नोंद असणं अत्यंत गरजेचं आहे. त्यानंतर दुसरा महत्वाचा विषय की कुटुंबातील व्यक्ती. हे हक्क सोडपत्र सहसा कुटुंबातील इतर सहधारकासच दिलं जाऊ शकतो. दुसरा विषय आहे सक्तीची नोंदणी. नोंदणी कायदा 1908 नुसार स्थावर मालमत्तेचे हक्क सोडणारे पत्र लिहून योग्य कायदेशीर स्टॅम्प पेपरवर दुय्यम निबंधकासमोर नोंदणीकृत करणे अत्यंत आवश्यक आहे. विना नोंदणीकृत हक्क सोडपत्र ग्राह्य धरले जात नाही. आता याचा रद्द करण्याचा काळ जर विचार केला, तर विशेष परिस्थितीमध्ये हक्क सोडपत्र अंमलात आल्यापासून किंवा हक्क सोडपत्राच्या बाबतीत काही फसवणूक झाली असेल, तर 3 वर्षाच्या आत कायदेशीर मार्गाने रद्द करता येऊ शकते. त्यानंतर मात्र ते रद्द करणं खूप कठीण आहे. आता हक्क सोडपत्र रद्द करायचे असेल, तर त्यांना कोणत्याही ठोस व कायदेशीर कारणाशिवाय नोंदणीकृत हक्क सोडपत्र रद्द करता येत नाही. फक्त काही विशेष परिस्थितीमध्येच सक्षम कोर्ट ते रद्द करू शकतं. पहिला विषय आहे फसवणूक, जर तुमची दिशाभूल करून सह्या घेतल्या असतील तर. दुसरा विषय आहे दबाव आणि बळजबरी. धाक दाखवून मारहाण केली असेल किंवा बळजबरीने सही व अंगठा घेतला असेल तर तुम्ही ते चॅलेंज करू शकता. तिसरा विषय चुकीचा हेतू. एक कागद दाखवलाय आणि दुसऱ्याच कागदपत्रांवर सही घेतली, आणि जेव्हा तुम्ही दुय्यम निबंधक कार्यालयात ती प्रोसिजर पूर्ण करण्यासाठी गेलात, त्यावेळेचा कागद आणि तुम्हाला दाखवलेला कागद या दोन्हीमध्ये तफावत होती, पण तुम्ही तो वाचला नाही आणि सही केली, हे जर साबित झालं तर हक्क सोडपत्र केल्यापासून 3 वर्षाच्या आत न्यायालयात दावा दाखल करावा लागतो. मात्र 3 वर्षाची मुदत संपल्यानंतर हक्क सोडपत्र रद्द करण्याचा दावा करणे सुद्धा कायद्यानुसार खूप कठीण असते. आता हक्क सोडपत्र कोण करू शकतं? हक्क सोडपत्र कुटुंबातील कोणताही सदस्य, मग तो स्त्री असो किंवा पुरुष असो किंवा सहहिस्सेदार असो, ते कोणीही करू शकतात. अगदी उदाहरण द्यायचं झालं तर वारसा हक्काने मिळालेल्या मिळकतीचा भाऊ भावाला, भाऊ बहिणीला, बहीण भावाला, बहीण बहिणीला, मुले आपल्या आई वडिलांना हक्क सोडपत्र करू शकतात. आता याच्या नेमक्या अटी अशा काय आहेत? तर सगळ्यात महत्वाची अट आहे की ही जी तुमची संपत्ती आहे, तुमच्या नावानं जी संपत्ती आहे, मालमत्ता आहे, ती तुम्हाला वारसा हक्कानं मिळालेली असावी. स्वमिळकतीचा इथं विषय येऊ शकत नाही.

संपत्तीत किंवा मालमत्ता ही तुम्हाला वारसा हक्कानं मिळालेली असावी. त्या मालमत्तेमध्ये हक्क सोडपत्र करणाऱ्या व्यक्तीचा वाटा पाहिजे. हक्क सोडपत्र करणाऱ्या व्यक्तीला आपल्या सहमालकाला म्हणजेच या मालमत्तेतील संपत्तीमधील इतर सर्व वारसांच्या हक्कात त्याला हक्क सोडपत्र करता येते. कोणत्याही बाहेरच्या व्यक्तीच्या नावे हक्क सोडपत्राद्वारे मालमत्ता हस्तांतरित करता येऊ शकत नाही. आता हक्क सोडपत्रामध्ये विनामोबदला हक्क सोडपत्र हा एक विषय असतो. विनामोबदला हक्क सोडपत्र हाच महत्वाचा विषय आहे. यामध्ये मोबदला नसतो. मोबदला घ्यायचा की नाही असे कोणतेही बंधन कायद्याने नाहीये. पण जेव्हा हक्क सोडपत्राचा विषय येतो तेव्हा वडिलार्जित कुटुंबाच्या सहहिस्सेदाराच्या लाभात असल्यामुळं मुद्रांक शुल्क भरण्याची गरज नसते. हक्क सोडपत्रामध्ये मोबदल्याचा उल्लेख केला असेल तर असे हक्क सोडपत्र नोंदणीकृत करण्यासाठी महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम 1958 प्रमाणे मुद्रांक शुल्क भरावे लागते. म्हणजेच तो जो आपण हक्क सोडपत्रासाठी दस्त दिलेला असतो तो खरेदी खताला भरावे लागते किंवा त्या मिळकतीची कागदपत्रे बघून आणि नातेसंबंध बघून बक्षीसपत्र की खरेदीपत्र याचा मुद्रांक शुल्क हा ठरवला जातो. आणि तो मुद्रांक शुल्क आणि नोंदणी फी असा तो मोबदला घेऊन केलेल्या हक्क सोडपत्राला भरावे लागते. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही मोबदला घेता तेव्हा त्याचा तुम्हाला प्रॉपर मुद्रांक शुल्क आणि नोंदणी फी ही भरावी लागते. आता हक्क सोडपत्र नोंदणी करणं आवश्यक आहे का हो? तर नोंदणी कायदा रजिस्ट्रेशन ऍक्ट 1908 नुसार हक्क सोडपत्र नोंदणी करणे आवश्यक आहे. हक्क सोडपत्र तोंडी किंवा लेखी असू शकते परंतु तोंडी हक्क सोडपत्र सिद्ध करता येऊ शकत नाही त्यामुळे त्याला कायदेशीर मान्यता मिळत नाही. जर लेखी हक्क सोडपत्र नोंदणीकृत नसेल तर ते कायदेशीर दस्तऐवज म्हणून सिद्ध करता येत नाही. त्यामुळे हक्क सोडपत्र कंपल्सरी रजिस्टर करणं नोंदणीकृत करणं अत्यंत गरजेचं आहे. आता हक्क सोडपत्र करायची काही मुदत असती का? तर अशी काही मुदत नसते. हक्क सोडपत्र हे कधीही करता येऊ शकतं. त्याच मुदतीचे असे कुठलेही बंधन नाहीये. आता ह्याची प्रोसिजर कशी आहे हा आता सर्वांना प्रश्न पडला असेल. तर पहिल्यांदा हक्क सोडपत्र करणाऱ्या व्यक्तीकडे कुटुंबातील सदस्य असल्याचा पुरावा असणे अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे रेशन कार्ड, पॅन कार्ड, जन्मदाखला या गोष्टी असण्याचं गरजेचं आहे. आता ही प्रोसिजर कशा पद्धतीने करायची? तर जे लिहून देणार त्यांचे नाव, वय, पत्ता, व्यवसाय त्याचा तपशील व स्वाक्षरी असणं गरजेचं आहे. लिहून घेणार यांचे देखील नाव, वय, पत्ता, व्यवसाय व त्याचा तपशील व स्वाक्षरी असणं अत्यंत गरजेचं आहे. वडिलार्जित हिश्श्यामध्ये काही भाग किंवा संपूर्ण मिळकतीचे वर्णन. परत सांगतेय, वडिलार्जित हिश्श्यामध्ये काही भाग म्हणजे एकापेक्षा जास्त मिळकती असेल तर कसं असतं ना की मला सगळ्याच मिळकती द्यायच्यात असा विषय नाही. जर एखादी बहीण म्हणत असेल की नाही मला एकच हिस्सा भावाला द्यायचा आहे किंवा एखादा भाऊ म्हणत असेल की मला एकच हिस्सा म्हणजे एका मिळकतीमधला माझा हिस्सा द्यायचा आहे बाकीच्या मिळकतींमधला माझा हिस्सा द्यायचा नाही तर अशाही गोष्टी होऊ शकतात. म्हणजे वडिलार्जित हिश्श्याप्रमाणे एका मिळकतीचा किंवा संपूर्ण मिळकतीचं जे तुमचं आपसात बोलणं ठरलेलं असतं त्या मिळकतीचं वर्णन मात्र जी तुम्ही मिळकत लिहिणार आहात त्याचे संपूर्ण अधिकार त्या दुसऱ्या व्यक्तीला दिले जातात. आता वडिलार्जित कुटुंबांचा सर्व शाखांचा व त्यातील सदस्यांचा तपशील म्हणजे कुटुंबाची वंशवेल असणं गरजेचं आहे. मी मगाशीच म्हटल्याप्रमाणे कुटुंबाशी रिलेटेड हा दस्त असल्यामुळं कुटुंबाची वंशवेल असणं गरजेचं आहे. तसेच दस्तास आवश्यक तो मुद्रांक जोडणे गरजेचं आहे. त्याची योग्य ती नोंदणी फी जोडणं गरजेचं आहे. हक्क सोडपत्र नेमके स्वतःच्या कुठल्या हिश्श्याच्या कोणकोणत्या मिळकतीबाबत आणि कोणाच्या लाभात करीत आहोत याचा स्पष्ट उल्लेख असणं गरजेचं आहे. स्वतःच्या हिश्श्याच्या कोणत्या मिळकतीबाबत हक्क सोडपत्र केलेले नाही याचाही स्पष्ट उल्लेख असणं गरजेचं आहे. दोन निपक्ष साक्षीदारांची नावे, पत्ता, वयवर्ष, व्यवसाय याबाबतही तपशील व स्वाक्षरी गरजेचं आहे. आता या संदर्भात आवश्यक ती कागदपत्र काय लागतात? दोन साक्षीदार, त्यांची ओळखपत्र, जी मिळकत आपण हक्क सोडपत्राने देणार आहे ती मालमत्ता पत्रक असेल किंवा 7/12 उतारा असेल ते लागणार, पासपोर्ट

0: तेच फोटोज लागणार, आधार कार्ड लागणार, पॅन कार्ड लागणार, हक्क सोडपत्राचा दस्त, जे मगाशी मी मुद्दे नमूद केले त्याचा मसुदा तयार करून, तुम्ही वकिलांशी सल्लामसलत करून, तुमच्या कुटुंबाशी सल्लामसलत करून तो हक्क सोडपत्राचा दस्त तयार करावा लागेल. आणि त्यामध्येच तुमच्या वडिलार्जित कुटुंबाची वंशवेल, म्हणजे जे कुटुंब तुमचं आहे आणि ज्या कुटुंबामध्ये हा व्यवहार चालू आहे त्याची वंशवेल रिळणं तेवढंच गरजेचं आहे. मालमत्ता वारसा हक्काने मिळाल्याचा पुरावा देखील गरजेचा आहे, म्हणजे ही मिळकत तुम्हाला नेमकी कशी आली आहे तेही लिहिणं गरजेचं आहे. आता यामध्ये जर एखाद्या महिलेने हक्क सोडपत्र केले असेल तर वडिलार्जित कुटुंबातील एखाद्या महिलेने हक्क सोडपत्राचा दस्त केला असेल तर तिला नेमके काय विचारले जाते किंवा काय ते मी आता तुम्हाला सांगणार आहे. आता एखादी महिला हक्क सोडपत्र करण्यासाठी गेली तर दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये ती गेल्यानंतर तिथं काही जबाबदारी होतात. हक्क सोडपत्राचा दस्त समोर आल्यानंतर त्यांना पहिला प्रश्न विचारला जातो की तिने हा दस्त कोणाच्या दबावाखाली केला आहे का. हक्क सोड पत्रामुळे त्या महिलेच्या मिळकतीमध्ये कोणताही हिस्सा तिला मिळणार नाही याची स्पष्ट कल्पना देणे गरजेचं आहे. आणि तसा लेखी जबाब झाल्यानंतर तो त्या महिलेकडनं देखील घेणं गरजेचं आहे. आणि तो लेखी जबाब झाल्यानंतर त्याचे पूर्ण कन्फर्मेशन घेतल्यानंतर भविष्यात तुम्हाला कोणताही व कसलाही प्रॉब्लेम येणार नाही. आता सध्याच्या घडीला नोंदणीकृत हक्क सोडपत्राची जी सध्याची परिस्थिती आहे ती मी तुम्हाला सांगणार आहे. ज्या जिल्ह्यात तुमची मिळकत आहे त्या जिल्ह्यामध्येच तुम्हाला हक्क सोडपत्राचा दस्त नोंदवता येतो. दुय्यम निबंधक कार्यालय, तुमच्या ज्या जिल्ह्यात दुय्यम निबंधक कार्यालय तिथे जावा, तिथे ई म्युटेशन पद्धतीने हा दस्त नोंदवला जातो. ई म्युटेशन मध्ये या मिळकतीचा सातबारा किंवा मालमत्ता पत्रकी सर्व वारसांची नोंद होणे अत्यंत आवश्यक आहे. पूर्वी हक्क सोडपत्रासाठी सातबारा पत्रकी किंवा मालमत्ता पत्रकी नाव जरी नसले तरी शपथपत्र दाखल करून ते हक्क सोडपत्राचे दस्त व्हायचे. परंतु आता ई म्युटेशनमुळे, ऑनलाईन प्रणालीमुळे नावाची नोंद झाल्याखेरीज आपण कोणताही दस्त करू शकत नाही, हक्क सोडपत्रही करू शकत नाही. तसेच बघा, शहरी भागामध्ये विनामोबदला हक्क सोडपत्र करायचे असेल तर 500 रुपयाचा स्टॅम्प, 750 रुपयाची नोंदणी फी आणि रजिस्टर ऑफिसमधला इतर खर्च वेगळा. ग्रामीण भागात विनामोबदला हक्क सोडपत्र करायचं असेल तर 500 रुपयाचा स्टॅम्प, 500 रुपयाची नोंदणी फी व रजिस्ट्रेशनचा खर्च वेगळा, असे साधारणतः बेसिक खर्च यामध्ये करता येतात. आता या व्यतिरिक्त हक्क सोडपत्र करण्यासाठी मालमत्तेचा तपशील, वंशावळ संपूर्ण तयार करून वकिलांच्या मदतीने दस्तऐवजाचा मसुदा तयार करावा आणि त्यानंतर दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊन त्याची स्टॅम्प ड्युटी, नोंदणी फी योग्य ती भरून त्या पद्धतीने कायदेशीर नोंदणी करावी. हक्क सोडपत्र करण्याचा उद्देश हाच होता की कौटुंबिक कलह कमी व्हावा, भाऊ बहिणींचे नाते उत्तम राहावे आणि कुटुंबातील वाद कमी होऊन कौटुंबिक जिव्हाळा वाढण्याचे आणि नाते संबंध जोपासण्याचे देखील हे काम करतं. यामुळे बहीण भावांचे नाते दृढ होते म्हणून हक्क सोडपत्र कधी कधी केले जाते. धन्यवाद.
1: तर श्रोते हो, आत्ताच आपण हक्क सोडपत्र याविषयी ऍडव्होकेट अश्विनी कुलकर्णी यांनी दिलेली माहिती ऐकली. तर मंडळी, हक्क सोडपत्र हा केवळ एका कागदावरती केलेला स्वाक्षरीचा व्यवहार नाहीये, तर तो एखाद्या व्यक्तीच्या मालमत्तेवरील कायदेशीर हक्कावर परिणाम करणारा महत्वाचा निर्णय आहे. आणि म्हणूनच कोणताही दस्तऐवज न वाचता, त्याचा अर्थ न समजून घेता किंवा मग केवळ कौटुंबिक दबावामुळे स्वाक्षरी करणं टाळलं पाहिजे. आणि जर कोणत्या कारणांमुळे आपण स्वाक्षरी केली तर काय केलं पाहिजे, त्याचबरोबर मालमत्तेचं स्वरूप, वारसा हक्क, याची कायदेशीर वैधता, नोंदणीची आवश्यक याची योग्य माहिती आपल्याला आजच्या या कार्यक्रमातून मिळालीय. तर आजच्या या मुलाखतीतून हक्क सोडपत्र म्हणजे काय, त्याची प्रक्रिया काय आणि असा निर्णय घेताना आपण कोणती खबरदारी घेतली पाहिजेत याविषयीची माहिती आपण जाणून घेतली. बरे तर श्रोते हो, आजच्या कार्यक्रमाची वेळ इथंच संपतीये. पुन्हा भेटू पुढच्या रविवारी याच कार्यक्रमात, याच वेळी.

0: कायदेविषयी बोलू काही हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. प्रसारित केला होता आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रानं. आमचं वैविध्यपूर्ण प्रसारण आपण ऐकत आहात 102.7 MHz तसंच न्यूज ऑन AIR ऍपवर.
1: आजादी का जश्न BSNL के संग फ्रीडम ऑफर. सिर्फ ₹1 में पाए 1 GB डेटा रोज, 100 SMS रोज, अनलिमिटेड कॉलिंग और 24 दिन की वैधता. सीमित अवधि का खास ऑफर. हर दिल जुड़े, भारत बढ़े. BSNL के साथ आगे बढ़े. अधिक जानकारी के लिए टोल फ्री नंबर 1-800-180-1503 पर कॉल करें.
2: बदला बदला सवय बदला.
3: मशीन मध्ये कपड़े घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
2: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.
4: जरा थांबा, हा गुरे का म्हणतात ती बघतो
5: काही नाही. त्यांच्या मागणीप्रमाणे कणीस आणि हत्ती दिलाय.
4: कणीस आणि हत्ती भक्कम जनावर आणि सकस दुधासाठी कणीस आणि हत्ती छाप गहू भुसा वापरा.
6: पत्रोत्तरांची खुमारी,
7: अनुभवांची शिदोरी,
6: हिंदी मराठी गाणी,
7: तुमची आणि आमची आकाशवाणी.

0: सगळ्या सुखाचा,
1: समाधानाच्या वस्त्रांचा,
2: आयुष्यभर सुखाचे धागे गुंफणारे
1: विक्रांत शिलाई मशीन,
2: घरगुती व व्यावसायिक मॉडेल्स,
3: विक्रांत शिलाई मशीन,
4: तुमचा जीवनभरचा साथी।

0: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
1: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची
0: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस,
1: संगीत व्हिडिओ ईबुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये, टीव्ही स्मार्टफोनशी कनेक्ट करा,
0: श्रवण दोष तपासणी मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री पश्चात सेवा, यासाठी
1: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजारंब रोड, कोल्हापूर,
0: फोन 940-440-8000।
2: आपण ऐकत आहात आकाशवाणी FM सेवेचं कोल्हापूर केंद्र 102.7 MHz, तसंच न्यूज ऑन AIR ॲपवर सुद्धा। श्रोतेहो, आता प्रसारित करत आहोत श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपली आवड।

श्रोते हो, कार्यक्रमातली ही पत्रपसंती कळवणारे आपले श्रोते आहेत. सुरुवातीला त्यांच्या पत्रांमधून आपण त्यांची नावं घेऊया आणि त्यानंतर त्यांनी कुठल्या गाण्याची पसंती आपल्याला कळवली आहे ते सांगूया. ओंकार माधुरी आणि सतीश कोथमिरे राधानगरीचे हे श्रोते आहेत. त्यानंतर अनेक श्रोत्यांनी आपल्याला पत्र पाठवलेली आहेत. शिवानी कांबळे, दीपाली अमोल सुला, एकनाथ डी कांबळे, मुक्काम पोस्ट मौजे सांगाव, तालुका कागल इथून आपल्याला श्रोत्यांनी पत्र पाठवलेलं आहे. त्रिमूर्ती रेडिओ श्रोता संघ, श्रुतिका, प्रथमेश, ज्ञानदेव, भक्ती भूषण, नामदेव, आकाशकुमार, अनुराधा, तुकाराम कांबळे, छाया कांबळे, गीतांजली, सयाजी वरुटे, मुक्काम पोस्ट हसूर दुमाला, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूरचे हे श्रोते आहेत. त्याचबरोबर कार्तिक, अर्पित, अनुराधा शिंदे हे मुक्काम पोस्ट कंदलगाव, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूरचे श्रोते आहेत. तानाजी खेमलापुरे, अंकुश पार्थ, धनाजी खेमलापुरे, अंकिता खेमलापुरे आणि संपत्ती खेमलापुरे हे मुक्काम पोस्ट दत्तवाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूरचे श्रोते आहेत. आणि वारणा रेडिओ श्रोता संघ याचे विजय चव्हाण, तेजस्विनी चव्हाण, अंकिता, अनिकेत, माया चव्हाण हे वारणा शहापूर, कोल्हापूरचे श्रोते आहेत. त्याचबरोबर सतीश

वाघमारे, अतिश वाघमारे, स्वाती, वर्षा, श्रमण आणि श्रुमाण वाघमारे एमआयडीसी चंदननगर सातारा इथले हे श्रोते आहेत. या सगळ्या श्रोत्यांना ऐकायचं आहे नागपंचमी निमित्तानीचं गाणं. उद्या नागपंचमी आहे त्यामुळे त्यांनी ईर्ष्या चित्रपटातलं गाणं आपल्याला पत्रपसंतीद्वारे कळवलेलं आहे. जगदीश खेबुडकर यांचं हे गीत संगीतबद्ध केलं राम कदम यांनी. आवाज आहे उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांचा. ऐकूया या सगळ्या श्रोत्यांच्या पसंतीचं हे गाणं.

उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांचा हा आवाज होता ईर्षा या चित्रपटातल्या जगदीश खेबुडकर यांच्या गाण्यासाठी. हे गीत संगीतबद्ध केलं होतं राम कदम यांनी. श्रोते हो, हजारो अवीट गोडीच्या गाण्यांपैकी तुमच्या मनात कोणतं गाणं घर करून आहे त्या गाण्याच्या आठवणी आम्हाला सांगा आमच्या गाणं मनातलं या कार्यक्रमात आज सकाळी 10:30 ते 11 या वेळेमध्ये. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमचा फोन नंबर आहे 02131-2562-24. फोन नंबर पुन्हा एकदा 02131-2562-24. तेव्हा जरूर फोन करा, आमच्या फोन लाईन्स थोड्याच वेळात सुरू होत आहेत. ऐकत रहा आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण 102.7 MHz तसंच न्यूज ऑन AIR ॲपवर सुद्धा. श्रोते हो, कार्यक्रमातली यानंतरची पत्रपसंती कळवणारे आपले श्रोते आहेत महादेवराव डोंगळे, राहणार घोटवडे, तालुका राधानगरीचे. त्यानंतर प्रभाकर जोंधळे आणि

आरती जोंधळे गौतमनगर जिल्हा नांदेड इथून आपल्याला पत्र पाठवणारे हे श्रोते आहेत. त्याचबरोबर महेंद्र सरकटे, विजया सरकटे, मिलिंद सरकटे आणि स्वराज वानखडे वरुड जवळका इथले हे श्रोते आहेत. आशा रेडिओ श्रोता संघाचे अभिजित गव्हाणकर, सरिता गव्हाणकर, प्रिन्स एकांश गव्हाणकर हे मेहरनगर उमरखेड महाराष्ट्राचे श्रोते, त्याचबरोबर बदलापूर मुंबई इथून सिद्धांत गव्हाणकर, प्रणिता गव्हाणकर आणि अर्जुन गव्हाणकर, त्याचबरोबर आकार हाईट्स बहादुरा नागपूर इथून वैशाली शैलेश गव्हाणकर, सुमित गव्हाणकर आणि ध्वनी गव्हाणकर हे सगळे श्रोते आपल्याला नियमित पत्र पाठवत असतात, आपल्या कार्यक्रमांसाठी पत्रपसंती कळवत असतात. त्याचबरोबर शिरपूर जैन इथून गिरीश देशमुख, रेणुका आरव, जिंतूर इथून राम रेघाटे, संगीता रेघाटे, डोंबिवली इथून सुभाष बोरकर, छाया बोरकर, मालेगाव इथून श्रीराम हजारे, सुरेखा हजारे, त्याचबरोबर रिसोई इथून साकेत वसमतकर, दत्ता नगरकर, कांता भिसडे आणि संगीता भिसडे, त्याचबरोबर बंगळूर इथून जया जी जोशी या सगळ्यांनी आपल्याला पत्र पाठवलेलं आहे, पत्रपसंती कळवलेली आहे. या सगळ्यांना ऐकायचंय पुष्पा पागधरे यांच्या आवाजातलं राम उगावकर यांचं गीत, जे संगीतबद्ध केलंय पांडुरंग दीक्षित यांनी. चित्रपट आहे पायगुण. तर ऐकूया या चित्रपटातलं या सगळ्या श्रोत्यांच्या आवडीचं हे गीत.

0: ज्ञान माहिती आणि मनोरंजनानं भरपूर ऐकत रहा आकाशवाणी कोल्हापूर 102.7 मेगाहर्ट्ज वर आणि न्यूज ऑन AIR ऍप वर.
1: लोकात माझा दर्रा राहायची कोल्हापूरची हे घुंगरू
0: आपली वाणी कोल्हापूर आकाशवाणी.
2: श्रोते हो, आपली आवड हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. एक आठवण आमच्या आजच्या ठळक कार्यक्रमांची. आज सकाळी 10:30 लोकसंगीताचा आनंद आपण घेणार आहोत. 11 गप्पा गाणी हा ध्वनिमुद्रित फोन इन कार्यक्रम. विषय आहे विकसित भारत घडवण्यासाठी नागरिक म्हणून आपली कर्तव्य आपण कशा पद्धतीनं पार पाडली पाहिजेत. दुपारी 12 आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत. त्यामध्ये सुरुवातीला म्हणजेच दुपारी 12 महिलांसाठी विशेष कार्यक्रम वनिता मंडळ. या कार्यक्रमात सुरुवातीला ज्ञान भारतम या उपक्रमांतर्गत हस्तलिखितांचं डिजिटायझेशन याविषयी प्रियंका मुजुमदार भिडे यांची मुलाखत आणि त्यानंतर श्रावण महिन्यानिमित्त विशेष कार्यक्रम आपण ऐकणार आहात. सहभाग आहे स्मिता गोसावी, वैदेही जोशी आणि शुभदा धर्माधिकारी यांचा. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती आहे. दुपारी 1 ते 5:30 विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. 5:30 युववाणी या कार्यक्रमामध्ये UPSC परीक्षेतील IFS मध्ये देशातील 30व्या रँकवर निवड झालेल्या डॉ ओंकार फडतरे यांच्या डॉ दीपक ठमके यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा आपण ऐकणार आहात. 6:35 गम्मत चम्मत या कार्यक्रमामध्ये पावसाच्या सरी आनंदाच्या घागरी हा पाऊस गीतांचा कार्यक्रम. सहभाग केरलिया समाजन्स न्यू इंग्लिश स्कूल. 7:30 शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम आवड शेतकऱ्यांची आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून आपण ऐकू शकाल. याशिवाय आमची सर्व बातमीपत्रे आपण नेहमीच्याच वेळी ऐकणार आहोत. ऐकत रहा आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण 102.7 मेगाहर्ट्स तसंच न्यूज ऑन AIR ऍपवर. श्रोतेहो, कार्यक्रमातलं यानंतरचं पत्र आणि पत्रपसंती कळवणारे आपले अनेक श्रोते आहेत. त्यापैकी हे आहेत तुलसी रेडिओ श्रोता संघ जिल्हा जळगाव इथले संजय पाटील, शैलाबाई पाटील, नरेंद्र पाटील, शेखर पाटील, मानसी पाटील आणि किरण पाटील. पाळधी खुर्द तालुका धरणगाव इथून पत्र त्यांनी आपल्याला पाठवलेलं आहे. त्यानंतर जांभरून तालुका अर्धापूर इथून दुर्गादास जोशी, गंगाधर जोशी, गजानन जोशी, संजय आशिष, पृथ्वीराज, कुमारी साध्वी जोशी आणि परभणी इथून गणेश हारगावकर. कृष्णानगर टीव्ही टॉवर सेमिनरी हिल्स नागपूर इथून नाना डोंगर दिवे, रमाताई डोंगर दिवे, सीमाताई, रीमाताई, दीक्षाताई आणि राहुल डोंगर दिवे या डोंगर दिवे परिवारातल्या सगळ्या सदस्यांनी आपल्याला पत्र पाठवलेलं आहे. त्यांच्या आवडीच्या गाण्याविषयी आपल्याला सांगितलेलं आहे. त्याचबरोबर या गाण्याची पसंती कळवणारे आपले आणखीन श्रोते आहेत सरदार बंके, राहणार पिंपळे, तालुका पन्हाळा आणि तिरुपतीनगर लातूरचे संगीता जैन, सूरज जैन, PR जैन. त्याचबरोबर फकीरा रेडिओ श्रोता संघ जिल्हा बीडचे रणजितकुमार नामदेव थोरात, रितेश, आकाश, रश्मी, रंजना आणि गबरू पैलवान थोरात, तसंच दयानंद नगर नांदेडचे प्रकाश जैन. या सगळ्या श्रोत्यांनी आपल्याला अष्टविनायक चित्रपटातल्या शांता शेळके यांच्या गीतासाठीची पसंती कळवलेली आहे. अनुराधा पौडवाल यांच्या आवाजातलं हे गीत संगीतबद्ध केलेलं आहे अनिल अरुण यांनी. ऐकूया या सगळ्या श्रोत्यांच्या आवडीचं हे

हा धरण तालुका मालेगाव जिल्हा इथून तालुका मालेगाव इथून दत्ता घायाळ, सुनीताबाई, सानिका आणि गजानन घायाळ हे आपले नियमित श्रोते आहेत. आपल्या कार्यक्रमासाठी नेहमी पत्र पाठवत असतात. वसमत रोड परभणी इथून रणजित कारेगावकर, कांचन सृष्टी आणि समरजित कारेगावकर, त्याचबरोबर श्रीजा, पूजा, वैशाली, अक्षय आणि अप्पासाहेब हेरवाडे शिरढोण तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूरचे श्रोते आहेत. या सगळ्या श्रोत्यांना नाव मोठे लक्षण खोटे या चित्रपटातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत ऐकायचं आहे, जे संगीतबद्ध केलंय अनिल अरुण यांनी. आवाज आहे शैलेंद्र सिंग आणि अनुराधा पौडवाल यांचा. ऐकूया या सगळ्या श्रोत्यांच्या पसंतीचं हे गीत.

कार्यक्रमात यानंतर आपली पत्रपसंती कळवणारे श्रोते आहेत मुक्काम हिप्परसोगा तालुका औसा जिल्हा लातूर इथून उस्मान शेख फौजी सायराबानो शेख दस्तगीर फैजन बी शाकेर इस्लाम बी बाबा करिश्मा सिमर शेख सानिया शकील पठाण बिस्लिमा बी शेख गदर आणि निलोफर शेख तसंच तालुका बिलोली जिल्हा नांदेड इथून चांदनी अयूब सय्यद आणि बाळराजे अमन सय्यद माहीर सय्यद हे सगळे श्रोते आपल्याला पत्रपसंती कळवत आहेत. त्याचबरोबर गवई रेडिओ श्रोता संघ घाटी घाटंजी इथून सर्वेश शर्वरी शौर्या सानवी सपना लीना भारती आरती बंटी आणि समस्त गवई परिवार मुक्काम पोस्ट बोराळा

0: श्रोते हो, आज दुपारी 12 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका ज्ञान भारतम मिशन या उपक्रमाअंतर्गत हस्तलिखितांचं डिजिटायझेशन याविषयी प्रियांका मुजुमदार भिडे यांची मुलाखत.
1: बृहत संहितेमध्ये आणि एक गोष्ट आहे की कॉस्मेटिक्स, त्याबद्दल सुद्धा लिहिलेलं आहे. किंवा अगस्त्य संहिता आहे, त्याच्यामध्ये वीज कशी निर्माण करायची, सायन्स हे लिहिलेलं आहे.
0: आणि श्रावण महिन्यानिमित्त विशेष कार्यक्रम आला श्रावण महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR ऍपवर.

आपण ऐकत आहात आकाशवाणी एफ एम सेवेचं कोल्हापूर केंद्र 102.7 मेगाहर्ट्स तसंच न्यूज ऑन AIR ॲपवर. सकाळचे ठीक 10:30 झालेले आहेत. आता आनंद घेऊया लोकसंगीताचा. त्यामध्ये ऐकूया मंगला ओक यांनी सादर केलेलं कीर्तन.

या पारंपरिक पदामध्ये प्रभूला प्रिय कोण वाटतो? ते कोणावर प्रसन्न होतात, कोणावर विशेष कृपा करतात ते सांगितलेलं आहे. भगवान हे प्रेमाचे भक्तीचे भुकेलेले आहेत, ते शुद्ध अंतःकरण आणि जिव्हाळ्याचं प्रेम जाणतात. मोठ्या राजोपचाराने त्यांची पूजा किंवा सेवा केली तरी त्यात जर प्रेम नसेल तर ते उपचार भगवंताला भाररूप वाटतात. पण शुद्ध मनाने पान, फूल, नव्हे एखादं फळ, नव्हे नव्हे

योगयाग तपश्चर्या दान वेदाध्ययन ही ईश्वर प्राप्तीची साधनं म्हणून सांगितलेली आहेत. ही साधनं अवघड आहेत. पार्या चारवा घेता भूमीवरी यत्न परोपरी साधन तैसे. संत म्हणतात, अरे पुष्कळ यज्ञ याग केलेस, तीळ तांदूळ हवन केलंस त्याच, पण काम क्रोध लोभ हे तसेच ठेवलेस. मान सन्मान मिळावा म्हणून ग्रंथ अध्ययन वेदाध्ययनही केलंस, यात्रा केल्यास पण त्याचाच अभिमान धरलास, द्रव्य दान केलंस पण मी दाता म्हणून त्याचं प्रदर्शन केलंस आणि अहंता वाढविलीस, मूळ वर्म चुकलास रे. या साधनेने जर अंतःकरण शुद्धी तुझी झालेली नसेल आणि ही साधनं प्रभू प्रेमानं जर झाली नसतील तर तू वर्म चुकलास असं होईल की नाही. त्यापेक्षा तू भक्तीच्या राजमार्गाने जा. भक्तीला कोणत्याही बाह्य उपाधीची जरूर नाही, केवळ भाव हेच भांडवल, आणि ते मात्र भावशुद्ध असं भांडवल मात्र हवं.

तेव्हा जसा आणि जितपत आपला भाव तसा आणि तितपत आपल्याला देव. जशी आपण साद घालू तसा पडसाद येणार. जसं आपलं बिंब असेल तसं प्रतिबिंब आपल्याला दिसणार. पाण्याला स्वतःचा आकार कुठे असतो? ते ज्या भांड्यात ठेवावं तसा त्याचा आकार दिसतो ना. तस जितपत आपलं भगवंतावर प्रेम असेल तितपत आपल्याला भगवंताच्या प्रेमाचा अनुभव येणार. म्हणून एका पदामध्ये म्हणतात.

तेव्हा भगवान हे भक्तीचे रूप केलेले आहे. हे भगवंतानी श्रीमद भगवत गीतेमध्ये अर्जुनाला आणि श्रीमद भागवतामध्ये उद्धवाला शेकडो वेळा सांगितलंय, जे धड विरक्तही नाही आणि फारसे संसारात आसक्तही नाही अशांना भक्तियोग हा इष्टफल देतो.

प्रेमानी हृदय भरलेलं असलं की घरामध्ये राहून नित्याचे सर्व व्यवहार चोखपणे करून मनुष्य ईश्वरी अनुभव घेऊ शकतो. व्यवहारात सुद्धा आपल्याला अनुभव येतो ना. आपण कुणाकडे पाहुणे म्हणून जातो, पाहुणचार होतो, पण तो कितपत मनापासून आहे का वरवरचा दिखाऊ आहे हे आपल्याला जाणवतो. प्रेमाने स्वागत झालं तरच राहावं असं वाटतं, नाही तर ताबडतोब निघून जाव असं वाटतं. आपल्यालाही जर प्रेम ओळखायला येतं, जर भगवंताला ते ओळखायला येत नसेल काय. संत म्हणतात, जे काही कराल ते प्रेमाने करा, जिव्हाळ्याने करा, आत्मीयतेने करा, कारण प्रभू फक्त एक भक्तीचं नातं लक्षात ठेवतो.

श्री रामचरित्रामधला लहानसा प्रसंग। श्री राम, लक्ष्मण आणि सीता 14 वर्षांच्या साठी वनवासाला निघाले। सगळी अयोध्या नगरी शोक सागरामध्ये बुडालेली होती, पण सर्वांचं सांत्वन करून, सर्वांची समजूत घालून श्री राम निग्रहाने निघालेले होते। नगराच्या बाहेर येतात तोवर सुमंत्र प्रधान रथ घेऊन आले आणि म्हणाले, हे रामभद्र, आपण रथामध्ये बसावं अशी महाराजांची आपल्या पित्याची आज्ञा आहे। म्हणून मग रथामध्ये बसले। मग जवळजवळ 100 मैल लांब असलेल्या गंगा काठीच्या शृंगवेरपुराला आले। सुरसरिता गंगा नदीचं दर्शन होताच रथामधून सर्व मंडळी खाली उतरली। त्या गंगा माईला सर्वांनी साष्टांग नमस्कार घातले आणि स्नानासाठी नदीच्या घाटावर आले। मग सर्वांनी पाण्यामध्ये बुड्या मारून स्नान केलं, त्यामुळे प्रवासात आलेला थकवा वगैरे नाहीसा झाला। मग पाणी प्याले, त्यामुळेही प्रसन्नता आली। करता स्नान पथश्रम हरले, शुची जल पिता मुदे मन भरले असं म्हणतो। आता हे शृंगवैरपूर हे अलाहाबाद जिल्ह्यामधलं गंगा तिरीचं गाव। भिल्ल, कोळी, कातकरी या लोकांची विशेष इथे वस्ती आणि या प्रदेशाचा गुह हा मांडलिक राजा होता। काही जणांनी गुहाला बातमी सांगितली की दिव्य रथामध्ये बसून दशरथ नंदन राम पत्नी बंधू आणि सचिवांच्या सहित गंगा काठी आलेले आहेत। त्यांची स्नानही झालेली आहेत, पण अंगावर राजवस्त्र दिसत नाहीयेत, मुलींच्या सारखी वस्त्र दिसत आहेत। गुहाला वाटलं असे काही व्रतानिमित्त स्वाऱ्या गंगा स्नानाला आल्या असतील, म्हणून मग काही फळं वगैरे घेऊन काही बांधवांना घेऊन गुह भेटीला निघाला। त्याला अपार हर्ष झालेला होता। तो सर्वांना म्हणाला,

मोठ्या प्रसन्नतेने श्रीरामांच्या पुढे आला. साष्टांग नमस्कार घालून, फळं वगैरे पुढे ठेवून, अत्यंत नम्रतेने हात जोडून आणि अतिशय प्रेमाने रामांना म्हणाला, हे देव, ही भूमी, हे राज्य, हे इथलं सगळं धन, घरदार, हे सगळं आपलंच आहे. मी तर परिवारासह आपला दास आहे महाराज, आपण घरी चलावं लवकर. राम म्हणाले, सख्या, तू केवळ लोकोपचार म्हणून बोलत नाहीयेस हे मी जाणलं रे. अगदी अंतःकरणपूर्वक बोलतो आहेस, पण आम्हाला वडिलांची आज्ञा आहे म्हणून आम्हाला 14 वर्ष वनामध्ये वास, मुनिव्रतांचं, आहारादिकांचं पालन करायचं आहे. त्यामुळे गावामध्ये किंवा कुणाच्या घरामध्ये वस्ती करणं हे उचित नाही. तूच थोडा वेळ इथे बस ना आमच्या जवळ, तुझं कुशल सांग.

श्री रामांनी शेजारी बसवून घेतला, अगदी निकट बसवून घेतला. त्याच्याशी बोलले, त्याचं कुशल विचारलं आणि मग सायं संध्येसाठी उठून घाटावरती सर्वजण गेले. गुहानी ओळखलं म्हणजे एकूण घरी येणार नाहीत, तर इथेच गंगा काठी रात्री मुक्काम करणार हे जाणून तो गडबडीने गडबडीने तयारीला लागला. सहकार्यांना त्यांनी बोलावून घेतलं. जवळच एक डेरेदार सुंदर असा शिवशुपा वृक्ष होता, शिशवीचा वृक्ष होता. चैत्र वैशाखामध्ये तो फुलांनी फुलून जातो. त्याचा मंद सुवास वातावरणामध्ये पसरलेला होता. त्याखालची जमीन गुहाने साफसूफ केली, पाण्याचा हलकासा शिडकावा मारला, कोणी कोणी पानं गवत आणवून ते झाडून साफ केलं, त्याची मऊ मऊ शय्या तयार केली, चांगली गुबगुबीत आणि दोन माणसांना मोकळेपणी झोपता येईल अशी ऐस पैस. आपली बुद्धी, आपल्यामधली कलाकुशलता, आपलं प्रेम याची पराकाष्ठा करून या परिस्थितीत जास्तीत जास्त सुख कसं देता येईल हे या गुहानं पाहिलं. स्वच्छ पाणी भरून ठेवलं, सुंदर पिकलेली मधुर रुचकर फळं आणवली, काही गोड कंद तेही भाजून ठेवले, पळसाच्या पानांचे मोठे मोठे द्रोण तयार केले. सर्वजण संध्यावंदन करून आल्यावर श्रीरामांना सीतेला त्या पर्णशय्येवर त्याने बसवले. लक्ष्मण सुमंत्र हेही जवळच बसले. मग त्या गुहाने गोड बोलता बोलता फळं साली काढून सोलून, कंदही सोलून, तुकडे करून मोठे मोठे ते द्रोण भर भरून सगळ्यांच्या हातामध्ये दिले. फळं नुसती पुढे नाही ठेवली, आग्रह कर करून खाऊ घातली. सर्वांनी पोटभर फलाहार केला. दमलेला घोड्यांनाही गवत घातलं, चंदी दिली, पाणी पाजलं. सर्वांना खूप खूप श्रम झाले होते. श्रीराम पर्णशय्येवर आडवे झाले आणि मग लक्ष्मण हरवारपणे पाय चेपू लागले. काय आश्चर्य, रामांना लगेच झोप लागली. समृद्ध अशा अयोध्येचं साम्राज्य जाऊन 14 वर्ष वनवास वाट्याला आला, पण मन विचलित झालं नाही. कुणावर रोष नाही, कुणावर आसक्त, कुणाचा द्वेष नाही. केवढी स्थितप्रज्ञता. आपण कुणाकडे पाहुणे गेलो की परतताना जसं ते घर ते गाव सहज ते विसरतो, तसं ती अयोध्या नगरी तेथील परिजन प्रजाजन सर्वांना सोडून श्रीराम सहज

पणाने निघाले होते. रामांना झोप लागली असे पाहून लक्ष्मण उठले आणि काही अंतरावर धनुष्यबाण घेऊन पहारा देण्यासाठी बसले. गुहही त्यांच्या शेजारी पहाऱ्यासाठी बसला. काही अंतरावर त्याने आपल्या बांधवांनाही पहारा करायला सांगितले. गुहाने श्रीराम असे वनात अकल्पित रीतीनं का आले आहेत ही माहिती सुमंत्रांच्याकडून घेतली असावी. त्याला वाईट वाटलं पण लक्ष्मणांनी समजूत घातली. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर श्रीराम सुमंत्रांना म्हणाले, तात आपण आता रथ घेऊन अयोध्येकडे परताव. आम्ही आता तातांची आज्ञा म्हणून गंगा किनाऱ्यापर्यंत रथामधून आलो. पुढे आम्हाला रथ वापरता येणार नाही. आम्ही कुशल आहोत, आनंदात आहोत असं सर्वांना सांगून आपण सांत्वन करावे आणि अवधी पूर्ण झाल्याखेरीज आम्ही मागे परतणार नाही आहोत असंही सर्वांना प्रेमाने सांगावं. वनवासात असताना राम सखा होण्याचा मान गुहाला मिळाला. नंतर सुग्रीव विभीषण हे रामांचे मित्र झाले. त्यांना त्यांची राज्य रामांनी मिळवून दिली. पण या तिघांच्या मध्येही पूर्ण निष्काम निरहंकारी स्वतःला राम सेवक समजून अंतःकरणपूर्वक सेवा करणारा निषाद राज गुहच. चित्रकूटावर जेव्हा पुन्हा त्याची आणि भेट झाली तेव्हा रामाने या गुहाला आलिंगन दिलं. 14 वर्षानंतर परत अयोध्येला येताना पुष्पक विमान मुद्दाम या गुहासाठी खाली गंगा काठी उतरवलं. त्याला विमानात घेऊन रामांनी अयोध्येला नेलेलं आहे. मग पुढे श्रीरामांना आता गंगा नदी पार करून पुढे जायचं आहे. एक नाव बनवून घेऊन त्यात श्रीराम लक्ष्मण सीता यांना बसवून काही बांधवांच्या सह गुह ही नावेमधून निघाला. नावाडी नाव वलवीत होते, गात होते आणि नाव डुलत डुलत गंगेच्या पात्रामधून चाललेली होती.

सर्वांनी मिळून रामांना गंगा पार केली. गुहाची तर रामांच्या बरोबर वनात जायची इच्छा होती, पण रामांनी त्याला परत पाठवलं. त्याने केलेली अल्पशी पण अत्यंत प्रेमाने केलेली सेवा श्रीराम विसरले नव्हते, कारण ते प्रेमाचे भक्तीचे भुकेले आहेत हे आपण नित्य लक्षात ठेवलं पाहिजे. पुढेही वनामध्ये मार्गातील भोळ्या भाबड्या वनवासी लोकांनी अत्यंत अत्यंत प्रेम केलं, रामांनीही त्यांच्यावर अत्यंत प्रेम केलं. तसं प्रेम तडी तापसी कर्मकांडी ज्ञानी म्हणणारे यांनी सुद्धा केलं नाही. राम हे हृदयातला भाव जाणणारे आहेत, भावप्रिय आहेत,

लोकसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. आता ऐकूया हे खंडोबा गीत.

श्रोतेहो, लोकसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. आमचं वैविध्यपूर्ण प्रसारण आपण ऐकत आहात 102.7 MHz तसंच न्यूज ऑन AIR ॲपवरून सुद्धा. सकाळचे ठीक 11 वाजलेत. ऐकूया ध्वनिमुद्रित फोन इन कार्यक्रम गप्पा गाणी.

0: नमस्कार श्रोते हो, गप्पा गाणी या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत। श्रोते हो, 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला मिळालेल्या स्वातंत्र्यासाठी अनेक ज्ञात अज्ञात क्रांतिकारकांनी आणि स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली। आजच्या स्वतंत्र भारतात या बलिदानाचं स्मरण करणं, संविधानाचा आदर करणं, देशाच्या प्रगतीसाठी योगदान करणं यांसारख्या आपल्या काही मुख्य जबाबदाऱ्या आहेत, आपली काही कर्तव्य आहेत। आपला भारत देश 80वा स्वातंत्र्य दिन साजरा करून 100व्या स्वातंत्र्य दिनाकडे वाटचाल करतोय। विकसित भारत घडवण्यासाठी नागरिक म्हणून आपली कर्तव्य काय आणि आपण ती कशा पद्धतीनं पार पाडू शकतो याविषयी आज आपण बोलणार आहोत। आजच्या कार्यक्रमात आपल्यासोबत मी आहे लजीना तुरुप। नमस्कार, गप्पा गाणी कार्यक्रम बोला।
1: लजीना मॅडम जी नमस्कार।
0: बोला। नमस्कार।
1: विदर्भ यवतमाळहून संतोष खडसे बोलतोय।
0: बोला।
1: सर्वप्रथम 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त समस्त आकाशवाणी कोल्हापूर परिवार आणि श्रोता बांधवांना तसेच देशबंधू समस्त नागरिकांना हार्दिक शुभेच्छा आपल्या सर्वांतर्फे।
0: आपणालाही शुभेच्छा। बोला।
1: नक्कीच। आणि आजचा हा स्वातंत्र्य दिवस म्हणजे आपल्या सगळ्यांसाठी एक म्हणजे गर्वाची अनुभूती आहे, आनंदाचा क्षण आहे, अभिमानाचा क्षण आहे। आणि हे स्वातंत्र्य आपल्याला मिळवण्यासाठी खूप काही खस्ता खावे लागलेत आपल्या क्रांतिकारकांनी, आपल्या देशभक्तांनी आणि आपल्या देशावर नितांत जीवापाड प्रेम करणाऱ्या अशा अनेक वीर सैनिकांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्राणांची आहुती दिली। आणि त्यांचा स्मरणार्थ हा दिवस आपण स्वातंत्र्य दिवस म्हणून साजरा करतो। आणि स्वातंत्र्य मिळताना सहजासहजी आपल्याला मिळालेले नाही याची देखील आपल्याला जाण असणं आज गरजेचं असतं।
0: नक्कीच।
1: तर आपला हा देश विकासाकडे वाटचाल करतो आहे, विकसित देश म्हणून आपला नावलौकिक होतो आहे आपल्या देशाचा। तर आपल्या देशाचे हे आपण नागरिक म्हणून आपले खूप काही जबाबदाऱ्याही आहेत आणि आपले काही हक्कही आहेत। तर या आपल्या देशाचा आपण विचार करून आपल्या देशाला सर्वत्र मानसन्मान मिळावा म्हणून, त्यांचं चांगलं नाव मिळवा म्हणून आपली काही खूप अशा जबाबदाऱ्या आहेत, त्यापैकी आपण खूप काही करू शकतो आपल्या देशासाठी।
0: बरोबर।
1: त्यापैकी आपण नियमित भरलेला पाहिजे, आपण जे काही आपल्या देशामध्ये किंवा आपण सगळ्याच्या सोयी सुविधा उपभोग घेतो त्याचा आपण त्याचा नियमितपणे आपण प्रशासनाला टॅक्स भरला पाहिजे, कर भरला पाहिजे नियमितपणे। त्याशिवाय आपल्या पर्यावरणाची जबाबदारी संरक्षण करणे ही आपली मोठी जबाबदारी आहे। याशिवाय आपण आपला परिसर सगळीकडे आपण स्वच्छता ठेवली पाहिजे। आणि दुसरी गोष्ट, आपल्या देशावर आपण जीवापाड प्रेम केलं पाहिजे। जेव्हा जेव्हा आपल्या देशाचा विषय होतो येतो तर त्यावेळी आपण आपल्या देशासाठी आपले शक्य जेवढं काही आपल्याच्याने शक्य होतं तेवढं काही तेथे जे शक्य आहे करण्याची आपली तयारी असली पाहिजे। कारण हा देश सर्वोपरी आहे।
0: बरोबर।
1: आणि आपला देश हीच आपली ओळख आहे, म्हणून आपल्या देशाचं ऐक्य, आपल्या देशाची एकता अखंडता आणि हे आपले स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी आपण परस्पर मैत्री, बंधुता, सहिष्णुता, धर्मनिरपेक्षता या सगळ्या गोष्टींचं भान ठेवणं खूप गरजेचं आहे मॅडम जी।
0: नक्कीच। आपण आपल्या जबाबदाऱ्या ओळखून त्याप्रमाणे आपण रोजच्या दैनंदिन जीवनात सुद्धा वागलं पाहिजे।
1: अगदीच अगदीच। 2018 मध्ये राजी पिक्चर आला होता, त्यामध्ये सुनिधी चौहान यांच्या आवाजात

0: गीत आहे, ऐ वतन मेरे आबाद रहे तू, मैं जहां रहू जहां में याद रहे तू, असे गाण्याचे बोल आहेत.
1: नक्की ऐकूया हे देशभक्तीपर गीत. कार्यक्रमात फोन केल्याबद्दल आणि आपले विचार मांडल्याबद्दल धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम.

0: नमस्कार, मी राजेंद्र रत्नाबाई भगवंत गारगुटीहून बोलतोय.
1: नमस्कार, बोला.
0: 20 वर्षामध्ये आपण त्या ठिकाणी 100 इकडे वाटचाल करत आहोत.
1: बरोबर.
0: हे करत असताना या देशामध्ये जी आपली 11 मूलभूत कर्तव्य आहेत त्यांचं पालन केलं तर निश्चितपणानं हा देश महासत्ता होऊ शकेल. ते आपले माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम जी यांनी स्वप्न पाहिलेलं होतं, ते स्वप्न पूर्ण होईल. आणि ज्यांनी ज्यांनी या देशासाठी रक्त सांडलं, तुरुंगवास भोगला, त्यांना खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी आदरांजली मिळेल.
1: नक्की.
0: त्याच्यासाठी महत्वाचं म्हणजे राष्ट्रीय एकात्मता ही आहे. जातीभेद, धर्मभेद हे पहिलं त्या ठिकाणी आपण डोक्यातनं काढून टाकलं पाहिजे. आपण सगळे मानव आहोत, या पद्धतीनं आपण सगळ्यांनी माणसाने माणसाशी

0: ती मानवतासमोर मागणी हीच आमची प्रार्थना
1: असेल.
0: देशाचं संरक्षण हे अतिशय महत्वाचं आहे. स्त्रियांचा सन्मान आपण केला पाहिजे. आज प्रतिज्ञा सुद्धा प्रत्येक कार्यालयांच्या मध्ये वाचल्या गेल्या. स्त्रियांच्या सन्मानाला कमीपणा आणणाऱ्या प्रथांचा आपण त्याग केला पाहिजे.
1: नक्कीच.
0: त्याचबरोबर अतिशय महत्वाचं म्हणजे आज पर्यावरण प्रदूषण वाढत आहे, तर त्या पर्यावरणाचं रक्षण केलं पाहिजे. झाडी लावली पाहिजेत नुसती नव्हे, तर ती जगवली पाहिजेत.
1: बरोबर.
0: त्याचबरोबर कचऱ्याचं साम्राज्य गावागावांमध्ये शहराशहरांच्या मध्ये वाढायला लागलं, याला कारणीभूत प्लास्टिक आहे. तर प्लास्टिक मुक्त भारत कसा होईल, प्लास्टिक म्हणजे कॅरी बॅग ज्या काय आहेत या सगळ्या, त्या कसा होईल याच्यासाठी प्रत्येकानं प्रयत्न केले पाहिजेत.
1: बरोबर.
0: आपण शिक्षा जी केली जाते ती खरं म्हणलं तर तळागाळातल्या याच्या व्यापाऱ्यांना केली जाते, तर ती खरं म्हणलं तर कारखानेच बंद असे जे काय कॅरी बॅगचे आहेत ते बंद केले पाहिजेत. महत्वाचं आहे त्यामध्ये. आणि मी कॅरी बॅग वापरणार नाही, मी पिशवी वापरेन, कापडी पिशवी वापरेन, हे प्रत्येकानं माझ्यापासून, मी स्वतः वापरतोय लक्षात काय, तर त्याच्यामुळे प्रत्येकानं जर केलं तर निश्चितपणानं कॅरी बॅग हटवायला मदत होईल. आणि राव कॅरी बॅगमुळे त्या ठिकाणी गुरं मरतायत, भाजीची देठं वगैरे त्याच्यामध्ये घालून टाकल्यामुळे ते खातात आणि ते मारतायत. या गोष्टीचा आपण हे करायला आणि आरोग्याला ते बाधक आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन महत्वाचा आहे, हे कर्तव्य आपल्या लक्षात घ्यायचं. त्याच्यासाठी बुवाबाजी अशिक्षितांच्यात नव्हे तर सुशिक्षितांच्यात वाढायला लागली. आणि आता आपण जे काय बुवा बाबा पकडले गेलेले आहेत आणि तुरुंगात आहेत ते सगळं आपण पाहतोय लक्षात घ्यायचं. त्यामुळे वैज्ञानिक दृष्टिकोन हा वाढवला गेला पाहिजे. काही झाले तर त्या ठिकाणी आपण लगेच एसटीवर दगडफेक करणं किंवा सार्वजनिक मालमत्तेचं आपण नुकसान करतो, ते सार्वजनिक संपत्तीचं रक्षण आपण केलं पाहिजे. ही सार्वजनिक संपत्ती त्याचा त्याच्यामध्ये माझा भाग आहे. माझ्याकडनं जो कर जातो, माझ्या घरातून जो काही कर जातो त्याचा हिस्सा आहे, त्यामुळे मी सार्वजनिक संपत्तीचं रक्षण करणार आहे, तोडफोड करणार नाही. हे प्रत्येक नागरिकानं त्या ठिकाणी आपलं कर्तव्य बजावलं पाहिजे.
1: अगदी बरोबर आहे मुद्दा हा. नक्कीच
0: अतिशय महत्वाचा आहे. हिंसाचाराचा मार्ग सोडला पाहिजे. गांधीजींनी त्या ठिकाणी अहिंसेचा मार्ग त्या ठिकाणी अवलंबला आणि या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. गौतम बुद्ध याच देशात होऊन गेले. सम्राट अशोकानं त्यांचा धम्म स्वीकारला आणि तो जगभर त्याचा प्रचार आणि प्रसार केला. त्यामुळे अहिंसाचा मार्ग आपण सोडून दिला पाहिजे. आता सुद्धा जे काय आंदोलन झालं ते अगदी याच्यामध्ये अहिंसा तत्व बाळगूनच त्या ठिकाणी संविधानाच्या तत्वानुसार त्या ठिकाणी जेण जिणं केलं गेलं. या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. वैयक्तिक आणि सामूहिक कार्यामध्ये उत्कृष्टता त्या ठिकाणी आपण आणली पाहिजे लक्षात घ्यायचं. वैयक्तिक प्रत्येकानं माझं काम मी चोख बघणं, काम हाच देव असं मानलं आणि माझं काम मी चोख केलं. मी शिक्षक आहे, मी विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी व्यवस्थितपणाने शिकवलं. मी डॉक्टर आहे, मी डॉक्टरची त्या ठिकाणी पेशंटचं काम त्या ठिकाणी व्यवस्थित, तोच परमेश्वर. तर प्रत्येकानं जर केलं तर निश्चितपणानं हा देश एक चांगल्या पातळीवर तो महासत्ता व्हायला काय वेळ लागणार नाही. शिक्षण हे प्रत्येकाला प्रत्येकाचा हक्क आहे, तो दिला गेला पाहिजे असं मला वाटतंय त्या ठिकाणी. आणि अजूनही शिक्षणाच्या बाहेर जी काय मुलं आहेत त्यांना त्या ठिकाणी या प्रवाहात आणणं गरजेचं आहे. शाळा बंद करू नयेत. गाव तिथं शाळा, वाडी वस्ती तिथं शाळा असली पाहिजे. हे अतिशय महत्वाचं असेल. आणि स्वच्छता आणि आरोग्य, पाणी स्वच्छ प्रत्येकाला मिळालं पाहिजे. यासाठी प्रत्येकानं, मी एक नागरिक या भारताचा आहे, मी या देशाचा घटक आहे, या दृष्टिकोनातून मी प्रयत्न करणार आहे. माझ्यापासून सुरुवात हे जर प्रत्येकानं केलं तर निश्चितपणानं आपण 20 वर्षामध्ये देश हा एक महासत्ता निश्चितपणानं बनवू शकतोय असं मला वाटतंय.
1: नक्कीच. आपण दैनंदिन जीवनाला धरून जे काही मुद्दे मांडले ते अगदीच योग्य आहेत आणि श्रोते सुद्धा ते ऐकतील आणि आशा करूया की सर्वजणच प्रयत्न करतील आपल्या जबाबदाऱ्या ओळखून आपली कर्तव्य पार पाडण्यासाठी. नक्कीच. आज गाणं कोणतं ऐकूया?
0: हम होंगे कामयाब हे गाणं लावा. कारण काय, होगी शांती चारो ओर हे जे त्याच्यामध्ये आहे ते आम्हाला असं शांतीची अपेक्षा आहे. स्वातंत्र्य बंधुता हे जे काय संविधानामध्ये दिलेलं आहे त्यानुसारच त्या ठिकाणी आम्हाला हे आवश्यक वाटतं.
1: नक्कीच. गाण्याची निवड सुद्धा छान केली आपण. जरूर ऐका आपल्या आवडीचं गाणं. कार्यक्रमात फोन केल्याबद्दल धन्यवाद. नमस्कार.
0: थँक्यू व्हेरी मच.

0: नमस्कार, बोला, कोण बोलताय?
1: मी राजू जाधव बोलतोय मांगूर तालुका निपाण इथून.
0: बोला.
1: मी राजू जाधव बोलतोय मांगूर तालुका निपाण इथून.
0: बोला.
1: आज आपल्या देशाचा 80वा भारतीय स्वातंत्र्य दिन साजरा झालेला आहे.
0: बरोबर.
1: आणि ह्या शताब्दी महोत्सवाकडे वाटचाल करणारा आपला देश स्वातंत्र्य प्राप्तीनंतर विविध क्षेत्रात केलेली प्रगती निश्चित झेपावणारी आहे.
0: नक्कीच.
1: विकसित भारत घडविण्यासाठी प्रत्येक भारतवासियांची जबाबदारी आहे. सन 2047 पर्यंत भारताला स्वातंत्र्याची 100 वर्षे पूर्ण झाल्यावर एक प्रगत, समृद्ध आणि विकसित राष्ट्र बनविण्याचे भारत सरकारची एक महत्वाकांक्षी राष्ट्रीय ध्येय आहे.
0: बरोबर.
1: आपण एक नागरिक म्हणून यामध्ये सहभागी होऊन सरकारला मदत केली पाहिजे. विकसित भारत घडविण्यासाठी प्रत्येक नागरिकांचे योगदान महत्वाचे आहे.
0: बरोबर.
1: भारत विकसित करण्यासाठी देशाच्या संविधानाचा व कायद्यांचा आदर करणे, राष्ट्रध्वज व राष्ट्रगीताची प्रतिष्ठा राखणे, राष्ट्रीय एकता टिकवणे, पर्यावरणाचे रक्षण करणे आणि सार्वजनिक मालमत्तेचे जतन करणे, याशिवाय प्रामाणिकपणे कर भरणे, निवडणुकीत मतदान करणे आणि मुलांच्या शिक्षणाची काळजी घेणे, याच खेळ, मॅरेथॉन, योग, ध्यान, पथनाट्य आणि सांस्कृतिक स्पर्धांच्या माध्यमातून जगजागृती केली पाहिजे. तर आणि तरच आपला देश विकसित व्हायला वेळ लागणार नाही.
0: नक्कीच. आणि आपल्या नंतरची जी पिढी आता येते तर आपण त्यांना संविधानाचं महत्व आणि संविधानाचा आदर करण्यासाठी शिकवण दिली पाहिजे.
1: हा होय, बरोबर आहे की मॅडम. आणि आज भारत राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर आपलं वेगळं अधिष्ठान मानलेलं आहे भारत आपल्या देशाने. आणि डिजिटल या युगामध्ये आज भारत प्रत्येक क्षेत्रात क्रांती घडवून पाहत आहे. त्यासाठी आपण नुसता सरकार म्हणून पण चालणार नाही, आपणही त्यामध्ये मोठ्या संख्येने सहभाग घेऊन त्याला हातभार लावला पाहिजे सरकारला. विकसित भारतासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे मॅडम.
0: नक्कीच.
1: आणि आज प्रत्येक क्षेत्रात झपाट्यानं विकसित भारत दिसत आहे आपल्याला. आणि येणाऱ्या 2047 पर्यंत पूर्णपणे यंत्रणेवर आपलं औद्योगिक क्षेत्र असू दे किंवा आरोग्य, शिक्षण या माध्यमात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून एक वेगळी भारताची प्रतिमा राष्ट्रीय स्तरावर निर्माण होणार आहे असं आम्हाला वाटतंय.
0: बरोबर. आज गाणं कोणतं ऐकायचं?
1: मला परदेश मधलं लावायची, आय लव्ह माय इंडिया.

0: नमस्कार, गप्पा गाणी कार्यक्रम.
1: श्रीकांत अडिवरेकर बोलतो.
0: बोला.
1: विकसित भारत करायचा असेल तर त्या विकसित भारतासाठी 2047 हे आपलं निश्चित केलेलं उद्दिष्ट आहे. यासाठी आपण सामाजिक, राजकीय, सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रात प्रगती करणं आवश्यक आहे. त्यासाठी कर्तव्य आहे. विकसनशील भारत म्हणजे 1947 भारत कसा असावा, त्याच्यापुढे अनेक प्रकारची आव्हानं आहेत आणि त्या आव्हानामध्ये आपले अधिकार आणि कर्तव्य ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यातले अधिकार आपल्याला माहिती असतात, पण कर्तव्याची जाणीव होणं गरजेचं आहे. यासाठी सामाजिक असलेली आव्हानं आहेत, त्याच्याबद्दल आपण काय कर्तव्य पार पाडू शकतो. तर समाजामध्ये कोणत्याही प्रकारचं प्रदूषण, सामाजिक प्रदूषण निर्माण होणार नाही यासाठी आपण काळजी घेतली पाहिजे. त्याचबरोबर आर्थिक क्षेत्रात नवीन नवीन आव्हानं येत आहेत, ती आव्हानं आपण स्वीकारली पाहिजेत. आणि त्यामध्ये काही बदल करायचा असेल तर आपण आपल्यामध्ये बदल करायचा. राष्ट्र राष्ट्राच्या पद्धतीने करेल, परंतु आपण आपल्या पद्धतीने ती आव्हानं कशी पेलू शकतो यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे. आणि त्याच्यातूनच 2047 ला आपला भारत

0: FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR या ऍपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे आणि कार्यक्रम सुरू आहे गप्पा गाणी. कार्यक्रमात आपल्यासोबत मी आहे लजीना.
1: हॅलो, वसंत नगर सांगलीहून बोलतोय.
0: बोला, आपलं नाव सांगा.
1: हा, महादेव भीमराव पारेकर. आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालं हे सहजासहजी मिळालं नाही, यासाठी कितीतरी लोकांनी बलिदान दिलेलं आहे, कितीतरी लोकांनी तुरुंगात दिले. हे स्वातंत्र्य टिकवायचं असेल तर तरुण वर्गाने प्रथम नशामुक्त झालं पाहिजे, कुठली नशा नाही केली पाहिजे, आणि पर्यावरण विषयी सगळे नियम पाळले.

0: पाहिजेत सरकारचे
1: बरोबर,
0: आणि पाणी वाचवलं पाहिजे, इंधन वाचवलं पाहिजे, तर आणि आपला देश आता जगाच्या स्पर्धेत चांगल्या ह्याच्यावर आहे, म्हणजे प्रगती पथावर आहे. ही प्रगती टिकवण्यासाठी लोकांनी चांगले प्रयत्न केले पाहिजे. जे काय असं सरकारी वेळोवेळी नियम सांगते त्याचं पालन पोषण करणे, रहदारीचे नियम पाळणे, तर आपला देश अजून सुद्धा प्रगती पथावर जाऊन जगाचा पहिल्या नंबरवर जाण्यास विलंब लागणार नाही, म्हणजे एवढ्या लवकर आपली प्रगती होईल.
1: बर बर, आपल्या आवडीचं गाणं सांगा.
0: जय असते स्वतंत्र ते भगवती.
1: नक्की ऐकूया. नमस्कार.

0: नमस्कार, मी प्राध्यापक अरुण कांबळे बोलतोय कोल्हापूरहून.
1: नमस्कार, बोला.
0: मी आपला नेहमीच श्रोता आहे.
1: बर,
0: देशाच्या प्रगतीविषयी किंवा विकसित भारताविषयी बोलावसं वाटते. माझं असं मत आहे की देशाचा विकास हा केवळ एक सरकार, विरोधी पक्ष किंवा संघटनाचा नसून अगदी गल्लीपासून सुरुवात झाली पाहिजे. प्रत्येक नागरिक हा देशाच्या व्यवस्थेचा कणा असतो.
1: बरोबर.
0: आपण आपल्या देशाच्या ऐतिहासिक वास्तू, नद्या किंवा इतर सर्व ठिकाणी स्वच्छता राखली पाहिजे आणि देशहितासाठी सर्वस्व अर्पण केलं पाहिजे. आपण नियमित वेळेवर न चुकता टॅक्स पेअर लोकांनी टॅक्स भरला पाहिजे.
1: बरोबर.
0: सरकारच्या ज्या विभिन्न योजना आहेत त्याचा कायदेशीररित्या लाभ घेतला पाहिजे आणि तरच एक विकसित देश खऱ्या अर्थानं विकास पावेल असं मला वाटतं. एक व्यक्ती म्हणून प्रत्येकाचा जबाबदार आहे. आपल्याकडे काही पद्धत आहे की प्रत्येक जण दुसऱ्याकडे बोट करतो, तसं न करता त्याची सुरुवात आपल्यापासून करायला पाहिजे.
1: बरोबर.
0: आणि मग इतरांच्याकडून त्या अपेक्षा केल्या पाहिजेत.
1: बरोबर.
0: आपण आपल्या परीने सर्वांना शिक्षित तरी करावेत आणि काही चांगल्या गोष्टींची अंमलबजावणी करून आपल्या इतिहास पुरुषांच्या कार्याचं सतत भान ठेवावं आणि त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून हा देश घडवण्यासाठी एकजुटीनं एक दिलाने प्रयत्न केला पाहिजे.
1: नक्कीच.
0: मन मोकळे करण्याचा आपण मला परवानगी दिल्याबद्दल धन्यवाद.
1: आज आपण गाणं कोणतं ऐकूया आपल्या आवडीचं?
0: माझ्यासाठी इज्जत या सिनेमातील मोहम्मद रफी यांनी गायलेले क्या मिलिये ऐसे लोगों से जिनकी फितरत छुपी रहे हे गाणं कृपया लावो.
1: नक्की ऐकूया. कार्यक्रम ऐकत रहा आकाशवाणी कोल्हापूर केंद्राला. फोन केल्याबद्दल धन्यवाद. नमस्कार.
0: धन्यवाद.

0: गप्पा गाणी कार्यक्रम बोला.
1: हा, मी कोल्हापुरातून वसुधा देशमुख बोलतीये.
0: बोला.
1: 80व्या स्वातंत्र्य दिनापासून 100व्या स्वातंत्र्य दिनाकडे वाटचाल करत असताना आपल्या समोर जे काही लक्ष आहे ते आहे विकसित, सक्षम आणि आत्मनिर्भर भारताचं स्वप्न.
0: बरोबर.
1: तर हे स्वप्न साकार करण्याची जबाबदारी ही केवळ सरकारची नाही आहे, मला असं वाटतं की प्रत्येक नागरिकाची ती जबाबदारी आहे.
0: बरोबर.
1: अगदी आपल्या छोट्या छोट्या कृतीतून आपण देशाच्या विकासाला हातभार लावू शकतो. जसं की वैयक्तिक असेल, सामाजिक असेल, स्वच्छता राखणं, पाणी, वीज या सगळ्या संसाधनांचा जपून वापर करणं, प्रत्येक पाण्याचा थेंब वाचवणं, पर्यावरण जपणं, वाहतुकीचे नियम पाळणं, इतकंच काय की प्रत्येक नागरिकानं आपलं जे काही काम आहे ते अगदी प्रामाणिकपणे करणं, याच्यात खरं म्हटलं तर या सगळ्या गोष्टींचा सन्मानही आहे आणि तीच खरी देशसेवा आहे असं मला वाटतं. संविधानाचा आदर करणं, सर्वांशी समानतेनं वागणं, आपापसात भाईचारा कसा राहील हे बघणं हे खूप महत्वाचं आहे इथून पुढच्या काळामध्ये. कारण येणाऱ्या सगळ्या पिढ्यांना भारताच्या स्वातंत्र्याचा संग्राम हा इतिहास म्हणून माहीत असणं आणि त्याची जाणीव असणं ही छोट्या छोट्या कृतीतून त्यांना करून दिली पाहिजे. अदरवाइज मग या पुढच्या पिढीला ते कळणार नाही. आणि ते सांगण्यासाठी किंवा ते करण्यासाठी प्रत्येकाला कृतीतून ते करून दाखवणं जास्त महत्वाचं आहे असं मला वाटतं. कारण देश बदलतो तो केवळ योजनांनी बदलत नाही तर जबाबदार नागरिकांच्या कृतीनं बदलतो असं मला वाटतं. आणि या स्वातंत्र्य दिनी आपण हा संकल्प करूया की विकसित भारताची सुरुवात माझ्यापासूनच होईल. जय हिंद.
0: नक्कीच. आज गाणं कोणतं ऐकूया?
2: देश है वीर जवानो काल बेलो का हे जे गाणं आहे नया दौर चित्रपटातलं, ते गाणं ऐकायला आवडेल मला.

श्रोते हो, स्वातंत्र्य दिन हा केवळ सण किंवा सुट्टीचा दिवस नाही, तर तो आपल्या जबाबदारांची, आपल्या कर्तव्यांची आठवण करून देणारा दिवस आहे. आपण स्वातंत्र्य दिनीच नव्हे तर वर्षभर आपल्या कर्तव्यांचं पालन केलं पाहिजे. संविधान हे सर्वश्रेष्ठ आहे. हिंसाचारापासून दूर राहूया, तिरंग्याचा सन्मान करूया, वाहतुकीचे नियम पाळूया, पर्यावरणाचं रक्षण करूया आणि जबाबदार नागरिक बनण्याची प्रतिज्ञा कार्यवाहीत आणूया. हुतात्मे स्वातंत्र्यसैनिक यांचा आदर करूया. आपल्या रोजच्या व्यवहारात सौजन्यानं वागूया, स्वावलंबी बनूया, आपल्या देशाला प्रगतीपथावर नेऊया. श्रोते हो, आता कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे, तेव्हा आज आपण इथंच थांबूया. आज तंत्रसहाय्य केलं आकाशवाणी कोल्हापूर केंद्रातून SS कुऱ्हाडे यांनी, तर पन्हाळा प्रक्षेपण केंद्रातून झाकीर हुसेन मुजावर यांनी. बराय तर मग श्रोते हो, पुन्हा भेटू नवीन विषयासह. तोपर्यंत संवादिका लझीना तुरुपला निरोप द्या. नमस्कार.

0: गप्पा गाणी हा ध्वनिमुद्रित फोन इन कार्यक्रम आताच आपण ऐकलात. प्रसारित केला होता आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रानं.
1: श्रोतेहो, आज दुपारी 12 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका. ज्ञान भारतम मिशन या उपक्रमाअंतर्गत हस्तलिखितांचं डिजिटायझेशन याविषयी प्रियांका मुजुमदार भिडे यांची मुलाखत.
2: बृहत संहितेमध्ये आणि एक गोष्ट आहे की कॉस्मेटिक्स, त्याबद्दल सुद्धा लिहिलेलं आहे. किंवा अगस्त्य संहिता आहे, त्याच्यामध्ये वीज कशी निर्माण करायची, सायन्स हे लिहिलेलं आहे.
1: आणि श्रावण महिन्यानिमित्त विशेष कार्यक्रम आला श्रावण महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR ऍपवर.
3: श्रोतेहो, अवश्य ऐका युववाणी कार्यक्रमात येत्या रविवारी म्हणजे 16 ऑगस्टला संध्याकाळी 5:30 वाजता UPSC परीक्षेतील IFS मध्ये देशातल्या 30व्या रँकवर निवड झालेल्या डॉक्टर ओंकार फडतरे यांच्या डॉक्टर दीपक ठमके यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा. तेव्हा अवश्य ऐका युववाणी हा कार्यक्रम येत्या रविवारी म्हणजे 16 ऑगस्टला संध्याकाळी 5:30 वाजता आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.
4: शेतीची माहिती, आरोग्याची काळजी, तल्लीन करणारी

आकाशवाणी एफएम सेवेसह हे कोल्हापूर केंद्र आहे 102.7 मेगाहर्ट्ज तसंच न्यूज ऑन एआयआर ऍपवर दुपारचे ठीक 12 वाजतात. यानंतर आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत.

नमस्कार श्रोते हो, नमस्कार मैत्रिणींनो. आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आणि ऐश्वर्याचा नमस्कार.

0: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये मैत्रिणींनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत. विविध प्रकारचं साहित्य पूर्वीपासून वेगवेगळ्या माध्यमातून जतन केलं जात होतं. त्यापैकीच एक माध्यम म्हणजे हस्तलिखित. फार पूर्वीची ही हस्तलिखित जतन करण्याचं काम सध्या भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयामार्फत ज्ञान भारतम मिशन या उपक्रमांतर्गत सुरू आहे. तर याविषयीची अधिक माहिती आजच्या मुलाखतीतून आपण जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत प्रियांका मुजुमदार भिडे. तर सर्वप्रथम प्रियांका, तुमचं स्टुडिओमध्ये स्वागत, नमस्कार.
1: धन्यवाद.
0: हस्तलिखित आणि त्यांचं जतन या क्षेत्रामध्ये तुम्ही काम करत आहात. तर सर्वप्रथम मला असं विचारायचंय की हा उपक्रम जो सुरू आहे भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयामार्फत आणि त्याचं नाव आहे ज्ञान भारतम, तर मुळात ही ज्ञान भारतम ही संकल्पना नक्की काय आहे आणि संपूर्ण भारतभर ती संकल्पना सुरू आहे का?
1: तुम्ही म्हटलात तसं संपूर्ण भारतभर ही संकल्पना सुरू आहे आणि हा उपक्रम आता सुरू आहे. ही संकल्पना अशी आहे की भारतामध्ये असे तो हिमालय ज्या हस्तलिखितांचा संग्रह पसरलेला आहे तो संग्रह डिजिटाईज करणे आणि ज्ञान भारतमच्या ऍपवर तो सर्वांसाठी आणि संशोधकांसाठी खुला करणे. तर हा जो संग्रह आहे किंवा ही जी हस्तलिखित आहेत ती पूर्ण भारतभरामध्ये पसरलेली आहेत.
0: खुली करणं म्हणजे कशा पद्धतीनं खुली केली जात?
1: तर यासाठी मला तुम्हाला सांगायला आवडेल की 2025 साली सप्टेंबर 11, 12 आणि 13 या संबंधीची एक परिषद विज्ञान भवन दिल्ली येथे भरली होती आणि 12 सप्टेंबरला आपल्या आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी या संबंधीच्या ऍपचं किंवा पोर्टलचं उद्घाटन तिथे केलं. तर ते ज्ञान भारतम या नावानेच आहे आणि नहि ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते, म्हणजे ज्ञाना इतकं पवित्र दुसरं काहीच नाही हे गीतेतलं वाक्य या ठिकाणी ब्रीद वाक्य म्हणून त्यांनी घेतलेलं आहे. आणि हे जे सगळं ज्ञान आहे म्हणजे विविध विषय आहेत, त्यामध्ये विविध भाषा आहेत, विविध लिपी आहेत, हे सर्व जे ज्ञान आहे ते आपण संरक्षित करणं गरजेचं आहे पुढच्या पिढ्यांसाठी. सेव द पास्ट फॉर द ब्राइटर फ्युचर असं आपण या बाबतीत म्हणू शकतो. आणि याच्यामुळे आपल्याला विविध ज्ञानाची दालनं आपल्याला उघडी होतील आणि यामध्ये असे विषय आहेत की अगदी वेदांपासून ते स्तोत्रांपर्यंत, गंधशास्त्रापासून ते धातुविज्ञानापर्यंत, विमानशास्त्रापासून ते कृषी विज्ञानापर्यंत, एवढे सगळे विषय याच्यामध्ये सामावलेले आहेत.
0: म्हणजे या सगळ्या विषयांवरची हस्तलिखित आहेत.
1: हो.
0: थोडेसे हे विषय काय असतात, त्यामध्ये काय अंतर्भाव असतो?
1: या ठिकाणी पहिल्यांदा मला तुम्हाला हे सांगायला आवडेल की हस्तलिखित म्हणजे काय हे पहिला समजून घेऊ. हस्तलिखिताची व्याख्या अशी केलेली आहे की कमीत कमी 75 वर्ष जुनं आणि ज्याच्यामध्ये काहीतरी नॉलेज कंटेंट आहे आणि ते हाताने लिहिलेलं आहे असं जे डॉक्युमेंट असेल किंवा असा जो लेखनाचा नमुना असेल त्याला आपण हस्तलिखित असं म्हणतो. मग आता हस्तलिखित कशा कशावर आढळतं बाबा? तर पहिल्यांदा दगड, त्याच्यानंतर कातडी, वस्त्र, ताम्रपट, भूर्जपत्र, ताडपत्र आणि मग शेवट कागद. म्हणजे कागदावरती जी आपल्याला आता उपलब्ध आहे ती सगळ्यात नवीन मधली म्हणायला लागते. लेखनाची कला जेव्हापासून माणसाला अवगत झाली तेव्हापासून त्यांना लिहायला सुरुवात केलं.

0: मग पहिला तो भिंतीवर लिहित होता. मग त्याच्यानंतर त्याला हे कळलं की असं काहीतरी आहे बाबा की ज्याच्यापासून म्हणजे झाडांच्या वेस्ट मटेरियल पासून किंवा खोडापासून सालींपासून आपण लिहू शकतो. या प्रकारे आपल्याकडं हस्तलिखितांचं जे मटेरियल आहे किंवा जो प्रकार आहे तो पाहिला गेलेला आहे.
1: बरोबर. एकंदरीत हे संकलनाचं काम सुरू झालेलं आहे हस्तलिखितांचं. तर मुळात हे काम कशा पद्धतीनं केलं जातं? काहीतरी एक आराखडा तयार केला असेल.
0: 2003 साली भारत सरकारचं जे सांस्कृतिक मंत्रालय आहे तर IGNCA म्हणजे इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर आर्ट्स हा एक आयाम आहे. तर त्यांच्यातर्फे राष्ट्रीय पांडुलिपी मिशन म्हणून त्यावेळचे पंतप्रधान आदरणीय अटलजी वाजपेयी यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं आणि ते मिशन सुरू झालं. तर ह्या मिशनचा हेतू काय होता? राष्ट्रीय पांडुलिपी मिशनचा आपण आता जी डिजिटाईज करायला घेणार हस्तलिखित त्याचं आधी जे डॉक्युमेंटेशन किंवा कॅटलॉगिंग जे झालं मग पहिला त्याच्यामध्ये काय झालं की सर्वे झाले. त्याच्यामध्ये दोन प्रकारची केंद्र होती. एक होतं ते रिसोर्स सेंटर म्हणतात त्याला म्हणजे स्रोत आणि दुसरं हे कॉन्झर्वेशन म्हणजे जतन संवर्धन. तर त्याची साधारण 57 कॉन्झर्वेशन सेंटर्स होती भारतामध्ये आणि 200 रिसोर्स सेंटर्स होती. महाराष्ट्रामध्ये यातली रिसोर्स सेंटर आहेत आणि फक्त भांडारकर जे आहेत ते दोन्ही आहे. कारण त्यांचा जो मुख्य उद्देश आहे तो तोच आहे त्याच्यामुळं आणि ते हेरिटेज ऑफ वर्ल्ड मध्ये पण त्याचा समावेश आहे युनेस्कोच्या. आणि कालिदास संस्कृत विद्यापीठ आणि शिवाजी विद्यापीठ इथे ही केंद्र होती. तर त्याच्यामध्ये मी सर्वेअर म्हणून नोकरीला लागले. तर माझं काम काय होतं की पहिल्यांदा हस्तलिखित शोधणे
1: खरं
0: जे सगळ्यात कठीण काम आहे यातलं.
1: हो.
0: आत्ता तुम्हाला रेडी टू ईट आहे म्हणजे खरं सांगायचं तर की हस्तलिखित शोधून ठेवलेली आहेत. त्याचं कॅटलॉगिंग करून ठेवलेलं आहे. कॅटलॉगचे दोन प्रकार असतात. एक नेम कॅटलॉग आणि डिस्क्रिप्टिव्ह कॅटलॉग. नेम कॅटलॉग मध्ये फक्त 28 फील्ड होते त्याच्यामध्ये ते असतात आणि डिस्क्रिप्टिव्ह मध्ये त्या हस्तलिखिताची सुरुवातीची ओळ शेवटची ओळ त्यातला काही गोषवारा म्हणजे जिस्ट आपण म्हणतो किंवा यामध्ये नेमकं काय बाबा हे एका पॅरेग्राफ मध्ये सांगणं जमलं तर आता तसं सॉफ्टवेअर मध्ये रचना असेल तर त्याचा फोटो पहिलं पान आणि शेवटचा.
1: बरोबर.
0: अशी ती रचना होती म्हणजे हे पण त्यांना जसं काम करत गेले लोक तसं त्यांना पण लक्षात आलं. कारण याच्या आधी पूर्ण भारतामध्ये जर कुणी संकलन केलं असेल हस्तलिखितांचं तर ते रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांनी केलं होतं आणि ते ब्रिटिश काळामध्ये झालं होतं.
1: त्याच्यानंतर झालंच नाहीये.
0: हा म्हणजे ह्या संशोधन झालेलं आहे पण त्याला एक सरकारचं काम कसं असतं की सरकारच अशी संस्था आहे किंवा व्यक्ती आहे म्हणून.
1: बरोबर.
0: पण म्हणतो ना की सरकारचा त्याला पाठिंबा मिळाला एखाद्या गोष्टीला ते होणं सुकर होतं. म्हणजे त्याच्याबद्दलच्या पॉलिसीज असतात काही योजना असतात ते सरकार योग्य रीत्या राबवू शकतं.
1: बरोबर. मग हे संकलन करायला सुरुवात केली ते कशा पद्धतीनं झालं? म्हणजे काही आवाहन केली गेली होती का की असेल तर आम्हाला सांगा का तुम्ही कशा पद्धतीनं शोध घेतला?
0: म्हणजे आता कसं होतं की हे पण आता 2003 सालीच सुरू झालं राष्ट्रीय पांडुलिपी मिशन. पण त्याच्या आधी हे काम होत नव्हतं का? तर होत होतं. मग ते कुठं होत होतं? तर ज्या मॅन्युस्क्रिप्ट लायब्ररीज आहेत मग त्याच्यामध्ये तंजावरची सरस्वती महाल असेल, पुण्यातलं भांडारकर असेल किंवा शिवाजी विद्यापीठामध्ये सुद्धा अर्कायवल सेल असा भाग आहे जिथं ही 10,000 हस्तलिखित विद्यापीठाच्या अखत्यारीतली ठेवलेली आहे. तो लायब्ररीचाच एक भाग आहे. तर तिथे असेल कलकत्त्याला आपण एशियाटिक सोसायटी आहे. ही जी काही म्युझियम्स म्हणा आता नवी दिल्लीत म्युझियम मध्ये आहेत. आपल्याकडे पण शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय जे मुंबईमध्ये आहे इकडे सुद्धा हस्तलिखित आहेत. तर अशा ठिकाणी ती होतीच. मद्रासमध्ये एक CCRS म्हणून प्रोजेक्ट झाला जो आयुर्वेदिक हस्तलिखितांचा त्यांनी कॅटलॉगिंग केलं. अशा प्रकारे लोक काम करत होते. या सगळ्यांच्या चर्चेमधून म्हणा किंवा त्यांच्या सजेशन्स मधून असं एक मिशन असावं ही पार्श्वभूमी तयार झाली.
1: बर.
0: आणि त्याद्वारे आपण हे जपावं किंवा किमान याची सुरुवात तरी तेव्हा झाली.
1: बर.
0: आता असा पिरियड आलेला आहे म्हणजे 2003 ते 2026 पर्यंत सगळ्या देशातली ही जी केंद्र होती त्यांनी कॅटलॉगिंग करून सर्वेक्षण करून याचे किमान आपल्याकडे हँडलिस्ट म्हणतो किंवा एक एक्सेल शीट वगैरे हे तरी आता

0: आपल्याकडं जमा झालेलं आहे. मग आता पुढे आपण काय काम करायला हवं, या संकल्पनेतून ज्ञान भारतम मिशन काम करतं. आता ह्या जो हस्तलिखितांचा सगळा डेटा आहे तो आपण एका ऍपवर म्हणा किंवा एका पोर्टल खाली आणला पाहिजे, जेणेकरून जगातल्या कुठल्याही संशोधकाला, मग तो आयदर संस्कृतचाच असेल असं नाही, कारण ह्यामध्ये सगळ्या विविध भाषा आहेत, विविध लिपी आहेत.
1: बरोबर.
0: हस्तलिखित काय फक्त भारतातच आहेत असं नाही, पण भारतामध्ये सगळ्यात जास्त आहेत हे मी इथे सांगू शकते.
1: बर.
0: तर ती आपण या पोर्टल खाली आणून डिजिटाईज करून एक तर ती संरक्षित होतील आणि सर्व वाचकांना अभ्यासकांनाही खुली होतील.
1: बरोबर. हे आता संग्रहालयातली हस्तलिखित झाली, ही आपल्याला कुठेतरी त्याची नोंद असेल किंवा तशी माहिती मिळू शकेल, पण बऱ्याच जणांच्या घरी वैयक्तिक सुद्धा काही हस्तलिखित असू शकतात, त्याचा शोध कशा प्रकारे लागला?
0: आता सर्वेक्षण करताना आम्हाला, आता मी MA संस्कृत केलं होतं आणि हस्तलिखित शास्त्राचा डिप्लोमा पुणे विद्यापीठामध्ये होता त्यावेळी, आता तो नाहीये, तर नशिबानं मी तो केला होता, त्याच्यामुळे मला हा जॉब मिळाला. पण प्रत्येकालाच हे गोष्ट नवीन होती, म्हणजे इवन विद्यापीठात सुद्धा हा प्रोजेक्ट जेव्हा राबवला गेला त्यांना सगळ्यांनाच ही गोष्ट नवीन होती की नेमकं काय करायचं, म्हणजे हस्तलिखित शोधायची पण कुठं शोधायची हे काहीच माहित नव्हतं, हे करणार कसं आपण. मग लायब्ररीच्या अंडर तर हा विषय तिथे संग्रहित आहे म्हणून ते येतं. आम्ही असा विचार केला की माझ्या ओळखीने जी काही कोल्हापुरात माणसं मला माहित होती, म्हणजे आता सप्रे गुरुजी असतील किंवा मुनीश्वर घराणे जोशी आहेत ग्रामोपाध्ये, तर या सगळ्यांकडे ती असतील असं एक ऐकिवात होत.
1: बर.
0: मग असं विचारत विचारत लोकांना, मग एकानी सांगितलं की अरे मग असं तुला हवंय का, ठीक आहे, मग अशा प्रकारचा संग्रह या या माणसाकडे पण आहे, या या माणसाकडे पण आहे, यांनी पण केलेला आहे, यांनी पण केलेला आहे. तर मग असं मला ते कळत गेलं आणि त्यातून माझे म्हणजे संपर्क पण तयार झाले.
1: बर.
0: दुसरी गोष्ट मला सांगायला अशी आवडेल की माझ्या घरी सुद्धा हस्तलिखित होती.
1: बर.
0: काही प्रमाणात का असेना पण होती, पण कारण माझे पणजोबा गणेश नारायण मुजुमदार म्हणून त्यांना दृष्टांत होता श्रीकृष्ण सरस्वतींचा.
1: बर.
0: तर त्यांनी श्रीकृष्ण सरस्वती विजय चरित्र अमृत असे ग्रंथ त्यांनी लिहिला आहे पूर्वार्ध आणि उत्तरार्ध. माझ्या पणजोबांनी एक स्तोत्र पण रचलेलं होतं, अंबाबाईचं शतनाम स्तोत्र म्हणून आहे ते. तर याच्यामुळं ही माहिती होती, मग त्यातून त्यांच्या ओळखीचे कोण होते असं पण एक ते मला मिळत गेलं.
1: बर. असा एक एक संपर्कात ना हा शोध
0: लागत गेला की कुणाकडे आहेत बाबा हस्तलिखिते, किंवा आता राजवैद्य जगताप म्हणून आहे होते आपल्याकडे, म्हणजे जे शाहू महाराजांचे वैद्य होते, तर त्यांची तर आता मला वाटते 15वी पिढी चालू आहे जवळजवळ.
1: बर.
0: ऑल द दे आर डॉक्टर्स. त्यांची सगळी हस्तलिखित शिवाजी विद्यापीठामध्ये आहेत.
1: बर.
0: अशी पण काही घराणी आहेत किंवा पाना कुलकर्णी म्हणून आपल्याकडे विद्वान होते ज्यांनी ज्ञानेश्वरी एडिटिंग करून, म्हणजे जे आम्ही काम करतो की हस्तलिखित संकलन केल्यानंतर पुढे त्याचं पुस्तक कसं बनतं.
1: बरोबर.
0: तर त्यांनी ज्ञानेश्वरी पुन्हा संकलन करून लिहिली होती.
1: अशा प्रकारचं एकंदरीत साहित्य कुठे कुठे आहे ते संपर्कात न मिळालं, मग आतापर्यंत अशी कोणकोणत्या प्रकारची आणि कोणकोणत्या विषयाची हस्तलिखित संकलित झालेली आहेत?
0: तर आता याच्यामध्ये मी ज्या ठिकाणी काम केलं तर त्याच्यामध्ये धुळे आहे, इतिहासाचार्य विकार राजवाडे मंडळ जे आहे तिथे मी काम केलं, तिथे 3500 हस्तलिखित आहेत.
1: बर.
0: हेच माझं पहिलं काम होतं, म्हणजे हे सगळं खूप माझ्यासाठी पण नवीन होतं, मी कधी धुळ्याला गेले पण नव्हते.
1: बरोबर.
0: काय माहीतच नाही आपल्याला की इकडे काय आहे बाबा, 600 किलोमीटर आहे एवढंच मी नकाशात बघितलं, पण तिथे इतकी छान संग्रह जतन केलेला आहे इतिहासाचार्य विकार राजवाडे संस्थेनं, तिथे 3500 संस्कृतची हस्तलिखित मला मिळाली.
1: बर.
0: तर त्याच्यामध्ये ज्योतिष शास्त्रातली खूप उत्तम हस्तलिखित तिथे आहेत.
1: बर.
0: पेशव्यांच्या मोडी दफ्तर जे आहे जे की अजून कुणी अभ्यासलेलंच नाहीये, म्हणजे जे जर उजेडात आलं तर कदाचित आपल्याला नवीनच इतिहास कळेल त्यातून, तर ते साधारण 1.5 लाख कागदांचं दफ्तर अजून कुणीही उघडलेलं नाही, पण मी संस्कृतची सर्वेअर असल्यामुळे मी फक्त संस्कृतचं काम केलं. मग ती हस्तलिखित पहिला प्रत्येकानं ही आपल्या आपल्या परीनं ठेवलेली असतात, पण जेव्हा आपण तिथे जातो म्हणजे मी सर्वेअर म्हणून जेव्हा तिथे जायचे त्यांनी ती जशी ठेवली असतील मग ती आपण आपल्या पद्धतीनं त्याचं

0: सॉर्टिंग करून घेणं, त्याचं वर्गीकरण करणं म्हणजे विषयानुसार करणं, किंवा पानं काही विस्कळीत असतात कारण हे सुट्ट असतं, मग ती पानं जोडणं म्हणजे लावून घेणं ती पानं, मग त्याचं पेजिनेशन करणं वगैरे, या भरपूर त्याच्यामध्ये गोष्टी असतात. आणि मग कॅटलॉग तयार करणं. मग कॅटलॉग तयार करताना आम्ही काय करायचो की प्रत्येक हस्तलिखिताचा एक फॉर्म असायचा थोडक्यात, म्हणजे ह्या फॉर्म वर त्याचा पत्ता लिहिलेला आहे बाबा थोडक्यात, ह्या हस्तलिखिताचा विषय काय, त्याच्यामध्ये रचयिता कोण आहे. आता हस्तलिखितामध्ये रचयिता आणि लेखकू असं म्हणतात.
1: बर,
0: इंग्लिशमध्ये स्क्राईब शब्द आहे पण मराठीत त्याला लेखकू, सच्चिदानंद लेखकू जाहला असं ज्ञानेश्वरीच्या शेवटी लिहिलेलं आहे. म्हणजे ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी रचली पण लिहिली कुणी, तर सच्चिदानंद या नावाच्या लेखकून.
1: ओके, म्हणजे रचयिता आहे तो सांगणारा असतो आणि लेखक आहे तो लिहून घेणारा असतो,
0: म्हणजे तो त्या ठिकाणी फक्त लिहिण्याचं काम
1: करतो.
0: म्हणजे रच

0: रचली पण लिहिली कुणी तर सच्चिदानंद या नावाच्या लेखकून.
1: ओके. म्हणजे रचयिता आहे तो सांगणारा असतो आणि लेखक आहे तो लिहून घेणारा असतो.
0: म्हणजे तो त्या ठिकाणी फक्त लिहिण्याचं काम
1: करतो.
0: म्हणजे रचनाकार कुणी वेगळा असू शकतो. जसं की व्यासांनी महाभारत रचलं पण लिहिलं गणपतीने, मग तिथं गणपती हा लेखक होय.
1: असं हे सगळे संदर्भ त्या हस्तलिखितावर तुम्ही कॅटलॉगिंग करताना करता
0: आणि त्याचा काळ, विषय, त्याचा उपविषय, त्याच्यामध्ये किती पानं आहेत, ती हस्तलिखित पूर्ण आहे का अपूर्ण आहे.
1: पण ही सगळी माहिती आपल्याला ती त्याच्यावरनं नुसती कळू शकते.
0: कळू शकते. म्हणून ते वाचण्यासाठी तुम्हाला संस्कृत येणं आवश्यक. किंवा ज्या भाषेमध्ये आता इथे संस्कृत आहे पण आता तुम्ही उद्या कर्नाटकात गेला तर कन्नड लिपी असेल
1: बरोबर,
0: पण हस्तलिखिताची भाषा संस्कृतच असेल.
1: हा,
0: म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला भाषा सुद्धा यायला पाहिजे आणि लिपी सुद्धा
1: यायला पाहिजे.
0: किंवा आता मोडी आपल्याकडे लिपी आहे
1: बरोबर
0: आणि भाषा मराठी आहे बरोबर, पण दोन्ही तुम्हाला यायला पाहिजे उत्तम, तर तुम्ही ते वाचू शकता आणि लिहू शकता
1: बरोबर. हस्तलिखितांचं डिजिटायझेशन याविषयी प्रियांका मुजुमदार भिडे यांच्याकडून आपण माहिती घेत आहोत. आता धुळ्याचं काम तुम्ही सांगितलं, जवळजवळ 3,500 हस्तलिखित आहेत, मग या सगळ्यांचं अशा पद्धतीनं कॅटलॉगिंग झालं?
0: हो.
1: बर, साधारण किती दिवस लागले?
0: 5 महिने मला लागले.
1: बर, जे हस्तलिखिताचं आता तुम्ही काम करताय, मग आता तुम्हाला संस्कृत येत आहे त्यामुळे ही तुम्ही संस्कृतची, मग असं प्रत्येक विषयांसाठीचे हे सर्वेअर असतात?
0: आता कसं आहे की भाषा ही 70-80% संस्कृतच आहे.
1: बर,
0: भारतामध्ये पूर्ण सर्व ठिकाणी.
1: बर बर बर.
0: फक्त लिपींमध्ये जरा फरक पडतो आणि काही ठिकाणी भाषेमध्ये फरक पडतो. जसं की आता आसाममध्ये तुम्ही गेलात तर तिथे एक चकमा म्हणून स्क्रिप्ट आहे.
1: बर,
0: तर ती चकमा ही जी म्हणजे लिपी आहे ती फक्त औषधी गोष्टी लिहिण्यासाठी वापरली जायची.
1: बर,
0: म्हणजे असं पण आहे. म्हणजे हे काय असू शकतं हे आपण इमॅजिन नाही करू शकत. किंवा आता ग्रंथ नावाची लिपी होती जी फक्त संस्कृत लिहिण्यासाठीच निर्माण केली गेली होती.
1: ओके.
0: आणि ह्या ग्रंथलिपीपासूनच ज्या काही दक्षिण भारतातल्या लिपी आहेत म्हणजे मल्याळम, कन्नड, तमिळ आणि तेलुगू या त्यापासून निर्माण झाल्या. आणि उत्तर भारतामध्ये ब्राह्मीपासून सगळ्या निर्माण झाल्या.
1: बर,
0: म्हणजे ब्राह्मीपासून आत्ताची आपली जी देवनागरी आहे इथपर्यंत ब्राह्मीपासून निर्माण झाला लिपी.
1: बर,
0: म्हणजे जशी भाषांची जननी संस्कृत आहे तशी लिपींची पण जननी इकडे ब्राह्मी आहे उत्तर भारतात आणि दक्षिण भारतात ग्रंथ आहे.
1: आता एकंदरीत ही सुरुवात झाली तुमची की हस्तलिखित शोधायची हे करायचं. आता मग अशी कुठल्या कुठल्या विषयांवरची हस्तलिखित मिळाली? किंवा
0: आता वेद आणि धर्मशास्त्र हे तर आपल्याला सर्वत्र उपलब्धच असतं.
1: बर,
0: वेद हे मूळ आहेत सगळ्यांचं. वेद अखिल धर्म मूलम असं आपण म्हणतो. तर ही तर हस्तलिखित असणारच
1: बरोबर,
0: पण ह्याच्याच बरोबर मी म्हटलं तसं ज्योतिष आहे, गंधशास्त्र आहे म्हणजे अत्तर विविध कशी तयार करायची, इंजिनिअरिंग आहे म्हणजे शिल्पशास्त्र म्हणतो आपण.
1: बर,
0: तर बृहत संहिता जी आहे त्याच्यामध्ये या सगळ्याचे उल्लेख आढळतात. पाकशास्त्र आहे.
1: बर,
0: ते त्या ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे, त्याचं नाव आहे मानसोल्लास. हा 11व्या शतकातला ग्रंथ आहे.
1: बर,
0: तर याच्यामध्ये राजाला लागतं ते जेवण काय असावं बाबा, त्याचं डाएट काय असावं याविषयीचा एक भाग आलेला आहे.
1: बर,
0: ते वाचताना तुम्हाला असं वाटेल की अरे हे तर सगळ्या रेसिपीजच आहेत असं आहे, म्हणजे हे पण त्याच्यामध्ये आहे.
1: बर,
0: बरोबर. किंवा भोजन कुतूहलम नावाचा ग्रंथ आहे.
1: बर,
0: त्याच्यामध्ये जर पहिली 3 पानं तुम्ही बघितली तर ती जी अनुक्रमणिका दिलेली आहे त्या भोजन कुतूहलम मध्ये तांदळाचे त्यावेळेचे प्रकार किती होते, किती भाज्यांचे प्रकार होते, मग त्याच्यात पालेभाज्या किती होत्या, फळभाज्या किती होत्या, किंवा काय खाल्ल्यानंतर तुमच्यावर काय परिणाम होईल, हे निघंटू रत्नाकर मध्ये आहे उल्लेख केलेला. किंवा त्याच्यात मग मसाला वर्ग आहे, म्हणजे इतकं सगळं डिटेल मध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळतं. मग हे ऍज लाईक ऍज एनसायक्लोपीडिया आपण म्हणतो
1: खरंय,
0: तसं हे काम करतं. म्हणजे निघंटू रत्नाकर जेव्हा म्हणतो आपण, निघंटू म्हणलं की त्याचा एक कोशच म्हणायचा त्याला आपण.
1: बरोबर,
0: असे वेगवेगळ्या विषयांवरचे ग्रंथ आपल्याकडं हस्तलिखिताच्या स्वरूपात उपलब्ध आहेत. किंवा बृहत संहितेमध्ये आणि एक गोष्ट आहे की कॉस्मेटिक्स, त्याबद्दल सुद्धा लिहिलेलं आहे. किंवा अगस्त्य संहिता आहे त्याच्यामध्ये वीज कशी निर्माण करायची सायन्स हे लिहिलेलं आहे, किंवा आता लीलावती नावाचा ग्रंथ आहे जे की गणित आहे, त्याच्यामध्ये

0: काय दिलंय बाबा, तर पहिल्याच अध्यायामध्ये घन किंवा क्यूब म्हणतो आपण त्याला, ते 11व्या शतकातच आपल्याकडे लिहिलेलं होतं.
1: बरोबर.
0: विमानशास्त्र म्हटलं तर भारद्वाज मुनींचं विमानशास्त्र, तर विमानशास्त्रामध्ये असं आहे की विमानाचे जे वेगवेगळे पार्ट्स आहेत
1: म्हणजे ते तेव्हापासून
0: ते लिहिलेलं आहे, आणि त्याचे दोन भाग आहेत, व्हॉल्युम दोन आहेत विमानशास्त्रांचे, आणि त्याच्यामध्ये विमानाचे प्रकार कोणते आहेत, म्हणजे डोमेस्टिक फ्लाईट आपण म्हणतो आता, किंवा युद्धाची विमानं वेगळी असतात,
1: अरे
0: लढाऊ विमानं ज्याला,
1: ही सगळी नोंद
0: तेव्हापासून आहे, हे प्रकाशित झालेलं आहे विमानशास्त्राचं. तर
1: बरोबर.
0: पण त्यानुसार आपण आता करणं हे कितपत पॉसिबल आहे किंवा हा पण एक प्रश्न आहे याच्यातून उपस्थित झालेला, कारण त्याच्यामध्ये मंत्रांचे उच्चार वगैरे हे सुद्धा उद्धृत केलेलं आहे. पण त्यांच्याकडे विज्ञान पण होतं, लंकेची जी वर्णन आहेत म्हणजे रामायणामध्ये, त्याच्यामध्ये उन्नयिनी किंवा लिफ्ट म्हणतो आपण आता, याची पण वर्णन आढळतात.
1: हो बर.
0: म्हणजे अट्टालिका म्हणजे अपार्टमेंट आपण म्हणू शकतो संस्कृत मध्ये अट्टालिका. तर याचे सगळ्याचे पण उल्लेख आहेत, सगळं तेव्हा होतं. पण मग कसं होतं, तर हे सगळे संशोधनाचे विषय आहेत, ते त्या लोकांनी करावे, पण आम्ही त्यांच्यासाठी हे उपलब्ध करून देतोय किंवा हे कुठं आहे हे सांगतोय, हे काम आम्ही करतो.
1: तुम्ही हे काम करत असताना आतापर्यंत किती हस्तलिखितांचं संकलन तुमच्याकडनं झालं?
0: तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये मी 21,000 डॉक्युमेंटेशन किंवा तालिकीकरण आपण म्हणू केलेलं आहे संस्कृत हस्तलिखितांचं.
1: बर. त्यामध्ये विचारायचं झालं तर सगळ्यात दुर्मिळ असं कुठलं मिळालं हस्तलिखित?
0: तर शिवाजी विद्यापीठाच्या संग्रहात जी एक म्हणजे शके 1490 अधिक तुम्ही 68 करा त्याच्यामध्ये, ते सन येईल, सगळ्यात जुनी ज्ञानेश्वरी ती आहे आता उपलब्ध असलेली महाराष्ट्रात. आणि त्याच्यानंतर धुळ्यामध्ये जी हस्तलिखित आहे त्याच्यामध्ये ज्योतिष या विषयाची खूप उत्तम आणि चांगल्या परिस्थितीतली हस्तलिखित आहेत, म्हणजे त्यातला जर कोणी खरंच जाणकार असेल तर तो त्याचं अभ्यास त्याच्यावर करू शकतो, कारण गणेश दैवज्ञ म्हणून एक ज्योतिषी होता म्हणजे, किंवा आपण त्यातला अभ्यास
1: तज्ञ
0: म्हणून, तर त्याची जी वंशावळ आहे सगळी, ती जी पूर्ण वंशावळ आहे ती पूर्ण ज्योतिष शास्त्राला त्यांनी वाहून घेतलेले.
1: बर.
0: तर त्यांची सगळ्या पिढीतली हस्तलिखित तिथे उपलब्ध आहेत
1: धुळ्याला, ही जुनी किंवा दुर्मिळ,
0: याच्यावर अभ्यास केला तर खूप चांगला आहे म्हणजे. किंवा नरसोबावाडीमध्ये पण मी खूप काम केलं, म्हणजे तिथं तर आजच्या घडीला आपण असं म्हणू की हस्तलिखितांचं गाव अशी एक माझी संकल्पना आहे.
1: म्हणजे एवढी हस्तलिखित आहे
0: वाडीमध्ये उपलब्ध आहेत, कारण वाडीमध्ये प्रत्येक घरामध्ये एक गुरुचरित्र तरी आहेच.
1: बरोबर.
0: त्याच्याच बरोबर बाकीची हस्तलिखित पण तिथे उपलब्ध आहेत. तर तिथं असं मला आढळलं की निर्गुण भजन हे आपल्याला माहित होतं, पण निर्गुण भूपाळी हा एक प्रकार आहे, ही मराठीतलीच भजन आहेत, पण ही मला तिथं आढळली
1: हस्तलिखितांमध्ये.
0: बोरगावकर शास्त्री म्हणून आहे, ते स्वतः ज्योतिषीच होते, त्यांच्याकडे ती हस्तलिखित आहेत.
1: बरोबर.
0: आधी याआधी कधी न मिळालेलं हस्तलिखित. आणखीन एक गमतीची गोष्ट सांगायची म्हणजे, मी एक रिसर्च पेपर केला होता या गोष्टीवर की आपल्याकडे आज जो सापशिडीचा खेळ आहे
1: बर,
0: तर याचं पण मूळ आपल्या हस्तलिखितांमधून आलेलं आहे. ज्ञानेश्वरांनी एक खेळ रचला होता योगरंजन खेळ म्हणून.
1: योगरंजन. बर.
0: त्यामध्ये कसं होतं की जी काही घरं असतात आपल्या सापशिडीच्या खेळामध्ये, तर याच्यात त्यांनी मोक्षाप्रत कसं पोहोचायचं, म्हणजे शेवटचं घर हे मोक्षाचं.
1: बर.
0: म्हणजे ज्या काही आपल्या अभिमान असेल, गर्व असेल, मग ते गर्व ज्याला आहे त्याचं भूतद्वेषी पतन, म्हणजे तो
1: अमुक योनी वगैरे,
0: षड्रिपू किंवा अमुक योनीला तो जाईल, पदाभिमानीचे पतन म्हणजे तो साप आहे आणि मग तिथून तुम्ही खाली आला, पदाचा तुम्हाला अभिमान झाला, म्हणजे अशा गोष्टींनी त्यांनी जीवनाचं तत्वज्ञान त्या खेळातून सांगितलेलं होतं, आणि तिथून सापशिडीचा खेळ आपल्याकडे आला.
1: बर. म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की ज्या काही वाईट आहे त्याचं ते सापाचं प्रतीक, आणि जे चांगलं आहे जिथनं तुमची प्रगती होऊ शकते ते शिडीचं प्रतीक,
0: ते शिडीचं
1: प्रतीक, आणि त्या शिड्या चढत चढत, म्हणजे आपण असं म्हणतोच ना की चांगलं काम केलं की तुम्ही मोक्षाप्रती जाता, अशा पद्धतीनं ते केलेलं होतं. बर.
0: तर पण याचं आपल्याकडे पेटंट नव्हतं, तर याच्यावरती लोकांनी अभ्यास केला.
1: बर.
0: मग असेच खेळाची

0: प्रतिरूप म्हणू शकतो. मग जैन धर्मामध्ये पण असा एक खेळ आहे, मोक्षपट म्हणतात त्याला, किंवा योगरंजन खेळ. मुळात ज्ञानेश्वरांचं शतक जे आहे ते 12वं शतक आहे. त्यामुळं असं आपण म्हणू शकतो की ज्ञानेश्वरांपासून या खेळाची उत्पत्ती झाली.
1: खरंय. मग ह्याच्यामध्ये पूर्वीचे तसे मिळाले तुम्हाला ताडपत्रीवरचे किंवा ह्याच्यावरचे?
0: आपल्या इथं जे जैन मठ आहे शुक्रवारपेठ कोल्हापुरात,
1: बर,
0: त्यांच्याकडे जी सगळी हस्तलिखित आहेत ती सगळी हस्तलिखित ताडपत्रावर आहेत. 1400 हस्तलिखित साधारण तिथं आहे आणि ती कन्नड लिपीत आहेत.
1: बर.
0: आणि ताडपत्रावर तुम्हाला माहित असेल की असं कोरून लिहितात, म्हणजे ती लिपी जी किंवा ती ओळ जी आहे ती अशी कोरली जाते त्याच्यावर.
1: बरोबर.
0: बारीक ह्याच्याने.
1: जास्तीत जास्त किती पानांचं हस्तलिखित आतापर्यंत मिळालेलं होतं?
0: पानांवर तसं काही हे नसतं, म्हणजे अवलंबून काही नसतं. आता समजा स्तोत्र आहे तर ते एकच पानाचं असतं साधारण.
1: बरोबर.
0: काय त्यानं मोठ्या फॉन्ट मध्ये लिहिलं असेल किंवा काय असेल तर एक दोन तीन पानं. पण भागवत पुराण असेल समजा, भागवत पुराण पूर्ण जर उपलब्ध असेल 12 स्कंद तर साधारण 1000 ते 1200 पानांचं असतं.
1: बर.
0: किंवा महाकाव्याचं हस्तलिखित आहे, मग एखादाच अध्याय असतो बाबा एखाद्या ठिकाणी, पूर्ण मिळेल असं पण नाही. कालिदासाचा पण त्याचा जो शाकुंतल हे नाटक आहे त्यातला 4वा अंक जास्त प्रसिद्ध आहे, म्हणजे एक साहित्यिकांच्या. तर मग ते जसं त्यांनी लिहून ठेवलंय तेवढं ते उपलब्ध असतं, पण ते पूर्ण असलं पाहिजे. मला काय म्हणायचं की 4वा अंक असू दे पण तो पूर्ण असू दे. किंवा आता चरक संहिता आहे, सुश्रुत संहिता आहे आयुर्वेदातलं आपण बघितलं तर तिथे मोठी हस्तलिखित असतात. म्हणजे हस्तलिखितातल्या पानांच्या संख्येवर काही अवलंबून नसतं, फक्त ते पूर्ण आहे की अपूर्ण आहे याला जास्त महत्व आहे. आणि त्याचा कोलोफोन किंवा पुष्पिका आम्ही म्हणतो त्याला, म्हणजे त्याच्या शेवटी जे वर्णन आलेलं आहे की कुणी लिहिलं, कुठे लिहिलं, केव्हा लिहिलं आणि विषय काय.
1: बरोबर.
0: आणि पहिल्यांदा पण हेच असतं, मंगलाचरण, विषय काय आणि काय मी लिहितोय, कोण लिहितोय.
1: बरोबर. बऱ्याच ठिकाणचं हस्तलिखितांचं संकलन झालेलं आहे, बऱ्याच ठिकाणचं हस्तलिखितात तुम्ही वाचलेली सुद्धा आहेत. असा एखादा विषय पटकन सापडला का, किंवा एखादा अरे हे असं आहे, किंवा एखादा कुतूहलाचा विषय की जो आपण असं म्हणतो की हे आत्ता आलंय पण ते फार पूर्वीपासूनच होतं, असं काही सापडलं का?
0: कोकणात तुम्हाला टोटके असं एक पद्धत असते किंवा तोडगा
1: बर
0: अशी एक पद्धत आहे हे ऐकून माहित असेल कदाचित, किंवा एखादी गोष्ट साध्य होण्यासाठी कुणीतरी आपलं म्हणणं ऐकण्यासाठी पर्याय काढणं, किंवा जादू टोणा असं म्हणता येणार नाही पण त्याच्यावरची यंत्र अशी भरपूर मला धुळ्यामध्ये पण सापडली, कोकणातल्या हस्तलिखितांमध्ये सापडली. आता ढेकूण झालेत घरात तर त्याच्यासाठीचं यंत्र आहे बाबा.
1: बर.
0: ज्याने ढेकूण जातील असं यंत्र, किंवा झुरळच लागले त्याचं यंत्र, असं अशी त्याच्यामध्ये
1: माहिती
0: हस्तलिखित होती.
1: म्हणजे हस्तलिखित आहेत म्हणजे हे अस्तित्वात होतं.
0: हा
1: हो की नाही?
0: हो. म्हणजे हे सुद्धा लोकांनी लिहून ठेवलेलं आहे, किंवा आता मोडीमध्ये खास करून, किंवा आणि याच म्हणजे संस्कृत मध्ये सुद्धा एखादं वाण्याचं बिल आहे बाबा, म्हणजे त्यावरून मला ही माहिती कळते की त्यावेळी तांदूळ किती रुपये शेअर होता, किंवा त्याचं एकक काय आहे, म्हणजे हा पुन्हा संशोधनाचा विषय आहे. या
1: खरंय.
0: अशा प्रकारची माहिती तुम्हाला हस्तलिखितांमधन मिळत जाते.
1: बरोबर.
0: आणि मग ती तुम्हाला इंटरेस्टिंग वाटायला लागते आणि खूप छान वाटतं की अरे वा असं पण असतं. म्हणजे आता आपण म्हणतो की आढक, पैसा अडका, आता हा जो शब्द आहे तो आढक नावाचं एककच होतं. तर ह्याचा उल्लेख कौटिल्य अर्थशास्त्रापासून आहे.
1: बर.
0: त्यावरून पैसा अडका असा शब्द तयार झाला.
1: म्हणजे आपण असं म्हणूयात की किती या गोष्टी आहेत की ज्या लिहून ठेवल्यामुळं किंवा आता ह्या अशा पद्धतीनं संग्रहित केल्यामुळं आपल्यापर्यंत पुन्हा एकदा पोहोचणार आहेत. म्हणजे जुनं जे आहे त्या या सगळ्या गोष्टी खरं तर उपयोगाच्या आहेत या गोष्टी. तर श्रोते हो, हस्तलिखितांचं डिजिटायझेशन जे भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयामार्फत ज्ञान भारतम मिशन याद्वारे केलं जातं आणि त्याची माहिती आपण प्रियांका मुजुमदार भिडे यांच्याकडून घेत आहोत. आजच्या भागामध्ये आपण हस्तलिखित म्हणजे काय आणि ती कुठं कुठं उपलब्ध आहेत याविषयीची माहिती घेतली. हस्तलिखितांचं डिजिटायझेशन कसं केलं जातं याविषयीची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या

आकाशवाणी कोल्हापूर केंद्रनिर्मित वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकत आहात. मैत्रिणींनो, नुकतीच श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे. श्रावण महिना म्हणजे सण समारंभाची जणू रेलचेलच. सगळीकडे अगदी उत्साहाचं आणि चैतन्याचं वातावरण असतं. तर आता आपण कार्यक्रमात श्रावण महिन्यानिमित्त एक विशेष कार्यक्रम ऐकणार आहोत, आला श्रावण. यात सहभागी आहेत स्मिता गोसावी, वैदेही जोशी आणि शुभदा धर्माधिकारी. त्यांना हार्मोनियम साथ आहे विजय पाटकर यांची आणि तबला साथ आहे सुनील कुलकर्णी यांची. ऐकूया.

पावसाळा सुरू झाला की महिन्या दीड महिन्यातच पृथ्वीचं धरणी मातेचं रूप डोळ्यात साठवून ठेवावं असं असतं. सृष्टीत सगळीकडे जणू उत्साह भरलेला दिसतो. श्रावण येतो तोच मुळी आपले गणगोत सोबत घेऊन. निसर्गाचा लाडका महिना श्रावण. वातावरण चैतन्याने फुलून गेलेलं असतं. निसर्ग चक्र आणि परंपरा या दृष्टीने श्रावणाला खूप महत्व आहे. बाभ बोरकरांच्या शब्दात सांगायचं म्हणजे समुद्र

बिल्लोरी ऐना सृष्टीला पाचवा महिना। या महिन्याचा प्रत्येक दिवस परिपूर्ण असतो, प्रत्येक दिवसाला महत्व वेगळं। निसर्गात झालेले बदल सगळ्या बाजूंनी आपल्यावर परिणाम करत असतात।

ऊन पावसाचा खेळ सुरू होतो आणि जलधारांनी हिरवाईची स्वप्न छान फुलू लागतात. महिलांसाठी तर हा महिना अगदी खासच. नवविवाहितांच्या चेहऱ्यावर तर श्रावणाची रंगत छान फुलून येते. हो हो, नवविवाहितांच्या चेहऱ्यावर श्रावण अगदी रंगून आलेला असतो.

श्रावणाची खरी सुरुवात होते शिवामुठीनं. दर सोमवारी तांदूळ, तीळ, मूग, जव आणि सातू अशा क्रमाक्रमानं शंकराच्या पिंडीवर मुठीनं धान्य वाहतात. दान करण्याची सवय अशी नकळत लावली जाते. बदलत्या काळानुरूप नवीन रूपानं शिवामूठ वाहिलीही जाऊ शकते, कारण शेवटी हे सारं संसाराच्या सुखासाठी. मनुष्याची जगण्याची रीत अशीच ना, संस्कारांची.

मंगळवार. मंगळागौर ही महिलांसाठी एकदम विशेष. संसारातील सौख्य प्रेम कायम राहावं या भावनेनं हे अखंड व्रत सौभाग्य आणि सौख्यासाठी केलं जातं. मंगळागौरीची आरती, पूजा, उखाणे, हळदी कुंकू आणि रात्रीचा जागर, त्यासाठी पारंपरिक खेळ आणि त्यानिमित्तानं माहेरच्या माणसांनी यावं आणि सासरच्या माणसांच्यात मिसळून दोन्हीकडची नाती दृढ व्हावीत हा खरा हेतू. आजकाल बदलत्या स्वरूपात मंगळागौर साजरी केली जाते पण आनंद मात्र तोच आहे. यानंतर खरं तर सणांची आणि उत्साहाची खैरात होते.

नागपंचमी काय किंवा श्रावणातील अन्य दिवसातले सण काय, त्या निमित्तानं मोकळ्या निसर्गात जाणं, निसर्गाशी नातं जोडणं, आपली प्रकृती जपणं हाच तर हेतू असावा या सगळ्या मागचा. अंधश्रद्धांना बळी न पडता आजच्या परिस्थितीला अनुसरून आपण या निसर्गातील घटकांची काळजी घेतलीच पाहिजे. श्रावणातील पौर्णिमेला म्हणजेच नारळी पौर्णिमेला समींदराला नारळ अर्पण करून संपूर्ण जीवनाचा आशीर्वाद घेतला जातो. दक्षिण भारतात याला अवनी अवित्तम असे म्हणतात, मध्य भारतात कजरी पूनम, उत्तर भारतात रक्षाबंधन आणि गुजरातमध्ये पवित्रोपनी अशा स्वरूपात ही पौर्णिमा साजरी केली जाते. रक्षाबंधन हा सणही आपण खूप मनापासून साजरा करतो. सगळ्याच नात्यांना नवविचारांनी बांधून घेऊन गुण्या गोविंदानं राहावं असाच संदेश या सणामागे आहे. श्रावणात सर्वात महत्वाचा उत्सव म्हणजे जन्माष्टमी, श्रीकृष्ण जन्माचा. मथुरा, वृंदावन, द्वारका या ठिकाणी हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करतात. आपल्याकडेही या उत्सवाचे छान स्वरूप असते. कृष्णानं सांगितलेला कर्मवाद आपण स्वीकारला तर अनेक समस्या कमी होतील, नाही का? आणि या कृष्णाच्या जन्माचा आनंद असा आपल्यापर्यंत पोहोचतो.

जन्माष्टमी नंतरचा दिवस गोपाळकाला किंवा दहीहंडीचा, हा कार्यक्रम म्हणजे उत्साह आणि उत्साहाचा पूर। गोपाळकाला या सणाला आध्यात्मिक आणि पौराणिक पार्श्वभूमी आहे। पांढऱ्या रंगाच्या पाच रसात्मक स्वादांचा निर्गुण चैतन्याशी संबंध आणि काला हा एक संध आणि वेगात सातत्यानं असणाऱ्या क्रियाशी संबंधित। गोपाळकाला हा श्रीकृष्णाच्या विविधांगी पूर्णावतारी कार्याचे प्रतिनिधित्व करतो। दहीहंडीचा आनंद एकावर एक थर लावून घेण्यापेक्षा त्याचा खरा अर्थ समजून घेतला तर श्रावणाच्या पवित्र आणि उत्साही वातावरणात स्त्रिया विशेष व्रतवैकल्यात रमतात। सात्विक आहार आणि नियमित व्रताचे पालन यांना आरोग्याचंही भान ठेवलं जातं। विशेष सणांबरोबर सोमवार शिवामूठ, मंगळवारी मंगळागौर आणि शुक्रवारी ज्योतिपूजन, शनिवारी संपत शनिवार ही व्रत केली जातात। घरातील लहान मुलांच्या आरोग्यासाठी, समृद्धीसाठी, दीर्घ आयुष्यासाठी जीवती पूजन केलं जातं। संपत शनिवार म्हणजे बालमारुतीची पूजा, उपासना, पिंपळाची पूजा, व्रत वैकल्य, कहाण्या यांच्यामधून जीवनाची आदर्श पद्धती मांडली आहे। बदलत्या काळानुसार आपणही त्यात बदल करून त्या कहाण्यांचा रसास्वाद घेऊ शकतो। घरातील ज्येष्ठ मंडळींनी या कहाण्या नवीन पिढीला वारसा स्वरूपात देण्यासाठी त्यात बदल जरूर करावा। पिठोरी अमावास्या, श्रावणातला शेवटचा दिवस असं म्हणूया, या दिवशीच मातृदिन साजरा केला जातो। जागतिक पातळीवर होणारा हा मातृदिन आपणही वेगळ्या पद्धतीने साजरा करतो आणि तोच खरा स्त्री शक्तीचा आदर आहे। एकूणच काय सख्यांनो, आपण निसर्ग आणि पर्यावरण यांचं अभंग नातं जपायचं। हे व्रत श्रावणातच घ्यायचं असं नाहीये बरं का, श्रावणापासून सुरू करायचं ते आजन्म व्हायचं। प्लॅस्टिक बंदी असू दे, स्वच्छता मोहीम असू दे, वृक्ष लागवड असू दे, ही नवी व्रत नव्या स्वरूपात। म्हणूनच आपण सगळ्या भगिनी मिळून हे सारं जोपासू आणि संवर्धित करू। हीच खरी पृथ्वी मातेची पूजा। या श्रावणाचा आनंद आपण असा घेऊया।

0: श्रावण महिन्यानिमित्त विशेष कार्यक्रम आपण ऐकलात आला श्रावण. यामध्ये सहभाग होता स्मिता गोसावी, वैदेही जोशी आणि शुभदा धर्माधिकारी यांचा. त्यांना हार्मोनियम साथ केली होती विजय पाटकर यांनी आणि तबला साथ होती सुनील कुलकर्णी यांची. तर मैत्रिणींनो, आजचा आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर सांगा. पण आता मात्र कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आहे, तेव्हा ऐश्वर्याला निरोप द्या. नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर.
1: जब तक हाथ पैर सक्रिय रहते हैं हमें उनके महत्व का अंदाजा नहीं होता. जब होती हैं हड्डियों या मांसपेशियों की समस्याएं तो समझ नहीं आता कि क्या करें.
2: फर्स्ट साइन इज पेन, वो बता देता है आपको कि कुछ गलत हो रहा है.
1: सेहत नामक कार्यक्रम में फिजियोथेरेपिस्ट हर्षदा राजाध्यक्ष आ रही हैं.
2: एक्सरसाइज करते रहो, शुगर और सॉल्ट अवॉइड करो, जब भी पेन हो तो किसी को कंसल्ट करो.
1: 17 अगस्त शाम 4 बजे और 18 अगस्त सुबह 10 बजे सिर्फ विविध भारती पर. सेहत नामा.
3: ये है विविध भारती राष्ट्रीय सेवा सुरीला सफर. इस कार्यक्रम के लिए बस थोड़ा सा इंतजार.

राजश्री आगाशे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथी निमित्त देशाची आदरांजली। एलपीजीचं उत्पादन वाढवण्यासाठी विविध तेल शुद्धीकरण कंपन्यांसाठी कमाल उत्पादनाचं उद्दिष्ट निर्धारित। केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाची विदेशी मालमत्ता प्रकटीकरण योजना आजपासून लागू। आणि बांगलादेश क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक कसोटी विजय। माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या 8व्या पुण्यतिथीनिमित्त देश आज त्यांना आदरांजली वाहत आहे। नवी दिल्लीत सदैव अटल या त्यांच्या समाधीस्थळी आज सकाळी सर्वधर्मीय प्रार्थना सभा झाली। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र

मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यासह प्रमुख नेत्यांनी अटलजींच्या समाधीवर पुष्पांजली अर्पण केली. अटलजींनी देशसेवेसाठी आयुष्य वेचलं, त्यांच्या सक्षम नेतृत्वानं आपल्या देशाला अधिक मजबूत बनवलं अशा शब्दात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहिली. राजस्थानात चित्तोडगड इथं अटलबिहारी वाजपेयी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा आज राजस्थान दौऱ्यावर असून राजस्थानात अलवर इथं अलवर सरस डेअरी कॉम्प्लेक्समध्ये एका नवीन दुग्ध प्रकल्पाची पायाभरणी तसंच विविध दुग्ध संघांच्या प्रक्रिया प्रकल्पांचे आणि पशु खाद्य निर्मिती प्रकल्पांचं ई उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं. या कार्यक्रमात राजस्थानातल्या 17 जिल्ह्यांमध्ये मिळून 6,262 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांची पायाभरणी आणि उद्घाटन दूरस्थ पद्धतीनं शहा यांनी केलं. भारताच्या 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा दिल्याबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जागतिक नेत्यांचे आभार मानलेत. मालदीवचे राष्ट्राध्यक्ष डॉ मोहम्मद मोइजू यांचे आभार मानताना राष्ट्रपती आपल्या समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हणाल्या की दोन्ही देशातल्या जनतेच्या हितासाठी भारत मालदीव भागीदारीत अशीच वृद्धिंगत होत राहो. नेपाळचे राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल राष्ट्रपतींनी त्यांचे आभार मानले आणि आगामी काळात नेपाळबरोबरची भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी भारत उत्सुक असल्याचं त्यांनी म्हटलंय. स्लोवाकियाचे राष्ट्राध्यक्ष पीटर पेलेग्रिनी, इस्रायलचे राष्ट्रपती आयझॅक हर्जोग यांचेही राष्ट्रपती मुर्मू यांनी आभार मानले. भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा दिल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इस्रायलचे राष्ट्रपती आयझॅक हर्जोग आणि प्रधानमंत्री बेंजामिन नेत्यानाहू यांचे आभार मानले. इस्रायल बरोबरच्या मैत्रीला भारत अत्यंत महत्व देत असून दोन्ही देशांमधली धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ होईल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. येत्या मंगळवारी नवी दिल्लीत ब्रिक्स पर्यावरण मंत्र्यांची 12वी बैठक होत असून भारत या बैठकीचं यजमानपद भूषवणार आहे. या बैठकीपूर्वी उद्या ब्रिक्सच्या पर्यावरण कार्यगटाची आणि हवामान बदल आणि शाश्वत विकासाबाबतच्या संपर्क गटाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव ब्रिक्स पर्यावरण मंत्र्यांच्या बैठकीचं अध्यक्षपद भूषवतील. ही बैठक भारताच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या ब्रिक्स 2026च्या लवचिकता, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वतता या संकल्पनेवर आधारित असेल. शाश्वत जीवनशैली, वनीकरण, वणवा व्यवस्थापन आणि आपत्तीरोधक लवचिकता आणि चक्राकार अर्थव्यवस्था या क्षेत्रांवर या बैठकीत विशेष भर दिला जाईल असं संबंधित सूत्रांनी सांगितलं. पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे स्वयंपाकाच्या गॅसचा पुरवठा प्रभावित झाल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने एलपीजीचं उत्पादन वाढवण्यासाठी विविध तेल शुद्धीकरण कंपन्यांसाठी कमाल उत्पादनाचं उद्दिष्ट निश्चित केलंय. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं 13 ऑगस्ट रोजी जारी केलेल्या आदेशानुसार देशातल्या 21 तेल शुद्धीकरण कंपन्यांना दर दिवशी एकूण 63,810 टन एलपीजी उत्पादनाची क्षमता निर्धारित करण्यात आली. यापैकी सार्वजनिक क्षेत्रातल्या तेल कंपन्यांना 31,470 टन उत्पादनाचा वाटा उचलतील. हे उत्पादन देशाच्या 70% दैनंदिन गरजेची पूर्तता करेल असा अंदाज आहे. देशात वापरल्या जाणाऱ्या एलपीजी गॅसचा 64% भाग आयात केला जातो. देशाच्या शेअर बाजारात ऑगस्ट महिन्यात परदेशी गुंतवणूकदारांकडून सलग दुसऱ्या महिन्यात खरेदी कायम राहिली. उत्तम मूल्यांकन, कंपन्यांचे भक्कम आर्थिक अहवाल आणि अमेरिकेतला व्याजदर कमी होण्याची अपेक्षा या घटकांमुळे गुंतवणूकदारांमध्ये सकारात्मक कल राहिल्याचं बाजार विश्लेषकांनी सांगितलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ सीबीडीटीने विदेशी मालमत्ता असलेल्या लहान करदात्यांसाठी विदेशी मालमत्ता प्रकटीकरण योजना नियम 2026 अधिसूचित केले आहेत. या योजनेअंतर्गत पात्र करदाते विहित कर किंवा शुल्क भरून काही अघोषित विदेशी मालमत्ता किंवा विदेशी उत्पन्न घोषित करू शकतील. ही योजना आजपासून लागू झाली. घोषणापत्र दाखल करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर आहे. त्या तारखेनंतर कोणतेही घोषणापत्र दाखल करण्याची आवश्यकता

ही एक वेळची ऐच्छिक प्रकटीकरण योजना आहे. यूजीसी नेट परीक्षेची उत्तरसूची राष्ट्रीय परीक्षा यंत्रणा एनटीएनं प्रकाशित केली आहे. गेल्या जूनमध्ये झालेल्या या परीक्षेतल्या 84 विषयांच्या प्रश्नपत्रिकांची उत्तरं यूजीसी नेटच्या अधिकृत पोर्टलवर उपलब्ध आहेत. त्यातल्या उत्तरांवर आक्षेप असेल तर 200 रुपये शुल्क भरून तो नोंदवता येईल. या आक्षेपाच्या समर्थनार्थ किमान 2 दस्तऐवज सादर करावे लागतील. येत्या मंगळवारपर्यंत नोंदणीची मुदत राहील असं एनटीएच्या पत्रकात म्हटलंय. लष्करप्रमुख धीरज सेठ 5 दिवसांच्या नेपाळ दौऱ्यासाठी आज दुपारी नवी दिल्ली इथून रवाना होतील. नेपाळचे प्रधानमंत्री बालेंद्र शाह यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच भारताचे लष्करप्रमुख नेपाळला भेट देत आहेत. आपल्या दौऱ्यात ते नेपाळचे प्रधानमंत्री बालेंद्र शाह, लष्करप्रमुख अशोकराज सिग्देल आणि इतर अधिकाऱ्यांची भेट घेतील. पश्चिम बंगालचे माजी आमदार आशिष बॅनर्जी यांचा मृतदेह आज रामपूरहाट इथल्या त्यांच्या राहत्या घराशेजारच्या पक्ष कार्यालयात आढळून आला. घटनेची खबर मिळाल्यावर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरच्या बेहिशोबी मालमत्तेच्या आरोपांची पडताळणी करण्याचे निर्देश केंद्रीय अन्वेषण संस्था सीबीआय आणि ईडी यांना देणाऱ्या अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमल्ल बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर ही सुनावणी होईल. कर्नाटकमधल्या एका भाजप कार्यकर्त्यानं यासंबंधीची याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयात दाखल केली होती. बांगलादेश क्रिकेट संघानं ऑस्ट्रेलियाविरुद्ध प्रथमच कसोटी सामन्यात विजय मिळवलाय. ऑस्ट्रेलियात डार्विन इथं झालेल्या सामन्यात बांगलादेशनं 9 गडी राखून विजय मिळवला. पहिल्या डावात केवळ 198 धावा करणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघानं काल खेळ संपेपर्यंत दुसऱ्या डावात 4 बाद 161 धावा केल्या होत्या. आज मेहदी हसन मिर्झानं केलेल्या भेदक गोलंदाजीवर 5 गडी बाद झाले आणि ऑस्ट्रेलियाचा डाव 284 धावांवर आटपला. नंतर दुसऱ्या डावात बांगलादेशनं 56 धावांचा फरक एका गड्याच्या मोबदल्यात सहज ओलांडला. बांगलादेशचा आजवरचा हा सर्वात मोठा विजय असल्याची प्रतिक्रिया कर्णधार नजमुल हुसेन शांतो यानं दिली आहे. बीडब्ल्यूएफ जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेला उद्यापासून नवी दिल्लीत सुरुवात होते. येत्या 23 ऑगस्टपर्यंत होणाऱ्या या स्पर्धेचं यजमानपद भारत दुसऱ्यांदा भूषवणार आहे. अरुणाचल प्रदेश, पश्चिम बंगाल, ओदिशा, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडच्या काही भागात आज अतिवृष्टीचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवलाय. ईशान्य भारत, छत्तीसगड, गुजरात, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, लडाख, गिलगिट बल्टिस्तान, झारखंड, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातल्या काही भागात उद्यापर्यंत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली. एलपीजीचं उत्पादन वाढवण्यासाठी विविध तेल शुद्धीकरण कंपन्यांसाठी कमाल उत्पादनाचं उद्दिष्ट निर्धारित. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाची विदेशी मालमत्ता प्रकटीकरण योजना आजपासून लागू. आणि बांगलादेश क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक कसोटी विजय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या 8व्या पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली. एलपीजीचं उत्पादन वाढवण्यासाठी विविध तेल शुद्धीकरण कंपन्यांसाठी कमाल उत्पादनाचं उद्दिष्ट निर्धारित. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाची विदेशी मालमत्ता प्रकटीकरण योजना आजपासून लागू. आणि पालघरमध्ये नालासोपारा इथं 11 जणांना अन्नातून विषबाधा. माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या 8व्या पुण्यतिथीनिमित्त देश त्यांना आदरांजली वाहत आहे. नवी दिल्ली सदैव अटल या त्यांच्या समाधीस्थळी आज सकाळी सर्वधर्मीय प्रार्थना सभा झाली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यासह प्रमुख नेत्यांनी अटलजींच्या समाधीवर पुष्पांजली अर्पण केली. अटलजींनी देशसेवेसाठी आयुष्य वेचलं, त्यांच्या सक्षम नेतृत्वाने आपल्या देशाला अधिक मजबूत बनवलं शब्दात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहिली आहे. राजस्थानात चित्तोडगड इथं अटल बिहारी वाजपेयी यांच्या पूर्णकृती पुतळ्याचं अनावरण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही दिवंगत वाजपेयी यांना आदरांजली वाहिली आहे. भारताच्या 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा दिल्याबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जागतिक नेत्यांचे आभार मानले आहेत.

मालदीवचे राष्ट्राध्यक्ष डॉक्टर मोहम्मद मुइज्जू यांचे आभार मानताना राष्ट्रपती म्हणाल्या की आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हणाल्या की दोन्ही देशातल्या जनतेच्या हितासाठी भारत मालदीव भागीदारी अशी वृद्धिंगत होत राहो अशी कामना राष्ट्रपतींनी व्यक्त केली. नेपाळचे राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल राष्ट्रपतींनी त्यांचे आभार मानले आणि आगामी काळात नेपाळबरोबरची भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी भारत उत्सुक असल्याचं त्या म्हणाल्या. स्लोवाकियाचे राष्ट्राध्यक्ष पीटर पेलेग्रिनी, इस्रायलचे राष्ट्रपती आयझॅक हर्झोग यांचेही राष्ट्रपती मुर्मू यांनी आभार मानले. पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे स्वयंपाकाच्या गॅसचा पुरवठा प्रभावित झाल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने एलपीजीचं उत्पादन वाढवण्यासाठी विविध तेलशुद्धीकरण कंपन्यांसाठी कमाल उत्पादनाचं उद्दिष्ट निश्चित केलं आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने 13 ऑगस्ट रोजी जारी केलेल्या आदेशानुसार देशातल्या 21 तेलशुद्धीकरण कंपन्यांना दर दिवशी 63,810 टन एलपीजी उत्पादनाची क्षमता निर्धारित करण्यात आली आहे. यापैकी सार्वजनिक क्षेत्रातल्या तेल कंपन्यांना 31,470 टन उत्पादनाचा वाटा उचलतील. हे उत्पादन देशाच्या 70% दैनंदिन गरजेची पूर्तता करेल असा अंदाज आहे. देशात वापरल्या जाणाऱ्या एलपीजी गॅसचा 64% भाग आयात केला जातो. देशाच्या शेअर बाजारात ऑगस्ट महिन्यात परदेशी गुंतवणूकदारांकडून सलग दुसऱ्या महिन्यात खरेदी कायम राहिली. उत्तम मूल्यांकन, कंपन्यांचे भक्कम आर्थिक अहवाल आणि अमेरिकेतला व्याजदर कमी होण्याची अपेक्षा या घटकांमुळे गुंतवणूकदारांमध्ये सकारात्मक कल राहिल्याचं बाजार विश्लेषकांनी सांगितलं. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ सीबीडीटीने विदेशी मालमत्ता असलेल्या लहान करदात्यांसाठी विदेशी मालमत्ता प्रकटीकरण योजना नियम 2026 अधिसूचित केले आहेत. या योजनेअंतर्गत पात्र करदाते विहित कर किंवा शुल्क भरून काही अघोषित विदेशी मालमत्ता किंवा विदेशी उत्पन्न घोषित करू शकतील. ही योजना आजपासून लागू झाली आहे. घोषणापत्र दाखल करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर आहे. या तारखेनंतर कोणतेही घोषणापत्र दाखल करण्याची आवश्यकता राहणार नाही. ही एक वेळची ऐच्छिक प्रकटीकरण योजना आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पालघर जिल्ह्यात नालासोपारा इथं काल रात्री एका वाढदिवसाच्या पार्टीत 11 जणांना अन्नामधून विषबाधा झाली. यापैकी 4 जणांची प्रकृती गंभीर असून 7 जणांवर उपचार सुरू आहेत. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. सोलापूर जिल्ह्यात मंगळवेढा तालुक्यातल्या गणेशवाडी इथले लष्कराचे जवान वैभव तात्यासाहेब आवताडे यांना गेल्या शुक्रवारी जम्मूमध्ये कर्तव्य बजावताना वीरमरण आलं. गणेशवाडी इथं आज त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. मुंबईत कुलाबा इथल्या नेव्ही नगर परिसरात काल नौदलाचा एक जवान, त्याची पत्नी आणि 2 अल्पवयीन मुलं यांचे मृतदेह त्यांच्या निवासस्थानी आढळून आले. या जवानाने आत्महत्या केल्याचं तसंच त्याच्या कुटुंबियांचा मृत्यू विषबाधेने झाल्याचं प्रथमदर्शनी आढळून येत असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. पोलिसांनी या प्रकरणाची अपघाती मृत्यू म्हणून नोंद केली असून पुढचा तपास सुरू असल्याचं भारतीय नौदलानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. नंदुरबार इथं एका सराईत घरफोडी करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. गुप्त बातमीदारानं दिलेल्या माहितीआधारे सापळा रचून आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून सुमारे 10 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. एका सुगंधी वेलचीच्या जाहिरातीसाठी राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाने अभिनेता शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या जाहिरातीच्या आडून बंदी असलेल्या पान मसाला आणि तंबाखूजन्य उत्पादनांचा अप्रत्यक्ष प्रचार होत असल्याचा दावा विभागानं केला आहे. संबंधित वेलची उत्पादन हे त्याच नावाचं साधर्म्य असलेल्या पान मसाल्याशी संबंधित असल्यानं ग्राहकांची दिशाभूल होऊ शकते असं विभागानं म्हटलं आहे. या नोटीशीवर पुढच्या 15 दिवसात उत्तर देण्याचे निर्देश विभागानं दिले आहेत. वाढवण बंदर प्रकल्पासाठी भूसंपादन प्रक्रियेत प्रशासकीय बदल करण्यात आले आहेत. डहाणू क्षेत्रातल्या भूसंपादनाची जबाबदारी सहाय्यक जिल्हाधिकारी विशाल खत्री यांच्याकडे तर पालघर क्षेत्रातली जबाबदारी उपविभागीय अधिकारी श्याम मदनूरकर यांच्याकडे देण्यात आली आहे. आतापर्यंत या प्रक्रियेत 341 हेक्टरपेक्षा जास्त जमिनीचा ताबा एनएचआयकडे सुपूर्द करण्यात आला आहे. प्रकल्पातले 1,840 कोटी 35 लाख रुपयांचे दावे निकाली निघाले आहेत. त्यातली 596 कोटी 76 लाख रुपये रक्कम प्रत्यक्ष प्रकल्पग्रस्तांना वितरित करण्यात आली आहे.
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत बलिदान देणाऱ्या 106 हुतात्म्यांना राज्य सरकारच्या नवीन प्रशासकीय इमारतीत कायमस्वरूपी स्थान दिलं जाणार असल्याची माहिती

सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी दिली आहे. या इमारतीवर त्यांची नावं ठळकपणे प्रदर्शित करावीत असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचं ते म्हणाले. बिहारमध्ये मतदार याद्यांचं सखोल पुनरीक्षण केल्याचा परिणाम नंतरच्या विधानसभा निवडणुकीच्या वाढलेल्या मतदानात दिसून आला असं मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी म्हटलं आहे. 2025 झालेल्या निवडणुकीत युके अमेरिका किंवा फ्रान्ससारख्या प्रगत देशात होतं त्यापेक्षा जास्त मतदान झालं असं ते म्हणाले. ज्ञानेश कुमार सध्या बिहारच्या दौऱ्यावर असून पाटणा विमानतळावर ते वार्ताहरांशी बोलत होते. या निवडणुकीत 67% मतदान झालं आणि आजवरचं हे सर्वात जास्त मतदान होतं अशी माहिती त्यांनी दिली. बांगलादेश क्रिकेट संघानं ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या प्रथमच कसोटी सामन्यात विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलियात डार्विन इथं झालेल्या या सामन्यात बांगलादेशनं 9 गडी राखून विजय मिळवला. पहिल्या डावात केवळ 198 धावा करणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाने काल खेळ संपेपर्यंत दुसऱ्या डावात 4 बाद 161 धावा केल्या होत्या. आज मेहदी हसन मिर्झाने केलेल्या भेदक गोलंदाजीवर 5 गडी बाद झाले आणि ऑस्ट्रेलियाचा डाव 284 धावांवर आटोपला. नंतर दुसऱ्या डावात बांगलादेशानं 56 धावांचा फरक एका गड्याच्या मोबदल्यात सहज ओलांडला. बांगलादेशाचा आजवरचा हा सर्वात मोठा विजय असल्याची प्रतिक्रिया कर्णधार नजमुल हौसेन शांतू यानं दिली आहे. बीडब्ल्यूएफ जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेला उद्यापासून नवी दिल्लीत सुरुवात होत आहे. येत्या 23 ऑगस्टपर्यंत होणाऱ्या या स्पर्धेचं यजमानपद भारत दुसऱ्यांदा भूषवत आहे. या स्पर्धेत भारताकडून PV सिंधू, लक्ष्य सेन, आयुष शेट्टी, सात्विक साईराज रांकीरेड्डी, चिराग शेट्टी, टीसा जॉली, गायत्री गोपीचंद, ध्रुव कपिला, तनिषा क्रास्टो हे खेळाडू उतरणार आहेत. नेदरलँड्समध्ये सुरू असलेल्या विश्वचषक हॉकी स्पर्धेत भारतानं वेल्स वर मात करत विजयी सलामी दिली आहे. एम्स्टेलविन इथं ड गटातल्या सामन्यात भारतानं काल वेल्सचा 3-1 असा पराभव केला. भारताकडून कर्णधार हरमनप्रीत सिंगनं 2 तर संजय राणानं 1 गोल केला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या 8व्या पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली. एलपीजीचं उत्पादन वाढवण्यासाठी विविध तेल शुद्धीकरण कंपन्यांसाठी कमाल उत्पादनाचं उद्दिष्ट निर्धारित. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाची विदेशी मालमत्ता प्रकटीकरण योजना आजपासून लागू. आणि पालघरमध्ये नालासोपारा इथं 11 जणांना अन्नातून विषबाधा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: ये है विविध भारती।
1: उजाले उनकी यादों की। उजाले

0: बोलो बात से क्या होता है?
1: बंदर
0: बहादुर बनने के बाद

0: क्या होता है?
1: तीतर।
0: तकदीर।

0: हॅलो फ्रेंड्स, युववाणी कार्यक्रमात मी दिव्या तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. फ्रेंड्स, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित मागच्या युववाणीच्या भागामध्ये आपण युपीएससी परीक्षेतील आयएफएस मध्ये देशातल्या 30व्या रँकवर निवड झालेल्या डॉक्टर ओंकार फडतरे यांच्या डॉक्टर दीपक ठमके यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला आपण ऐकला. त्या भागामध्ये आपण डॉक्टर ओंकार यांचा प्रवास कसा सुरू झाला, शालेय जीवन त्यांचं कसं होतं, ते जिथे जन्मले तिथल्या त्या मातीचा तिथल्या संस्काराचा परिणाम त्यांच्यावरती कसा झाला हे आपण जाणून घेतलंय. पण युपीएससी परीक्षेतील त्यांच्या अभ्यासाची पद्धत, त्यामध्ये लाभलेलं मार्गदर्शन, या परीक्षेमध्ये त्यांना कुणाकुणाची साथ मिळाली याविषयी जाणून घेणार आहोत आजच्या या भागात. तर आता वेळ वाया न घालवता युपीएससी परीक्षेतील आयएफएस मध्ये देशातल्या 30व्या रँकवर निवड झालेल्या डॉक्टर ओंकार फडतरे यांच्या डॉक्टर दीपक ठमके यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा आपण ऐकणार आहोत. चला ऐकूया.
1: युपीएससीचा अभ्यास, तुम्ही सांगितलं की त्याला एक व्यवस्थित प्लॅन लागतो, त्याच्याशिवाय माणूस सक्सेस होत नाही. तर हा जो तुमचा प्लॅन किंवा दैनंदिन उपक्रम, दिनचर्या कशी होती?
2: सर, गेल्या 4-5 वर्षांमध्ये दिनचर्यात बरंच बदल घडलेला आहे. पण एक ऑन एन ॲव्हरेज जर मी सांगायचं म्हटलं तर मी जरासं लेट रायझर आहे, म्हणजे रात्री 1-2 वाजेपर्यंत माझा व्यवस्थित अभ्यास होतो. पण युपीएससीच्या परीक्षेमुळे मला ते बदलावं लागलं स्वतःला. पेपर 9:30 सुरू होतो, त्यामुळे मी स्वतः काही काळ सकाळी लवकर उठणे, लवकर म्हणजे 6-7 दरम्यान, आणि जिम कंपल्सरी करणे, म्हणजे काही झालं तरी जिमला जाणे, हे फॉलो करत होतो. त्यानंतर येणे आणि मग एक मॉर्निंग स्लॉट, आफ्टरनून स्लॉट आणि इव्हनिंग स्लॉट, असे 3 स्लॉट होते. म्हणजे 24 तास माझे मी 8-8 तासांमध्ये विभागले होते. 8 तास झोप, 8 तास अभ्यास आणि 8 तास इतर, म्हणजे बाकीचे सगळे कार्य. 8 तास कंपल्सरी झोप पाहिजे, झोप नाही तर रिचार्ज होणार नाही माणूस. त्यामुळे मग ऑन एन ॲव्हरेज 8 तासाचा अभ्यासाचं शेड्यूल असायचं. मग ते 3 ह्याच्यात डिवायडेड होतं, सकाळचे 3 तास, दुपारचे 2 आणि संध्याकाळचे 3, असं त्याचं डिव्हिजन होतं.
1: अच्छा, फ्रीसाठी मटेरियल गोळा करणं हे कसं केलं तुम्ही?

0: सर मी कुठलाही कोचिंग घेतलं नाही, मी सिनियर टप्प्यांसाठी कधी क्लास नाही लावला. पण ते कसं होतं की 2021 जेव्हा मी तयारी सुरू केली तर तेवढं इंटरनेटवर बऱ्यापैकी सुविधा सगळ्या अवेलेबल झालेल्या, आणि तेच एक कारण होतं की मी मला वाटलं की 2 लाखाची फी भरून क्लास लावायची गरज नाही, कारण की इंटरनेटवर सगळं अवेलेबल आहे.
1: त्या क्लासच्या तोडीचं इंटरनेट उपलब्ध आहे.
0: क्लास मध्ये काय करतात तर फक्त शिकवतात. म्हणजे मी अजूनही सांगतो, क्लास कोणी लावावा तर ज्याला वाचलेलं समजत नाही, की ज्याला असं वाटतं की कोणीतरी मला समजवलं तरच समजेल, त्यांच्यासाठी क्लास सिस्टीम आहे. मला वाचलेलं कळत होतं ना, म्हणजे जे पुस्तकात लिहिलंय ते समजत होतं, जे पुस्तकात नाही ते ऑनलाईन टाकायचं बघायचं किंवा गुगल करायचं. सोशल मीडियाचा भयंकर वापर केला आणि सोशल मीडियावर जे काय फ्रीली अवेलेबल रिसोर्सेस आहेत ते वापरूनच मी अभ्यास केला. त्यामुळे जे अडचण जात होता, जसं इकॉनॉमीचा विषय, कारण का कधी आपण शाळेत म्हणजे अजिबातच शिकलं नव्हतं इकॉनॉमी काहीच, तसं ज्योग्राफीचे जे व्हिज्युअलायझेशन असतं, डोंगर नद्या वगैरे घेतले हे चांगलं कळायला लागलं. यूपीएससीने डिफाईन केलेलं आहे सिलेबस, म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पत्रिका असतात पीवायक्यूज, तर ते सिलेबस आणि आपले पुस्तकं ठरलेली असतात, ते ह्यांचं रिव्हिजन आणि टेस्ट देत राहणे, हाच प्रिलिमसाठी अभ्यास होता.
1: सर तुम्ही प्री पास झाल्यानंतर मेनला गेला, मेनच्या तयारीसाठी लिखाण असतं भरपूर, तर त्याची तयारी कशी केली तुम्ही?
0: सर याचं उत्तर द्यायच्या आधी मी फक्त एक पार्श्वभूमी छोटी सांगतो की मी पहिले 2 अटेम्प्ट प्रिलिम्स माझी क्लिअर नाही झाली.
1: अच्छा.
0: पण हे होतं की प्रिलिम्स फक्त क्वालिफाईंग एक्झाम असते, त्याचे मार्क काउंट होत नाहीत अंतिम निकालामध्ये, त्यामुळे प्रीपेक्षा जास्त वेळ मी कायम लिखाणावरच फोकस केलेला आहे. म्हणजे 2021 पासून मी लिहितच होतो सारखं, तर त्यामुळे मला रायटिंगवर विश्वास होता. मग मेन्समध्ये कसं असतं की 2023 मी पहिल्यांदा मेन्सला अपेअर झालो सिव्हिल सर्व्हिसेसच्या, तर त्यावेळी जेव्हा मी पहिल्यांदा मेन्स होती आणि 2.5 महिनेच फक्त कालावधी होता आणि 9 पेपर असतात डिस्क्रिप्टिव्हचे, 2.5 महिन्यांमध्ये 9 पेपर म्हणजे शक्य नसतं ते एवढं करणं, तर मग त्याचं विभाजन ते कसं होतं तर आधीच म्हणजे बऱ्यापैकी कव्हर करून ठेवलं मेन्सला जे लागतं ते आधीच बऱ्यापैकी कव्हर केल्यामुळे त्या 2.5 महिन्यांमध्ये जास्त त्रास नाही झाला. पण त्यावेळी मग तुमचा अभ्यासाचा कालमर्यादा फक्त वेळ कमी असल्यामुळे ते 12 तास असतात, म्हणजे 8 ते 10 तास मी मगाशी म्हटलो ते तसं नाही राहत, मग ते मिनिमम 10 तास असतं, 12 च्या वर जातच, 10-12 तासांच्या वर त्या 2.5 महिन्याचा काळ जातो. आणि तिथं म्हणजे फक्त लिखाण, ज्या तुम्ही आधी नोट्स बनवलेल्या असतील मेन्ससाठीच्या, तुमच्या ऑप्शनल असेल, ज्याचं प्रीमध्ये काय उपयोग नसतो पण मेन्समध्ये ऑप्शनलचे 2 पेपर असतात, तर हे मेन्समध्ये सगळं रिवाईज करणे अपडेट करणे हे त्या 2.5 काळ आणि टेस्ट लिहिणे भरपूर. तू मेन्स आधी म्हणजे एवढंच केलं, मेन म्हणजे लिहिणंच,
1: म्हणजे परीक्षा आधीच तुम्ही मेनची तयारी करून ठेवली होती?
0: हो, म्हणजे बऱ्यापैकी झालेली. एथिक्स आणि एसे असे जे 2 पेपर आहेत यूपीएससीचे त्याची तयारी माझी सगळी प्रिलिम्सच्या आधी झालेली.
1: मेन पास झाल्यानंतर जी मुलाखत असेल यासाठी तुम्हाला कोणी मार्गदर्शन केलं, मार्गदर्शन घेतलं तर त्याचा उपयोग होत नाही, ते स्वतःलाच उमगावं लागतं, स्वतःच करावं लागतं, तर हे स्वतः करण्यासाठी मुलाखतीची तयारी तुम्ही कशी केली?
0: सर यूपीएससी ना मुलाखतीला पर्सनॅलिटी टेस्ट म्हणते आपण, म्हणजे असं बोलचाल की भाषा मी आपण त्याला मुलाखत म्हणतो, इंटरव्ह्यू म्हणतो, पण ती व्यक्तिमत्व चाचणी असं लिहून येतं त्या त्यात लिहिलेलं आहे त्यांनी, त्यामुळे हे एक माहिती होतं आपल्याला, म्हणजे ते यूपीएससी कम्युनिटी ह्याची आयडिया आहे की ती पर्सनॅलिटी टेस्ट असते, ती प्रश्न उत्तर नसतात, ती चर्चा असते. आणि त्या पर्सनॅलिटी टेस्टला ना तुम्ही असे 2 आणि 3 महिने पुस्तक वाचून नाही अभ्यास करू शकत. आता मी सौभाग्याने मला लगेच मेन्स झाल्या म्हणजे पहिल्या मेन्स लिहिली आणि मला माहिती होतं की मेन्स क्लिअर करतोय मी. माझा एक मित्र आहे त्याला मी प्रिलिम्स आमची जेव्हा क्लिअर झाली त्याला म्हटलेलं की ब्लेझरचा कलर डिसाईड कर, मेन्स तर नाही मारे आपली, कारण आम्हाला रायटिंगवर विश्वास होता, ती मेन्स निघाली, मेन्सला मार्कही चांगले होते. मग पहिल्यांदा इंटरव्ह्यूला गेलो तर जेव्हा मग ते इंटरव्ह्यूच्या प्रिपेरेशन मध्ये सुरुवातीला होते, पहिलाच इंटरव्ह्यू होता, त्याचं दडपणच जास्त, कारण इंटरनेटच्या काळात मॉक इंटरव्ह्यू शेकडोनी अवेलेबल असतात, मग तिथं ते इंटरनेटच्या साठी काही प्रश्न विचारतात, आधी वाटायचं की असंच असतंय काही, हे असलं म्हणजे काही एवढा दर्जाहीन इंटरव्ह्यू असतोय काय यूपीएससीचा, तर ते तसं नाही हे, मग त्यासाठी कुणाचं असं स्पेसिफिक मार्गदर्शनच नाही. त्या एका म्हणजे 2024 साली जेव्हा पहिल्यांदा इंटरव्ह्यूला 23 ची परीक्षा पहिल्यांदा इंटरव्ह्यूला गेलो, त्यावेळी दिल्लीला गेलो, आणि दिल्लीत मॉक इंटरव्ह्यू असतात फ्री ऑफ कॉस्ट असतात ते, तिथं ते तुमची फी घेत नाहीत. मग तिथं मॉक इंटरव्ह्यू दिले, मित्र होते त्यांच्याबरोबर डिस्कशन वगैरे करायचो, त्यातून असं म्हणजे आमचा एक चांगला ग्रुप झालेला 10-12 जणांचा, आज ते सर्वच्या सर्व सिलेक्टेड आहेत सगळे. तर आम्ही सगळे म्हणजे जो आमचा ग्रुप होता तर आम्ही डिस्कशन करायचो रेग्युलरली. मग इंटरव्ह्यूला कसं असतंय की ओपिनियन खूप जास्त महत्वाचं असतं तुमचं, की ते हे नाही विचारणार की जर तुझं मूळ गाव सातारा आहे तर सातारा जिल्ह्याचं क्षेत्रफळ सांग, समुद्रसपाटीपासून किती उंचीवर सातारा आहे, हे असले प्रश्न नाहीत. तू जर सातारा आहे तर मग साताऱ्यात लहानपणापासून तू काय अडचणी बघितल्या, तुला जर साताऱ्याचं उदय जिल्हाधिकारी केलं तर तू कुठल्या 3 गोष्टींवर काम करशील, ह्या प्राथमिक गोष्टी. किंवा ओपिनियन इन जनरल, आता त्या काळी आंदोलन वगैरे दिल्लीत वगैरे सुरू होतं, ह्याबद्दल तुझं काय मत आहे, MSP जे ते आपण लिगलाइज केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे शासनाने, महाराष्ट्रात एवढ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात त्या कशा सोडवायच्या, ऍज अ पशुवैद्यक डॉक्टर तू कशी मदत करू शकशील शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी करायला, हे सगळं ओपिनियन आहे. इथं तुमची पर्सनॅलिटी टेस्ट होते की तुम्ही फक्त वाचलेलं

0: की तुम्ही का त्याच्यावर तुमचं चिंतन मनन झालेलं आहे, हे ऍक्च्युअली तिथं टेस्ट होतं. आणि हे ना ग्रुप डिस्कशन मध्ये आम्ही सगळे एकमेकांना प्रश्न विचारायचो, ह्यातून ते तयार होत की आता माझं ओपिनियन फॉर एक्झाम्पल एका गोष्टीवर, आता एमएसपीचं उदाहरण घ्या, माझं ओपिनियन एवढं व्यवस्थित नाही कारण का माझं शेतीचं बॅकग्राऊंड नाही, पण माझे काही मित्र शेतकरी होते, एकाचं म्हणणं होतं की नाही एमएसपी लिगलाइज केलं पाहिजे, का कारण त्याचे वडील शेतकरी होते, त्यांनी समस्या बघितलेल्या शेतीच्या, मग मला ती एक बाजू कळते. वर्तमानपत्र वाचून बघून कळत नाहीत गोष्टी, लिव्ड एक्सपिरियन्स नावाचा एक प्रकार असतो, तो त्याच्या घरची आठवण किस्सा सांगायचा, त्यातून मला कळायचं ओके ही लोकांची भावना असते. हे मी इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं. एक प्रश्न सांगतो, ऍक्च्युअल इंटरव्ह्यू मध्ये मला विचारलेला, ह्याची तयारी नव्हती गेली मी, त्यांनी मला काय विचारलं की चेअरपर्सन होते डॉक्टर शीलवर्धन सर निवृत्त आयपीएस, त्यांनी विचारलं की अकॉर्डिंग टू यू शुड महाराष्ट्र बी बायफर्केटेड ऑर ट्रायफर्केटेड, बिकॉज महाराष्ट्र इज अ व्हेरी बिग स्टेट फॉर ऍडमिनिस्ट्रेशन, महाराष्ट्राचं दुभाजन विभाजन किंवा त्रिभाजन करावं की नको, तुम्हाला काय वाटतं? तर ह्याचं मी उत्तर दिलं की सर माझ्या मते महाराष्ट्राचं त्रिभाजन झालं पाहिजे. आता कुठल्याही मराठी माणसाला हे उत्तर पटणार नाही, म्हणजे मी स्वतः आता तरी ती मागणी पूर्णच गेली, पण जवळ शाळेत आम्ही मोठं होत होतो 2014-15 पर्यंत वेगळ्या विदर्भाची मागणी तीव्र होती, म्हणजे चांगली होती महाराष्ट्रात, दशकाभरामध्ये ती कमी झालेली दिसते आपल्याला. पश्चिम महाराष्ट्र असल्यामुळे माझं तेच होतं की नाही महाराष्ट्र तुकडेच नाहीत झाले पाहिजेत, महाराष्ट्र एक संधच राहिला पाहिजे. मग ते आपलं काही 106 हुतात्म्यांचं बलिदान हे माहिती होतं, पण मी जेव्हा नागपूरला गेलो मग तेच माझे मित्र जेव्हा गडचिरोलीचे मित्र मिळाले भेटले, त्यांचं म्हणणं नव्हतं की महाराष्ट्र वेगळा करा, पण मी आपलं त्यांच्यावर त्यांच्या घरी गेलो तो भाग फिरलो सगळा कॉलेजला असतानाच, तर मला एक गोष्ट जाणवली, आपला एक दृष्टिकोन मुंबईकडे बघायचा आणि भंडाऱ्याच्या माणसाचा मुंबईकडे बघायचा दृष्टिकोन, ह्यात जमीन असमानाचं अंतर आहे. तुम्हाला मुंबई तुमची वाटते, त्या लोकांना मुंबई अजिबात त्यांची वाटत नाही, त्यांना पुणे ते त्यांचं वाटत नाही, कारण का कुठलाही तिकडचा माणूस जेव्हा पुण्यात येतो तेव्हा त्याच्यासोबत डिस्क्रिमिनेशन होतच भाषेवरून म्हणा, हे आपण फेस नाही करत. आपण जेव्हा पुण्याला जातो ते पुणेही तुमचंच आहे, मुंबई तुमचीच वाटते तुम्हाला, त्यांना ना ते खूप लांबच्या गोष्टी वाटतात. तेव्हा कळलं की ज्या राज्याची राजधानी एवढ्या लांब आहे ते राज्य म्हणजे ठीक आहे ऍडमिनिस्टर कराल तुम्ही कशा तरी प्रकारे, पण जे मनामधलं अंतर आहे ना की त्यांना ते मुंबई जर जे राजधानी आपली वाटत नसेल तर मग कसं आहे, नागपूर त्यांना खूप जवळच वाटतं. मग हे मी उत्तर दिलं, कारण म्हणजे तुम्ही उत्तर काही द्या की ठीक आहे महाराष्ट्राचे तीन तुकडे करा असं जरी मी म्हटलं, मी जे कारण दिलं ते मला वाटतं त्यांना जास्त पटलं. मी म्हणत होतो की हे माझे अनुभव होते की असं कुठं वाचून नव्हतं, मी कुणाचं ऐकून नव्हतं आलो, मला असं वाटत होतं की तिकडच्या लोकांबद्दल बोलल्यानंतर की त्यांना नाही मुंबई आपली वाटत, त्यांना नाही ते जवळच वाटत. मग त्यांना जे जवळच वाटतंय ऍडमिनिस्ट्रेशन तर चांगलं होईलच, की जेव्हा राजधानी जवळ असते तेव्हा चांगलं ऍडमिनिस्ट्रेशन निश्चित होईल, गव्हर्नन्स चांगलं होईल, डिप्रुटेड म्हणजे ग्रासरूट लेवलला पोहोचेल, त्यांच्या दाराशी पोहोचेल प्रशासन, पण त्यापेक्षा जास्त हे जे ह्युमन इंटरॅक्शन आणि ते मला वाटतं ते सरांना जास्त आवडलं, तर मला मार्कही त्यावेळी चांगले आले इंटरव्ह्यूला.
1: हे कुठल्याही पुस्तकामध्ये वाचायला मिळणार नाही, परंतु अनुभवातून शिकायला मिळालं. सर तुम्ही 4-5 वर्ष तयारी करत होता, बरेचसे चढ उतार येत होते, तर या प्रवासामध्ये सर्वात कठीण काळ कोणता आणि त्यातून तुम्ही स्वतःला कसं सावरलं?
0: सर्वात कठीण काळ असा एकदा नाही तर दोनदा येऊन गेला, म्हणजे मी म्हटलं मग अशी की 2021 आणि 2022 अशा दोन प्रिलिम्स मी पास नाही होऊ शकलो. पहिल्यांदा जेव्हा मी फेल झालो त्यावेळेसच सगळेच अख्खा कुटुंब मी घरी होतो, त्यावेळी मी शॉक झालं की कसं काय आपण अभ्यास तर एवढा केलेला आहे आणि दोन प्रश्नांमुळे काहीतरी राहिलं, दोन तीन प्रश्नांमुळे म्हटल्यावर खूप अवघड. आणि हे माहीत नसतं ना युपीएससीचं, ती कमालीची गोष्ट ही आहे की तुम्हाला कळतच नाही की तुम्ही किती मार्कांनी राहिला, ते एका वर्षानंतर कळत. मी थोडासा राहणार राहिलोय की खूप मोठ्या मार्जिन राहिलोय कळत नाही, पण त्यावेळी मग घरच्यांनी साथ दिली की कर अजून एक वर्ष घे, एक वर्ष नाही दिलं, पण मी मग त्यानंतर अजून जीव लावला 2022 म्हणजे भयंकर अभ्यास केला, पण मी 22 प्रिलिम्स नाही पास होऊ शकलो. मग म्हटलं यार हे कदाचित हे क्षेत्र नाही आपल्यासाठी, आपण काहीतरी दुसरं बघितलं पाहिजे. आणि 22 झाल्यानंतर मग ऍक्च्युअल ती जेव्हा प्रिलिम्स नाही क्लिअर करू शकलो मी, तेव्हा डिप्रेशन नावाचा काहीतरी प्रकार मी जवळून बघितला की मग तेच, कारण ते कारण मित्रांच्या आयुष्य पुढे गेली आणि आपण तर सगळ्यात हुशार होतो, आपलं असं कसं काय झालं, मी मागं कसं काय राहिलो, आता हे सहनच होत नव्हतं. मग त्यावेळी परत तेच माझ्या प्रोफेशननी मला जरा वाचवलं, मित्रांनी सोबत दिली आणि सगळ्यात मी घरच्यांना जो विश्वास दाखवला त्या काळात त्याच्याचमुळे त्यानंतर पुढचं हे झालं. मी एमएस सोडलेलंच 2022 नंतर मी ओपीसीला रामराम ठोकलेला, पण म्हटलं की अरे एवढं 2 वर्ष आपण दिलेली आहेत तर अजून करू. वडीलच म्हणायचे की तू करणार हे मला विश्वास आहे, त्यामुळे तू काही करही सोडू नको, तुला वाटतं आता म्हणजे ब्रेक घे पण हे सोडू नको. 23 पण तेच आई वडिलांच्या पुण्यामुळे वगैरे 23 प्रिलिम्स निघाली, मेन्स निघाली, इंटरव्ह्यूला पोहोचलो आणि मला सगळं चांगलं गेलेलं, मेन्सचे 9 च्या 9 पेपर माझे उत्तम गेलेले, इंटरव्ह्यू तर उत्कृष्ट म्हणून असा इंटरव्ह्यू गेलेला. आणि म्हटलं की आपलं यादीत नाव येणार 100% आपण या वर्षी सिलेक्शन आहे आपलं, त्यावेळी नाही झालं सिलेक्शन 9 मॅच फाउंड परत. त्यावेळी ते कुठं माझ्यासाठी नाही, म्हणजे मी तरी थोडीशी तयारी होती माझी, ते कुटुंबासाठी खूप वाईट काळ होतं, म्हणजे जसं मला आईसारखी रडायची की हुशार पोरगा होतं असं एवढी वर्ष चालली वाया जात आहे काय, त्यांना जास्त चिंता वाटायला लागली. तरी मग विचार केला आता काय करायचं की आता गेलं तर आहे की बेहतर माहिती आहे की प्रोफेशनल बॅकअप तर आहे मला, की असं नाही की

0: अर्थार्जनासाठी मला कष्ट करावे लागतील असं काही विशेष नाही. चांगली नोकरी मिळेल, उत्तम पैसे कमवेन मी क्वालिफिकेशनमुळे. मग हे काय आपल्या स्वप्नाचं काय? मग त्यावेळी परत वडील म्हणले, अजून एक वर्ष लागत होते. मग त्यानंतर मग 2025 साली परत अभ्यास केला, त्यावेळी मी पहिल्यांदा कोल्हापूरला आलो. आणि मग इथं जे सेंटर आहे PIS ट्रेनिंग सेंटर, इथं 2025 साठी मी अभ्यास केला. मग त्यावेळी म्हणजे असंच ठरवलं की नो स्टोन अनटर्न्ड जो प्रकार असतो, जेवढं करता येईल सगळं करायचं, काहीच सोडायचं नाही यूपीएस साठी. आधी कसं होतं की माझा विश्वास जास्त ह्याच्यावर होता की अनलाइज करणार, पाठ नाही करणार. पण म्हटलं नाही, यूपीएससी डिमांड आहे, पाठ करायचं, मी पाठ करणार, मी सगळं करणार. मग 2025 मध्ये तसं झालं, म्हणजे फॉरेस्टचा कट ऑफ हा जास्त असतो, प्रिलिम्स कॉमन असते सिव्हिल सर्व्हिस आणि फॉरेस्ट सर्व्हिस. फॉरेस्टचा कट ऑफ सिव्हिल सर्व्हिसेसपेक्षा, फॉर एक्झाम्पल, 200 मार्कांची प्रिलिम्स असते, 200 पैकी जर सिव्हिल सर्व्हिसेसचा कट ऑफ 90 मार्क लागत असेल तर तो फॉरेस्टचा कट ऑफ 105-110 मार्क लागतो. तर ह्याच्या आधी कधी सिव्हिलचाच आपला कट ऑफ निघाला नव्हता, मग फॉरेस्टचा कसा निघणार? पण 2025 पहिल्यांदा फॉरेस्ट सर्व्हिसचाही कट ऑफ निघाला, 110 मला मार्क येत होते 200 पैकी. जे मार्क मला आधी 80 रेंजमध्ये होते, ते मी डायरेक्ट 30-35 मार्क म्हणजे वाढले 2025. त्यामुळे मग कोल्हापूरने मला सक्सेस दिलेला ऍक्च्युली. त्यामुळे ह्या शहरावर माझं विशेष प्रेम आहे, कारण मग त्यावेळी पूर्ण 2025 सालातच मी 2 इंटरव्ह्यू दिले, सिव्हिल सर्व्हिसेस फॉरेस्ट सर्व्हिसेस दोन्ही. परत सिव्हिल सर्व्हिसेसचं काही कारण म्हणून त्यात हे झालं, पण फॉरेस्ट सर्व्हिसमध्ये ऑल इंडिया रँक 30.
1: छान सर, तुमचे लहान बंधू कायद्याच्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत, त्यांचा एकंदरीत विचार म्हणा, त्यांचा अभ्यास म्हणा, आणि इनडायरेक्टली मार्गदर्शन किंवा प्रेरणा ही तुम्हाला कशी मिळाली? कारण लहान भावाकडून तसं मार्गदर्शन प्रेरणा मिळत नसते, म्हणून म्हणतो इनडायरेक्टली तुम्हाला कशा प्रकारे मिळाली?
0: सर तो भाऊ नाही, माझा मित्र आहे तो. म्हणजे 2 वर्षाचं अंतर आहे आमच्यात, आणि 2 वर्ष काही जास्त अंतर नसतं आम्ही, त्यामुळे एका वयोगटाचं असल्यासारखंच आम्ही म्हणलेलो आहे. काय अशा काही गोष्टी असतात की ज्या तुम्ही ना मित्रांना शेअर करू शकता, नाही वडिलांना शेअर करू शकता. तर त्या सगळ्या गोष्टींना, म्हणजे पर्सनल जे काही फक्त रोजच्या अभ्यासात जे काही मला असं रोज अप्स अँड डाऊन्स आपण ज्याला म्हणतो, तर ते रोज येतात यूपीएससीच्या जर्नीमध्ये. तर तो कायम असायचा ऐकायला की दादा तू काही सांग, मी काही ऐकतो. ठीक आहे, तो यूपीएससी मधला नव्हता, पण त्याला एवढं कळत होतं की दादाची क्षमता आहे, दादा करेल. फक्त तो ऐकायचा. एक काळ असा असतो की आपल्याला फक्त ऐकणार लागतं कोणतरी. हे वॉज व्हेरी गुड लिसनर. मी जे काय सांगायचो ते म्हणजे एकदम बरं काही नाही ऐकायचं, आणि आमचं एवढंच म्हणायचं की काही होऊ दे, तुझं होणारच आहे. त्यामुळे तू कितीही टेन्शन तुला आत्ता आलं, उद्या जाईल, पण ते होणारच आहे. पण त्याचा जो विश्वास आहे नाही की अरे एवढा विश्वास कसा काय ठेवतो माझ्यावर की दादा तुझं होणारच आहे. आज नाही झालं प्रत्येक म्हणजे अवतीभोवती, म्हणजे हे जे पॉझिटिव्ह ॲटमॉस्फिअरमध्ये जे होतो ना मी, त्यात भावाचं विशेष रोल आहे. कारण का त्याने म्हणजे खूप वाईट फेस बघितलेला आहे माझा की मी आता आई वडिलांसमोर रडू नाही शकत, मी घरातला मोठा मुलगा आहे. मित्रांसमोर तर कधीच रडलो नाही, तर ते तर फारच वेगळं आहे. मी भावासमोर रडलेलो पण आहे, पण मोठ्या भावासांना जरा प्रॉब्लेम वाटायचं की याला आपण लहान भावासमोर कसंही करू शकतो. पण त्यांना तेवढं एक कम्फर्टची एक ती स्पेस आमच्यामध्ये होती. मी त्याच्यासमोर म्हणजे किती वेळा रडलेलो आहे की नाही यार नाही होत देऊ का सोडून, पण तरी तो त्याने खंबीरपणे उभं राहायचं. आता काहीही होऊ दे, आपल्याला हेच करायचं आहे, तू हेच कर. आता त्याला जॉब लागला, म्हटलं तुला काही जॉबची अडचण नाही. त्यांनी जे म्हणजे जो विश्वास दाखवलेला आहे माझ्यावर वाईट काळामध्ये, त्यासाठी तो म्हणजे त्याचा रोल खूप जास्त महत्वाचा आहे.
1: सर आजच्या काळामध्ये अनेक तरुण यूपीएससीचे स्वप्न पाहत आहेत, त्यांना तयारी सुरू करण्यापूर्वी कोणत्या 3 गोष्टी तुम्ही नक्की सांगाल?
0: सर पहिली गोष्ट जी तुम्ही कुठल्याही स्तरावर जर ठरवत असाल की यूपीएससीचं, म्हणजे तुम्ही कॉलेजमध्ये असाल किंवा झालेलं असाल तुमचं, जर तुम्ही ठरवत असाल की मला यूपीएससी करायचं, तर पहिली गोष्ट आहे आत्मपरीक्षण, की तुम्ही ह्या परीक्षेसाठी कॅपेबल आहात की नाही. कारण की जसं मी मागे सांगितलं, ही परीक्षा पण जास्त गोष्टी डिमांड करते तुमच्याकडून. ही परीक्षा बुद्धिमत्तेची चाचणी नाही, पण ही तितकंच खरं आहे की बुद्धिमान नसाल तर ही परीक्षा क्लिअरही नाही करू शकणार. म्हणजे ही फॅक्ट आहे. दरवर्षी 1000 लोक जे सिलेक्ट होतात, मी आता खूप लोकांना भेटलो या काळात, एकही तुम्हाला कमी बुद्धीचा माणूस भेटणार नाही, शक्यच नाही. पण जे काही बुद्धिमान आहेत ते सगळे सिलेक्ट होतील का? तर तेही नाही. मग ती पहिली गोष्ट, तुम्ही बुद्धिमान तर पाहिजेच, परंतु तुमची कष्ट करायची तयारी पाहिजे. कष्ट म्हणजे मानसिक कष्ट, कॅपेबिलिटी, ही परीक्षा क्लिअर करायची. दुसरी गोष्ट आहे तुमच्या कुटुंबाची तयारी. कारण कसं आहे, जसं माझ्या बाबतीत झालं आणि असे अनेक लोकांच्या बाबतीत होतं, म्हणजे यूपीएससीचं स्टॅटिस्टिक्स पण असं सांगतं की मेजॉरिटी जनता ही 4th अटेम्प्टमध्ये क्लिअर होते. पहिल्या अटेम्प्टमध्ये फक्त 10%पेक्षा कमी, 8-10% लोक फक्त फर्स्ट अटेम्प्टमध्ये क्लिअर करतात. जनरल कॅटेगरीला 6 अटेम्प्ट असतात. म्हणजे एकूण तुमची साधारण 3-4 वर्ष द्यायची तुमची तयारी पाहिजे. 3-4 वर्ष काहीही न कमवता आई वडिलांची तयारी पाहिजे की तुम्हाला तोपर्यंत ते फायनान्शियली सस्टेन करू शकतील. ती सगळ्यात मोठी. मग नंतर पैसे कमी पडतात, मग दुसरं काहीतरी कारणाने तुम्हाला हे करावं लागतं. कारण पैसे लागतात त्या तयारीला, खरंच पैसे लागतात. जर क्लास वगैरे केला तर खूप जास्त, क्लास नाही केला तरी चांगले पैसे लागतात. तर ती तयारी पाहिजे. ह्या 2 गोष्टी मला मुख्यत्वे अशा वाटतात की हे पाहिजेतच यूपीएससी करायच्या आधी तुमच्या.
1: सर तुम्ही आता सांगितलं की बुद्धिमत्ता गरजेची आहे, तर यशस्वी होण्यासाठी बुद्धिमत्ता महत्वाची की सातत्यपूर्ण मेहनत महत्वाची?
0: सर खरं तर दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत, पण जर मला यातली एक निवडायची असेल तर मी कधीही मेहनतच निवडणार, कधीही. कारण का बुद्धिमान माणसाने जर कष्ट नाही घेतले, म्हणजे त्याच्यावर काम नाही केलं ना स्वतःवर,

0: तर त्याच्या आयुष्यात म्हणजे अयशस्वी होण्याची शक्यता खूप जास्त आहे. पण मेहनती माणूस कधीच आयुष्यात अयशस्वी होऊ शकत. म्हणजे मेहनतीची ती गोष्ट एक चांगली की तुम्ही म्हणजे टाकलं ना इनपुट, एफर्ट घेतलं ना, त्याचा रिझल्ट येतो. त्यामुळं बुद्धिमत्ता गरजेचीच आहे. पण म्हणून त्याचा अर्थ असा नाही की तुम्हाला गोष्टी सहजासहजी मिळतील. ती गरज आहे, पण त्यासाठी सातत्य म्हणजे भयंकर जास्त गरजेचं आहे.
1: सर, तुम्ही 2020 पासून या क्षेत्राकडे वळलात, तर तुमच्या संपूर्ण प्रवासाकडे मागे वळून पाहिल्यानंतर स्वतःला कोणत्या एका गोष्टीसाठी सर्वाधिक धन्यवाद द्यावा असं वाटतं तुम्हाला?
0: स्वतःला धन्यवाद देण्यापेक्षा मी माझ्या कुटुंबाचाच ऋणी अखंड. कारण का, जर आई वडील भाऊ नसतात तर मी हे काहीच करू शकलो नसतो. कारण का, जेव्हा जेव्हा मी फेल झालेलो या एक्झाम मध्ये तेव्हा तेव्हा त्यांनी जो विश्वास दाखवलेला आहे. आई रडत होती पण तरी तिने विश्वास ठेवत होती. आणि त्यांच्यामुळेच मी म्हणत होतो मी दुसरं काहीतरी करतो. ते म्हणजे नाही, हेच करायचं. मग त्यामुळे स्वतःला धन्यवाद देण्यासारखं काहीच नाही. मला जे काय आहे ते कुटुंबालाच आहे.
1: तर शेवटी जाता जाता, यूपीएससीचे स्वप्न पाहणारे आपले बरेचसे विद्यार्थी आहेत, तर या सर्वांसाठी तुम्ही काय प्रेरणादायी संदेश द्याल?
0: जे लोक यूपीएससीचं ऍज अ करिअर म्हणून विचार करतात त्यांना मला एक गोष्ट सांगायची की जर तुम्ही शाळेमध्ये असाल आणि जर तुम्हाला वाटत असेल की प्रशासनात वगैरे जावं, तर आत्ताची एक गोष्ट आहे की ती म्हणजे क्युरियस राहा कायम. इंटरनेटच्या काळात काय झालंय की आपण ना म्हणजे माहिती एवढं सहजासहजी उपलब्ध आहे ना की आता आपण ऍक्टिव्हली कुठली गोष्ट शोधत नाही. त्यामुळे क्युरिओसिटी मला वाटतं खूप जास्त इम्पॉर्टंट गुण आहे की ज्याच्यामुळे ना तुम्ही सगळ्या गोष्टीची माहिती घेऊ शकता. हे शालेय आणि एक महाविद्यालय जीवनामध्ये. आणि अजून एक त्या पलीकडे की स्वतःला ना असं बंदिस्त ठेवू नका कुठल्याच की मला तर मला यूपीएससी करायचंय तर मग मला कॉलेजच्या अभ्यासक्रमाशी देणं घेणं नाही, असं नसलं पाहिजे. कॉलेजच्या अभ्यासक्रमावरच तुमचं यूपीएससीचं सगळं जे काय ते करिअर बिल्ड होणार आहे. त्यामुळे भले तुमचं यूपीएससी एम असेल तरी हे विसरू नका की जे पण शिक्षण घेताल ते म्हणजे प्रामाणिकपणे घ्या, त्यासाठी कष्ट करा. आणि स्वतःच्या म्हणजे तुमच्या मेंदूच्या खिडक्यात ना कायम उघडा ठेवा. त्यासाठी एक बेसिक म्हणजे जे मी असं प्रत्येकाला सांगतो ते म्हणजे दररोज न चुकता वर्तमानपत्र वाचा. बाकी काही नाही केलं तर चालेल, मोबाईल नसेल तर काही बिघडणार नाही तुमचं. पण जर न्यूज पेपर नाही वाचला तर आयुष्यात म्हणजे लॉंग टाइम नुकसान जास्त होईल. त्यामुळे ह्याच गोष्टी क्युरियस राहा आणि वर्तमानपत्र वाचा.
1: सर, तुम्ही अगदी बालपणापासून तुमचं शालेय शिक्षण कॉलेजमधील जीएस आणि अभ्यासाचं अगदी दिलखुलास मनमोकळेपणानं गप्पा मारल्यात, इथपर्यंत प्रवास सांगितला, याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुम्हाला भावी आयुष्याबद्दल आणि प्रशासकीय सेवेबद्दल खूप खूप शुभेच्छा. सर,
0: आपणही मला एवढ्या मनमोकळेपणाने संवाद साधायची संधी दिली त्याबद्दल आकाशवाणी कोल्हापूरचा मी मनापासून धन्यवाद मानतो.
1: धन्यवाद.
2: आताच आपण यूपीएससी परीक्षेतील आयएफएस मध्ये देशातल्या 30व्या रँक वर निवड झालेल्या डॉक्टर ओंकार फडतरे यांच्या डॉक्टर दीपक ठमके यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा आणि शेवटचा आपण ऐकला. तर फ्रेंड्स, डॉक्टर ओंकार यांचा हा प्रवास तुम्हाला नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे.

युववाणी निर्मिती सहाय्य दिव्या अष्टपुत्रे सादर करते डॉक्टर दीपक ठमके. आज आपण इथंच थांबूया, पुन्हा भेटणारच आहोत आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित युववाणीच्या पुढच्या भागात. तोपर्यंत बाय. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

आता आपण ऐकलात कार्यक्रम युवावाणी प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:57 झाले आहेत. ठीक 6 आपण ऐकणार आहोत हिंदी बातम्या. 6:05 ऐकणार आहोत इंग्लिश बातम्या. दोन्ही बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6:10 झालेत. आता ऐकूया मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार.

रेखानी लाल काळा काक्यानी कर्नाटकी कशी दामी काढीला हात न गलाहू माझ्या

आताच आपण ऐकलत मराठा तितू का मेळा बाबा या चित्रपटातून आशा भोसले यांनी गायलेलं आनंद घन यांनी संगीतबद्ध केलेलं शांता शेळके यांचं गीत. यानंतर ऐकूया नटरंग या चित्रपटातून बेला शेंडे यांनी गायलेलं गुरु ठाकूर यांचे शब्द अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत.

0: नमस्तेबाल मित्रांनो, आजच्या गम्मत जम्मत या कार्यक्रमात मी मदालसा ताई तुमचं स्वागत करते. आणि मित्रांनो, आजचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती आहे. मित्रांनो, मला माहिती आहे तुम्हाला पावसात नाचायला, खेळायला आणि भिजायला खूप आवडतं, हो ना? मग आजचा हा कार्यक्रम तुम्हाला असाच पावसात चिंब भिजण्याचा आनंद देणारा कार्यक्रम आहे. आणि हा कार्यक्रम तुमच्यासाठी घेऊन आले आहेत केरलिया समाजम्स न्यू इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी.
1: माझ्या सर्व बालमित्र मैत्रिणींना श्रेया सोनटक्केचा मनपूर्वक नमस्कार. आम्ही केरलिया समाजम्स न्यू इंग्लिश हायस्कूलचे विद्यार्थी आपल्या भेटीला घेऊन आलो आहोत पावसाच्या सरी आनंदाच्या घागरी हा छोटासा संगीत कार्यक्रम. पाऊस हा सगळ्यांनाच आवडतो. पावसाचं निरागस स्वागत, चिमणीची गोड चिवचिव, आनंदाच्या सरी आणि निसर्गाच्या मनोहरी छटा उलगडणारी ही गाणे आम्ही तुमच्यासाठी सादर करायला आलो आहोत. तर सुरुवात करूया पावसाशी मैत्री करणाऱ्या गोडशा बालगीताने. पावसा पावसा येतोस का हे गीत सादर करणारे विद्यार्थी आहेत अक्षरा गोरे, शिवांश बिरादार, राजवंश गायकवाड, गार्गी पाठक, वैद्य गायकवाड आणि काव्या कुलकर्णी यांना तबल्याची साथ केली आहे कौस्तुभ चांदणीकर यांनी, तर हार्मोनियमची साथ लाभली आहे समृद्धी कुलकर्णीची. तर ऐकूया बालगीत पावसा पावसा.

पावसाच्या सरींनी मन प्रसन्न झालं की अंगणात पक्ष्यांची चिवचिवाही अधिकच गोड वाटते. निसर्गाशी मैत्री आणि प्रत्येक जीवावर प्रेम करण्याचा सुंदर संदेश देणारं यानंतरचं गीत चिवचिव चिवचिव चिमणी. यातील सहभागी विद्यार्थी आहेत श्रीपाद मुदलियार, कल्याणी कुलकर्णी, शुभ्रा देशमुख, कस्तुरी चामणीकर आणि समृद्धी कुलकर्णी. तबल्याची साथ केली आहे श्लोक भाग्यवंत याने आणि हार्मोनियमची साथ केली आहे समृद्धी कुलकर्णी हिने. ऐकूया गीत चिवचिव चिवचिव चिमणी.

0: पाऊस म्हणजे केवळ पाणी नाही, तो आनंद आहे, तो निसर्गाने दिलेला उत्सव आहे. कधी कधी पावसाची वाट पाहणं हाही एक सुंदर आनंद असतो. चला तर मग ऐकूया पाऊस आणि एका निरागस मुलीमधला हा गोड संवाद, आणि त्यानंतर अनुभवूया आनंदाच्या सरी बरसवणारं हे गाणं पाऊस आनंदी आनंद.
1: पावसा, ए पावसा, येतोस?
2: हो

0: येतो ना, थोडी वाट बघ.
1: चालेल, आवडेल मला.
0: काय
1: तुझी वाट पाहायला? नक्की येशील ना?
0: हो तर काय करशील मी आलो तर?
1: चिंब भिजेन, गिरक्या सुद्धा घेईन, तुझं गोड गाणं गाईन.
0: असं म्हणतेस? हा आलो.
1: तुला मी सांगितलं ना तू आलास की मी चिंब भिजेन, गिरक्या घेईन. हे बघ, भिजले मी चिंब, घेतल्या मी गिरक्या, आणि आता गाते. ऐकतोयस ना?
0: हो हो ऐकतोय.

पावसाच्या सरी जेव्हा निसर्गाचं प्रेम घेऊन येतात तेव्हा प्रत्येक थेंब, प्रत्येक वाट आणि प्रत्येक क्षण सुंदर होऊन जातो. एवढा सुंदर की वाटतं पावसाने वरात काढली की काय. तर ऐकूया ही एक सुंदर रचना, तुझ्या घरात तुझ्या दारात.

पाऊस जेव्हा धरतीला भेटायला येतो तेव्हा ती भेट फक्त ऋतूची राहत नाही तर ती निसर्गाच्या सुंदर भेटीची गोष्ट बनते. आभाळातून बरसणारा पाऊस जणू सजल होऊन येतो आणि हिरव्या शालूने नटलेली धरती त्याच्या स्वागतासाठी सजणी बनून उभी राहते. या सुंदर भेटीत सरींचं तोरण, फुलांचा सडा आणि आनंदाची चाहूल आपोआपच दाटून येते. या निसर्गरम्य भावविश्वाला सुरांची सुंदर साथ लाभलेल्या आणखी एका सुरेल गीताने आपण निरोप घेऊया.

बालमित्र मैत्रिणींनो, पावसाच्या सरींनी जसं धरतीला नवं चैतन्य मिळतं तसंच संगीतही आपल्या मनाला नवा उत्साह देतं. आमच्या छोट्याशा संगीत प्रवासाला आपण दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल मनपूर्वक धन्यवाद. या कार्यक्रमात गायन आणि वादन सादर केलं आमच्या केरलिया समाजम स्नेह इंग्लिश हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी. आकाशवाणीचे आणि सर्व बाल मित्र मैत्रिणींचे आम्ही ऋणी आहोत. पुन्हा भेटू अशाच एका सुरेल कार्यक्रमात. तोपर्यंत आमचा सगळ्यांचा नमस्कार.

मग काय मित्रांनो, पावसाच्या सरी आनंदाच्या खागरी हा केरलिया समाजम्स न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला कार्यक्रम तुम्ही ऐकलात. आणि खरंच पावसात चिंब भिजल्याचा आनंद मिळाला ना तुम्हाला? मित्रांनो, या कार्यक्रमातली गीतं लिहिली आणि संगीतबद्ध केली होती या विद्यार्थ्यांच्या शिक्षिका वैशाली काळे यांनी. मित्रांनो, आजचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती. बरे तर मग मित्रांनो, सादरकर्ते नयन पवार यांच्यासह आज इथेच मी तुमचा निरोप घेते. पुन्हा आपण भेटणारच आहोत नवीन कार्यक्रमात. तोपर्यंत मदालसा कानडेचा नमस्ते.

0: आज आज आपण ऐकलात बालदोस्तांसाठी कार्यक्रम गंमत जम्मत. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. ठीक 7 वाजता आपण ऐकणार आहोत प्रादेशिक बातम्या. तत्पूर्वी ऐकूया काही संदेश.
1: श्रोते हो, रविवारी 16 ऑगस्टला दुपारी 12 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका. ज्ञान भारतम मिशन या उपक्रमाअंतर्गत हस्तलिखितांचं डिजिटायझेशन याविषयी प्रियांका मुजुमदार भिडे यांची मुलाखत आणि श्रावण महिन्यानिमित्त विशेष कार्यक्रम आला श्रावण महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR ऍपवर.
2: निसर्ग रक्षणासाठी आपण काय काय करू शकतो? ओल्या कचऱ्याचं खत, प्लास्टिकचा कमी वापर, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर, आणखी काय काय करता येईल, अशा काही स्वतः केलेल्या प्रयोगांविषयी सांगणार आहे राजश्री कुलकर्णी.
3: लहान असताना आजीने उठणं किंवा मसुराची डाळीचं पीठ आणि साय अशा पद्धतीने आम्ही सगळेच जण घरातले वापरत होतो. आणि लेटेस्ट म्हणाल तर योग आणि निसर्गोपचाराचा डिप्लोमा मी केला आणि तेव्हा निसर्गाशी जवळीक किंवा निसर्गोपचार किंवा निसर्ग हा कशा पद्धतीने आपल्याला हील करू शकतो तीच एक आपली आरोग्याची गुरुकिल्ली आहे. खरं तर आपलं डाएट, निसर्ग, त्याच्यातून मिळणारी शांतता, मनस्वास्थ्य हे सर्वात महत्वाचं.
2: शाश्वत जीवनशैली ही राजश्री कुलकर्णी यांची मुलाखत आणि सुचित्रा साठे यांचं मनोगत स्वातंत्र्य अवश्य ऐका सोमवारी 17 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍप वरही.
0: आता ऐकूया एक निवेदन. शेतकरी बांधवांनो, शेतीशी निगडीत प्रश्नांची थेट उत्तरे मिळवण्याची सुवर्ण संधी घेऊन येत आहोत. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित हॅलो फार्मर्स या थेट फोन इन कार्यक्रमातून सोमवार दिनांक 17 ऑगस्ट 2026 संध्याकाळी 7:30 वाजता भारतीय अन्न तंत्रज्ञान 1947 ते आजपर्यंत या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत अन्न तंत्रज्ञ श्री भूषण येंगडे. तुमचे प्रश्न थेट तज्ज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245151434 आणि 45151435 या क्रमांकांवर फोन करा. हॅलो फार्मर्स सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता 100.1 MHz FM गोल्ड तसेच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर. चला संवाद साधूया, शेती अधिक सक्षम बनवूया.

0: मिळाली, नोकरी मिळाली.
1: अरे वा, अभिनंदन. आता भरपूर शॉपिंग.
0: हो ताई, नवीन मोबाईल, जीन्स, जॅकेट.
1: थांबा राजपुत्र, पगारा आधीच खर्च.
0: इन्स्टंट कर्ज हे मिळतं ना.
1: आधी बजेट बनवायला शिक, मग खर्च कर.
0: पण ताई,
1: हे बघ, कमाईचा एक भाग नेहमी वाचवायला हवा. पण पार्टी देण्यापासून वाचणार नाहीस तू.
0: हो ताई, पार्टी माझी, बजेट तुझं.
2: आर्थिक म्हणते,
3: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.
4: अवकाळी पाऊस, वादळ वाऱ्याची चिंता विसरून जा. पीक विमा काढा हो, सुरक्षा कवच.

0: फसल बीमा योजना से करीब 2 लाख करोड़ रुपए क्लेम के रूप में किसानों को मिले।
1: मी काका सुमूर्ती शिंदे, त्यामुळे मला हे पीक विमाचा अनुदान रक्कम 1,38,000 रुपये मिळाले आहे। तर काही गोष्टींमुळे येत असतं, त्यासाठी शेतकऱ्याने विमा याचा लाभ, शासनाच्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे, त्यामुळे शेतकरी समृद्ध होऊ शकेल।
2: खरीफ पीक विम्यासाठी लवकरच नोंदणी करा।
3: बँक शाखा, विमा कंपनी, कृषी ऋण समिती, जनसेवा केंद्राशी संपर्क करा।
4: पीक विमा संबंधित अधिक माहितीसाठी हेल्पलाईन नंबर 1444 वर कॉल करा।
5: पीक विमा काढा हो, सुरक्षा कवच मिळवा हो।
6: मोदी हर परिवार को घर में बिजली बनाकर वही बिजली बेचकर कमाई का एक और साधन देना चाहता है।
7: भारताच्या पंतप्रधानांनी भारतात ज्या सौर क्रांतीची सुरुवात केली होती त्याचा परिणाम आता दिसायला लागलाय। भारतात 1,30,00,000 अधिक कुटुंबांच्या छतांवर सोलर पॅनल बसले। तुम्हीही या ऊर्जा क्रांतीचा भाग बना। पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा। pmsuryaghar.gov.in

आकाशवाणी मुंबई उमा रायकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाची विदेशी मालमत्ता प्रकटीकरण योजना आजपासून लागू. पालघरमध्ये नालासोपारा इथं 11 जणांना अन्नातून विषबाधा. आणि श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवसअखेर भारताच्या पहिल्या डावात 9 बाद 460 धावा. माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या 8व्या पुण्यतिथीनिमित्त आज देशानं त्यांना आदरांजली वाहिली. नवी दिल्लीत सदैव अटल या त्यांच्या समाधीस्थळी आज सकाळी सर्वधर्मीय प्रार्थना सभा झाली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह सर्व प्रमुख नेत्यांनी अटलजींच्या समाधीवर पुष्पांजली अर्पण केली. अटलजींनी आपलं सर्व आयुष्य देशसेवेसाठी समर्पित केलं. त्यांच्या सक्षम नेतृत्वानं आपल्या देशाला अधिक मजबूत बनवलं अशा शब्दात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहिली आहे. राजस्थानात चित्तोडगड इथं अटल बिहारी वाजपेयी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं. अजातशत्रू म्हणून ओळखले जाणाऱ्या वाजपेयी यांनी दीर्घकाळ विरोधी पक्षात काम केलं, परंतु कधीही आपल्या तत्वांशी तडजोड केली नाही असं ते म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही वाजपेयी यांना आदरांजली वाहिली आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ CBDT विदेशी मालमत्ता असलेल्या लहान करदात्यांसाठी विदेशी मालमत्ता प्रकटीकरण योजना नियम 2026 अधिसूचित केले आहेत. या योजनेअंतर्गत पात्र करदाते विहित कर किंवा शुल्क भरून काही अघोषित विदेशी मालमत्ता किंवा विदेशी उत्पन्न घोषित करू शकतील. ही योजना आजपासून लागू झाली आहे. घोषणापत्र दाखल करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर आहे. त्या तारखेनंतर कोणतेही घोषणापत्र दाखल करण्याची आवश्यकता राहणार नाही. ही एक वेळची ऐच्छिक प्रकटीकरण योजना आहे. अभियंत्यांनी केवळ रोजगार शोधण्यापेक्षा इतरांसाठी संधी आणि नोकऱ्या निर्माण होतील असं तंत्रज्ञान उद्योग आणि संस्था स्थापन कराव्यात असं राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी म्हटलं आहे. COEP अर्थात पुणे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. शासकीय निधी आणि खासगी कंपन्यांच्या मदतीने COEPच्या परिसरात 400 विद्यार्थिनी क्षमतेचं वसतिगृह बांधण्याची तसंच आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थिनींसाठी कमवा आणि शिका योजना सुरू करण्याची घोषणा उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केली. दीक्षांत समारंभात पदवीच्या 889 आणि पदव्युत्तर पदवीच्या 582 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली, तर पदवीच्या 10 विद्यार्थ्यांना आणि पदव्युत्तर पदवीच्या 25 विद्यार्थ्यांना सुवर्णपदकं प्रदान करण्यात आली. गरीब रुग्णांच्या अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी शासकीय योजनेतील निधीपेक्षा जास्त खर्च येत असेल तर तो कॉर्पस फंडातून उपलब्ध करून द्यावा असे निर्देश मंत्रालयातल्या बैठकीत सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिले आहेत. कोल्हापुरात गारगोटी इथं रुबी हॉल क्लिनिकच्या माध्यमातून सुसज्ज डायग्नोस्टिक सेंटर उभारण्याचं नियोजन असल्याचंही त्यांनी सांगितलं. दहीहंडी उत्सवाला युनेस्कोचं सांस्कृतिक वारसा प्रमाणपत्र मिळावं याकरता राज्य सरकार प्रयत्न करणार असल्याचं सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी सांगितलंय. दही

दहीहंडी सणाच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईत परळ इथं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. दहीहंडी आयोजक, पथकं आणि इतर संबंधित या कार्यक्रमाला उपस्थित होते. हा सण साजरा करताना गोविंदांच्या सुरक्षेची तसंच पादचाऱ्यांना आणि सर्वसामान्यांना त्रास होऊ नये याची काळजी घ्यावी, तसंच वाहतुकीच्या नियमांचं पालन करावं असं शेलार यांनी सांगितलं. मानवी मनोरे रचणाऱ्या गोविंदांना त्यांच्या कौशल्याचं दर्शन घडवण्यासाठी स्पेनमध्येही पाठवू असंही ते म्हणाले. गेली अनेक वर्ष स्पेनमधून गोविंदांचं पथक दहीहंडीत सहभागी होत आहे. एका सुगंधी वेलचीच्या जाहिरातीसाठी राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागानं अभिनेता शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना कारणं दाखवा नोटीस बजावली आहे. या जाहिरातीच्या आडून बंदी असलेला पान मसाला आणि तंबाखूजन्य उत्पादनांचा अप्रत्यक्ष प्रचार होत असल्याचा दावा विभागानं केला आहे. संबंधित वेलची उत्पादन हे त्याच नावाचं साधर्म्य असलेल्या पान मसाल्याशी संबंधित असल्यानं ग्राहकांची दिशाभूल होऊ शकते असं विभागानं म्हटलं आहे. या नोटिशीवर पुढच्या 15 दिवसात उत्तर देण्याचे निर्देश विभागाने दिले आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पालघर जिल्ह्यात नालासोपारा इथं काल रात्री एका वाढदिवसाच्या पार्टीत 11 जणांना अन्नामधून विषबाधा झाली. यापैकी 4 जणांची प्रकृती गंभीर असून 7 जणांवर उपचार सुरू आहेत. स्थानिक प्रशासन आणि अन्न आणि औषध प्रशासनानं वाढदिवसाचा केक ज्या बेकरीतून मागवला होता त्या बेकरीची चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलंय. भारतीय क्रिकेट संघाच्या श्रीलंका दौऱ्यात गॉल इथं सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात आज दुसऱ्या दिवसअखेर भारतानं पहिल्या डावात 9 बाद 460 धावा केल्या. कालच्या 2 बाद 288 धावांवरून आज दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाल्यानंतर ऋषभ पंत 39 धावांवर बाद झाला. काल जायबंदी झाल्यानं मैदान सोडावं लागलेला के एल राहुल पुन्हा फलंदाजीसाठी आला, मात्र कालच्या 77 धावांमध्ये फक्त 5 धावांची भर घालून तो बाद झाला. देवदत्त पडिक्कलनं 167 धावा केल्या. ध्रुव जुरेलनं 51 धावांचं योगदान दिलं. आजचा खेळ थांबला तेव्हा प्रसिद्ध कृष्णा 1 तर कुलदीप यादव 12 धावांवर खेळत होते. BWF जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेला उद्यापासून नवी दिल्लीत सुरुवात होत आहे. येत्या 23 ऑगस्टपर्यंत होणाऱ्या या स्पर्धेचं यजमानपद भारत दुसऱ्यांदा भूषवत आहे. या स्पर्धेत भारताकडून PV सिंधू, लक्ष्य सेन, आयुष शेट्टी, सात्विक साईराज रांकी रेड्डी, चिराग शेट्टी, ट्रिसा जॉली, गायत्री गोपीचंद, ध्रुव कपिला, तनिषा क्रास्टो हे खेळाडू उतरणार आहेत. गुजरातमध्ये अहमदाबाद इथं आज झालेल्या 18 वर्षांखालील फिबा आशिया चषक बास्केटबॉल स्पर्धेत चीनने कतारचा 118-66 असा पराभव केला. या स्पर्धेत आज भारताचा सामना दक्षिण कोरियाशी होणार आहे. संध्याकाळी 7:30 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री त्र्यंबकेश्वर महादेव मंदिरात श्रावण महिन्यानिमित्त आज मध्यरात्रीपासून महापरीक्षणा अर्थात प्रदक्षिणेला सुरुवात होत आहे. यासाठी राज्यभरातून भाविकांचं आगमन होत असून राज्य परिवहन महामंडळानं खास बसेसची सोय केली आहे. त्र्यंबकेश्वर मार्गे जाणारी खासगी वाहतूक जव्हार मार्गे वळवण्यात आली आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत बलिदान देणाऱ्या 106 हुतात्म्यांना महाराष्ट्र सरकारच्या नवीन प्रशासकीय इमारतीत कायमस्वरूपी स्थान दिलं जाणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी दिली आहे. या इमारतीवर त्यांची नावं ठळकपणे प्रदर्शित करावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचं त्यांनी सांगितलं. वाढवण बंदर प्रकल्पासाठी भूसंपादन प्रक्रियेत प्रशासकीय बदल करण्यात आले आहेत. डहाणू क्षेत्रातल्या भूसंपादनाची जबाबदारी सहाय्यक जिल्हाधिकारी विशाल खत्री यांच्याकडे तर पालघर क्षेत्रातली जबाबदारी उपविभागीय अधिकारी श्याम मदनूरकर यांच्याकडे देण्यात आली आहे. आतापर्यंत या प्रक्रियेत 341 हेक्टरपेक्षा जास्त जमिनीचा ताबा NHAIकडे सुपूर्द करण्यात आला आहे. प्रकल्पातले 1840 कोटी 35 लाख रुपयांचे दावे निकाली निघाले आहेत. त्यापैकी 596 कोटी 76 लाख रुपयांची रक्कम प्रत्यक्ष प्रकल्पग्रस्तांना वितरित केली गेली आहे. रत्नागिरी नगर परिषदेने आज आयोजित केलेल्या गणपती मूर्ती स्पर्धेत रत्नागिरी शहरासह ग्रामीण भागातल्या शाळांमधल्या 355 विद्यार्थ्यांनी भाग घेतला. या स्पर्धेत ईशान नेवरेकर यांनी पहिला, रुद्र गुरवने दुसरा तर ओम तोडणकरने तिसरा क्रमांक पटकावला. इतर 12 जणांना उत्तेजनार्थ पारितोषिकं देण्यात आली.
वाराणसीहून मुंबईला येणाऱ्या विमान

0: प्रवाशाकडच्या पिस्तुलातून चुकून गोळी झाडली जाण्याचा प्रकार आज वाराणसीच्या विमानतळावर घडला. या प्रवाशाने सोबत पिस्तूल असल्याची माहिती दिली होती. त्याची सुरक्षा तपासणी करत असताना चुकून एक गोळी पिस्तुलातून सुटली, त्यात दोन कर्मचाऱ्यांना जखमा झाल्या असं विमानतळ अधिकाऱ्यांनी सांगितलं. जखमी कर्मचाऱ्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हवामान. येत्या दोन दिवसात कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. या काळात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाची विदेशी मालमत्ता प्रकटीकरण योजना आजपासून लागू. पालघरमध्ये नालासोपारा इथं 11 जणांना अन्नातून विषबाधा. आणि श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवसाखेर भारताच्या पहिल्या डावात 9 बाद 460 धावा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: निसर्ग रक्षणासाठी आपण काय काय करू शकतो? ओल्या कचऱ्याचं खत, प्लास्टिकचा कमी वापर, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर, आणखी काय काय करता येईल, अशा काही स्वतः केलेल्या प्रयोगांविषयी सांगणार आहे राजश्री कुलकर्णी.
2: लहान असताना आजीने उठणं किंवा मसुराची डाळीचं पीठ आणि साय अशा पद्धतीने आम्ही सगळेच जण घरातले वापरत होतो. आणि लेटेस्ट म्हणाल तर योग आणि निसर्गोपचाराचा डिप्लोमा मी केला आणि तेव्हा निसर्गाशी जवळीक किंवा निसर्गोपचार किंवा निसर्ग हा कशा पद्धतीने आपल्याला हील करू शकतो तीच एक आपली आरोग्याची गुरुकिल्ली आहे. खरं तर आपलं डाएट, निसर्ग, त्याच्यातून मिळणारी शांतता, मनस्वास्थ्य हे सर्वात महत्वाचं.
1: शाश्वत जीवनशैली ही राजश्री कुलकर्णी यांची मुलाखत आणि सुचित्रा साठे यांचं मनोगत स्वातंत्र्य अवश्य ऐका सोमवारी 17 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍप वरही.
3: कालचं रेडिओवरचं नाटक ऐकलंस?
4: नाही रे, राहिलच बघ.
3: मग ऐकायचंय?
4: अरे पण होऊन गेलं ना, मग कसं काय?
3: अगं युट्यूब वर.
4: अरे वा, म्हणजे आता आकाशवाणी युट्यूब वरही आली.
3: तर आकाशवाणीचे उत्तमोत्तम संग्रह्य कार्यक्रम आता कधीही कुठेही कितीदाही ऐकता येणं शक्य झालंय. नभोनाट्य, भाषणं, मुलाखती, मालिका, ललितबंध आणि आणखीही बरंच काही.
4: हा हा हा, हे बघ मी शोधलं कालचं नाटक आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलवर.
3: तेव्हा श्रोतो आपणही भेट द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आकाशवाणी मुंबई युट्यूब चॅनल.
5: श्रोतेहो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवन मूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मा पण घडत गेलं.

जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास, असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वंदना।

0: श्रोते हो, आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित माझा आभार माझा शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात बुधवार दिनांक 19 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 7:30 वाजता खरीप पिकांवरील महत्वाचे रोग आणि त्यांचं व्यवस्थापन याविषयी डॉक्टर राजेश राठोड यांची गायत्री भरणकर यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका.
1: वनस्पतीच्या सामान्य वाढी विकास आणि शारीरिक क्रियांमध्ये दीर्घकाळ किंवा सतत होणारा असामान्य आणि हानिकारक बदल ज्यामुळे वनस्पतीच्या वाढीवर गुणवत्तेवर किंवा उत्पादनावर विपरीत परिणाम होतो त्याला वनस्पती रोग असे म्हटलं जाते.
0: सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.
2: लल्ला लल्ला.

0: ला ला ला ला।
1: हाय, मी शर्वरी।
2: नमस्कार, मी रोहित।
3: मी सुखदा।
1: आणि मी रेवा। आम्ही खूप मांडतो,
2: आम्ही चर्चा करतो,
3: आम्ही गप्पाही मारतो, आम्ही मजा मस्तीही करतो।
2: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यांनी बरं का? कारण
1: आपुलकी आधार
2: प्रत्येक मंगळवारी
3: दुपारी 12 वाजता
1: वनिता मंडळात
2: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर
3: आपुलकी या घरात।

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:07 झालेत. आता जाणून घेऊया वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष मध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन आपण काल मोठ्या उत्साहात साजरा केला. देशाच्या भूतकाळातल्या प्रगतीच्या आढाव्याबरोबरच देशाच्या भविष्याचा वेध घेण्याचा प्रयत्न केंद्र आणि राज्य सरकारांकडून करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केलेल्या आपल्या भाषणात राज्याला दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प सोडलाय. त्यासाठी त्यांनी विविध योजना मांडलेत. शेतकऱ्यांबरोबरच राज्याला औद्योगिक, शैक्षणिक आणि आर्थिक पातळीवर प्रगतीपथावर नेण्यावर त्यांनी आपल्या भाषणात भर दिला. महाराष्ट्र हे देशाचं ग्रोथ इंजिन आहे. राज्याचा आर्थिक विकास दर हा 8% पुढे आहे. त्याबरोबरच जिल्हास्तरीय ग्रोथ इंजिन ही संकल्पनाही त्यांनी मांडली. आर्थिक विकास दर गाठण्यासाठी डेटा सेंटर, आयटी यासह विविध पातळ्यांवर पायाभूत सुविधा उपलब्ध करून देऊन प्रगती साधण्याचं त्यांचं धोरण आहे. नदी जोड प्रकल्पाच्या माध्यमातून पाण्याचा प्रादेशिक असमतोल दूर करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. याबरोबरच महिलांना शेतकरी हा दर्जा देणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य ठरलंय. श्रोते हो, मुख्यमंत्र्यांनी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात मांडलेला दृष्टिकोन, त्यांची धोरणं आणि विविध योजना, डेटा सेंटर, आयटी हब आणि इतर मार्गाने आर्थिक विकास आणि रोजगार निर्मिती साधली जाणार आहे. याविषयी अधिक माहिती देत आहेत ज्येष्ठ पत्रकार नरेंद्र कुठेकर.
1: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या 80व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यात जे भाषण केलं त्याच्यामध्ये त्यांनी महाराष्ट्राचं जे विजन मांडलंय त्या विजन मांडताना त्यांनी एक मुख्य गोष्ट सांगितली, ती म्हणजे महाराष्ट्र हे ग्रोथ सेंटर होणार आहे. ग्रोथ सेंटर म्हणजे महाराष्ट्राचा जीडीपी हा नेहमीच उंचावत राहील. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी असं म्हणतात भारत हा महासत्ता होणार आहे, त्याच्यामध्ये सर्वाधिक मोठा वाटा जर कोणाचा असेल तो महाराष्ट्राचा असेल हे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. शिवाय मुख्यमंत्र्यांनी सर्वात महत्वाची गोष्ट यावेळेला विषद केली ती अशी की राज्य दुष्काळ मुक्त करण्याची योजना आणि संकल्प त्यांनी मांडलाय. म्हणजे ते बोलताना असं बोलले की मागील पिढीने दुष्काळ पाहिला पण येणारी जी पिढी आहे ज्याला आपण झेंझी आणि झी अल्फा म्हणतो या पिढीला दुष्काळ पाहायला मिळणार नाही आणि ही महाराष्ट्रासाठी खूप चांगली आणि समाधानकारक बाब आहे. आणि त्यासाठी त्यांनी जे जे उपक्रम राबवले म्हणजे जसं नदीजोड प्रकल्प असेल, जलशिवार योजना असेल त्यांनी मागच्या टर्ममध्ये पूर्ण केली होती आणि या योजनातून त्यांचा असा एक उद्देश आहे किंवा ध्येय आहे की संपूर्ण महाराष्ट्र हा दुष्काळमुक्त होईल. तिसरं म्हणजे त्यांनी जे त्यांच्या भाषणात सांगितलं ते म्हणजे आपल्या महाराष्ट्राने ऐतिहासिक अशी शेतकरी कर्जमुक्ती योजना लागू केली आणि त्याच्यातून सर्वाधिक शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळतोय. आपल्या भाषणामध्ये त्यांनी ते पण सांगितलं की महिलांना सर्वाधिक न्याय आणि त्यांची आर्थिक स्तर उंचावण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकार जे प्रयत्न करते त्या प्रयत्नांमध्ये महिलांना जो सर्वाधिक हक्क देता येईल जसं जमीन हक्क आहे किंवा विविध शासनांचा थेट लाभ महिलांना कसा मिळेल जसं लाडकी

0: पेन योजना आहे त्याचे थेट पैसे त्यांच्या हातावरती जमा होतात, अशा विविध योजना त्यांनी त्यांच्या भाषणातून विशद केल्या. आणि एकूणच आपले राज्य आणि आपला प्रत्येक जिल्हा हा कसा ग्रोथ इंजिन होईल, म्हणजे ग्रोथ महाराष्ट्राला जर ग्रोथ सेंटर बनवायचं असेल तर त्याचा प्रत्येक जिल्हा हा त्याचं ग्रोथ इंजिन बनायला पाहिजे, तर त्याचं त्यांनी एक विषद केलं. आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की जवळपास महाराष्ट्रातल्या 13 जिल्ह्यांनी हे ध्येय पूर्ण केलंय आणि उर्वरित जिल्ह्यांचं जे ध्येय आहे ते पूर्णत्वाकडे जाते. तसंच जेवढी काही थेट परकीय गुंतवणूक आपल्या महाराष्ट्रामध्ये येते ती फक्त एका जिल्ह्यापुरती केंद्रित न राहता सर्व जिल्ह्यांमध्ये ती परदेशी गुंतवणूक कशा कशा मार्गाने येईल, कोणते कोणते हब्स त्या त्या जिल्ह्यामध्ये त्या त्या जिल्ह्याच्या असलेल्या भौगोलिक परिस्थितीनुसार करता येतील आणि त्यानुसार प्रत्येक जिल्ह्याचा विकास कसा होईल याच्यासाठी त्यांनी एक विजन तयार केलेला आहे. शिवाय प्रत्येक जिल्ह्यामध्ये आयटी आणि टेक्नॉलॉजीचं कसं केंद्र तयार करता येईल, डाटा सेंटर कसा तयार करता येईल, कारण त्या योगे प्रत्येक जिल्ह्यातली रोजगार निर्मिती होणार आहे. महाराष्ट्र कशा पद्धतीने ग्रोथ सेंटर असेल, कारण आपण पूर्वीपासून म्हणतो की देशाचा गाडा हा नेहमी महाराष्ट्राने आखला आहे, तर आता जर आपण महाराष्ट्राचा विकास बघितला किंवा महाराष्ट्राचा जीडीपी दर बघितला तर तो देशात सर्वाधिक जास्त महाराष्ट्राचा विकास दर आहे आणि त्या योगे मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणामध्ये हे गोष्ट विशद केलेली आहे.
1: श्रोते हो, भविष्यातल्या विविध योजनांबद्दल सांगताना मुख्यमंत्र्यांनी आजच्या प्रश्नांनाही तितकंच महत्व दिलंय. शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या कर्जाच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारनं शेतकऱ्यांना ऐतिहासिक कर्जमुक्ती योजना दिली आहे. ही योजना आणि त्यामुळे शेतकऱ्यांना मिळणारा लाभ याविषयी कुठेकर यांनी माहिती दिली.
0: महाराष्ट्र सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली, ज्यामागे शेतकऱ्यांना अधिकाधिक कर्ज योजनेचा लाभ कसा देता येईल. आणि ही कर्जमाफी करत असताना इतकी वर्ष म्हटलं जायचं होतं की कर्जमाफी देणार आणि ती कर्जमाफी कशी होणार, कधी होणार, पण यावेळेला सरकारने अतिशय योग्य पद्धतीने म्हणजे शेवटच्या शेतकऱ्यालाही त्या कर्जमाफीचा लाभ मिळेल अशी ही योजना मुळात ड्राफ्ट केलेली आहे. आणि या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना जवळपास 2 लाखांपर्यंत पीक कर्ज माफ करण्यात येणार आहे आणि त्याच्यातून जवळपास 48,000 कोटी रुपयांची कृषी वीज बिलाची जी थकबाकी होती ती थकबाकी पण माफ केली. म्हणजे जो काही छोटा मोठा शेतकरी आहे त्याला त्या कर्जमाफीतून दिलासा मिळालाय. आणि दुसरं म्हणजे त्याच्या ज्या विजेचं बिल होतं, कारण विजेच्या बिलाची पण शेतकऱ्यांची मागणी होती, त्याच्यासाठी एक वेगळी रक्कम काढून जवळपास 48,000 कोटी शेतकऱ्यांना दिलेले आहेत. आता हे सगळं करत असताना त्यांनी आणखीन एक गोष्ट केली, जे ज्यांनी बँकांना आधीच निर्देश दिलेले आहेत ते निर्देश असे आहेत की नवीन कर्ज घेण्याचा जो मार्ग आहे तो त्यांनी मोकळा केला. म्हणजे शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर जर जुनं कर्ज असेल तर त्याची कर्जाची थकबाकी सरकार देणार आणि त्याचा सातबारा कोरा झाल्यानंतर त्याला नवीन कर्ज मिळणार. या प्रोसेसमध्ये थोडासा वेळ लागत होता, कर्ज थकल्यामुळे शेतकऱ्यांना नवीन हंगामासाठी कर्ज देणं बंद केलं जात होतं बँकांकडनं. पण आताच्या कर्जमाफीमध्ये शेतकऱ्यांना एक की थेट रक्कम त्यांच्या खात्यात जाणार, दोन की बँकांना त्यांनी निर्देश दिले की ज्या शेतकऱ्याचं कर्ज 50,000 पर्यंत आहे किंवा ज्यांनी नियमित कर्ज भरलेलं आहे याच्या थकबाकी भरलेली आहे अशा शेतकऱ्यांचं कुठलंही जुनं कर्ज तुम्ही ठेवू नका. आणि अशा सर्व शेतकऱ्यांचं जे बँकेचं आपण ज्याला पासबुक म्हणतो ते कसं कोरं करता येईल, म्हणजे आपण म्हणतो ना सातबारा कोरा केला, तर तो सातबारा कोरा कसा करता येईल, शेतकऱ्यांना नवीन कसं करता येईल अशी ही योजना मुळात ड्राफ्ट केलेली आहे.
1: शेवटी हो, राज्याला दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलाय, त्याची नेमकी योजना कशी असेल आणि त्याला लागणारा कालावधी, त्याची व्याप्ती, त्यामधून सुटणारा पाण्याचा प्रश्न आणि विकासाची संधी याविषयी ज्येष्ठ पत्रकार नरेंद्र कोठेकर यांनी माहिती दिली.
0: मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणामध्ये एक सर्वाधिक चांगली आणि ऐतिहासिक अशी बाब मांडलेली आहे, ती म्हणजे महाराष्ट्र राज्याला संपूर्णतः दुष्काळमुक्त करणं. म्हणजे ते बोलताना असं बोलले की या पिढीने किंवा मागील पिढीने दुष्काळ पाहिलाय, येणारी पिढी जेन जी, झेन, अल्फा या ज्या पिढी आहेत त्या दुष्काळ पाहणार नाही. तर त्यांनी पूर्ण जे जिल्हे आहेत ते कायमस्वरूपी दुष्काळमुक्त कसे करता येतील त्याचा एक प्रोजेक्ट, म्हणजे ज्याला आपण प्रकल्प म्हणू, प्रकल्प म्हणजे नदीजोड प्रकल्प, हा नदीजोड प्रकल्पांमध्ये ज्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत, सह्याद्री रांगा ज्या आहेत, त्यातून वाहणाऱ्या नद्या ज्यांचं पाणी समुद्राला मिळतं ते सर्व पाणी वेगळ्या प्रकल्पातून लिफ्ट करायचं आणि बोगद्यांद्वारे गोदावरी खोरं असेल उत्तर महाराष्ट्रातलं किंवा मराठवाडा ह्या ठिकाणींच्या धरणांमध्ये नेऊन टाकायचं, जेणेकरून इथे जी कायमस्वरूपी जी दुष्काळी तालुके आहेत त्या दुष्काळी तालुक्यांना त्यांचं पिण्याचं पाणी, शेतीचं पाणी मिळू शकेल. दुसरं म्हणजे विदर्भातल्या पाण्याचा जो ताण आहे, आतापर्यंत आपण म्हणत होतो की विदर्भामध्ये पाण्याचा अनुशेष खूप मोठा आहे, तर त्यासाठी म्हणून वैनगंगा आणि नळगंगा जोड नदीजोड प्रकल्प आहेत असे प्रकल्प असतील, मराठवाड्यातला प्रकल्प असेल, या सगळ्या प्रकल्पामधून या सगळ्या नदीजोड प्रकल्प करायचे आणि त्यांचं पाणी जे वाहणारं पाणी आहे ते साचवायचं. पावसाचं पाणी जेवढं साठ

होता येईल त्यासाठी त्यांनी मागच्याच त्यांच्या टर्ममध्ये जलशिवार योजना आणली होती. त्या जलशिवार योजनातून त्यांनी जी छोटी छोटी तळी तयार केली किंवा छोटे छोटे बंधारे तयार केले त्यातून पाण्याचं अधिकाधिक सिंचन कसं करता येईल आणि ही योजना पूर्ण झालेली आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षात जर आपण बघितलं तर दुष्काळाचं प्रमाण हे कुठंतरी कमी होत आहे. पावसाचा अनियमितपणा जरी असला तरी शेतकऱ्यांना त्यांच्या पिण्याचं पाणी पाऊस पडेपर्यंत मुबलक पाणी मिळू शकेल, मुळात शेतीला व्यवस्थित पाणी मिळू शकेल याच्या ज्या योजना आहेत त्या त्यांनी पूर्णतः राबवलेल्या आहेत. आणि विशेष म्हणजे या योजना राबवताना त्याला सौर ऊर्जेची जोड कशी देता येईल म्हणजे पाणी पंप असेल किंवा कोणत्याही अशा गोष्टी ज्या असतील ज्या प्रकल्पासाठी ऊर्जेचा प्रश्न येतो विजेचा प्रश्न येतो तर तो सौर ऊर्जेच्या माध्यमातून कसा सोडवता येईल आणि शेतकऱ्यांना अखंड वीज कशी देता येईल याच्याबद्दलचं त्यांचं एक जे विजन आहे ज्याला आपण 2047 विजन म्हणतो ते विजन त्यांनी त्यांच्या भाषणातून विशद केलंय आणि त्यामागे संपूर्ण प्रक्रिया कशी चालली आहे ते विजन इम्प्लिमेंट कसं होईल याच्यासाठी त्यांनी एक डाटा सेंटर बनवलं आहे, याच्यासाठी त्यांनी एक वॉर रूम बनवली आहे आणि त्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्र सरकार

0: विजन आहे, ज्याला आपण 2047 विजन म्हणतो, ते विजन त्यांनी त्यांच्या भाषणातून विशद केलंय आणि त्यामागे संपूर्ण प्रक्रिया कशी चालली आहे, ते विजन इम्प्लिमेंट कसं होईल याच्यासाठी त्यांनी एक डाटा सेंटर बनवलंय, याच्यासाठी त्यांनी एक वॉर रूम बनवली आहे आणि त्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्र सरकार, मुख्यमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ हे विशेष कार्य करत असतं आणि त्याचे परिणाम आपल्याला एक दिसत आहेत की त्यायोगे काम होत आहे.
1: प्रगतीशील राज्य असा महाराष्ट्राचा लौकिक आहे. महिलांना शेतकरी हा दर्जा देणारं पहिलं राज्य अशी राज्याची ओळख निर्माण करून राज्याने आपल्या शिरपेचात आणखी एक तुरा रोवलाय. महिला सक्षमीकरणासाठीचं हे एक दमदार पाऊल आहे, याविषयी नरेंद्र कोठेकर यांनी माहिती दिली.
0: महाराष्ट्र हे महिलांचा सन्मान करण्याबाबतीतलं हे पहिलं राज्य ठरलेलं आहे. एकनाथ शिंदे यांचं सरकार होतं तेव्हाही महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना आणली आणि महिलांना थेट त्यांच्या खात्यामध्ये त्यांचा सन्मान निधी कसा जाईल हे पाहणारं महाराष्ट्र राज्य आहे. आता ह्या सरकारने एक केलं की महिला शेतकरी प्रमाणपत्र देण्याची योजना जाहीर केली, म्हणजे त्या सातबाऱ्यावरती त्या घरातल्या महिलेचं पण नाव कसं असेल याचा एक नियम बनवला आणि त्या माध्यमातून ज्या घरात महिला आहेत त्या महिला शेतकरी प्रमाणपत्र, म्हणजे आतापर्यंत शेतकरी म्हटल्यावरती एक पुरुष प्रधान संस्कृतीनुसार तो पुरुषच असेल असंही गृहित धरलं जात होतं, पण यावेळेला सरकारने अत्यंत मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला ज्याच्यामध्ये महिला शेतकरी प्रमाणपत्र आता दिलं जाणार आहे आणि ह्या महिलांना म्हणजे प्रमाणपत्र मिळाल्यामुळे त्याची फक्त शेतकऱ्याची पत्नी किंवा शेतकऱ्याची बहीण शेतकऱ्याची मदतनीस असं न राहता त्या महिलेची स्वतंत्र शेतकरी अशी एक ओळख निर्माण झाली आणि ही ओळख निर्माण झाल्यामुळे म्हणजे प्रमाणपत्रावरती त्या महिलेचं नाव आल्यामुळे अनेक शासकीय योजना असतात किंवा कर्ज वाटप असेल किंवा ज्या ज्या गोष्टी सरकारकडून शेतकऱ्यांना म्हणून मिळतात त्या सर्व योजनांचा आणि त्या सर्व निधीचा लाभ हा थेट आता महिलांना मिळणार आहे. म्हणजे त्या घरातली महिला, म्हणजे आपण हे म्हणतो की महिला ही त्या घरातला कणा असतो, तर त्या महिलेला सन्मान देण्यासाठी म्हणून ही योजना त्यांनी जाहीर केली. जशी लाडकी बहीण योजना यशस्वी ठरली किंवा लोकप्रिय झाली तशीच ही जी महिला शेतकरी प्रमाणपत्र योजना जी आहे, म्हणजे महिलेच्या नावावरती सातबारा असणार आहे, सातबाऱ्यामध्ये महिलेचंही नाव असणार आहे, ही योजनाही अल्पावधीत लोकप्रिय होईल असं तरी सध्या चित्र दिसतंय.
1: श्रोते हो, महाराष्ट्र राज्य हे देशाचं ग्रोथ इंजिन आहे, त्यामुळे राज्याचा आर्थिक विकास दरातला सहभागही मोठा आहे. मुख्यमंत्र्यांनी जिल्हा ग्रोथ इंजिन ही योजना देखील आणली आहे. राज्याच्या या विविध प्रयत्नांविषयी कोठेकर म्हणाले,
0: साधारण या वर्षाचा म्हणजे 2023 सहा महिन्यातला जर आपण ग्राफ बघितला महाराष्ट्राचा तर आपला विकास दर 8.8 आहे, म्हणजे हा नक्कीच देशातल्या सर्व राज्यांपैकी महाराष्ट्राचा सर्वाधिक विकास दर राहिलेला आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये आयटी हब आहे, टेक्सटाईल हब आहे, मेडिकल हब आहे, म्हणजे अशा दृष्टीने ज्या ज्या उद्योगांच्या फॅकल्टीज आहेत त्या सर्व गोष्टी महाराष्ट्रात कशा येतील, कारण मागच्या वेळेला जेव्हा मुख्यमंत्री गेले होते तेव्हा सर्वाधिक गुंतवणूक आणणारं महाराष्ट्र हे देशातलं एकमेव राज्य होतं आणि ही गुंतवणूक येत असताना ही गुंतवणूक फक्त मुंबई पुणे नाशिक असं गोल्डन ट्रायंगलमध्येच येईल असं न पाहता ही गुंतवणूक राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये ही सर्वंकष गुंतवणूक कशी येईल, त्या त्या जिल्ह्यांमध्ये ते प्रकल्प उभे राहिल्यानंतर तिकडचा विकास दर कसा वाढेल, तिकडे रोजगार उपलब्ध होईल, रोजगार उपलब्ध झाल्याने प्रत्येक जिल्ह्याचा जो निर्देशांक आहे ज्याला आपण जीडीपी दर म्हणतो तो वाढेल तर राज्य सक्षम होईल. म्हणजे हा जो 2047 त्यांचा जो संकल्प आहे तो जर पाहिला तर जिल्हा निहाय विकास करून मग राज्याचा विकास करायचा आणि अशा पद्धतीने राज्यांचा जेव्हा विकास होईल तेव्हा देशाचा विकास होईल, म्हणजे हे टप्प्याटप्प्याने बदलत जाणारं एक जो आलेख आहे तो मुख्यमंत्र्यांनी विशद केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या विकासाच्या रोडमॅप वरती चालले त्या रोडमॅप वरती आज जर आपण बघितलं एकूण जर संपूर्ण आपण अभ्यास केला सगळे जर अहवाल बघितले तर असं दिसतंय की त्या रोडमॅप मध्ये महाराष्ट्र हे सर्वाधिक अग्रेसर चालणारं राज्य ठरलंय.
1: श्रोते हो, मुख्यमंत्र्यांचं कालचं भाषण महाराष्ट्राच्या भविष्याच्या दृष्टीने महत्वाचं आहे. राज्याचा विकास म्हणजे राज्यातल्या सर्वसामान्य जनतेचा विकास हे सूत्र यामध्ये जपलंय. त्यांच्या या धोरणानुसार महाराष्ट्र अधिक सुजलाम सुफलाम होईल हे निश्चित. श्रोते हो, आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवर लाईव्ह ऐकू शकता आणि तसंच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या आणि संपादन संगीता गोडबोले, प्रसारण सहाय्य सुनीता नागपुरे पांडा, लेखन आणि समन्वय सोहम नलावडे, निवेदन राजश्री आगाशे.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन EIR यांच्या ऑफिशियल ऍपवर. मंडळी, आता वेळ झालीय माझे शेत माझे शिवार अंतर्गत शेतकऱ्यांची आवड या कार्यक्रमाची. चला तर मग ऐकूया शेतकऱ्यांची आवड.
1: माझं शेत माझं शिवार.
0: शेतकऱ्यांची आवड या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आणि रश्मी कुंभारचा नमस्कार. मंडळी, या आठवड्यात आपण ऐकणार आहोत नेहमीप्रमाणेच तुमच्या आवडीची ही छान छान गाणी. चला तर मग या आठवड्याला सुरुवात करूया आपल्या या गाण्यापासून. आणि या गाण्यासाठी आवड कळवणारे आपले श्रोते आहेत चांदणी चौक सांगली इथून सक्षम श्रेणीक ज्योती अजित लताताई राजाराम चव्हाण, तुंग इथून हर्षवर्धन पाटील रोहिणी मेघा आणि संजना पाटील, श्रेयस सुयोग संस्कृती शिवज्ञा शिवशंभो शिया पिया सोनम प्रशांत राजाराम गायकवाड राज पेंटर आपकी पसंद रेडिओ श्रोता संघ तेरवाड, अभि आदिती मंजुळा अजय राधाकृष्ण बिरणगे कसबा बावडा कोल्हापूर, सुशीला विलास दावणे कागल सुभाष मिळचे शिरढोण, श्रीनिवास कांबळे यड्राव शशिकांत पाटील कुरुंदवाड सुरेश किल्लेदार भडगाव, मुक्काम पोस्ट गोवर्धनवरून रवींद्र पवार मीनाताई श्रीकांत आणि एकनाथ काळे, संपत्ती खेमलापुरे राणी अंकिता तानाजी अंकुश पार्थ आणि धनाजी खेमलापुरे मुक्काम पोस्ट दत्वाड, श्री मल्लिकार्जुन श्रोता संघ आडी तालुका निप्पाणी इथून लक्ष्मणभाऊ लोखंडे रुक्मिणी भगवंत सुशीला पूनम नम्रता हरी अंजली शीतल सीमा शौर्य भूमिका स्नेहल राजवी संकेत आनंदा संभाजी तानाजी गणेश अभिनव सर्वेश बाबूराव कुंभार लक्ष्मी शेवाळे मल्लू शेवाळे, लिंगनूर कापशी येथून संजय मोरे संगीता मोरे तर नेर्लेतामगाव इथून शंकर मोरे रंजना वरद वैदेही स्नेहल स्वप्नाली मोरे आणि सुवर्णा पाटील, मैत्री श्रोता संघ सुरेश रामू साबळे वसंतकुमार डावरे रेखासागर साबळे छाया श्यामराव शिवडकर आर्या अथर्व दीपाली सुनील शिवडकर बजरंग आणि नंदाताई श्रीपती कुंभार आशा अंकुश गोरे किशोरी दत्ता गोरे मुक्काम पोस्ट तमनाकवाडा आणि वारणा रेडिओ श्रोता संघ इथून विजय चव्हाण तेजस्विनी अंकिता अनिकेत माया चव्हाण आणि याचबरोबर MIDC चंदननगर सातारा इथून सतीश वाघमारे अतिश स्वाती वर्षा श्रमण आणि श्रुमेण वाघमारे. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया आपल्या या श्रोत्यांच्या आवडीचं औंदा लगीन करायचं या चित्रपटातलं हे गीत.

मंडळी, या छानशा गीतानंतर कार्यक्रमात आता पुढे जाऊया आणि ऐकूया आपल्या पुढच्या श्रोत्यांची ही मस्त आवड. आणि हे श्रोते आहेत ओंकार माधुरी आणि सतीश कोथमिरे राधानगरी, बंडोबंद शहागुरुजी गावभाग सांगली, वंदे मातरम श्रोता संघ अक्षय पूनम अभय प्रथमेश मयुरेश सुनीता अरुण शिंदे नवरत्न चौक पट्टण कोडोली, सुशांत कविता लोहार कागल दिव्या आकाश नीता मांडवकर सरनोबतवाडी, चिकुडे तालुका ईश्वरपूर इथून श्रद्धा कुंभार संतोष ओंकार सायली प्रमोद अनिता अशोक सविता कृष्णात कुंभार गिरीजा डावकरे जयश्री श्रीतेज सुवर्णा वैभव संगीता डावकरे सुनील विभूते संभाजी विभूते पद्मजा प्रशांत विभूते मंगल सुभाष तोडकर सुरेखा नानासो कराळे देवर्डेहून सुनीता रमेश कांबळे श्रीनिवास कांबळे नंदूभाऊ काजवे दत्ता लाड पी रामजी मौजे ठिकपुरली इथून डॉक्टर विशाल ऋतुजा रोहित ऋतुराज संगीता आणि सुधाकर पाटील सुळे तालुका पन्हाळा सारिका आणि लहुराज नवाळे महे इथून याचबरोबर स्नेहजिव्हाळा रेडिओ श्रोता संघ भक्ती वैभव प्रसाद शोभा संजय डीगवडी गणेशनगर बांबवडे आणि कीर्ती अहिल्या स्वराज साईराज सीमा उमा उत्तम पाटील वारणा कापशी इथले श्रोते. कार्यक्रमात आता ऐकूया आपल्या या श्रोत्यांच्या आवडीचं कौल दे खंडेराया या चित्रपटातलं हे गीत.

मंडळी, या छानशा गीतानंतर कार्यक्रमात आता वेळ झाली आहे पुढच्या गीताची. आणि यासाठी आवड कळवणारे आपले श्रोते आहेत रियल लिस्नर्स ग्रुप जत जिल्हा सांगली इथून, अल्ताफ हुजरे, सैफुल्लाह सबाहत, किरत हुजरे, रेहान शेख, फकीरा रेडिओ श्रोता संघ जिल्हा बीड इथून रणजित कुमार नामदेव थोरात, रितेश, आकाश, रश्मी, रंजना, गबरू पैलवान थोरात, दयानंदनगर नांदेडहून प्रकाश जैन, तिरुपतीनगर लातूरहून संगीता जैन, सूरज जैन, पी आर जैन, जय हिंद रेडिओ श्रोता संघ मुक्काम हिप्परसोगा तालुका औसा जिल्हा लातूरहून उस्मान शेख, फौजी, सायरा बानो, दस्तगीर, फैजन बी, शाकीर, इस्लाम अबी, बाबा, करिश्मा, सिमर, सानिया, शकील पठाण वळसंगीकर, बिस्मिल्ला बी, गदर, निलोफर शेख, याचबरोबर तालुका बिलोली जिल्हा नांदेडहून चांदनी अयुब सैयद, बाराजे अमन सैयद आणि माहिरा सैयद, राजेंद्र शेंडगे, सुप्रिया शेंडगे, कल्याणी मोरे, कविश, चिनू, आकाश आणि विनोद मोरे मुक्काम पोस्ट देवराष्ट्र इथून, अर्श अली सनदी, सदीन अली सनदी, कबनूर, दक्ष मुर्गी मुतना, शहबाज नायकवडे, सादिया जरीना, शब्बीर नायकवडे रुई इथले श्रोते, शिवानी कांबळे अलाहाबाद, दीपाली, अमोल सुला, एकनाथ डी कांबळे मुक्काम पोस्ट मौजे सांगाव इथले श्रोते, आदित्य वागवेकर, सिद्धी, शुभांगी, अनिल वागवेकर मुक्काम पोस्ट बालिंगे, मनप्रसन्न रेडिओ श्रोता संघ आरग तालुका मिरज इथून शशिकांत डी कांबळे, फुलाताई, ऋषिकेश, दीक्षा, शीतल, प्रतिभाताई आणि सय्यद हवालदार बोलवाड तालुका मिरज इथले श्रोते. कार्यक्रमात आता ऐकूया आपल्या या श्रोत्यांच्या आवडीचं फिर भी दिल है हिंदुस्तानी या चित्रपटातलं हे गीत.

मंडळी, या छानशा गीतानंतर कार्यक्रमामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण ऐकत आहात शेतकऱ्यांची आवड हा कार्यक्रम आकाशवाणी कोल्हापूर केंद्र आणि न्यूज ऑन AIR या ऍपवरून. मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झाली आहे पुढच्या गीताची आणि यासाठी आवड कळवणारे आपले श्रोते आहेत निसर्गप्रेमी रेडिओ श्रोता संघ मुक्काम पोस्ट महे इथून एकनाथ इंगवले, ओंकार इंगवले, उदय माने, मुक्काम पोस्ट कापशी लिंगमूर इथून वंदना आवळेकर, मंगला पोवार, स्वामी आणि रमजान डफेदार, अंजू शनिराज, रवी छाया आणि तानाजी चौगले उजळेवाडी कोल्हापूर, प्रणिता मनीषा, अभिषेक अमोल आणि शशिकांत मुसळे वसंत कॉलनी इचलकरंजी, त्रिमूर्ती रेडिओ श्रोता संघ श्रुतिका प्रथमेश ज्ञानदेव, भक्तीभूषण नामदेव, आकाशकुमार, अनुराधा, तुकाराम कांबळे, छाया कांबळे, गीतांजली सयाजी वरुटे, हसूर दुमाला, कार्तिक अर्पित, अनुराधा, आकाश शिंदे कंदलगाव, वरुड जवका इथून महेंद्र सरकटे, विजया मिलिंद सरकटे, स्वराज वानखडे, पांडुरंग सातप्पा, बाजीराव टिपुगडे, सानिका, ज्योतिराम खांडेकर, सोन्याची शिरोली आणि मुक्काम पोस्ट बोराळा धरण इथून दत्ता घायाळ, सुनीताबाई, सानिका आणि गजानन घायाळ. कार्यक्रमात आता ऐकूया आपल्या या श्रोत्यांच्या आवडीचं सतीचं वाण या चित्रपटातलं हे गीत.

मंडळी, या छानशा गीतानंतर कार्यक्रमात आता वेळ झाली आहे शेवटच्या गीताची. आणि यासाठी आवड कळवणारे आपले श्रोते आहेत महादेवराव डोंगळे, राहणार घोटवडे, धूमधडाका ग्रुपचे रसिक श्रोते सुधीर लोले, रमेश डावकरे, अनिल कुंभार, चंगू, मंगू, अविरा, आरव, सुहास लोले, शानू, विश्वास, निर्मला आणि गजानन लोले संग्राम चौक इचलकरंजी, हर्षल, प्रणव, अनुराधा, पुष्पा आणि संजय वरुटे बेडकेहाळ, शांताबाई, नामदेव, जयदीप, सोनू आणि सचिन पाटील, अमित मिलचौक, गडमुळशिंगी, अतुल, गौतमी, धम्मदिना, अरुण काळे, एडी कांबळे, यळगुड, रेवण, अनिता, राहुल भांबिष्टे, कबनूर, विलास पाटील, बाळू बोडके, काका पाटील, सोमान, अरुण कांबळे, अरुण यळगुडकर, चंदूर, सुप्रिया बोलकेवडीकर, एकता कांबळे, मेघना कुरणे, उत्कर्षा, तुषार, प्रसिंक कांबळे, वनिता जत्राटकर, रेखाता येळगुडकर, संघमित्र महिला श्रोता संघ चंदूर, रामदास लोले, दगडू बेडगे, सागर कांबळे, दिलीप कांबळे, श्यामसुंदर जत्राटकर, दिलीप निगवे, अरविंद कांबळे, मुक्काम पोस्ट येळगुड, देवांश खांडेकर, कृष्णदेव तोडकर, निवास नारायणी, तुकाराम पाटील, सोन्याची शिरोली, संगीता बाजीराव ढेरे, शाहूनगर परिते, श्रेया सोनाली, रणजित बारड, दीपक तोडकर, बारडवाडी, संगीता काशीनाथ, रेशमा, अंकुश, विराज, अर्जुन, चेतना, वनिता, भिकाजी गायकवाड, वरणगे आणि दे दणादन ग्रुप, सुवर्णा कांबळे, तारबे पार्क, कोल्हापूर, विठ्ठल डेळेकर, रुक्मिणी, विशाल, पूजा, बापू डेळेकर, सुलाताई जाधव, सर्व पोस्ट अधिकारी, छत्रपती शिवाजी महाराज चौक, पट्टण कोडोली इथले श्रोते. कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया आपल्या या श्रोत्यांच्या आवडीचं ईर्ष्या या चित्रपटातलं हे गीत.

0: मंडळी, या छानशा गीताबरोबर आपल्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे, पण पुन्हा आपण भेटणार आहोत पुढच्या रविवारी शेतकऱ्यांची आवड या कार्यक्रमामध्ये तुमच्याच आवडीच्या काही नवनवीन गाण्यांसोबत. तोपर्यंत रश्मी कुंभाला निरोप द्या. नमस्कार.
1: माझं शेत माझं शिवार.
0: माझं शेत माझं शिवार अंतर्गत शेतकऱ्यांची आवड हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपल्यासाठी प्रसारित केला आकाशवाणी कोल्हापूर केंद्रानं.

एफएम बँड 102.7 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR यांच्या ऑफिशियल ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र. यानंतर मुंबई केंद्राचे कार्यक्रम प्रसारित होतील, आम्ही ते सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: निसर्ग रक्षणासाठी आपण काय काय करू शकतो? ओल्या कचऱ्याचं खत, प्लास्टिकचा कमी वापर, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर, आणखी काय काय करता येईल, अशा काही स्वतः केलेल्या प्रयोगांविषयी सांगणार आहे राजश्री कुलकर्णी.
4: लहान असताना आजीने उठणं किंवा मसुराची डाळीचं पीठ आणि साय अशा पद्धतीने आम्ही सगळेच जण घरातले वापरत होतो. आणि लेटेस्ट म्हणाल तर योग आणि निसर्गोपचाराचा डिप्लोमा मी केला आणि तेव्हा निसर्गाशी जवळीक किंवा निसर्गोपचार किंवा निसर्ग हा कशा पद्धतीने आपल्याला हील करू शकतो तीच एक आपली आरोग्याची गुरुकिल्ली आहे. खरं तर आपलं डाएट, निसर्ग, त्याच्यातून मिळणारी शांतता, मनस्वास्थ्य हे सर्वात महत्वाचं.
3: शाश्वत जीवनशैली ही राजश्री कुलकर्णी यांची मुलाखत आणि सुचित्रा साठे यांचं मनोगत स्वातंत्र्य अवश्य ऐका सोमवारी 17 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवरही.

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
0: आणि मी रेवा. आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो, आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमाने आणि जिव्हाळ्याने बरं का? कारण
0: आपुलकी आनंद
1: प्रत्येक मंगळवारी
2: दुपारी 12 वाजता
0: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर
2: आपुलकी या घरात.

0: श्रोते हो, आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित माझा आभार माझा शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात बुधवार दिनांक 19 ऑगस्ट 2024 रोजी सायंकाळी 7:30 वाजता खरीप पिकांवरील महत्वाचे रोग आणि त्यांचं व्यवस्थापन याविषयी डॉक्टर राजेश राठोड यांची गायत्री भरणकर यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका.
1: वनस्पतीच्या सामान्य वाढी विकास आणि शारीरिक क्रियांमध्ये दीर्घकाळ किंवा सतत होणारा असामान्य आणि हानिकारक बदल ज्यामुळे वनस्पतीच्या वाढीवर गुणवत्तेवर किंवा उत्पादनावर विपरीत परिणाम होतो त्याला वनस्पती रोग असे म्हटले जाते.
0: सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.

0: आकाशवाणी मुंबई। भक्ती सावंत राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली। विकसित भारताचं स्वप्न साकारण्यासाठी युवा, गरीब, महिला आणि शेतकऱ्यांचं सक्षमीकरण गरजेचं असल्याचं केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांचं प्रतिपादन। केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाची विदेशी मालमत्ता प्रकटीकरण योजना लागू। आणि श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात दुसरा दिवस अखेर भारताच्या पहिल्या डावात 9460 धावा। माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज देशानं त्यांना आदरांजली वाहिली। नवी दिल्लीत सदैव अटल या त्यांच्या समाधीस्थळी आज सकाळी सर्वधर्मीय प्रार्थना सभा झाली। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह सर्व प्रमुख नेत्यांनी अटलजींच्या समाधीवर पुष्पांजली अर्पण केली। अटलजींनी आपलं सर्व आयुष्य देशसेवेसाठी समर्पित केलं, त्यांच्या सक्षम नेतृत्वानं आपल्या देशाला अधिक मजबूत बनवलं अशा शब्दात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहिली आहे। राजस्थानात चित्तोडगड इथं अटल बिहारी वाजपेयी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं। अजातशत्रू म्हणून ओळखले जाणाऱ्या वाजपेयी यांनी दीर्घकाळ विरोधी पक्षात काम केलं, परंतु कधीही आपल्या तत्वांशी तडजोड केली नाही असं ते म्हणाले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही वाजपेयी यांना आदरांजली वाहिली आहे। 2047 पर्यंत विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी युवा, गरीब, महिला आणि शेतकऱ्यांचं सक्षमीकरण गरजेचं असल्याचं प्रतिपादन केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी केलं आहे। राजस्थानात अलवर इथं ते जाहीर सभेत बोलत होते। राजस्थानातल्या 17 जिल्ह्यांमधल्या 6453 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी शाह यांच्या हस्ते झाली। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातलं सरकार सत्तेवर आल्यापासून शेतकऱ्यांना किमान हमी भाव वारंवार वाढवून दिले आहेत असं सांगून सहकाराबद्दल ते म्हणाले।
1: सहकारिता मंत्रालय के माध्यम से देश के हर गांव को समृद्ध करने का हमारे प्रधानमंत्री जी का लक्ष्य है और मुझे विश्वास है सहकारिता का जो मंत्र उन्होंने दिया है सहकार से समृद्धि इसको चरितार्थ करते हुए हम हर गांव को समृद्ध करेंगे।
0: ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कायापालट करण्यासाठी दुग्ध व्यवसायात प्रचंड क्षमता असून दुग्धोत्पादन वाढवण्यासाठी चांगल्या प्रजातीच्या गायी म्हशी राजस्थानातल्या घराघरात उपलब्ध करून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे असं ते म्हणाले। या कार्यक्रमात मुख्यमंत्री किसान सन्मान निधीचा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात शाह यांच्या हस्ते जमा करण्यात आला। राज्यात उपलब्ध झालेल्या 1440 डॉक्टरांची येत्या काही दिवसात नियुक्ती केली जाणार आहे अशी माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली। त्यांनी आज सार्वजनिक आरोग्य विभागाच्या महिला आरोग्य समिती, जन आरोग्य समिती आणि रुग्ण कल्याण समितीच्या सदस्यांशी ऑनलाईन पद्धतीनं जन आरोग्य संवाद साधला। आणखी 600 डॉक्टरांसाठी जाहिरात दिली जाणार असून सुमारे 250 दंतचिकित्सकही लवकरच आरोग्य सेवेत उपलब्ध होतील असंही त्यांनी यावेळी सांगितलं। आरोग्य व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही अशी ग्वाही आरोग्यमंत्र्यांनी दिली। आरोग्य समित्यांच्या माध्यमातून आतापर्यंत 6 लाखांहून अधिक नागरिकांशी संवाद साधला असून आणखी 4 लाख नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या आरोग्यविषयक समस्या सोडवल्या जातील असं त्यांनी सांगितलं। एका सुगंधी वेलचीच्या जाहिरातीसाठी राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागानं अभिनेता शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे। या जाहिरातीच्या आडून बंदी असलेल्या पान मसाला आणि तंबाखूजन्य उत्पादनांचा अप्रत्यक्ष प्रचार होत असल्याचा दावा विभागानं केला आहे। संबंधित वेलची उत्पादन हे त्याच नावाचं साधर्म्य असलेल्या पान मसाल्याशी संबंधित असल्यानं ग्राहकांची दिशाभूल होऊ शकते असं विभागानं म्हटलं आहे। या नोटीशीवर पुढच्या 15 दिवसात उत्तर देण्याचे निर्देश विभागानं दिले आहेत। पदवीधर विद्यार्थ्यांनी राष्ट्र प्रथम या तत्वाचं पालन करून राष्ट्रनिर्मितीसाठी आपलं ज्ञान, कौशल्य

आणि नाविन्यपूर्ण कल्पनांचा वापर करावा असं आवाहन उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी केलं. चेन्नई जवळच्या कट्टन कुलथूर इथं एस आर एन या विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थेच्या 22व्या दीक्षांत समारंभात ते आज बोलत होते. विकसित भारत बनवण्याच्या देशाच्या प्रवासात भारताच्या तरुणांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे, त्यामुळे त्यांनी अंमली पदार्थांपासून दूर राहून शिस्त, ध्येयनिष्ठा आणि उत्कृष्टतेचा मार्ग निवडावा असंही ते यावेळी म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ सीबीडीटीनं विदेशी मालमत्ता असलेल्या लहान करदात्यांसाठी विदेशी मालमत्ता प्रकटीकरण योजना नियम 2026 अधिसूचित केले आहेत. या योजनेअंतर्गत पात्र करदाते विहित कर किंवा शुल्क भरून काही अघोषित विदेशी मालमत्ता किंवा विदेशी उत्पन्न घोषित करू शकतील. ही योजना आजपासून लागू झाली आहे. घोषणापत्र दाखल करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर आहे. या तारखेनंतर कोणतेही घोषणापत्र दाखल करण्याची आवश्यकता राहणार नाही. ही एक वेळची ऐच्छिक प्रकटीकरण योजना आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या श्रीलंका दौऱ्यात गॉल इथं सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात आज दुसऱ्या दिवस अखेर भारतानं पहिल्या डावात 9 बाद 460 धावा केल्या. कालच्या 2 बाद 288 धावांवरून आज दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाल्यानंतर ऋषभ पंत 39 धावांवर बाद झाला. काल जायबंदी झाल्यानं मैदान सोडावं लागलेला के एल राहुल पुन्हा फलंदाजीसाठी आला, मात्र कालच्या 77 धावांमध्ये फक्त 5 धावांची भर घालून तो बाद झाला. देवदत्त पडिक्कलनं 167 धावा केल्या. ध्रुव जुरेलनं 51 धावांचं योगदान दिलं. आजचा खेळ थांबला तेव्हा प्रसिद्ध कृष्णा 1 तर कुलदीप यादव 12 धावांवर खेळत होते. बांगलादेश क्रिकेट संघानं ऑस्ट्रेलियाविरुद्ध प्रथमच कसोटी सामन्यात विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलियात डार्विन इथं झालेल्या सामन्यात बांगलादेशानं 9 गडी राखून विजय मिळवला. बांगलादेशानं पहिल्या डावात 426 धावा केल्या होत्या. पहिल्या डावात केवळ 198 धावा करणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा दुसरा डावही आज मेहदी हसन मिर्झाच्या भेदक गोलंदाजीमुळे 284 धावांवर आटोपला. बांगलादेशानं दुसऱ्या डावात एका गड्याच्या मोबदल्यात 57 धावा करत सामना जिंकला. बीडब्ल्यूएफ जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेला उद्यापासून नवी दिल्लीत सुरुवात होत आहे. येत्या 23 ऑगस्टपर्यंत होणाऱ्या या स्पर्धेचं यजमानपद भारत दुसऱ्यांदा भूषवत आहे. या स्पर्धेत भारताकडून पीव्ही सिंधू, लक्ष्य सेन, आयुष शेट्टी, सात्विक साईराज रांकीरेड्डी, चिराग शेट्टी, ट्रिसा जॉली, गायत्री गोपीचंद, ध्रुव कपिला, तनिषा प्रस्टो हे खेळाडू उतरणार आहेत. जम्मू काश्मीरमध्ये जम्मू पूंछ राष्ट्रीय महामार्गावर सुंगल बोगद्याचं लोकार्पण झालं. 2.79 किलोमीटर लांबीच्या या बोगद्यामुळे प्रवासाचं अंतर 13 किलोमीटरनं कमी होईल. राजौरी आणि पूंछ या जिल्ह्यांना त्याचा फायदा होणार असून स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर नियोजित वेळेआधीच तो खुला केल्यानं प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांनी आज परस्परांच्या देशातल्या महत्वाच्या शहरांवर केलेल्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांमध्ये दोन्ही देशांचे मिळून किमान 11 नागरिक मरण पावले आहेत. युक्रेनच्या ड्रोन हल्ल्यामुळे मॉस्कोजवळची 3 शहरं आणि 1 रेल्वे स्थानक उद्ध्वस्त झाल्याचं मॉस्कोच्या महापौरांनी म्हटलं आहे. रशियाने युक्रेनच्या कीव शहराजवळच्या लष्करी सामुग्रीच्या कारखान्यांवर केलेल्या ड्रोन हल्ल्यांमध्ये 5 जण ठार आणि 14 जण जखमी झाल्याचं युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी म्हटलं आहे. लष्कर प्रमुख जनरल धीरज शहा आजपासून नेपाळच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर गेले आहेत. भारत आणि नेपाळ या दोन्ही देशांचं संरक्षण सहकार्य आणि दोन्ही लष्करांमधलं परस्पर सौहार्द वाढवणं हा या भेटीमागचा हेतू आहे. आग्नेय आशियातून आयात केलेली अरेका नट्स ही सुपारी बांगलादेशातून आयात केल्याचं घोषित करून साफ्टा अर्थात दक्षिण आशिया मुक्त व्यापार क्षेत्र कराराअंतर्गत मिळणाऱ्या सवलतीचा बेकायदेशीरपणे लाभ घेणाऱ्या एका मोठ्या टोळीचा DRI अर्थात महसूल गुप्तचर संचालनालयानं पर्दाफाश केला आहे. या फसवणुकीमुळे सुमारे 2500 कोटी रुपयांपेक्षा जास्त महसूल बुडाल्याचा अंदाज असल्याचं अर्थमंत्रालयानं म्हटलं आहे. या प्रकरणी 9 जणांना अटक करण्यात आली आहे. आणि आता शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली. विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी युवा, गरीब, महिला आणि शेतकऱ्यांचं सक्षमीकरण गरजेचं असल्याचं केंद्रीय सहकार

0: गृहमंत्री अमित शाह यांचं प्रतिपादन. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाची विदेशी मालमत्ता प्रकटीकरण योजना लागू. आणि श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात दुसरा दिवस अखेर भारताच्या पहिल्या डावात 9460 धावा. आणि याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8 वाजतायत. आता ऐकूया कार्यक्रम लोकसंगीत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया सतीश कांबळे आणि सहकाऱ्यांनी सादर केलेले एक पारंपरिक गीत.

आताच आपण ऐकलात कार्यक्रम लोकसंगीत. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:30 वाजत आले आहेत. आता ऐकूया हिंदी सुगम संगीताचा कार्यक्रम. या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत राजेश्वरी गायकवाड यांनी सादर केलेली एक गझल, संगीत मुरलीधर गायकवाड यांचं, कमारी जलवी यांची शब्दरचना.

यानंतर ऐकूया राजेश्वरी गायकवाड यांच्या आवाजातील मुरलीधर गायकवाड यांनी संगीत दिलेली अदिम हश्मी यांची शब्दरचना असलेली ही गजल.

0: आता आपण ऐकलात कार्यक्रम हिंदी सुगम संगीत. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 9:15 वाजतात. थोड्याच वेळात ऐकूया समाचार संध्या. 9:00 न्यूज ऍट 9, 9:15 स्पॉटलाईट दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.
1: परेशानियों से घिरे हैं, मन भारी है और कोई रास्ता नजर नहीं आ रहा? याद रखें, समाधान आपके पास है. टेलीमानस के निशुल्क नंबर 144.

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 9:30 वाजलेत. आता ऐकूया अखिल भारतीय नभोनाट्यांचा कार्यक्रम.
1: प्रसारित करीत आहोत नभोनाट्य दोघे. लेखक प्रदीप तुंगारे, सादरकर्त्या गौरी लागू.

0: हो आंटी।
1: बाबा पेपरात एखादी नोकरीची जाहिरात आहे का?
2: आज तरी काही दिसत नाही रे बाबा,
1: बघू।
2: अरे बाबा पेपर घेतल्या घेतल्या मी पहिल्यांदा तुझ्यासाठी कुठं वॅकन्सी आहे का ते पाहतो।
1: बाबा एक वर्ष झालं ग्रॅज्युएट होऊन पण अजून नोकरीचा पत्ता नाही, अजून एकाही इंटरव्ह्यूचा कॉल आला नाही, फार कंटाळा आलाय हो बेकारीचा।
0: अरे बाबा मिळेल नोकरी, उगीच काळजी नको करूस।
2: आणि बघ मी सुद्धा एक दोन ठिकाणी बोललोय, पाहूया काय होतंय ते।
1: मला नोकरी लागली ना की आधी अनिलला मुंबईला नेऊन एखाद्या स्पेशालिस्टला दाखवायचंय,
2: त्याचा काही उपयोग नाही, त्याला असंच आयुष्यभर सांभाळावं लागणार।
0: असं कसं म्हणता हो, देवाच्या कृपेनं एखाद वेळेस उपयोग होईलही।
1: पॉझिटिव्ह विचार करायला काय हरकत आहे।
2: ओके ओके स्वप्न चांगलीच हवी।
0: अरे सुनील अनिल उठला का रे?
1: नाही मी उठवतो त्याला, आवरून बाहेर चहाला पाठवतो।
0: हे बघ तुझी आंघोळ उरकून घे, जायचं ना तुला बाहेर। दार उघडवे जरा।
1: सुषमा तू?
3: हाय।
1: हाय बापरे 8 वाजले की।
0: कोण सुषमा का? ये ये ये
3: हे काय आणि तुझं आवरून नाही झालं अजून?
1: आता 5 मिनिटात आवरतो।
2: बोल बेटी आज लवकर।
3: सुनील आणि मी नेट कॅफेवर निघालोय।
2: कशाला?
3: अहो सुनीलनी इन्कम टॅक्सच्या नोकरीसाठी एंट्रन्स दिली आहे ना, तिचा रिझल्ट आहे, तोच पाहायला चाललोय।
2: अगं पण या शहाण्यानं चांगली तयारी केली होती ना।
3: अहो काका सुनील हुशार आहे आणि त्याने अभ्यासही चांगला केलाय।
0: हे बघ सुनील नक्की पास होईल। अगं आमच्या यांना ना आपला मुलगा आपल्यासारखाच आहे असं वाटतं।
2: ये ये अनिल।
4: आई आई
2: प्रत्येक आईला आपलं मूल चांगलंच वाटत असत।
3: अरे अनिल काय म्हणतोयस?
4: चॉकलेट।
0: अनिल अनिल हे बघ तुझं आवरायचं आहे ना, चल चल।
3: अरे हो हो हो थांब थांब, हे घे आणलंय चॉकलेट तुझ्यासाठी।
4: दे चॉकलेट।
2: सुषमा तू ही चॉकलेटची वाईट सवय त्याला लावती आहेस।
3: लावते हो काका।
2: नाही प्रत्येक वेळी तू भेटलीस की त्याला चॉकलेट लागतच।
0: असू द्या हो, असं काय करताय?
2: अगे शैलेश आलाय, सुषमा बरोबर त्यालाही चा कर।
0: हो हो करते।
2: बोल शैल्या आज 4 महिन्यांनी उगवलायस।
5: अरे काम खासच आहे, एका इन्शुरन्स कंपनीची एजन्सी घेतली आणि त्याची पॉलिसी तुझ्या गळ्यात मारायला आलोय।
2: मला काही उपयोग नाहीये त्याचा।
5: अरे का टॅक्स बेनिफिट? अरे त्यासाठी तरी काहीतरी करतोस ना।
2: अरे आजकाल मी टॅक्सच भरतो, वाचवण्यासाठी नाही। वाचवण्यासाठी काहीही करत नाही।
5: बर
2: करत नाही म्हणण्यापेक्षा परवडत नाही
5: असं,
2: कारण अनिलच्या औषध पाण्याचाच खर्च कोणी टॅक्स कॅल्क्युलेशन मध्ये विचारात घेत नाहीये।
5: सगळं मान्य पण ही पॉलिसी वेगळी आहे। अरे मुलांच्या नावाने पॉलिसी काढायची, आपल्या पश्चात मुलं पॉलिसीचे हप्ते भरू शकतात आणि वर्षाचा हप्ता फक्त 3,240 रुपये।
2: 3,240
5: होय।
2: आणि कव्हर किती?
5: 2,50,000 ऍक्सिडेंटल बेनिफिट डबल।
2: म्हणजे मला 2 पॉलिसीज काढाव्या लागतील?
5: नाही मुलांच्या नावाने तुला एकच काढावी लागेल।
2: अरे बाबा मला जुळे 2 टोणगे।
5: हो विलक्षण साम्य असलेले 2 टोणगे। सुनील कुठला आणि अनिल कुठला हेच कळत नाही बघ।
2: करे अनिलच्या नावाने पॉलिसी काढता येईल का?
5: अनिलच्या नावाने पॉलिसी काढता येणार नाही।
2: हो का? बरं ठीक आहे ठीक आहे, सुनीलच्या नावानं काढू।
5: बर हे बघ इथे खाली सही कर आणि 3,240 रुपयाचा कंपनीच्या नावाने चेक दे।
2: चेक 1 तारखेचाच देतो।
5: कर
2: अरे सॅलरी 30 तारखेला आहे ना।
5: ओके ओके, नाहीतरी चेक भरायला मी 2 दिवसांनीच जाणार आहे अर्थात।
6: हाय शेलू काका।
5: हाय
6: अरे कसा आहेस?
5: एकदम ओके। आणि बघ तुझ्या बापाला जरा गंडवायला आलो होतो, 10 मिनिटात गंडवलाय। आता दुसरा बकरा।
6: त्यात काय विशेष, मी बाबांना 2 मिनिटात गंडवतो।
5: असं
2: हजा हजा हजा। अरे गरीब बकरा मिळालाय ना हजा।
5: भरते जाऊ दे। सुनील तुझं काय चाललंय सध्या?
6: अप्लाय नो रिप्लाय, इन्कम टॅक्सची रिटर्न दिली आहे, त्याचा रिझल्ट नेटवर बघायला चाललोय।
5: ऑल द बेस्ट।
6: थँक्यू।
5: फक्त एक लक्षात ठेव, 12 जागांसाठी

0: सुनील सुनील, अय्या दार तर लोटलेलंच होत की, आणि हे काय कोणीच घरात नाही?
1: सुभा सुभा चॉकलेट,
0: अरे हो हो हो देते मी तुला चॉकलेट,
1: दे चॉकलेट,
0: अरे हो थांब
1: सुभा,
0: अरे हात नको पकडूस असा, सुरू थांब बरं अनिल जरा,
1: अरे हो
0: अनिल थांब, आई बाबा हो अनिल बघा कसा वागतोय,
2: मारू नका त्याला, असं काय करताय
1: बाबा?
3: सुषमा सुषमा सुषमा शांत हो, शांत हो जरा, शांत हो.
4: आई आई मला फार भीती वाटते हो.
3: हे बघ सुषमा, तू गेली 3-4 वर्ष त्याला ओळखतेस ना, अगं तो लाडाना जवळ आला असेल तुझ्या.
4: नाही आई, अनिलच्या आजच्या वागण्यात एक वेगळेपण होत, त्याचा स्पर्शच वेगळा होतो.
3: अगं पण
5: मूर्ख साला, मी त्याला बेडरूम मध्ये बंद करून बाहेरून कडी लावली आहे.
3: अहो अहो त्याला काय कळतंय?
5: कळत नाही काय, सगळं कळतंय, त्या त्या शेजारच्या आपट्या आजींना नाही मिठ्या मारत.
3: अहो पण मी निघते, थांब ना, सुनील येईल अगं इतक्यात, कुठे गेलाय? सध्या तो सारखा नेट कॅफेत जात असतो ना,
4: मग मी त्याला तिथेच भेटते.
3: अहो अहो अनिल दार वाजवतोय, मी उघडते.
5: थांब, थोडा वेळ राहू दे त्याला आतच.
1: आई
3: अहो त्याला काय करत, एवढ्या मोठ्या मुलाला असं कोंडून ठेवणं योग्य आहे का
1: बाबा?
5: त्याची तीच लायकी आहे, तो सुषमाशी सुषमाशी कसा वागलास पाहिलंयस ना.
3: अहो पण चांगलं वाईट त्याला कळतंय का? हे बघा, मला नाही राग राहत, तो बघा हा का
1: मारतोय.
5: मला जरा बोलू दे तुझ्याशी.
3: हा बोला.
5: हे बघ, आता अनिलला जास्त सांभाळायला हवं.
3: अहो आपण सांभाळतोयच ना त्याला.
5: अगं आतापर्यंत ठीक होत, पण तो आता वयात यायला लागलाय, बुद्धी नसली ना तरी शरीर वाढतंय, निसर्ग आपलं काम करतोय, कर्मभोग आपले. हे बघ, मी त्याला झोपेची गोळी दिली आहे.
3: अहो पण
5: झोपेल थोड्या वेळानं. या या डॉक्टर साहेब, तुमचीच वाट बघत होतो.
6: तुमचा फोन आला आणि लगेच निघालो. काय म्हणतोय पेशंट?
3: डॉक्टर तो ना आजकाल जरा विचित्रच वागतोय हो.
6: काही काळजी करू नका, मी आलोय ना. आता कुठे अनिल?
5: त्याला मी आतल्या खोलीत ठेवलाय.
6: डांबून वगैरे ठेवला नाहीत ना?
5: नाही नाही नाही
3: नाही, बाहेरच्या लोकांसमोर जरा विचित्रपणा नको ना, म्हणून त्याला आम्ही आतच ठेवतो.
6: त्याला असं आउटकास्ट करू नका, लेट हिम रिलॅक्स, बोलवा त्याला.
5: मी काय म्हणतो डॉक्टर, आपण आताच जाऊया ना.
6: नको, त्याला बाहेरच आणा.
3: डॉक्टर जरा झोपलाय होतो
6: का? त्याला काय बरं नाही का? नाही काय ताप वगैरे?
3: नाही नाही तसा बरं आहे, पण
6: मग त्याला उठवा आणि बाहेर आणा.
5: म्हणजे काय डॉक्टर की म्हणजे?
6: बोला, थांबलात का? बोला.
5: नाही म्हणजे मी त्याला झोपेची गोळी दिली आहे.
3: झोपेची गोळी
5: दुपारीच.
6: आता उठवा त्याला, उठेल तो, घेऊन या इकडं.
5: बरं मी जाऊन आणतो त्याला.
3: तरी मी यांना सांगत होते तुम्हाला विचारून गोळ्या द्या म्हणून, पण
6: आतापर्यंत किती वेळा अशा गोळ्या दिल्यात?
3: खरं सांगू का डॉक्टर, यांचं वागणं मला पटतच नाही हो. पण
7: ये चल
6: काय अनिल, चहा पिणार का?
7: हो पिणार.
6: बिस्किट खाणार?
7: हो.
6: बरं वाटतंय का आता?
7: हो मला मला झोप येते.
5: हो हो हो चल चल.

0: मध्ये जाऊ,
1: थांबा खायला पण द्या, मी औषधं लिहून देतो. मला सांगा या झोपेच्या गोळ्या किती दिवसापासून सुरू आहेत?
0: त्याचं असं झालं डॉक्टर की तो जरा फारच विचित्र वागायला
1: लागला. विचित्र विचित्र म्हणजे नक्की काय केलं त्यानं?
0: म्हणजे यानं आहे ना आमच्या आमच्या सुनीलच्या मैत्रिणीला एकदम पकडलं, हात धरून ठेवला, शेवटी झोपेची गोळी दिली. मला वाटलं त्याला थोडी रेस्ट मिळेल आणि शांत झोपेल तो.
1: रेस्ट देणं म्हणजे त्याच्यावर अन्याय करणं नाही का? एक लक्षात घ्या, ही इज अ स्लो लर्नर, ही इज नॉट मॅड, तो वयात येतोय. जर तुम्ही अशा कोणाला न विचारता झोपेच्या गोळ्या दिल्यात तर मात्र अहो या गोळ्या डायरेक्ट ब्रेनवरच परिणाम करतात.
0: सॉरी डॉक्टर, सॉरी. पण डॉक्टर मला सांगा आता त्याची कंडिशन कशी आहे?
1: जस्ट सेव्ड.
0: माझं चुकलंच. पण तो बरा होण्यासाठी काय काय करावं लागेल?
1: बी नॉर्मल, वातावरणात बदल. म्हणजे असं बघा, एखादी छोटीशी ट्रीप, फॅमिली फंक्शन वगैरे. हा, ही औषधांना सांगितल्याप्रमाणे रेग्युलर 15 दिवस द्या.
0: बर,
1: सर्व ठीक होईल. ओके, येतो मी. आणि हो, त्या झोपेच्या गोळ्या
0: वगैरे? नाही नाही नाही डॉक्टर, एकदम बंद करतो. आता तुम्हाला विचारल्याशिवाय काहीही देणार नाही.
1: दॅट्स इट.
0: थँक्यू डॉक्टर. या या.

0: हां बोल ग. हो, झाली प्रिपरेशन. आत्ता 5 मिनिटात निघेन. बाकी
1: हे बघ, हां हे बॅग इथं ठेव.
2: हां
1: बरं, या बॅग शेजारीच ठेव ना ती पिशवी.
2: अनिल ये.
1: अरे सुनील,
0: हां
1: जरा आटप लवकर.
0: 2 मिनिटं.
1: अरे रोज रोज सुषमाशी बोलतोयस, भेटतोयस, तरी गप्पा कशा संपत नाहीत रे तुझ्या?
2: असू द्या हो, मुलांचं हे असंच असतं.
1: तुला म्हणायला काय जातंय? अगं गाडीची वेळ होत आली आहे आणि अजून अनिल चावरायचंय.
2: चांगला 1.5 तास आहे अजून गाडीला.
1: हो पण सगळं आटपून तयार असतील की कसं एकदम रिलॅक्स वाटतं. पण काय ग, बरेच दिवसांनी काय म्हणा, जवळजवळ 5-6 वर्षांनी आपण सगळे बाहेर गावी जातोय. नाही
2: हो ना,
1: मला वाटतं तुषारच्या मुंजीनंतर आपण कुठंच बाहेर गेलो नव्हतो. नाही का?
2: हो ना, कसं जाणार, आपल्याकडची परिस्थितीच तशी आहे ना. आता सुनीलमुळे हा योग जुळून आलाय.
1: हो ना, सुनीलला मुंबईची माहिती नसल्यामुळे मलाच निघावं लागलं. मी जरा विचार केला की सगळेच जाऊ, नाहीतरी डॉक्टर म्हणालेच होते थोडा हवा पलट करून या म्हणून.
2: हो ना, ही नोकरी तरी सुनीलला मिळावी म्हणजे सुटलो बुवा आपण.
1: पाहूया काय होतंय ते. अगं पण तुला माहितीये का, अशा नोकऱ्यांसाठी दांडगा वशिला लागतो.
2: किती प्रयत्न करतोय हो तो, पण यश काही येत नाही. परवाच न्यूझीलंडचा अप्लाय केला त्यानं. मी त्याला म्हणाले, बाबा कशाला जातोयस इतक्या लांब? तर म्हणतो कसा, आता नोकरीच मिळत नाही म्हटल्यावर कुठेही जायची तयारी ठेवलीच पाहिजे.
1: अरे सुनील, अरे आटोपत घे, किती बोलशील.
0: 2 मिनिटं.
1: ए अनिल ठीक आहे ना?
2: अहो मनू मावशीकडे जायचंय म्हटल्यावर स्वारी एकदम खुश आहे.
1: मनू मुंबईत आहे म्हणूनच हे शक्य होत आहे.
2: हो ना, आणि तिची जागा देखील मोठी आहे.
1: सुनील.
0: हो झालंच, काही नाही हो, सुषमाला बाय म्हणत होतो.
1: काय रे, फक्त बाय म्हणायला 1/2 तास लागतो तुला?
0: काय हो
2: सुनील, तू यांच्याकडे अजिबात लक्ष देऊ नकोस. हे तुझा आवरला का? जा रिक्षा घेऊन ये बघू.
1: आणि बघ, आपण चौघोत.
0: ओके,
1: 2 रिक्षा लागतील.
0: हो यो.
1: हा आणि सगळं व्यवस्थित घेतलंयस ना, इंटरव्ह्यू लेटर, सर्टिफिकेट्स?
0: बाबा आता यात मी सीझन झालोय, फाईल अगदी व्यवस्थित तयार केली आहे, ठेवलंय सगळं बॅगेत.
1: बर.
0: हा बाबा, तुम्ही अनिलला घेऊन खाली उतरा, मी बॅग घेऊन पुढे होतो.
1: हो ठीक आहे.
2: हे बघा, मी अनिलला घेऊन पुढे जाते, तुम्ही कुलूप लावा. सगळ्या खिडक्या नीट बंद आहेत का बघा जरा.
1: अगं हो बाई, सगळं बघतो.
2: अनिल ये.
1: अगं त्याची त्याचं अगं शर्ट नीट खोच त्याचा. हा

0: विश्वासच बसत नाही आज. एखादा अपघात सगळं आयुष्यच बदलून टाकतो नाही.
1: काही वेळा चुकीचे विचार सुद्धा आयुष्य बदलून टाकतात.
0: कुणाचे विचार चुकले?
1: पोटचा पोर गेला आता काय.
0: सरकारी मदत सुद्धा एवढ्या लवकर मिळेल असं वाटलं नव्हतं. नाही का
1: मदत? कसली कसली मदत? आपला मुलगा गेल्याची किंमत आहे ती.
2: बाबा
0: अनिल,
2: बाबा
0: अनिल, दार उघडच आहे. हे बघ कोणीतरी आलंय, आता विषय बंद करा.
1: हो नुसतं ओरडून तोंड बंद करणं एवढंच माहितीये तुम्हाला.
0: अरे ये शैलेश ये.
3: काही नाही, क्लेमचे फॉर्म आणलेत
2: बघू मला.
0: अनिल
2: हा,
0: तुला काही हवंय का?
3: अनिलला या प्रकाराचा फारसा धक्का नाही ना बसला?
0: नाही रे, थोडस वेगळंच घडलंय.
3: काय घडलंय?
0: अरे अनिल मध्ये जरा चांगला बदल घडलाय असं आम्हाला वाटायला लागलंय.
3: मलाही अनिल जरा वेगळाच वाटलाय.
0: बरोबर. अरे आपल्या सगळ्या घरच्या लोकांनाच हा बदल जाणवणार. बरोबर, सह्या कुठं करू ते सांग.
3: हा हे बघ, हा जर बरा झाला ना तर अगदी हिंदी पिक्चरच्या स्टोरी सारखं.
0: नाही नाही, एकदम ड्रास्टिक फरक पडेल की नाही काही सांगता येत नाही. पण ते जाऊ दे. हे बघ मला सांग, हा क्लेम कधी सेटल होईल?
3: ही एजन्सी घेतल्यापासून हा पहिलाच क्लेम करतोय मी. कंपनीतही चौकशी केली नाहीये, फक्त फॉर्म घेऊन आलोय. कंपनी नाहीतरी सर्व चौकशी करूनच क्लेम सेटल करते ना. बर येऊ मी. आणि हे बघ, काही लागलं तर परत येईलच.
0: हो हो निश्चितच.

0: काय म्हणत होते शैलेश भाऊजी?
1: काही नाही ग, क्लेमचे फॉर्म घेऊन आला होता. चला, आता तेही काम मार्गी लागलं.
2: साहेब कुरियर.
1: हां हे घ्या. अगे फॉरेन हून कुरियर सुनीलच्या नावानं.
2: काय
1: अनिल
0: कसलं पत्र आलंय?
1: अगं सुनीलला न्यूझीलंडहून नोकरीचा कॉल आलाय.
0: अरे वा.
1: अगं कॉल सुनीलसाठी आलाय.

0: कसं झालं होय?
1: थोडी शांत हो पोरी, हे बघ हे बघ, धीर धर सुषमा, रडू नको सशी
2: सुषमा. अनिल,
0: असं कसा गेलास रे? का गेलास मला सोडून? अरे अरे, माझं प्रेम होतं तुझ्यावर, व्यक्तच करता नाही आलं रे, राहूनच गेलं सगळं.
1: सुषमा सुषमा, शांत हो जरा सुषमा.
0: आई, माझं प्रेम होतं सुनीलवर, प्रेम होतं.
1: सुषमा, मला कल्पना आहे का तुमच्या मैत्रीची, पण पण स्वतःला सांभाळ आता जरा.
2: हे बघ सुषमा, आमच्या हातातोंडाशी आलेला मुलगा गेलाय, आता आमच्या सगळ्या आशा अनिलवरच आहेत.
3: काहीतरी

0: फार लागलाय हो पोरीच्या मनाला.
1: बाबा आतापर्यंत मी तुमचं ऐकलं, पण आता मला अनिल म्हणून राहणं शक्य नाही.
2: हळू बोल, हळू बोल.
3: भिंतींनाही कान असतात.
1: फक्त भिंतीच्या कानाची काळजी आहे तुम्हाला, माझ्या मनाची नाही.
0: सुनील, मला हे सगळं अजिबात पसंत नाहीये, पण आजवर यांच्या पुढे माझं काही चाललंय का? माझा आवाजच बंद करून टाकला यांनी. अनिल गेला पण तुझ्या नावानं रडले मी.
3: बोला बोला, चांगलं मोठ्यानं बोला, बोंबला. अरे सगळ्या जगाला कळू द्यात की मी किती वाईट आहे. मी मुलाला मारला, खोट्या साया करून सरकारी मदत लाटली.
0: उगीच आरडा ओरडा करू नका, ब्लड प्रेशर वाढेल तुमचं.
1: हे बघा बाबा, मला अनिल म्हणून राहणं मान्य नाहीये, मी न्यूझीलंडला जातोय.
3: अरे कॉल लेटर सुनीलच्या नावानं आहे.
1: मग मी कोण आहे?
3: हे बघ, सगळं तुला ठाऊक आहे. अपघातात सुनील वारला असं लिहून दिलंय मी सगळीकडे. 2 लाख रुपयांचा चेक सुद्धा घेतलाय. अरे तुझं डेथ सर्टिफिकेट मी प्रोड्यूस केलंय. आता गेलेला अनिल होता हे जर कळलं तर सरकारला फसवल्याबद्दल मला शिक्षा होईल. मी फ्रॉड ठरेन. नुसती मलाच नाही तर मला मदत केली म्हणून तुलाही शिक्षा होईल. न्यूझीलंड सोडाच, पण इथं इंडियात नोकरी तुला मिळणार नाही.
1: 2 लाख तर तुम्हाला अनिल गेला म्हणून सुद्धा मिळाले असतेच की.
3: कबूल, पण त्या इन्शुरन्स क्लेमच्या मोहात पडलो ना मी. मला त्या 2 लाखांची अपेक्षाही नव्हती रे, पण मला इन्शुरन्स कंपनीचे 15 लाख रुपये दिसत होते.
1: ते तर न्यूझीलंडला जाऊन मी 1 वर्षात कमावले असते.
3: अरे सुनील, तुला कॉल आत्ता आलाय, काय गॅरंटी होती? हा हे बघ, आता वेळ कधीच निघून गेलीय.
0: पैसा पैसा पैसा, काय वाईट होतं हो आपलं? काय करणार या पैशाचं?
3: तुला फक्त घरात आलेला पैसा दिसतोय, माझी कर्ज दिसत नाहीयेत. अगं प्रत्येक वेळी पहिलं कर्ज फेडण्यासाठी दुसरं कर्ज घेत आलोय मी.
1: हो पण बाबा, माझ्या न्यूझीलंडच्या नोकरीमुळे तुमची सर्व कर्ज सहज फेडली असती मी.
3: पुन्हा तेच. अरे अपघात झाला त्यावेळी तुला नोकरी लागलेली नव्हती आणि नोकरी मिळण्याची शक्यताही दिसत नव्हती. तुझ्यासाठीच केलं रे बाबा हे सगळं, तुझ्यासाठीच. या पैशातून तुला एखादा छोटासा बिझनेस काढून देण्यासाठीच हा खटाटोप केलाय ना मी.
1: पण बाबा, सुषमा काय म्हणाली ते ऐकलत ना?
3: अरे हो, पण हे बघ, त्यावरही काहीतरी उपाय शोधून काढेन मी, अगदी नक्की.
1: काय उपाय काढणार? माणूस जाईपर्यंत तुम्हाला उपाय नाही काढता आला आणि अनिल गेल्यावर तुम्हाला माझ्या बिझनेसची कल्पना सुचली. आता सुषमासाठी काय सुचतंय तुम्हाला?
3: हे बघ हे बघ हे बघ हे बघ, थोडा धीर धर.
1: कुठपर्यंत धीर धरायचा? मी म्हातारा होईपर्यंत की सुषमाचं दुसऱ्या कोणाशी लग्न होईपर्यंत?
3: अरे
1: बाबा बाबा, माझं करिअर संपलं, माझं प्रेम संपलं, एवढंच नाही तर माझं नावही संपलं. डेथ सर्टिफिकेटमुळे माझं अस्तित्वही संपलं. आता फक्त मनविरहित शरीरानं जगावं लागणार, आयुष्यभर अनिल म्हणूनच जगावं लागणार, त्यापेक्षा मरण परवडलं.
0: हे सुनील, नको रे असं अभद्र बोलूस. एक मुलगा आधीच घालवून बसले मी.
3: हे बघ हे बघ, मी काहीतरी उपाय नक्कीच शोधेन.
1: काढा, आणखी नवीन शक्कल काढा. त्यापेक्षा माझी वाचा गेली म्हणून डिक्लेअर करा ना, फारच सोयीचं होईल तुम्हाला. म्हणजे मी काही पाहू नये म्हणून अंधळाही करा.
3: आता बस का सुनील? अरे किती बोलशील.
1: बघा, तुम्हाला देखील सुनील विसरता येत नाहीये आणि मी मात्र स्वतःला विसरायचं. अनिल म्हणून जगायचं, आपल्या मुलाची वाट लागलीये याचा विचारही त्यांच्या डोक्यात नाही.
0: अरे सुनील,
3: अरे हे सगळं मी तुझ्यासाठीच करतोय ना.
1: ज्यात आम्हाला आनंद मिळतो ते आमच्यासाठीच. बाबा सांगा ना, आम्हाला कोणता आनंद मिळाला ते? सुषमा दुरावल्याचं दुःख मला आलं आणि आईला अनिल गेल्यावर तिला माझ्या नावानं टाहो फोडावा लागला. या सगळ्यात आनंद फक्त तुम्हाला मिळाला, 2 लाख रुपये मिळाल्याचा.
0: मला हे असे पैसे मिळणं अजिबात मान्य नाहीये.
3: गप्प बस, उगाच त्याच्या सुरात सूर मिसळून बोलू नकोस.
0: नुसतं ओरडून मला गप्प करायचा प्रयत्न करू नका.

0: आजपर्यंत तेवढंच केलं तुम्ही, आता मात्र मी गप्प बसणार नाही. कारण प्रश्न सुनीलच्या आयुष्याचा आहे. एक मुलगा तर गेलाच आहे, आता दुसऱ्याचं आयुष्य वाया घालवणं मला मान्य नाहीये.
1: आता वेळ निघून गेलीये, आता मागं फिरणं शक्य नाही, कारण मी सरकारी मदतीचा चेक घेतलाय.
0: कोण? शैलेश भाऊजी, बरं झालं तुम्ही आलात.
2: हे बघ, जगात प्रत्येक कठीण समस्येला उपाय असतो.
1: कठीण समस्या?
2: हां.
1: कशाबद्दल बोलतोयस तू?
2: हे बघ, सरकारी मदत मिळणार होतीच, मुलांच्या नावाची गफलत झाली त्याबद्दल दिलगिरी व्यक्त कर.
1: कसली गफलत? काय बोलतोयस तू?
2: बस झालं रमेश, फार काळ या गोष्टी लपवता येत नाहीत. वहिनींनी सांगितलंय मला सगळं.
1: तू मला न विचारता?
0: मग तुम्हाला काय वाटेल तसं वागू देऊ मी.
2: आणि प्रश्न राहिला विम्याच्या पैशांचा, ते तू अजून घेतलेलं नाहीस. क्लेम आपण परत मागे घेऊ, या तुला थोडा त्रास होईल, पण सुनीलचं उद्ध्वस्त होणारं आयुष्य तरी वाचेल.

0: प्रदीप तुंगारे लिखित दोघे हे नभनाट्य आताच आपण ऐकलत. यातील भूमिका आई गीता भुरके, बाबा निवास भिसे, सुनील प्रतुल पवार, शैलेश राजन कुलकर्णी, सुषमा मैथिली पागे, डॉक्टर श्रीकांत साठे आणि सादरकर्त्या होत्या गौरी लागू.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र प्रसारित आणि आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित दोघे हे नभोनाट्य आपण अखिल भारतीय नभोनाट्यांच्या कार्यक्रमांतर्गत आताच ऐकलत. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10 वाजतायत. थोड्याच वेळात ऐकूया अखिल भारतीय संगीतकार रवी वासरीय कार्यक्रम. या कार्यक्रमात ऐकणार आहोत रितुम सरकार यांचं गिटार वादन. दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.